जेथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर येताय ना? चला तर मग. खिडकी बाहेर पाऊस अगदी मनसोक्त कोसळतोय. मातीचा तो मंद धुंद सुगंध दरवळतोय. आणि अशा या रोमॅन्टिक वातावरणात तुमच्या सोबतीला आलीये मी तुमची नवीन मैत्रीण आर जी रुपाली, फक्त आणि फक्त आचार्य 90 FM वर. मित्रांनो, पाऊस पडायला लागला की आपल्याला गाणी आठवतात, पण जेव्हा मराठी मनात पावसाचा विचार येतो ना, तेव्हा एका नावाशिवाय आपला पाऊस पूर्णच होऊ शकत नाही. ते नाव म्हणजे कवी सौमित्र, म्हणजेच आपले लाडके अभिनेते आणि तितकेच संवेदनशील कवी किशोर कदम. सौमित्र यांच्या शब्दामध्ये एक अशी ताकद आहे जी माणसाला थेट भूतकाळात घेऊन जाते. त्यांचे शब्द नुसते ऐकू येत नाही, तर ते डोळ्यासमोर जगता येतात. त्यांच्या कवितेत एक कमालीचा संथपणा आहे, एक अनामिक हुरहुर आहे. आणि जेव्हा हे शब्द मिली निंगळे त्यांच्या सुरांमध्ये आणि सौमित्र त्यांच्या स्वतःच्या भारदस्त आवाजात आपल्यापर्यंत पोहोचतात ना, तेव्हा इतिहास घडतो. 1999 आलेला त्यांचा गारवा हा आल्बम आजही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतोय. आजचा संपूर्ण एपिसोड आपण याच गारव्याला आणि सौमित्र यांच्या अद्भुत लेखणीला समर्पित करतोय. चला तर मग स्वतःला या पावसाच्या गारव्यात वाहू देऊया आणि ऐकूया गीत ज्यानं प्रत्येक मराठी माणसाला वेड लागलंय.

बात है। कार्यक्रमाची सुरुवात सौमित्र लिखित धुंद अशा गारव्याने सुरू झालेली आहे। श्रोते हो, या गारव्यात मनाचा पारवा आभाळात भिरभिर भिरभिर स्वच्छंद विहरत जातोय अशी अनुभूती मिळाले ना, हो ना? मनाला अलवार स्पर्श करणारी संवेदनशील लेखणी ही एक खासियत आहे सौमित्रची। त्यांचे प्रत्येक शब्द मनाचा ठाव घेणारे असतात। शब्दातील साधेपणा आणि संवेदनांची गहरी उधळण करणारी कविता सर्वांना आपलीशी वाटते। म्हणूनच सौमित्र यांचे शब्द हे जणू आपल्या मनाचा आरसा असल्याचा भास आपल्याला देऊन जातात। तर असा हा मनाचा ठाव घेणारा हळवा कवी सौमित्र आहे तरी कोण, आणि त्याची कविता इतकी सुंदर आणि मन मंत्रमुग्ध करणारी का आहे, हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? चला तर मग आपण सौमित्र बद्दल या साऱ्या गोष्टींचा शोध घेणार आहोत आणि त्यांच्या कवितांचा सुखद आनंदही घेणार आहोत। श्रोते हो, त्याआधी मी तुम्हाला सौमित्र लिखित एक सुंदर कविता वाचून दाखवणार आहे, जिचं नाव आहे एखाद्या पावसाळी दुपारी। ही कविता मुक्त छंद आहे आणि मुक्त छंदाचा एक वेगळाच आस्वाद असतो आणि एक वेगळाच मूड असतो। मला आशा आहे तुम्हाला ही कविता नक्कीच आवडेल, कारण की ती लिहिलेली आहे आपल्या सौमित्रने। वळूयात पुढच्या कवितेकडे। एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखादा क्राउडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो, तेव्हा तुझं माझ्या हातात हात असतो, खाली मान घालून तू गर्दीमधून चालत असतेस, तशीच माझ्या सोबत एका टेबलाशी बसतेस, सगळी गर्दी तुझ्याकडे निश्चिंत नेत्राने पाहत असते, मीही फक्त तुझ्याकडेच फक्त तुझ्याकडेच पाहत असतो, तुझ्याशीच बोलत असतो, तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो। अशासाठी कधीतरी एका पावसाळ्यात एका दुपारी सहज सोप बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्या सोबत जेवायला तू येशील का? अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत सांभाळत नेत असतो एका अनोळखी शहराच्या रस्त्यावर, तू सावध चालत असतेस, थोडी जवळ थोडी दूरून, आणि अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटून टाकतेस, टाकून देतेस, आणि मग माझं हात हातात घेऊन रस्त्यात साचलेल्या पाण्यातून तू उडवत चालत असतेस। कडेकडेने वळचळणीला उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत पाहत असतात, आणि मी मात्र छत्री मिटलीस, दूर टाकून दिलीस, अशा पावसात माझ्यासोबत चक्क चिंब भिजत चाललीस, म्हणून रस्ता साचलेल्या डबक्यांवरून एखादा सुफी संतासारखा न बुडता चालत जातो, हरवून तुझ्याकडेच पाहत राहतो। अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जाशील का? अशाच पावसाळी एका संध्याकाळी समुद्र किनारी ढगांमागे कुठेतरी सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना, समुद्राची गास दोघांवरही पार होताना, माझं झालं गेलं उगाच मला आठवताना, गलवरून तुझं अश्रू पावसात मिसळून वाहताना, हसत माझ्यानी न कळत माझ्या मिठीत शिरावी, आपण दोघे घट्ट विलगून गाजे मधून विरत विरत किनाऱ्यावर फक्त हुरहुर उरावी। अशासाठी पावसाळी कुठल्या तरी संध्याकाळी उधाण भरती आल्यावर हुरहुर होऊन समुद्रावर जायला येशील का? दाट काळोख होशील का? तुझा चेहरा माझ्या सोबत काळोखा खाली देशील का? सकाळी थोडा पाऊस उघडतो, आपल्या खोलीचं दार उघडून आपण दोघे बाहेर पडतो,
तुझा चेहरा फुललेला, माझा चेहरा अजूनही तुझ्यामध्येच फुललेला. तू भिजला फूल दिसतेस, पावसात उठली हूल दिसतेस, कुठेही घेऊन चल असं कडेवरचं मोल दिसते. वेटर सगळे आपल्याकडेच पाहत राहतात. दिलला कोणीतरी खवचट ओरडतो, कौवे के हात में रसगुल्ला. तू तात्काळ तशीच थांबतेस, झटकन मागे वळून बघतेस, माझा हात घट्ट धरून पुन्हा तडक मारून गाठतेस. बाहेर पाऊस मुसळधार आता वाढत असतो, तितक्यात हळूच एक कावळा खिडकीत येऊन बसतो. पंख छिंब भिजलेले डोळे मिट्ट मिट्टलेले कावळ्याकडे पाहून तू माझ्याकडे बघतेस. पावसात छिंब भिजलेली एक चिमणी दिसतेस. अशासाठी कधीतरी दुसऱ्या दिवशी सकाळी चिमणी होऊन जिव्हाळी समजून घ्यायला येशील का? कुठल्या तरी एका पावसाळी दुपारी सहज सोपं बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जायला येशील का? चालत जायला येशील का? मंडळी, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM वर एक स्पेशल सेगमेंट म्हणजेच कवितांच्या गाभाऱ्यात सौमित्र गारवा स्पेशल.

0: हा, काय सुंदर लेखणी आहे ना सौमित्राची. आता कळलं ना सौमित्र आपल्याला का हवे हवेसे वाटत असतात, त्यांची गोष्टच वेगळी आहे. ही कविता आणि त्यांचं हे गाणं ऐकल्यावर मस्त वेलची आलं टाकून वाफाळलेला चहा शांतपणे पावसात आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत एकाच छत्रीत शेअर करून आनंद लुटण्याचा मूड झालाय ना. आपण अनेकदा लयबद्ध कविता वाचत असतो, पण मुक्त छंद रचनेत जीव ओतून ओसंडून भावनांची उधळण करणाऱ्या सौमित्राची बात कुछ और है. सौमित्र हे प्रख्यात मराठी कवी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांचे टोपण्णा. आपल्या संवेदनशील, हळव्या आणि थेट मनाला भिडणाऱ्या कवितांसाठी ते ओळखले जातात. कवी म्हणून त्यांचा गारवा हा गीत संग्रह आणि त्यातील कविता अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या कविता मुख्यतः प्रेम, पाऊस, सामाजिक अवस्थेवर भाष्य करतात. अभिनेता म्हणून त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्यांना नटरंग, जोगवा आणि फँड्री यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी गौरवण्यात आले. पुरस्कार म्हणून उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राज्यस्तरीय आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे. त्यांची इतर कामे म्हणजे हिंदीतील प्रसिद्ध कवी गुलजार यांच्यासोबत बात पश्मीने की हा काव्य कार्यक्रमही ते सादर करतात. त्यांचा आणि तरीही मी हा अतिशय गाजलेला आणि पुरस्कार प्राप्त कविता संग्रह आहे. याशिवाय बाऊल हा त्यांचा आणखी एक प्रसिद्ध कविता संग्रह. त्यांच्या कविता वास्तववादी, शहरी जीवनाचे चित्रण करणारे आणि भावनांना स्पर्श करणारे असतात. पण कवी म्हणून सौमित्र हे खूप प्रतिभावान आहेत. त्यांची प्रतिभा त्यांची संवेदनशील शब्दातून आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. बाऊल या काव्य संग्रहातून जीवनाचं सत्य आणि माणसा माणसातील तडजोड आणि दृष्टिकोन अगदी वास्तविकरित्या मांडलेली आपल्याला वाचायला मिळते. त्यांची लेखणी वैचारिक, सामाजिक आणि जिव्हारी चटका लावणारी, प्रश्न आणि त्यांची रास्त उत्तर यातून बोलकं करणारी कविता विचारांची तळमळ वाढवून बेचैन करते, हे अगदी तितकंच खरे. तशीच एक बेचैन करणारी आणि संवेदनशील कविता मी आता वाचून दाखवते आणि कवितेचं शीर्षक आहे एवढं मात्र खरं. हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं, हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. हिचा हात घट्ट हातात ठेवला जर धरून, तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून, विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून, तू होतीस नव्हतीस पण हिच असण होत, तू होतीस नव्हतीस पण हिच असण होत, सोबत माझ्या हिच असण म्हणजे तुझे नसण होत. खरं सांगू हिच्या डोळ्यात माझं फसण होत, हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली खरं, हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली खरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. असे तसे कसे तरी जगतात काही जण, असे तसे कसे तरी जगतात काही जण, तसं हिला जरा जरा कळतंय माझं म्हण, संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं, संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं, तुझी बाजू घेऊन हिने खूप मला छळलं. खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही, खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही, कुणास ठाऊक कामी विचारलंही नाही. आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलबुर, आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलबुर, मी तुला विसरत चाललोय, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. तुझ्यासारख्या आता मी कारण नसता हसतो, तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो कोणास ठाऊ, तेव्हा मी हिला कसा दिसतो. तुझ्या आठवण आहे हिला आधी कळतं, तुझी आठवण येत आहे हिला आधी कळतं, माझ्या आधी डोळ्यामधून हिच्या पाणी ढळतं. ओट टेकवते गालावर समजून घेते मला, ओट टेकवते गालावर समजून घेते मला, भळभळणाऱ्या जखमेवर हे असं साजूक तू, भळभळणाऱ्या जखमेवर हे असं साजूक तू, जगण्यासाठी आता मला एवढाच आहे सुख, जगण्यासाठी आता मला एवढंच आहे सुख. तुला मी विसरत चाललंय एवढं मात्र खरं, तुला मी विसरत चाललंय एवढं मात्र खरं, एवढं मात्र खरंच. काय सुंदर ओळी आहेत ना. सौमित्रकडून असा विचार करणं खरंच स्वाभाविक आहे, पण असा विचार दुसरं कोणीच करू शकत नाही. पण मित्रांनो, पाऊस नेहमीच आनंदाचा उत्सव नसतो. कधी कधी बाहेर कोसळणारा पाऊस मनातल्या विरहाच्या अश्रूंसारखा वाटायला लागतो, तेव्हा ती व्यक्ती सोबत नसते, तेव्हा ती पावसाळी रात्र कोंडल्यासारखी असते. गारवा अल्बममधलं हे पुढचं गाणं आपल्याला त्याच विरहाच्या आणि एकांताच्या प्रवासात घेऊन जातं. तिथे रात्र आहे, पाऊस आहे, आठवणी आहेत, पण ती व्यक्ती नाही. ऐकूया हे मनाचा ठाव घेणारं सुंदर गाणं.
1: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते. हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो, नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ म्हणजे आठवण येते का. मग चालू ला, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ, विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तू म्हण घर गळतंय, मग चहा कर, तूही घे, तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर, किशोरीचं सहेला रे लाव, बघ मजा आठवण येते का. मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडते, विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते. यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस, यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर, यानंतर खाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर, येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी. तुझी आठवण येते का?

सौमित्रच्या ओळी वाचल्यावर अलगद मनात सौमित्रच्या ओळी वाचल्यावर डोळे अलगद पाणवतात ना, अशीच एक वेगळी संवेदनशील कविता मी आता तुम्हाला वाचून दाखवते, जिचं शीर्षक आहे नकळता असी ऊन। नकळता असी ऊन मागून यावे, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते, कितीदा हासूनी नव्याने जगावे, कितीदा रंग या जीवनाचे पहावे। जुई मोगऱ्याला गंध येतो, जुई मोगऱ्याला जसा गंध येतो, नवा गार वारा वणी वाहताना, मनासारखी मी तुझी होत जाते, तुला सांझ वेळी पुन्हा पाहताना, पुन्हा एकमेकास आधार होता, तुला मी मला तू आता पांघरावे, नकळता असे ऊन मागून येते, सुखाचे पुन्हा दुःख चाहूल घेते। तुझ्या वाचुनी मी इथे राहताना, तुझ्या आठवांचा मनी जोगवारे, घरासारखे वाटणारे तरीही नसे या घराला जुना गोडवारे, घरी लोक माझेच सारे तरीही, घरी लोक माझेच सारे तरीही, असे एकटे पण कसेही सहावे, जरी आपुले रक्त गोठून गेले, जरी भोवती सुन्न अंधार आहे, तुझा हात हातात आहे अजूनी, तुझी ज्योत जगण्यास आधार आहे, सुखालाच नाकारताना कशाला, सुखालाच नाकारताना कशाला, उगा आज डोळ्यातून पाझरावे, नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते। नदी जीवनाची तरी वाहते रे, नदी जीवनाची तरी वाहते रे, कधी ऊन वासावली लागते रे, नवे गाव वाटा नव्या शोधून या, नवे गाव वाटा नव्या शोधून या, दिशा तांबडी रोज सांगती रे, पुन्हा एकदा तू जगावे जगावे, नवे रंग या जीवनाचे पहावे, पुन्हा एकदा तू जगावे जगावे, नवे रंग या जीवनाचे पहावे, नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते, दुःख चाहूल घेते। किती भावुक करून जातात या सौमित्रच्या ओळी, पण वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो। गाण्यांच्या आणि शब्दांच्या या मैफिलीत वेळ कशी निघून गेली खरंच कळलं नाही। आज आपण कवी सौमित्र यांच्या गारवा या अजरामर अल्बमच्या दुनियेत हरवून गेलो होतो। किशोर कदम सरांच्या या लेखणीला आणि त्यांच्या संवेदनशील लेखणीला माझा मनापासून सलाम। बाहेर पाऊस अजूनही पडतोच आहे, तुम्हीही गरम गरम चहा घ्या, खिडकीपाशी बसा आणि या गारव्याचा आनंद घ्या। आजचा हा विशेष एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। आता मात्र मी तुमची रजा घेते, भेटूया पुढच्या अशा सुंदर एपिसोडमध्ये। तुम्ही ऐकत रहा कविताच्या गाभाऱ्यात। धन्यवाद।

your voice. I am singing sound. Soup sound.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019च्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती. सोमपूर किमाने 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईनमध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतांसाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 मध्ये प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020च्या चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड
2019 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्री राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाघाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच

आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक मंडळी आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळ दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेला श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. 22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारकाध, द्वारकाधीशांची द्वारका। द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे। महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली। जरासंधाने कालय वनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला। 18 वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता। 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली। ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती। द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते। जरासंधासारखे शत्रू द्वारकेस सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही असे ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते। आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे। आदि शंकराचार्यांनी जे 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे। त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात। इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराखंड राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ। आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते। ह्या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती। गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल। यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली। आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते। ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात। कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले। येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला। त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली। अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे। या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत। असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले। आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत। द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात। त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात। या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत। त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले। त्यात गोमतीचे पाणी भरले आहे। खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे। या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात। बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात। गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत। निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात। मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात। वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत, कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे। रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे। भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात। समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे। ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत। काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे, त्यात हिरे आणि मोती चमकतात। गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत। मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे। देवाचे 4 हात आहेत। एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे। डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे। लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात। चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत। मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे। एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे। पहिल्या मजल्यावर अंबा देवीची मूर्ती आहे। अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे।
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हा ही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजले असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजीपैकी 1 आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्तथरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिवमंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहे. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आदी गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील 1 शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला 1 घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. याच्या पुढे जुनीराम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे, त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातीची आणि आशापुरे मातीची तिथे मूर्त्या आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. येथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे.
बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे, म्हणून याच्या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे येथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या, भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे, मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक, सनदक, सनत कुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संत कुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84 संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया म्हणण्याचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संतांच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निःशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहे. देवाचा सेज तिथे आहे, झोका आहे, खेळायला एक चौपड आहे, भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिरा व्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखीन बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. या खेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धननाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी आंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या
हिरण्य, सरस्वती आणि कपिला या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवी मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्या सोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मित्रांनो, साहित्य विश्वात काही अशी नावं असतात जे केवळ कवी म्हणून नाही तर मानवी जगण्याचा आरसा म्हणून ओळखली जातात. असं एक नाव ज्यांनी मराठी भाषेतला जागतिक दर्जा मिळवून दिला, जे आपल्या शब्दांनी कधी आपल्याला प्रेमात पाडायचे तर कधी अंतर्मुख करायचे. होय, आपण बोलतोय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल. आजचा हा सेगमेंट आपण विंदांच्या अद्भुत दुनियेत हरवणार आहोत. तर सुरुवात करूया विंदांच्या आतताई अभंग या काव्य संग्रहातून एक सुंदर अभंग, आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या अभंगातून विंदांना कोणता जीवनाचा भावार्थ सांगायचा आहे. चला तर मग वळूया विंदांनी लिहिलेला सुंदर अभंगाकडे. कारे नाडवीसी आपुल्या मनासी, कारे नाडवीसी आपुल्या मनासी, पोषितो कोणासी जगी कोणी. कारे नाडवीसी आपुल्या मनासी, पोषितो कोणासी जगी कोण. विंदांचा सांगण्याचा असा अर्थ आहे की तू तुझ्या मनाला उगाच का फसवतोस किंवा का संभ्रमात टाकतोस. या जगात प्रत्येकाचे पोषण करणारा, प्रत्येकाला अन्न पाणी देणारा अखेर कोण आहे? म्हणजेच काळजी करणारा तो देव पाठीशी आहे, मग तू का घाबरतोस? पुढे ते असं म्हणतात की महारोग्या पोटी पोरांचे खिल्लारे, जीवना तयारे कोण देते. महारोग्या पोटी पोरांचे खिल्लारे, जीवना तयारे कोण देते. म्हणजेच अगदी कुष्ठरोगी, महारोगी किंवा अत्यंत गरीब आणि हालाखीची परिस्थिती असलेल्या लोकांच्या पोटीही मुलाबाळांचे गोकळे जन्माला येतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या जीवांना जीवन आणि जगण्याचे बळ नक्की कोण देतो? तो देवच ना. दुःख आणि दुनियेकडे ते असं म्हणतात, कोणी केली बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. कोणी लेकी बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. म्हणजे हे मानवा, या जगात दुःखाची निर्मिती नक्की कोणी केली? तो श्रीपती माणसाच्या पाप पुण्यानुसार त्याचे प्राप्तन ठरवतो आणि जगाचा गाडा चालवतो. कोणी दिली भूक कोणी दिली रोग, कोणी दिली भूक कोणी दिली रोग, दारिद्र्याचे भोग कोणी दिले. माणसाला ही भूक कोणी दिली, हे रोग आजार कोणी दिले, कोणी निर्माण केले, आणि गरिबाचे दारिद्र्याचे भोग मानवाच्या नशिबी कोणी लिहिले. हा सगळा त्या विधात्याचाच तर खेळ आहे. दुःखाच्या अनंता भोगितो संसार, दुःखाच्या अनंता भोगितो संसार, येई भागाकार आत्मरूपे, येई भागाकार आत्मरूपे. या संसारात माणूस अनंत दुःखे भोगत आयुष्य जगत राहतो, पण या सगळ्या सुखदुःखाचा हिशोब शेवटी शून्य होतो आणि शिल्लक राहतो तो फक्त
आत्म्याचे हे गुह्य ब्रह्माला ना ठावे, आत्म्याचे हे गुह्य ब्रह्माला ना ठावे, त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे, त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे। आत्म्याचे हे परम रहस्य, आत्म्याचे हे परम रहस्य आहे, ते कदाचित सृष्टीच्या निर्मात्याला पूर्णपणे ठाऊक नसेल। हे रहस्य समजून घेण्यासाठी स्वतःला त्या अध्यात्माच्या किंवा ईश्वराच्या मार्गावर समर्पित करावे लागेल। जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर, जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर, देई विश्वंभर दुजे काय, देई विश्वंभर दुजे काय। मानवी जन्मासोबत जे प्रश्न आणि दुःख निर्माण होतात, त्या सर्वांचे अंतिम उत्तर म्हणजे मृत्यू हेच आहे। हा सृष्टीचा नियम तो विश्वंभर सर्वव्यापी देव ठरवतो। या पलीकडे दुसरे काहीही सत्य नाही, दुसरे काहीही सत्य नाही। वाह, विंदांच्या लेखनीतली ही ताकद आहे। आयुष्याचा सार सांगणारा हा अभंग मनाला खरच भारावून गेला ना। माणूस सुखाच्या शोधात खर तर धडपड करत असतो आणि भरकटत जातो। अशा वेळी स्वत्वाचा आणि समाधानाचा शोध हा अभंग खरच बरीच प्रश्न सोडून जातो आणि मनाला शांत समाधान देतो। श्रोते हो, याच नोटवर आपण एक सुंदर गाणं ऐकणार आहोत। अशाच सुंदर गप्पा रंगणार आहेत खूप छान छान विंदांच्या कविता। आज आपण वाचणार आहोत, त्याचा आनंद लुटणार आहोत। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर।

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुंदर पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण विंदा करंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदांचे प्रेमळ उथळ नाही त्यात विंदांचे प्रेम उथळ नाही त्यात समर्पण आहे. प्रेमात होणारी मनाची घालमेळ वेडेपणा विंदांनी खूप सुंदर पकडला आहे. आजकाल आपण व्हॉट्सअपवर आय लव्ह यू पाठवून मोकळं होतो, बरोबर? पण विंदांच्या काळात प्रेम वेगळंच होतं. विंदा करंदीकरांनी प्रेमातल्या विरहाचे आणि ओढीचे इतके सुंदर रंग भरले की ऐकणारा थक्क व्हावा. त्यांच्या प्रेम कवितेत एक वेगळीच नशा आहे. जर तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना, तर विंदांच्या प्रेम कवितांवर नजर टाका. ते तुमच्यासाठी प्रेम कवितांसारखं दुसरं औषध नाही. मित्रांनो, कधी कोणाच्या प्रेमात तुम्ही इतके हरवून गेले आहात का की समोरच्याची प्रत्येक साधी गोष्ट तुम्हाला एखाद्या कवितेसारखी वाटू लागते? अशीच एक कमाल रचना माझ्या हातात आलेली आहे. कवी विंदा करंदीकर यांनी लिहिलेली ही कविता ऐका तर मग. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी. लागेल जन्मावे पुन्हा नेना तुला माझ्या घरी. वाह, काय कमाल ओळी आहेत ना. म्हणजे मला अजिबात घाई नाही, तर या जन्मात तू माझी झाली नाहीस, तर तुला माझ्या घरी नेण्यासाठी, हक्काने आपली बनवण्यासाठी मला पुढचा जन्म घ्यावा लागेल. तरीही तयारी आहे माझी. प्रेमातली हीच तर गंमत आहे. ती समोर आली की आपली अशी तारांबळ उडते हे सांगताना कवी पुढे असं लिहितात. तू झुंजू मुंजूसी हाससी जाई जुईची लाजशी. मी वेंधळा मग सांडता थोडा चहा बाहीवरी. खूप रिलेट होतंय ना. ती जेव्हा सकाळी हळूच हसते जणू जाई जुईची फुलं लाजवीत असं तिचं सौंदर्य खुलतं. आणि तिच्या त्या हसण्याकडे बघताना हा पठ्ठा इतका हरवून जातो की हातातला कपातला चहा स्वतःच्या शर्टावर बाहीवर सांडून घेतो. प्रेम माणसाला कसं वेंधळं बनवतं ना. याच गोड याचं यापेक्षा काय गोड वर्णन काय असू शकत. तिचं बोलणं तिचं साध असत. तिचं बोलणं किती साध असत आणि हा मात्र असा स्वतःला शहाणा दाखवतो. बघा, तो बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवढे. तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवढे. मी बोलतो वाचाळसा आणि पंडिती काहीतरी. ती अगदी साधे शब्द बोलते पण त्यात खूप मोठा अर्थ असतो. आणि आपण पुरुष मात्र स्वतःला हुशार दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या बाता मारतो. पण शेवटी जिंकत तिचं ते साधं बोलणं. होशी फुलासह फूल तू अन चांदण्या. होशी फुलासह फूल तू अन चांदण्यासह चांदणे. होशी फुलासह फूल तू अन चांदण्यासह चांदणे. ते पाहणे इतकेच मी बघ मानली माझ्या करी. श्रोते हो, ती एवढी निरागस आहे आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फूल बनते. आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की जणू चांदणच होऊन जाते. आणि या वेड्या प्रियकराच्या हात
फक्त लांबून तिचं रूप पाहणं आणि सुखावणं. पण मुलींची एक भारी सवय असते हा, स्वतः एवढ्या सुंदर असतात पण पार्टनर मात्र कसा हवा असतो ते तर ऐका. म्हणते सुतू मज आवडी रांगडा साधेपणा, म्हणते सुतू मज आवडी रांगडा सीधेपणा, विश्वास मी ठेवू कसा या हुंडरी शब्दावरी. ती म्हणते मला ना असा एकदम साधा रांगडा सिंपल मुलगा आवडतो. आता तुम्ही सांगा, जी मुलगी स्वतः एवढी हुंडरी आहे म्हणजे तिच्या प्रत्येक अदामध्ये बोलण्यात इतकी कमालीची जादू आहे, तिच्या या सिंपल मुलगा आवडतो या शब्दांवर हा प्रियकर कसा विश्वास ठेवणार बरं. मुलींचा हाच तर सगळ्यात मोठा गोड संभ्रम असतो. होशी फुलासह फूल तू आणि चांदण्या सह चांदणे, होशी फुलासह फूल तू आणि चांदण्या सह चांदणे, ते पाहणे इतकेच मी बघ मांडली माझ्या करती. एवढी निरागस आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फूल बनते आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की जणू चांदणच होऊन जाते. आणि या वेड्या प्रियकराच्या हातात तरी काय उरतं, फक्त तिला लांबून पाहणं आणि सुखावणं. आणि ही शेवटची ओळ बघा, आणि ही शेवटची ओळ तर थेट काळजालाच भिडते. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, लिहिती बटा गालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. तिच्या कपाळावर तिच्या गालावर येणाऱ्या केसांच्या बटा जणू काही उर्दू भाषेतील सुंदर अक्षरांसारख्या दिसतात. आणि कवी म्हणतात की तिच्या चेहऱ्यावरची ती न बोललेली शायरी वाचता वाचता माझा हा अख्खा जन्म संपला तरीही चालेल, मला काहीच वाईट वाटणार नाही. वा, लागेल जन्मा मी पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी, विंदांच्या लेखणीतली किती सुंदर ताकद आहे नाही. तर माझ्या प्रेमात पडलेल्या आणि चहा सांडणाऱ्या दोस्तांनो, कसं वाटलं विंदांचं हे प्रेम? तुमच्या आयुष्यातही अशी कोणी उर्दू लिपीतील शायरी आहे का मला नक्कीच सांगा. चला या सुंदर ओळीसोबत ऐकूयात आजचं एक स्पेशल रोमॅन्टिक गाणं. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा फक्त माझ्यासोबत म्हणजेच आर जे रुपाली सोबत कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, फक्त आणि फक्त

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंट मध्ये. मंडळी, आज आपण विंदा करिंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदा केवळ गंभीर आणि तत्वज्ञानी कविताच लिहायचे असे नाही, तर त्यांच्यात एक लहान बाळही लपलेलं होतं. त्यांच्या बालकवितांनी आपल्याला लहानपणाला समृद्ध केले. सशाचे कान, परी गपरी किंवा ती भूतावळ कविता आठवते का? लहान मुलांना शब्दांच्या नादावर नाचवायची कला विंदांना अजूक साध्य होती. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करिंदीकर या तिघांची कवी संमेलने म्हणजे मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता. विंदांच्या शब्दात एक वेगळीच धडधड होती. चला ऐकूया विंदांच्या शब्दातून सजलेली पुढची कविता. कवितेचं शीर्षक आहे राणीची बाग. विंदा करंदीकर यांची राणीची बाग ही मराठीतील

त्यांच्या मनावर मोहिनी घालणारी बालकविता आहे. ही कविता त्यांच्या अजब खडक आणि राणीची बाग या बालकविता संग्रहातील एक प्रसिद्ध रचना आहे. या कवितेत प्राण्यांच्या एका अद्भुत आणि मजेशीर जगात कवी मुलाच्या कल्पना शक्तीला घेऊन जातात. ऐकूया राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. हरणाबरोबर खेळत पत्ते. हरणाबरोबर खेळत पत्ते. हरणाबरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते. उंट होता वाचत कुराण. माकड होते सांगत पुरण. उंट होता वाचत कुराण. माकड होते सांगत पुराण. सिंह होता व्याख्यान देत. गाढव होते उतरून घेत. जिराफ होता गात. छान मानी इतकी लांब तान. कोल्हा होता दुकानदार. त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहता म्हणती सारे एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जा. स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. आई ग, किती गोड वर्णन केले ना या कवितेत. या कवितेत एका मुलाच्या स्वप्नातली राणी बाग म्हणजे प्राणी संग्रहालय किती अद्भुत आणि सुंदर आहे ना. हे स्वप्न अत्यंत कमतीदार आणि चमत्कारित आहे. याच हत्तीच्या पाठीवर नाग बसला आहे. हरण आणि चित्ते चक्क पत्ते खेळत आहेत. उंट कुराण वाजतोय. माकड पुराण वाजतोय. सिंह उपदेश करतोय आणि गाढव ते लिहून घेतोय. जिराफ छान गाणं गातोय आणि कोल्हा दुधात पाणी मिसळ करणारा दुकानदार बनलेला आहे. मुलाला पाहताच हे सर्व प्राणी त्याला पिंजऱ्यात बंद करायचं का म्हणून धावतात आणि मुलगा दचकतो आणि त्याला पटकन जाग येते. अशा सुंदर कल्पनेवर ही कविता आधारलेली आहे जी किती गोड आणि मुलांना खरंच खूप भावणारी आहे ना. श्रोते हो, या कवितेनंतर इथेच वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण जाणून घेऊया कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल खूप सुंदर माहिती.

विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जे रूपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण विंदांची खूप सुंदर मनात घर करणाऱ्या कविता ऐकल्या आणि गाणी ऐकली, ज्यांच्या रचनेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. केवळ प्रेमच नाही तर विंदांनी माणसाच्या जगण्याला आणि त्याच्या प्रवृत्तीला खूप जळून पाहिलं होतं. त्यांची कविता माणसाच्या जगण्याबद्दल बोलते. विंदा नेहमी सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहायचे. विंदांच्या साहित्य समृद्धीचा आज आपण आस्वाद घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर हे मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, अनुवादक आणि समीक्षक होते. त्यांच्या अष्टदर्शनी या साहित्य कृतीसाठी त्यांना देशाचा सर्वोच्च साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील घालवली या गावी झाला. 14 मार्च 2010 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी साहित्यात अनेक प्रयोग केले आणि मुक्त छंदाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या प्रमुख साहित्य कृती आपण पाहूयात, स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक, अष्टदर्शने ही त्यांची कविता संग्रह आहेत. ससाचे कान, परीची शाळा, गाढवाचे शे हे त्यांचे बालकविता संग्रह आहेत. परिक्रमा, स्पर्शची परिक्रमा स्पर्शची पालवी, विश्लेषण अशी समीक्षा आणि निबंधाची पुस्तके आहेत. शेक्सपियरच्या किंग लियर आणि आउस्ट या जगप्रसिद्ध नाटकांच्या त्यांनी उत्कृष्ट मराठी अनुवाद केलेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार, वी स खांडेकर आणि कुसुमाग्रज नंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. साहित्य अकादमी पुरस्कार आणि सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मित्रांनो, वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. विंदा करंदीकर यांनी आपल्याला मुक्त छंद दिला, बालगीते दिली आणि जगण्याचं एक भक्कम तत्वज्ञान दिलं 2010 मध्ये. जरी ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कवितांच्या रूपाने ते प्रत्येक मराठी मनामध्ये नेहमीच जिवंत राहते. आजच्या या सेगमेंटच्या शेवटी आजचा हा सेगमेंटचा शेवट करताना विंदांच्या एका सुंदर विचाराने करूया. आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं. आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं, सुंदर करून जावं. श्रोते हो, मी आर जी रूपाली आता तुमची रजा घेते, पण जाता जाता विंदा करंदीकर यांच्या आठवणीतलं हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी सोडून जाते. पुन्हा भेटूया

0: तू के काय कस ढोलक फोडतो तेच बघतो मी. शिवऱ्या हांठा गौशा धर फिर गवळणी कर.
1: शास्त्री बा काय रे होना तो कृष्णगुप्त झाला आणि गोपी वेड्या झाले.
2: हा ते पुराणातलं रासखेड्याचं वर्णन हो.
1: पुराणातलं नव्हे त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिलं. एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला. गोपी म्हणाल्या

गोलियां चलेंगी तुम्हारी, सॉरी नहीं।

0: नमस्कार प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी नवरात्रीला आपण विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आपल्या इथे आमंत्रित करतो आणि त्यांची छोटीशी मुलाखत घेतो. त्यांचा जीवन प्रवास, त्यांनी कलेची साधना कशी केली, त्या पद्धतीने आपण पुढच्या मुलांना, पुढच्या पिढीला घडवण्यासाठी ही मुलाखत नक्कीच उपयोगी ठरते. तर आज आपल्याकडे संगीताचार्य विदुषी माधवी नानल मॅडम आलेल्या आहेत. माधवीताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत. माझी बरीच वर्षांची इच्छा होती, म्हणजे तुम्हाला पाहिलं होतं अगदी लहानपणापासून कार्यक्रमांमधनं, पण एक मुलाखत घेण्याचा योग या माध्यमातून तुमचा आलेला आहे. थोडीशी नानल घराण्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते आणि नंतर आपण माधवीताईंकडे वळूया. नानल घराणं हे आयुर्वेदाचार्य आणि संगीत परंपरा जपणारं आणि पुढे चालवणारं घराणं आहे. माधवीताई, तुम्हाला पाहताच मला पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरील तुमचे सरस्वती सदन आणि आमचे नानल गुरुजी आठवले. पुणे इथे डॉक्टर नानल यांचं पंचकर्म रसशाळा आणि आयुर्वेद उपचाराचं विद्यापीठ, तर सिंधुदुर्ग गोवा अगदी पणजीच्या कला अकादमीच्या आम्हा विद्यार्थी कलाकारांना नानल मास्तर तबला उत्तम शिकवायचे. तबला विशारद आणि अलंकार परीक्षार्थींना नानल मास्तर कलाकार म्हणून तयार करायचे. माधवीताई, तुम्ही मुंबईला शास्त्रीय संगीताची अखंड साधना करत संगीताचा अभ्यास, संशोधन हे नेटका संसार करून करत आहात. हे पाहून तुमच्यातील स्त्री शक्ती पुढे कोणीही नतमस्तकच होईल. तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व छान घडवलं आहे, आमच्या पुढे तो मोठा आदर्श आहे. आर्थिक सुबत्तेबरोबर मनाची श्रीमंती ही नानल घराण्याची खासियत आहे, ती तुम्ही जपत आहात. अगदी तुमच्यातील स्त्री शक्तीला कस लावून तुमच्या सततच्या कार्यातून विचारांची उंची, ज्ञानाची खोली म्हणजेच प्रगल्भता दिसून येते, ते आता आपल्या या सहज गप्पातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कळू दे. मानवीताईंची ही झाडी अगदी तोंड ओळख आहे. त्यांनी जवळ श्रीमती गंगाबाई पलुसकर आणि डॉक्टर कमलाकर जोशी यांच्याकडनं संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची परंपरा त्या जपत आहेत आणि पुढल्या पिढीपर्यंत त्या सुपूर्द करत आहेत. माधवीताई, आता मुलाखतीला तुमची परवानगी घेऊन मी सुरू करते. आणि माधवीताई, सुरुवातीलाच म्हणाल्या मी एक देवीचं स्तवन, कारण आपण नवरात्रीनिमित्त भेटतो आहोत आणि कार्यक्रम सादर करतो आहोत, तर ते स्तवन तुम्ही म्हटलं तर आम्हाला सगळ्यांना आवडेल.
1: नक्की मलाही आवडेल, कारण एका शुभ उत्सवामध्ये ही आपली मुलाखत होती आहे, ह्याचा आनंद मला खूप मोठा आहे. आणि म्हणून मलाच आठवलं की मी एक नवरात्रीवरती कविता केलेली आहे आणि त्याचं मी वाचन करते. त्या देवीला नमस्कार करून आपण सुरू करूया. जय जयकार हे अंबे तुझा, जय जयकार हे अंबे तुझा, गुणवंत शास्त्रकार तू बसते लेखणीत, गुणवंत शास्त्रकार तू बसते लेखणीत, रसने वरुणी बोटात उतरते सहज सुंदर. स्वागत केले तुझे घटस्थापनेस, स्वागत केले तुझे घटस्थापनेस, राहते 10 दिवस खूप खूप आनंदात. सर्व तुझी रूपे आहेत सुंदर, सर्व तुझी रूप आहेत सुंदर, नवरसांची खाण तू आहेस चतुर. हंस वाहिनी व्याघ्र शोभिनी वीणा वादिनी संगीत सिद्धी, हंस वाहिनी व्याघ्र शोभिनी वीणा वादिनी संगीत सिद्धी, जय जयकार तुझा आहे अंबिके, दंडवत तुझला प्रेम भरे.
0: शारदोत्सव आपण करतो आहोत आणि शारदेचं एक रूप तुमच्या रूपाने आम्हाला लाभलेलं आहे, त्याबद्दल तुमचे सुरुवातीलाच आभार मानते. एवढी आयुष्यभर तुम्ही संगीताची सेवा केलेली आहे, नवीन पिढी घडवलेली आहेत आणि खरंच समाजाला आपण एक देणं देतो, ते समाजकार्यही तुमच्या रूपाने होत आहे. थोडं आपण भूतकाळात जरा डोकूया, तुमच्या
1: अगदी
0: सुरुवातीला तुमच्या गुरूंविषयी, म्हणजे आपण प्रत्येकाला आपल्या गुरूंविषयी फार प्रेम असतं, ममत्व असतं आणि आपण गुरूंविषयी केवढं बोलू तितकं कमी आहे, तर गुरूंविषयी तुम्ही कला किंवा संगीत कसं ग्रहण केलं त्याविषयी जाणून घ्यायचं.
1: माझ्या संगीताला सुरुवात झाली नाशिकमधनं, म्हणजे म्हणतो ना आपण भिक्षुकी गावेन वगैरे वगैरे, आता तसं राहिलेलं नाही नाशिक, पण अशा त्या वातावरणामध्ये मी माझा जन्म झाला आणि माझं कॉलेजपर्यंतचं शिक्षण सगळं तिथे झालं आणि संगीताचं सुरुवातीचं सगळं शिक्षण नाशिकला झालं. नाशिकला आधी पलुसकरांच्या सुनबाई होत्या, गायनाचार्य पलुसकर, गंगाबाई पलुसकर, त्यांच्याकडे सुरुवातीचं शिक्षण झालं आणि नंतर त्यांच्याच परंपरेतले डॉक्टर कमलाकर जोशी त्यांच्याकडे शिक्षण झालं. आणि मुख्य म्हणजे ती गंगाबाईंकडचं शिक्षण म्हणजे मी कधीच विसरू शकणार नाही. इतक्या शिस्तीमध्ये ते शिक्षण झालं म्हणजे त्या इतक्या ओरडायच्या, रागवायच्या, सगळं करायच्या. पण आम्हालाही त्याचा काही फार राग येत होता किंवा आमच्या घरच्यांना जरी आम्ही कंप्लेंट केली तरी सुद्धा घरातलेही कोणी मध्ये पडत नव्हते अशा त्या वातावरणामध्ये शिक्षण झालं. लईचं, स्वराचं त्याने अगदी पक्कं ज्ञान दिलं आणि तिथपासनं पुढे मग कॉलेज शिक्षण वगैरे हे सगळं झाल्यानंतर मग मी लग्न होऊन मुंबईला आले. मुंबईत माझं पुढचं सगळं शिक्षण झालं. पहिलं थोडे दिवस पद्मश्री माणिक वर्मांकडे शिकले पण नंतर त्या खूप आजारी पडायला लागल्या. मग त्यांच्या घरातल्यांनी त्यांना विरोध केला की आता नाही शिकवायचं. मग त्यांच्या मुलींनी सांगितलं की नाही माधवी तू आता दुसरीकडे बघ कुठेतरी, आईला आता ते झेपत नाहीये. मग यशवंतबुवा जोशींकडे गेले आणि त्यांनी माझी ख्यालाची जी एक बैठक असते आणि ख्यालाची शिस्त असते एक ती त्यांनी खूप छान करून घेतली, रटून घेतली. आणि त्यावेळेला अशी एक थोडीशी टूम होती की नवीन नवीन नवीन बंदिशींचं एक अट्रॅक्शन होतं की पारंपरिक तर आहेतच पण माझ्याकडे इतरांपेक्षा काय वेगळं आहे ह्याचं एक आकर्षण हळूहळू वाढीस लागलेलं होतं. आणि त्यावेळेला पंडित शंकर अभ्यंकरांची ओळखही झाली. त्या ते उत्तम रचनाकार आणि ते खरं सितारी सतारवादक आहेत पण तरीही त्यांनी खूप सुंदर बंदिशी

0: जमाना बदलायला सुरुवात झालेली होती. पण मी पलुस्कर परंपरा माझ्या डोळ्यासमोर ठेवली, कारण मला इतर जग मला खरंच मला माहिती नव्हतं. मुंबईत येईपर्यंत इतरत्र कसं शिकवतात किंवा काय पद्धतीने गाण्याचं ट्रेनिंग दिलं जातं वगैरे ह्याचा माझ्याशी म्हणजे काही संबंधच आलेला नव्हता. त्याच्यामुळे मी तीच री ओढली पुढे आणि त्यांनी त्यांच्या ज्या एक पद्धती होत्या की एक तर शिस्त मुळात आधी शिस्त आणि नंतर सविस्तर अभ्यास की उगा थातुर मातुर एवढंसं काहीतरी शिकवलंय असं नाही, सविस्तर खोलात शिरून अभ्यास. काही वेळा स्टुडंट्स कंटाळतात, हे होतं ते होतं, बऱ्याच गोष्टी होतात, पण त्यातही नाविन्य आणून शिकवणं समजावणं हा भाग फार मोठा असतो आणि ती नजर मला मुंबईने दिली.
1: अच्छा,
0: हे मात्र मुंबईचं माझ्या बाबतीत एक मोठं योगदान आहे की तुम्ही बाजूला इकडे तिकडे बघाल तर काय नाविन्य आहे मुंबईत, तुम्हाला नवीन नवीन काय मिळतं, त्या नाविन्यतेचा उपयोग तुम्ही तुमच्यासाठी कसा करून घेता, ही गोष्ट मला मुंबईत मिळाली. आणि ही जी परंपरेतल्या ह्या ज्या दोन चार गोष्टी होत्या तर त्याचा मी त्याची सांगड घालायचा प्रयत्न केला. नंतर दुसरं म्हणजे मान सन्मान ठेवायचा सगळ्यांचा, कोणाला दुखवायचं नाही, प्रत्येक जण आपापल्या हिमतीवर पुढे काम करत असतो. शिक्षणाचा कालावधी संपला की प्रत्येक जण आपल्या हिशोबाने आपल्या विचाराने पुढे चालतो, तेव्हा त्यांचा मान ठेवायचा, कोणाला दुखवायचं नाही, अपमान नाही करायचा. नंतर एक धार्मिक मनोवृत्ती, त्यासाठी काय रोज तुम्ही पूजा करा पाठ करा अशातला भाग नाही, पण ती जी एक शक्ती आहे नैसर्गिक शक्ती, त्या शक्तीला मी मानते आणि माझा तेवढा विश्वास आहे म्हणून मी त्याला थोडं धार्मिक म्हणते. नंतर कला आणि शास्त्राचा एकत्रित अभ्यास मी शिकवायचा प्रयत्न केला. माझ्या वेळेला फक्त कलेकडे जास्त लक्ष दिलं जात होतं, म्हणजे मी माझं जेव्हा शिक्षण सुरू झालं तेव्हा शास्त्र वगैरे ह्याचा काही संबंधच नव्हता खरं. आम्ही म्हणतो तसं आम्ही शिकवतो तसं तू गा, आम्ही म्हणतो तसं तू गा, असाच होतं, असाच भाग होता. पण मी मात्र पुढे शास्त्र सुद्धा शिकायला पाहिजे ह्याचं महत्व मला कळलं आणि मग मी दोन्हीची सांगड घालायला सुरुवात केली, कारण सांगड घातली ना कीच आपलं संगीत समृद्ध होतं. एकच बाजू पकडून ठेवली तर त्याला एक सुंदरतेचा पैलू किंवा एक परिपूर्णतेची झालर त्याला येत नाही. तेव्हा शास्त्राचा अभ्यासही मी सुरू केला आणि शास्त्र आणि कलेची सांगड घालत घालत मी मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि हे पलुस्करांचं काम होतंच, त्यांनी पण हे केलेलं होतं, पाळलेलं होतं. नंतर आपलं संगीत आहे, भारतीय संगीत, ह्याला मानासन्मानाने वागवायचं, मला कोणी नावं ठेवायची नाही, हे आपलं असंच संगीत आहे तसंच, कारण फिल्म संगीताचाही जोर खूप होता त्यावेळेला आणि तिथे थोडा पाश्चात्य धाटणी होती तालाची वगैरे, पण त्यावेळेच्या संगीतकारांनी रागाचा आधार घेऊनच अनेक गाण्यांना चाली लावलेल्या आहेत, पण थोडासा माहोल वेस्टर्नचा त्याच्यावरती एक झाक होती थोडीशी. पण भारतीय संगीताचं मोठेपण आणि त्याचा वारसा जपणं हे मी स्वतःने केलं आणि मी दुसऱ्यांनाही जशी जशी संधी मिळेल तसं मी सांगत गेले की नाही हे आपलं महत्वाचं काम आहे. नंतर शिकवताना चालू विषय जे असतात आपल्या आजूबाजूला ज्या घडामोडी घडतात, खरं तर सगळ्याच गोष्टी एकमेकाशी खूप निगडीत असतात, आपण फक्त त्याच्याकडे बघत नाही, विचार करत नाही किंवा इतक्या सूक्ष्मतेने त्याच्यात खोलात शिरायचा प्रयत्न करत नाही, पण ज्ञान घेताना आणि ज्ञान देताना त्याचा इतर गोष्टींशी कसा संबंध लागतो हे पण मी बघून शिकवायचा किंवा मार्गदर्शन करायचा प्रयत्न करते. तर जुनं ज्ञान आहे ते नवीन त्याला मुलामा देऊन सांगायचा प्रयत्न करतो,
1: म्हणजे आपण
0: पॉलिश करतो की जुनं संगीत आहे आणि ते इतकं छान आहे, आपण नवीन पद्धतीने असं अंमलात आणूया की मग ते समजतंही समजायलाही सोपं जातं आणि त्याचे जुने पण जे असतं ना ते कुठेतरी विरून जातो की जुनं दर्याचं तरी नवीन पद्धतीने आपण त्याच्यावर काम करू शकतो. आणि तुलनात्मक जरा थोडासा विचार मी स्वतः पण करते आणि मी सांगते पण की तुलनात्मक बघा तुम्ही की तुमचं ज्ञानही वाढेल आणि तुमची नजर बदलेल, ह्या विषयाकडे बघायची दृष्टी बदलेल आणि धाडस निर्माण होईल. एक गोष्ट आपल्याला माहिती झाली की ती मांड

0: पाहिजे. मांडायचं म्हटलं की धाडस यायला पाहिजे आणि मांडायचं म्हटलं की अभ्यास पाहिजे. मग ह्या सगळा कसा कुठे करायचा आणि याच्यासाठी नेटाने काम करणं आणि धाडस दाखवणं धारिष्ट्य म्हणतो तसं, तर ते पलुस्कर शिकवणीतून आम्हाला मिळालं आणि ते मी आज अजूनही सांभाळते आहे आणि अजून त्याच पद्धतीने मी काम करायचा प्रयत्न करते.
1: आता तुम्ही जसं म्हणाला थोडं सखोलात जाऊया की नेमकं ग्वाल्हेर घराणं आणि पलुस्करांची परंपरा जी आहे ती नेमकी कशी आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे समजून सोप्या पद्धतीने तुम्ही थोडं समजून द्यावं. कारण पूर्वी एक होतं की 6 महिने एकच राग शिकवला जाईल किंवा वर्षभर सुद्धा पंडित भीमसेन जोशी सुद्धा त्यांनी पण सांगितलं की 2-3 वर्ष आम्ही एकच किंवा 6 लावणं हा सुद्धा तेच आहे आणि खरंच ते म्हणजे का करून घेत असत गुरुजी आणि त्यामुळे आपल्याला कसा आपला विकास होत असेल त्याविषयी थोडं.
0: आता ग्वाल्हेर घराणं आणि पलुस्कर, पलुस्करांचं आमचं ग्वाल्हेर घराणंच आहे. फक्त ती जी एक कडक शिस्त होती आणि जी मनोवृत्ती होती जी मनोधारणा होती ती पलुस्करांनी बदलली आणि मग पलुस्कर परंपरा सुरू झाली असं आपण म्हणतो. आता त्या पद्धतीने जर आता शिकवायला गेलो किंवा त्यांनी सुद्धा जे बदल केले ते मागचं जे होतं पुराण थोडंसं ते त्यांनी बाजूलाच ठेवलं कारण त्यांना परिस्थिती बदलायची होती. आपल्या देशातली संगीतकारांकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन होता आणि त्यांना एक हीन दर्जा दिला जात होता तो त्यांना बदलायचा होता. त्यांच्याकडे त्यांची लग्न कार्यसुद्धा व्हायची नाहीत कित्येक जणांची, त्यांना कोणी आपल्या बाजूला उभं करायचं नाही कोणी. इतक्या वाईट अवस्थेमध्ये कलाकारांना वागणूक दिली जात होती ती त्यांना बदलायची होती आणि ती बदलण्यासाठी स्वतःला बदलणं किंवा ती संगीत पद्धती बदलणं शिकवण्याच्या पद्धती बदलणं हे अत्यंत महत्वाचं होतं. ते केलं म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत की त्यांनी विचारच बदलला एकदम. शास्त्र तेच ठेवलंय फक्त पद्धत बदलली शिक्षणाची आणि लोकांमध्ये संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलायसाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. ते इतके सविस्तर प्रयत्न आहेत की त्याच्यासाठी म्हणून त्यांनी ज्ञानदानाच्या म्हणजे शिकवण्याच्या पद्धती बदलल्या आणि एक संस्थात्मक पद्धती त्यांनी सुरू केली, वर्ग सुरू केले संगीताचे आणि कडक शिस्त जशी शाळेमध्ये शिस्त असते मुलं जातात शाळेत सेम ती शिस्त त्यांनी त्यांच्या विद्यालयामध्ये राबवली आणि मी शिकायला होते तिथे तोपर्यंत हे होतं. आता कमी झालं ते प्रमाण की रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना व्हायची विद्यालयामध्ये सामूहिक. नंतर त्यांनी त्यासाठी म्हणून संगीताचं जे ज्ञान होतं ते विस्कळीत होतं ते सगळं त्यांनी एकसंघ बांधायचं काम केलं, सिलॅबस तयार केला, परीक्षा पद्धती तयार केली, पुस्तकं छापली, आणखीन चांगल्या चांगल्या बंदिशींची निर्मिती केली. एक तर संतरचनांना त्यांनी संगीतामध्ये आणलं, संतरचनांना बंदिशीचं रूप दिलं आणि महिला वर्गाला त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड करून घेतलं की जर स्त्री शिकली तर अख्खं घर आनंदी होईल, अख्खं घर गाऊ लागेल. म्हणजे जे ज्योतिबा फुल्यांचं होतं एक स्त्री शिकली तर अख्खं घर शहाणं होईल. तर मी नेहमी पलुस्कर आणि ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांचं नेहमी माझ्या डोक्यामध्ये एक विचार चालू असतो, फक्त त्यांचं क्षेत्र वेगळं होतं. यांनी संगीताला अशी शिस्त लावून दिली त्यांनी ज्योतिबा फुल्यांनी शालेय शिक्षणाला. आणि जे ज्योतिबा फुल्यांचं होतं किंवा सावित्रीबाईंचं किंवा तो जो एक विचार होता एक स्त्री शिकली तर अख्खं घर शहाणं होतं, ती अख्ख्या घराला शिकवते. तर तेच यांनी सूत्र अवलंबलं की एका स्त्रीला जर गाणं शिकवलं तर संगीत स्वयंपाकघरापर्यंत पोहोचेल आणि सगळे घरातले गायला लागतील आणि मग त्याला प्रतिष्ठा मिळेल. आणखीन एक त्यावेळेला असं झालं होतं की बंदिशी ज्या होत्या ना आपले लोक आधी महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताचा वारसा नाही महाराष्ट्राला, महाराष्ट्रात ते बाहेरून आलं, बाहेरून म्हणजे उत्तर भारतातून आलं, तिकडे ते त्याचं पालन पोषण सगळं झालं, जी घराणी निर्माण झाली ती सुद्धा सगळी उत्तर भारतातच झाली आणि आपले लोक महाराष्ट्रातले तिकडे जाऊन शिकले आणि तिकडनं परत आले आणि मग ते इकडे पसरायला सुरुवात झाली. तर त्यावेळेला आपल्या इथलं आपल्या इथली महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती आणि तिकडची सामाजिक परिस्थिती याच्यात एक खूप तफावत होती. आणि भीती असायची मनात प्रत्येक वेळी शिकणाऱ्याच्या की मी विचारू कसं, मला समजत नाही तर मला मी विचारू कसं, मला गुरुजी सांगतील का, एखादा शब्द कळायचा नाही, मग तो जसा ऐकू याचा तसा तो शिष्य म्हणत जायचा आणि मग ते डोक्यात बसलं जातं. मग त्याशिवाय विकृत झाल्या होत्या बंदिशी. आणि मग आणखीन एक कारण असं झालं, पलुसकरांनी जी सगळी पद्धत बदलली त्याला एक असं कारण झालं होतं की हे लोक काय गातात हे आपल्या लोकांना समजायचंच नाही आणि मग त्याला हिडीस फिडीस करत बसायचं कारण काय गातो आम्हाला कळतच नाही. तो एक विचार डोक्यात ठेवल्यामुळे त्यांनी तो आपल्या आपल्या बंदिशी आधी मुळात बदलायला पाहिजे, हिंदी असोत मराठी असोत कुठल्याही. तर बंदिशींना त्यांनी चांगलं स्वरूप दिलं, त्याच्यासाठी त्यांनी मराठी संतरचना किंवा हिंदी संतरचना सगळ्या संतांच्या रचनांना त्यांनी क्लासिक रागदारीमध्ये त्याच्या स्वररचना करून त्याचं नोटेशन करून त्या पुस्तक छापली आणि त्या बंदिशी त्यांनी सगळ्यांना शिकवल्यावरती मग त्या गवयांना म्हणजे स्त्री गवई असो गायिका असो पुरुष असो त्यांना एक प्रतिष्ठा मिळायला लागली की ते काय गातात हे लोकांना समजायला लागलं आणि मग त्याला एक वेगळा दर्जा यायला सुरुवात झाली. इथपर्यंत त्यांनी काम केलं पलुसकरांनी आणि मग परीक्षा वगैरे हे हा एक भाग त्यांनी सुरू केला आणि तो आतापर्यंत चालू आहे.
1: नक्कीच. आणि तुम्ही तर मला अगदी माझ्या बालपणात नेलं कारण माझ्या मम्मी संगीत विशारद आहे आणि ती छोटी छोटी गांधर्व महाविद्यालयाची पुस्तकं आणि ती किती सुबक एक आणि कलरफुल असायची, गुलाबी हिरवा निळा असे रंग असायचे, त्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह होती आणि अभ्यासाला सुद्धा सुबक होती आणि परीक्षांनाही ते लहानपणापासून बसण्यात त्याचा उपयोग झाला. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि माधवीताईंचा प्रवास आपण जाणून घेतोय आज जागर शक्तीचा आणि उत्सव नवरात्रीचा. या कार्यक्रमात मी तेजस्विनी एक छोटीशी विश्रांती घेते, पुन्हा भेटूया. तुम्ही पात्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात संगीताचार्य माधवी नानल यांना आमंत्रित केलेला आहे. माधवी ताई, आता तुमच्या प्रोजेक्टकडे म्हणजे उत्सुकता आहे मला, म्हणजे तुमच्या बायोडेटामध्ये वाचलं मी संत मीराबाई, ऋतू संगीत, वर्षा ऋतू, शरद पौर्णिमा आणि असे बरेच तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत, तर त्या प्रोजेक्ट विषयी तुम्ही थोडी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी.
1: या प्रोजेक्ट संदर्भात काय होतं की जेव्हा काही काम सुरू करतो किंवा शिकवायची वेळ येते त्यावेळेला समोरच्याकडनं काही शंका उपस्थित होतात किंवा काही मुद्दे विचारले जातात आणि मग त्याच्यातून एक कल्पना सुचते की अरे ह्याच्यावर खूप काही आपल्याला काम करता येईल. आणि तशी डिमांड आली समोरून की आणखीन त्याचा वेग वाढतो थोडासा. तर सुरुवातीचं माझं पहिलं प्रोजेक्ट झालं ते सरस्वतीवरती झालं. सरस्वती संगीताची देवता कशी, विद्येची देवता आहे हे सगळ्यांना माहिती आहे, किंवा अभ्यास करताना वगैरे आपण तिची पूजा करतो दसऱ्याला वगैरे, तर हे आहे. पण ती संगीताची पण देवता आहे, तर ही कशी, तर तो एक मला चेंबूरूनच तुमच्या एक महिला मंडळ आहे त्यांनी मला एका कार्यक्रमाची ऑफर दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की असं असं आहे. तर म्हणे आम्हालाही माहित नाही पण आपण आपलं ऐकून होत की ती विद्येची संगीताची देवता आहे. तर संगीताची देवता कशी, याच्यावर तुम्ही काही काम केलंय का? तर तेव्हा म्हटलं की नाही भाऊ, म्हटलं मी पण इतका विचार नाही केला पण मी काम करीन. म्हणे बघा तुम्ही, हा तर म्हणे नाही तुम्ही मला 2-3 दिवसात सांगा. मग जरा विचार केला आणि मग म्हटलं की नाही नाही होण्यातलं हे जरा शोध घ्यायला लागेल. आणि मग त्यावेळेस मी खूप शोध घेतला, त्यांना म्हटलं मी करीन कार्यक्रम. आणि मग शोध घेतला ती कशी देवता आहे, बरीच माहिती मिळाली तिचे स्तोत्रांपासून सगळं, तिचे म्हणजे तिच्या हातातलं पुस्तक वीणा ह्याची निर्मिती, वीणेची निर्मिती कोणी केली, शंकरांनी केली वगैरे वगैरे, नाद नंतर नृत्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला आणि मग त्याचं स्क्रिप्ट तयार केलं. आणि मग तेव्हापासून अशा थीमवरती काम करायला सुरुवात केली. आणि मग कळलं की नाही हं आपण हे करू शकतो, अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत. मग ते ऋतू संगीत आलं, वसंत ऋतूवर आलं, त्या पण अशा जसं एकदा रेडिओमधनं विचारलं वनिता समाज वनिता मंडळ की असं असं हे होऊ शकेल का, म्हटलं होईल मी करीन. आणि तसं ते झालं. एक मग माझ्या स्टुडंट्सना बरोबर घेऊन मी काही कार्यक्रम केले, त्याच्यानंतर लेक्चर्स डेमो देताना सुद्धा आवाज साधन आहे, व्हॉइस कल्चर आहे, नंतर व्यायाम आणि संगीत हे तर पलुस्करांनीच मांडलेला विषय होता मोठा, व्यायाम आणि संगीत, यमन अंतरंग, नंतर आश्रम भजनावली. आश्रम भजनावलीचं कसं झालं की इथे मुंबईला मणिभवन आहे तर तिथे मी जायची, मला एक त्यावेळेला गांधीजींनी जे काम केलं होतं संगीतावरचं, त्यांचं इतर काम मोठं आहे तो भाग खूपच वेगळा आहे, पण त्यांची पलुस्करांची ओळख होती, पलुस्करांनी त्यांना खूप मदत केली आणि गांधीजींनी पण पलुस्करांना मदत केली, दोघांचं विजन वेगळं होतं पण तरीही दोघांनी एकमेकांना खूप सहकार्य केलं. ते हिस्ट्री खूप मोठी आणि वेगळी आहे. तर तेव्हा त्यांनी अनेक ज्या भजनांना चाली लावल्या होत्या पलुस्करांनी, तर त्या गांधीजींना खूप आवडायच्या. आणि मग गांधींनी त्यांच्या आश्रमामध्ये साबरमती आश्रमामध्ये सकाळ संध्याकाळ जे ते प्रार्थना घ्यायचे सगळ्या अनुयायांना बोलवून, आणि ते कंपल्सरी होतं, ते प्रत्येकाने प्रार्थना केलीच पाहिजे, आणि त्या प्रार्थनेमध्ये ही सगळी भजनं म्हटली जायची. ती मला येत होती कारण मी ज्या पलुस्करबाईंकडे जायची तेव्हा त्यांनी आम्हाला शिकवलेलं होतं, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय ही सांगितली नव्हती. आणि ते काय त्यावेळेला होतं कळत नाही, किंवा आता सुद्धा अनेक ठिकाणी असं होतं की शिकवतो पण त्याच्या मागे काय घडलेल्या जर काही घटना असतील तर त्या आपण सांगाव्यात असं काही त्यावेळेला नव्हतं, आजही बऱ्याचदा होतं असं. पण हे मला माहिती होतं की या पलुस्करांच्या चाली आहेत आणि ह्या तिथे आश्रमात म्हटल्या जातात. तर मणिभवनला मी जेव्हा जायला लागले तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो असं असं आहे, तर म्हटलं हो मला माहिती आहे, म्हटलं ती भजनं त्यांनी चाली लावलेल्या आहेत. मग इथे एकदा म्हणाल का तुम्ही, म्हणे म्हटलं म्हणेन. आणि मग तेव्हापासून मग ते शोधाशोध झाली, मग ते थोडं लेखन स्क्रिप्ट लिहिलं आणि मग तो कार्यक्रम झाला. आणि तो इतका चांगला झाला कार्यक्रम की महात्मा गांधींची नात तिथे ट्रस्टी होत्या उषा गोकाणी, त्या मला म्हणाल्या की अहो एवढा सीडीचा जमाना चाललाय आपण ही रेकॉर्ड करूया, कारण डी व्ही पलुसकरांच्या रेकॉर्ड त्याच्या निघालेल्या होत्या. मग ते एक मोठं प्रोजेक्ट झालं. त्याच्यानंतर तराणा गायन शैली, तराणा पलुसकरांचं वैशिष्ट्य होतं गाण्याचं की आपल्या गाण्यातलं आपलं जे संगीत आहे हे किती मोठं आहे आणि आपण त्याच्यावर काय वेगळ्या पद्धतीने काय काम करू शकू की एक अट्रॅक्शन सगळ्यांना निर्माण होईल, तर ती तराणा गायन शैली.
0: तर आताही हल्लीची पिढी ख्याल गायला
1: खुश असतात. मग त्यांनी तराण्याची एक वेगळी स्वतंत्र आपली स्वतःची म्हणून गायकी तयार केली, तर त्याच्यावर पण मग मी काम केलं. नंतर तो एक मोठा प्रोजेक्ट झाला आणि त्याच्यानंतर मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, तर त्यांचं सुद्धा इतकं योगदान आहे. खरं म्हणजे माझा आमचा आणि त्यांचा काही संबंधच नाही खरं म्हणजे कुठल्याही कारणाने आलेला, पण त्यांचं गाणं खूप आवडायचं आणि इतक्या सहज आणि अशा सोप्या चाली वाटतात ना त्या ऐकायला, पण ते बसवायला गेलं की भयंकर त्रास होतो, अवघड आहेत ते सगळं. आणि ते एक अट्रॅक्शन आलं, मग त्यांच्यावर एक कार्यक्रम केला आणि अशी एक वेगवेगळी व्यक्तिमत्व सुद्धा अशी जे घडत असतात आपल्या आजूबाजूला त्यांच्यावर पण काही काम झालं. असे ते प्रोजेक्ट्स एक एक तयार होत गेले आणि काहींना तर मी हे पुढच्या पिढीपर्यंत, जसं मगाशी प्रश्न विचारला की तुम्ही पुढच्या पिढीला कसं शिकवता किंवा कसं सांगता, तर मी त्यांना सुद्धा बरोबर घेऊन तेही अनेक थीमवरती हे केलं, बसवले कार्यक्रम. एक रामनवमी निमित्त देण्यासाठी सगळ्या रामाच्या बंदिशी शोधा आणि त्याच्यावरती तुम्ही काम करा की ही बंदिश कोणी लिहिलेली आहे, कुठल्या रागातली आहे, त्या रागाची माहिती कोणी लिहिलेली आहे, त्या व्यक्ती त्या व्यक्तीची माहिती बंदिशकाराची रचनाकाराची हे सगळं तुम्ही गोळा करा आणि तुम्ही बोलायचं पण आणि गायचं पण, म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळेला तयार होतील. कारण पूर्वीच्या काळी काय झालं, सगळे म्हणायचे तुम्ही आम्हाला गायला सांगावं, आम्हाला बोलायला वगैरे काही जमत नाही. पण आता तसं नाही आहे, आता जग बदललं. तुम्हाला जर बोलता आलं तर तुम्ही तुम्हाला जे येतंय ते तुम्ही मांडू शकाल. तर तसेही कार्यक्रम केले, ते असंच ऋतुचक्र केलं, नंतर रामावरच्या बंदिशींचा हे केलं आणि विशेष म्हणजे पुढे पुढे त्यांना मी सांगत गेले की आता तुम्ही शोधा आणि मग आपण त्याच्यावर काम. इथपर्यंत मी सरकली आहे, पुढे पुढे कसं आणखीन जायचं ते बघू. म्हणजे बऱ्याच थीमवरती काम झालं.
0: नुकतंच तुमचा म्हणजे आता लेखिका म्हणून जो प्रवास आहे त्याविषयी उत्सुकता आहे. दोन पुस्तकं तुमची प्रकाशित झालेली आहेत आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या तुम्ही काही कवन सादर केलेली आहेत, तर त्या प्रोजेक्ट विषयी थोडस सांग.
1: ते काय आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, अमृत महोत्सवी वर्ष म्हणून असंच एकदा मन की बात ऐकत होते मी आणि त्यावेळेला म्हणजे स्वातंत्र्य 23 साली 75 वर्ष पूर्ण झाले, त्याच्या आधी 1 वर्ष, तर तेव्हा आपल्या प्रधानमंत्री मोदींनी एक आवाहन केलं मन की बात मध्ये की आता आपण अमृत महोत्सवी वर्ष आहे ते आपल्या सगळ्यांना खूप मोठ्या दणक्यात साजरं करायचं आहे. कोणाकडे काही काम केलेलं असेल आणि अशा ज्या अनेक व्यक्तिरेखा आहेत की त्यांनी काम केलं पण प्रकाशाच्या ओढ्याला ते आले नाहीत, तर अशा व्यक्तिमत्वांवर तुम्ही लिहा आणि तुमच्या मातृभाषेत लिहा आणि ते सरकारला पाठवा. तर ते इतकं डोक्यात बसलं आणि मग क्लिक झालं की अरे आपल्याकडे मुळात पलुसकर आहेत, पलुसकरांचे शिष्य आहेत, त्यांनी खूप एकदा राष्ट्रप्रेम त्यांच्याकडे म्हणजे होतच होतं आणि त्यांनी संगीताचा उपयोग राष्ट्रभक्तीसाठी आणि स्वातंत्र्य संग्रामासाठी उभा राहण्यासाठी म्हणून कसा उपयोग करून घेतला, तर हे भराभर डोळ्यासमोर आलं आणि मग त्यांचे आणि गांधींचे मैत्रीपूर्ण संबंध होते हे पण हे चित्र डोळ्यासमोर आलं आणि मग त्याच्यावर काम करायला सुरुवात केली की शोधाशोध झाली आणि मग त्या सुमारास एक असं झालं की सुचत गेलं. नाही तर तोपर्यंत मला काही सुचत नव्हतं किंवा माझ्या मनातही असं कधी आलं नाही की बाबा आपल्याकडे हे अंग आहे की नाही ह्याही कधी विचार केला नाही आणि कधीच तसं झालं नाही, पण त्यावेळेला सुचत गेलं आणि मग देशावरती भारताची जी वैभवशाली प्रतीक आहेत म्हणजे समुद्र आहे, डोंगर आहे, पर्वत आहे, नद्या, वेशभूषा, खानपान, नंतर नैसर्गिक सुद्धा इतकी विविधता आहे, सुबत्ता आहे, तर हे वैशिष्ट्य मांडणं हे त्या बंदिशीतनं आपण करायचं आणि ते होत गेलं, अक्षरशः होत गेलं की त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला करावा लागला असं नाही, पण काय असतं ना की आपण मनात आणलं आणि शब्द सुचले असं पण होत नाही,
0: तर
1: आणि तसं ते होत गेलं आणि त्या बंदिशी पण तयार झाल्या आणि त्याच वेळेस माझं ते पुस्तकही तयार झालं स्वातंत्र्य संग्राम संगीतकारांचा. मग ते महाराष्ट्रातले जे संगीतकार ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, एक पहिले पलुस्कर, मग पलुस्करांचे शिष्य होते नारायण मोरेश्वर खरे, त्यांनीच ही सगळी जी प्रसिद्ध भजनं जी आहेत ना की डी व्ही पलुस्करांच्या रेकॉर्ड निघाल्या किंवा काही, तर ते पलुस्करांचे शिष्य, तर त्यांना त्या गुरुकडून हे सगळं ज्ञान मिळालेलं होतं, तेच गांधी आश्रमात जाऊन राहिले होते. त्याच्यानंतर वंदे मातरम वरती लिहिलं एक स्वतंत्र आर्टिकल, मास्टर कृष्णरावांचं काम होतं स्वातंत्र्य संग्रामात, आणि सावरकर आणि दीनानाथ मंगेशकर असे हे सगळे मराठी लोक, आणि त्यांनी संगीताच्या माध्यमातून कसं काम केलं हे मांडलंय त्या पुस्तकातही मांडलंय, आणि त्या बंदिशी झाल्या त्याही त्याच अनुषंगाने तशा होत गेल्या बंदिशी. त्यातली एक बंदिश बघायची का?
0: हो आवडेल. अरे खूप खूप छान.
1: एक आहे भारत भारत मातेला नमस्कार असं ते.

0: खूप सुरे.
1: आणखीन त्यावेळेला कविता पण एक चांगल्यापैकी जमून गेली, होऊन गेली. ती पण अशीच आहे, भारताची विविधता. जय जय भारत माते संपन्न तुझी प्रतिभा, जय जय भारत माते संपन्न तुझी प्रतिभा, नमन मी करीते या भव्य भारत मंदिरात.
0: वा,
1: घट भरला नदी जलाने, सर्व प्रांतांची फुले वाहुने,
0: वा,
1: लोकगीतांचे दागिने घालुने, भाषा फुले खेळती फुगडी.
0: वा,
1: शेकडो नद्या हजारो मंदिरे, आपण मोजूच शकणार नाही हजारोने मंदिर आपल्या देशामध्ये आहेत. शेकडो नद्या हजारो मंदिरे, 64 कला अगणित संत महात्मे, नवनवीन शोधांची जननी, नवनवीन शोधांची जननी, अन विपुल ग्रंथ संपदेची मायभूमी. शिल्प आणि भव्य वास्तू मंदिरांनी, शिल्प आणि भव्य वास्तू मंदिरांनी वाढवली शोभा भारत मातेची. अनेक भाषा बहुविध पंथ अगणित स्तोत्रे वेद विद्येचे संवर्धक. होतो तुझा सन्मान या स्वतंत्र भारत मंदिरात. जय जय भारत माते संपन्न तुझी प्रतिभा, नमन मी करते या भव्य भारत मंदिरात.
0: वा वा, खूप छान.
1: असं हे काम होऊन गेलं न ठरवता होऊन गेलं.
0: नक्कीच. आणि तुम्ही आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या मान्यता प्राप्त कलाकार आहात आणि तुम्ही पुणे विद्यापीठातून बीएड केलेलं आहे संगीत अलंकार, म्हणजे जे आपल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची पदवी असते. तर हे सगळं, म्हणजे हे सगळे प्रोजेक्ट करता करता हे सगळं संगीताचार्य म्हणजे अलंकार त्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ काढला, तर त्याविषयी थोडंसं, म्हणजे हे सगळे प्रोजेक्ट होत गेले.
1: ते प्रोजेक्ट होत गेले.
0: हा.
1: आणि जे मी शिक्षण घेतलेलं होतं, मी बीएड केलं लग्नाच्या आधीच, मी बीएड केलं पण मला नोकरी करायची नव्हती, कारण मला काय माझ्या घरातून प्रोत्साहन नव्हतं नोकरी करण्यासाठी. म्हणजे नोकरी वगैरे काही करायची नाही, घर सांभाळायचं आणि काय तुमचं संगीत वगैरे काय असेल ते बघायचं. त्याच्यामुळे त्या संगीत करायला कुठे अडथळा नव्हता, ते करायचं पण घर सांभाळायचं, नोकरी नाही करायची. मग नोकरी नाही करायची तर म्हटलं, मग ह्याच्यात मग मी पूर्ण वेळ रमायला सुरुवात केली संगीतामध्ये. तिथे काही कुठे कोणाचा नकार नव्हता किंवा आडसर काहीच नव्हता आणि त्याच्यामुळे ते होत गेलं. आणि मग हे करत असताना मला माझ्या बीएडचा खूप उपयोग झाला की विद्यार्थ्यांना किंवा समोरच्याला आपण जेव्हा एखादी माहिती सांगतो तेव्हा त्याचं आकलन काय आहे, त्याला काय कळतंय, त्याच्या बुद्धीचा आवाका काय आहे हे बघून शिकवायचं असतं. मग मगाशी जसं म्हटलं की इतर गोष्टींची सांगड घालून शिकवणं, तर तसंही होत गेलं.
0: आणि संशोधन
1: हा, कारण मुलांचं मानसशास्त्र एक विषय असतो बीएडला, तो तर किती मानसशास्त्राचा विचार करतात माहित नाही, पण त्याही वेळेला असंच होतं की मनोवृत्ती आणि त्यांची जी विचारधारा असते वेगवेगळ्या वयोगटातली, ते मुलंच असो आहेत असं नाही, संगीत तर कोणीही शिकतं आणि आपल्याकडे काही ते त्याला काही हे नाहीये, अडसर नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला त्याचं स्वतःचं जे शिक्षण झालेलं असतं त्या शिक्षणाला अनुसरून मला याची सांगड कशी घालता येते आणि ह्याचा मी उपयोग केला आणि ह्याची मग मला आता ती सवयच लागलेली आहे की सांगड घालत घालत घालतच पुढे जायचं. तर तो उपयोग मला बीएडचा आता होतो, त्या लेखनात सुद्धा, संशोधनात सुद्धा मला त्याचा उपयोग होतो की मी कशा मार्गाने जायचंय, मला हा जो मुद्दा हवाय तर मला कुठे जाऊन
0: आणि तो कशी
1: माहिती मिळेल, हा, आणि मग तो मांडायचा कसा, ह्याच्यासाठी मला त्याचा उपयोग झाला.
0: या भागात आपण माधवीताईंचे विविध संगीतातील प्रोजेक्ट याविषयी माहिती घेतली. एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा. या कार्यक्रमात आपण संगीताचार्य माधवीताई नानल यांच्याविषयी जाणून घेतो आहोत. तुम्ही बऱ्याच प्रोजेक्ट बद्दल आपण भरभरून बोललो, कारण आता जवळजवळ 30 सेकंडची रील मुलं बघतात, पण तेव्हा एवढे तासनतास मैफिली होत असत आणि पहाटेपर्यंत हे सगळे संगीत महोत्सव होत असत, आणि तुम्ही बऱ्याच संगीत महोत्सवांमध्ये काम केलेलं आहे, त्याविषयी मला विचारायचंच आहे. पण आत्ता थोडासा वेगळा विषय म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, आत्ता मिळालेला आहे, पण मराठी ही आधी पण अभिजातच होती, तर त्या अनुषंगाने देखील तुम्ही काम केलेलं आहे, तर त्याविषयी थोडस मराठी भाषेसाठी तुम्ही जे काम केले त्याविषयी.
1: हा, मराठी भाषेसाठी काम म्हणजे जे आत्ता नव्याने आलेलं आहे तो भाग थोडा वेगळा आहे, पण मराठीमध्ये बंदिशी होत्या. जसा मगाशी विषय निघाला की आपल्या गवयांना गवई काय गातात हे समाजाला कळायचंच नाही, आणि मग त्यावेळेला एक टूम काढली पलुसकरांनी, आणि त्यावेळेच्या त्यांच्या समवयीन जे विद्वज्जन होते, विशेषतः पुण्यातच हे घडलं, तर त्यांनी पण त्यांच्या एका विचाराला खूप प्रोत्साहन दिलं, मदत केली, आणि तो म्हणजे मराठी मधून आपल्या मातृभाषेमधून बंदिशी व्हायला पाहिजे. आणि हे आपल्याच इथे नाही, भारतभर एवढ्या भाषा जर बोलल्या जातात, ते आपल्या देशाचं एक वैभव आहे, तर प्रत्येक भाषेमध्ये बंदिशी व्हायला पाहिजेत. आणि त्यावेळेला गुजरातमध्ये पण गुजरातीमधनं बंदिशी झाल्या, आणि बंगालमध्ये बंगालीतूनही बंदिशी होत होत्या, कारण तिथे त्या टागोरांनी त्यांचा प्रभाव खूप होता, त्याच्यामुळे बंगाली आणि इकडे गुजरातमध्ये गांधीजी दादी, त्याच्यामुळे दोन्ही भाषांमधनं बंदिशी होत होत्या. मग मराठीच का मागे, मराठीमधूनही त्यांनी बंदिशी व्हायला पाहिजेत म्हणून प्रचार केला. त्यांच्या शिष्यांना त्यांनी हाताशी घेऊन, शिष्यांनी पण खूप काम केलं ह्याच्यामध्ये, आणि काही त्यावेळची जी कवी मंडळी होती त्या कवी मंडळींना हाताशी घेऊन त्यांनी मराठी बंदिशी करून घेतल्या, त्याचं नोटेशन करून त्या रागदारीमध्ये बसवून त्या शिकवायला सुरुवातही केली, आणि त्याचं प्रचलन बऱ्यापैकी होत होतं, एस्टॅब्लिश ते कल्पना होत होती. काहींचा होता त्याला विरोध, पण काहींनी त्यांना खूप मदत केली, आणि त्याच्या मैफलीमध्ये अनेक जण मराठी बंदिशी गायला लागलेले होते. आणि क्लासेस म्हणजे विद्यालयातून, ते विद्यालय म्हणायचे हा, क्लास नाही म्हणायचे, हे महत्वाचं. विद्यालयामधून मराठीमधनं बंदिशी शिकवल्या जात होत्या, आणि हे माहिती होतं मला. आणि मध्यंतरी म्हणजे मी तर केलेल्याच आहेत मराठी बंदिशी, आणि मी गात असते कुठे कुठे, तर एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे सचिव आलेले होते, आणि त्यांनी हे पाहिलं, आणि त्यांच्या डोक्यात कल्पना आली की अरे असं होतं का. पण काय झालं होतं की मध्यंतरी त्या मराठी बंदिशींचं प्रचलन हळूहळू कमी होत गेलं. त्यालाही इतिहास मोठा आहे, ती पण बरीच

0: आणि मग एक त्यांच्याही डोक्यात असलं की अरे आपल्या भाषेला मराठीला दर्जा मिळालेला आहे अभिजात त्याचा, तर आपण हे काम करूया. आणि आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा जुनं जुनं जे मराठी काही काम होऊन गेलेलं आहे त्याला उजाळा देण्याचं काम करत आहेत, तर त्यातला हा प्रोजेक्ट. आणि मग त्यांना ती कल्पना आवडली आणि त्यांनी सांगितलं मला की तुम्ही काम करा, तुम्ही आधी मिळतील का? म्हटलं हो मिळतील पण शोधायला लागेल. आणि मग त्यावेळेच्या बऱ्याच जणांनी पलुसकरांना खूप मदत केली, आधी मुख्य शिष्यवर्ग. आणि आपण म्हणतो ना की जोरदार त्यांनी ती मुसंडी मारली म्हणतो तसं ते मराठी बंदिश असं ते झालं पुण्यामध्ये. आणि खूप लोकांनी केल्या पण मराठीमध्ये बंदिश आणि शिकवल्या, त्याची पुस्तकं काढली. आता ते पुस्तकं आता नाही आहेत आता पण. आणि अक्षरशः त्यावेळची किंमत काय त्या पुस्तकाची? 8 आणे 12 आणे 1 रुपया. तर ही पण एक गंमत आहे की 1 रुपया त्यावेळच्या 1 रुपयाला त्यावेळेला किती केवढी किंमत होती. पण ते काम झालं, त्यांनी केलं, नेटानी केलं आणि गोव्यापर्यंत हे काम झालेलं आहे, हे महत्वाचं त्यातलं. आणि मग माझ्याही मग मी केल्या बंदिशी आणि आता ते प्रोजेक्ट आलेलं आहे हातात, तर ते काम सुरू आहे.
1: मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही बऱ्याच संगीतमय महोत्सवांमध्ये आपली कला सादर केलेली आहे. तुम्ही आता गुरुस्थानी आहात, पण तुमच्यासाठी जे गुरुस्थानी होते असे बऱ्याच मंडळींचे तुम्हाला आशीर्वाद मिळालेले आहेत, लाभलेले आहेत, तर त्या अविस्मरणीय आठवणी कुठल्या महोत्सवाच्या असतील तर त्या आम्हाला ऐकायला आवडतील.
0: मी काय होतं, महोत्सवांमध्ये जी मोठी मंडळी असतात ना त्यांना भेटतो, ते हे करतात, बोलतात वगैरे सर्व होतं. पण इतकं फार त्यांचं आकर हे होत नाही, फक्त हा छान आहे वगैरे, पुढे गाणं चालू ठेवा, तुमचा आवाज चांगला आहे, मेहनत घ्या म्हणजे यश मिळेल वगैरे असं होतं. आणि माणिकबाईंचं आता आधी महत्वाचं हे होतं. नंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जेव्हा मी कॉलेजला असताना भाग घ्यायची, ते एक वेगळंच प्रकरण होत असतंय कॉलेजमध्ये. आणि मग ते धाडस असतं एक वेगळं आणि आपल्याला येतं काहीतरी हे समजल्यावर एक वेगळी इमेज तयार होते. त्यावेळेला मग खूप मंडळी भेटली आणि त्यांचे आशीर्वादच मोठे की नाही नाही हे तुझ्याकडे आहे, हे तू वाढव, हे बंद करू नकोस. आणि मग ते मात्र मी पुढे चालू केलं. म्हणजे कुमार गंधर्व आहेत, एस एम जोशी होते, नंतर आपले सनई वादक बिस्मिल्ला खान होते, नंतर गंगूबे हनगल होत्या, अनेक लोकांच्याशी असं इंटरॅक्शन झालं आणि त्यांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी मोठे आहेत.
1: वा, किती भाग्य तुमचं. हे
0: म्हणजे एस एम जोशींना तर ते तर संगीतातले नाहीत, तरी सुद्धा ते आमच्या कॉलेजमध्ये आले होते आणि तो जे कॉलेजचा जो एक माहोल असतो त्याच्यातून ते मुद्दाम त्यांनी आठवण काढली होती की ते कोण गायल्या होत्या ना त्यांना बोलवा.
1: किती खरंच सेवा वाटण्यासारखं.
0: आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये एकेरी नावाने हाक नाही मारायचे, सगळे आहो जाव म्हणायचे, कोण गायल्या होत्या त्यांना बोलवा. तर ह्या छान असतात आठवणी, आपण विसरू शकत नाही.
1: आणि एका हृदयाच्या कप्प्यात त्या बंदिस्त असतात. आणि तुम्ही आज आमच्याबरोबर शेअर केल्यात त्याबद्दल आभार. आता नवीन पिढीला तुम्ही म्हणजे या शास्त्रीय संगीताकडे, हल्ली सिने संगीत फारच फोफावलंय, पाश्चात्य संगीताचा खूपच प्रभाव भारतीयांवर होतोय, तर भारताचं जे खरं हा जो गाभा आहे तो शास्त्रीय संगीताचा आहे. तर तो म्हणजे आपली भारताची ओळखच मुळात शास्त्रीय संगीतामुळे आहे. म्हणजे उत्तर भारतीय असू दे, दक्षिण भारतीय असू दे, पण एक जो ठेराव आहे, जे लगाव आहे तो आपल्या शास्त्रीय संगीतात आहे. तर नवीन पिढीने शास्त्रीय संगीताकडे वळावं, म्हणजे आपण पुण्यात फार आहे सवाई गंधर्व, आपण जी मुलं असतात ती विसरत नाही किंवा आवर्जून जातो, तशा प्रकारचं मुंबईमध्ये वातावरण थोडस कमी आहे. तरी पण हल्ली बऱ्याच इव्हेंट्सच्या माध्यमातून होत आहेत, आपलं हे असू दे
0: महोत्सव
1: होतात, तर त्याविषयी मुलांना मार्गदर्शन तुम्ही थोडंफार करावं.
0: आताचे ज्या मैफली होतात ना आणि कार्यक्रम होतात ते ऑडिटोरियम मध्ये होतात. तर मी बऱ्याच जे काही होतकरू मुलं असतात किंवा मुली असतात किंवा ज्यांना गाण्यामध्येच करिअर करायचे, तर त्यांना एक माझं सांगणं असतं की तुम्ही खुर्चीत बसून ऐकू नका. तुम्ही कलाकाराच्या, पण आता तशी सोय होत नाही, पण कलाकाराच्या समोर तुम्ही असं बघून छान गाणं ऐका आणि संपूर्ण त्याचं निरीक्षण करा. ऑडिटोरियम मध्ये होत नाही ते.
1: बरोबर.

0: आणि ह्या निरीक्षणाचा अभ्यास करणे, तो अभ्यासासाठी हे निरीक्षण फार महत्वाचं असतं. तर जेव्हा जिथे घरगुती मैफिली होतात, त्या होतात बऱ्याच ठिकाणी होतात, त्याला आवर्जून जा आणि मग असे समोरासमोर बसा तुम्ही कलाकाराच्या, आणि सगळं तब्बलची पण जवळ असतो, पेटीवाले जवळ असतात, त्यांच्या मागे बसलेले स्टुडंट्स त्यांचे त्यांना स्वरसाथ करत असतात, ती कशी करतात, काय करतात, तो ते मुख्य गायक असतात, त्यांना ती कशी खूण करतात. प्रत्यक्ष मैफलीमध्ये बोलायचं नसतं, सगळं हाताच्या खुणा आणि नजरेवर चालतं. हे काय असतं, कारण हे कोणी शिकवत नाही. आणि अशा अनेक गोष्टी असतात की त्या शिकवल्या जात नाहीत, त्या आपल्या आपणच बघून बघून बघून तयार करायच्या असतात. तुम्ही बसायचंय कसे, उठायचंय कसे, कार्यक्रम कुठे आहे, एखाद्या कलाकाराचा ऑडिटोरियम मध्ये कशा निमित्ताने कार्यक्रम आहे, एखाद्याची घरगुती मैफल आहे कशा निमित्ताने, ह्या सगळ्याचा परिणाम मैफलीवर होत असतो. आणि ते नेमकं काय होतं हे तुम्ही बारकाईने निरीक्षण करा त्याचं. आणि काय म्हणतो आपण, शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका, मध्ये उठून जाऊ नका आणि मांडी घालून बसा. कारण तुम्हाला मैफल स्टेजवर द्यायची ती मांडी घालून बसायची, कारण आपलं भारतीय संगीत उभ्याने आपण सादर करत नाही, आपण मांडी घालून बसून सादर करतो. तर त्याच्यासाठी तुमची बैठक तयार पाहिजे आणि ती तुम्ही दोन दोन तीन तीन तास चार तास बसत नाही तोपर्यंत बैठक तयार होणारच नाही, तुमच्या शरीराला ती सवयच नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कलाकार गात असतो तो संपूर्ण त्याची नवनिर्मिती असते ती. तो शिकलेला असतो कलाकार, तो भाग डोक्यात साठलेला असतो, पण प्रस्तुतीच्या वेळेला सगळ्या गोष्टी नव्याने प्रस्तुत होत असतात. मग तो त्याची सांगड कशी घालतो, पुढचा स्वर घ्यायच्या आधी त्याचं पार्श्वभूमी त्याने कशी तयार केली आहे, मग तो पुढे कसा जातो, त्याच्या पुढे कसा जातो, पार सप्तकांत जाताना त्याला जेव्हा एक आवाका त्याचा जो श्वासाचा वाढवायला लागतो, मला एका दमात एक ताण मारायची आहे, त्याच्यासाठी तो काय करतो, तो दम जेव्हा तो श्वास घेतो, एवढी मोठी मला जर ताण मारायची आहे तर तो श्वास शेवटपर्यंत पुरला हे गुरु प्रत्येक वेळी नाही सांगू शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी निरीक्षण कराव्या लागतात आणि हे तुम्ही करा. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं मॅटर तुम्ही तयार करा. गुरु तुम्हाला दोन बंदिश शिकवेल, तीन बंदिशी शिकवेल, बाकीचं सगळं यावर भारतामध्ये आपल्या लाखोनी बंदिशी असतील, आता हजारोनी पुस्तकं आहेत. तुम्ही बघा, हिंदी मधल्या बघा, आणि हिंदीत तर खूपच मटेरियल आहे, पण हजारोनी बंदिशी आहेत त्या तुम्ही बघा. त्यातलं वर्णन कसं केलं आहे, ती थीम कशी मांडली आहे, शब्द योजना कशी आहे, ते लयकारीत कसं मांडलेलं आहे, तो शब्द कसा टाकलेला आहे तबल्यामध्ये, तर तो तबल्याचा बोल आणि शब्द हे बरोबर चालतात, तर हे कसं तो गायक कसं मॅनेज करतो ते, मग त्याच्यात तो व्हरायटी कशा दाखवतो, इतकं शिकायला असतं. पण ते तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष समोर बसून बघाल तेव्हा, ते युट्यूबवर ऐकून नाही होणार किंवा ऑडिटोरियम मध्ये बसून नाही, कारण इतकं अंतर असतं, तो श्वास कसा घेतोय हे बघायला ते अंतर पुरेच पडणार नाही. तुम्ही अगदी समोर बसून त्याच्याशी निरीक्षण करा. आणि मला तर असं वाटतं हल्ली काही वेळेला की जे स्टेजवरती प्रोग्राम होता तेव्हा आयोजकांनी एक करावं अशी माझी सूचना आहे की बाजूला जी मोकळी जागा असते स्टेजच्या, तिथे विद्यार्थ्यांना बसायला त्यांनी मुभा द्यावी, हा एक बदल करावा. आणि एक काय म्हणतो ती मांडणीच अशी करावी की त्या कलाकाराचा संपूर्ण चेहरा आणि देह बोली त्याची व्यवस्थित दिसावी, पाहता यावी, अशा पद्धतीने ते अरेंज करावं, तरच ते सगळं शक्य होईल. ही आजची आज तुम्हाला आणि ऑनलाईन शिकवून तर हे कधीच येणार नाही. ऑनलाईन किती शिकवणार, किती शिकवणार, नाहीच होऊ शकत. त्या कलाकार गुरुमुखात असेल ते गुरुमुखातूनच घ्यावं आणि अशा निरीक्षणाने खूप ज्ञान मिळतं आणि ते घ्यायला पाहिजे. तितका तो गुरु तितके पुरे पडत नाही, कारण वेळच नाहीये आज कोणाकडे, गुरुकडेही नाहीये आणि शिष्याकडेही नाहीये. मग शिष्याची जबाबदारी खूप वाढते याच्यामध्ये. आणि एक तर एकच करायचं, ह्यालाही हात घाल त्यालाही हात घाल असं नाही करायचं, एका वेळेला एकच गोष्ट करायची.
1: नक्कीच. आता आपल्या या मैफिलीची सांगता तुमच्या भैरवीने करावी अशी मला विनंती करते. खूप सुंदर मुलाखत झाली.

0: Vah. Olsun de. आजवर वागेश्वरीच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या मनोकामना संकल्पना खूप उत्तमरित्या साकार झालेल्या आहेत. आम्ही श्रोतू वर्गाने त्याचा आस्वादही घेतलेला आहे. भविष्यातही तुमच्या काही मनोकामना असतील त्या श्री गणेशाने पूर्ण कराव्यात अशी मी विनंती करते. आज तुम्ही जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: मी तुमची आभारी आहे की तुम्ही मला योग्य समजलात आणि मला इथे बोलावलं. मलाही खूप आनंद झाला. त्यानिमित्ताने मलाही एक वेगळी तयारी करावी लागली थोडीशी. त्याबद्दल खरंच धन्यवाद.
0: सर प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात संगीताचार्य विदुषी माधुरी नानल माधवी नानल यांना आपण आमंत्रित केलं होतं. आमचीही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशा आशा व्यक्त करते. आम्हा दोघींतर्फे म्हणजे माधवीताईन आणि माझ्याकडून तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.

श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात यमगरवाडीची गोष्ट। मागील दोन भागांमध्ये ही यमगरवाडीची गोष्ट तुम्ही ऐकत आहात आणि आजचा हा तिसरा भाग, रवींद्र गोळे लिखित यमगरवाडीची गोष्ट। एका बाजूला प्रकल्प स्थिर होऊ पाहत होता, तर दुसऱ्या बाजूला भटके विमुक्त समाजात संघटनात्मक काम अधिक दृढ होऊ लागले होते। भटके विमुक्त समाजातील विविध जाती जमातींमध्ये संपर्क वाढत होता। गडेकर भटकर दोघेही सोलापुरात राहत असत। प्रकल्पाच्या गरजा तत्काळ पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या शिरावर, म्हणजेच संपूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावर होती। प्रकल्पाला लागणारे अन्नधान्य खरेदी करणे आणि प्रकल्पापर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर आसपासच्या गावात जाऊन प्रकल्पाविषयी माहिती सांगणे, समज गैरसमज दूर करून त्यांना प्रकल्पाशी जोडणे, हे काम मोठ्या कौशल्याने भटकर गडेकर करत। असेच एकदा दिवाळीत मुलांना मिठाई द्यायला हवी म्हणून दोघांनी सोलापुरात भरपूर मिठाई खरेदी केली। सोबत धान्य कपडे असंही सामान होतच। दुर्दैवाने नांदुरीच्या पुढे आल्यावर गाडी बंद पडली। सामान तर प्रकल्पात घेऊन जायचे आहे, आता करायचे काय? हा प्रश्न या दोघांनाही पडला। दोघांनी ओझ डोक्यावर घेतले आणि प्रकल्पाची वाट चालू लागले। घामाघूम झालेले भटकर गडेकर प्रकल्पात पोहोचले। अण्णा, गुरुजी मला कळवायचं ना, मी आलो असतो की, तुकाराम माने बोलले। येऊन काय केलं असतं? ओझच उचललं असतं ना? ते आम्ही उचललं, भटकर बोलले आणि त्यांनी ओझ खाली ठेवलं। आणलेली मिठाई प्रकल्पातील मुलांना वाटली तेव्हा त्यांचे शीनभाग हरवून गेला होता। थंडी सुरू झाली आणि प्रकल्पातील मुलांना गारठा जाणवू लागला। अशातच पळसाच्या पानावर झोपलं की ऊब येते असे कुणीतरी म्हटलं आणि एका पोराने तो प्रयोग केला। पळसाची पाने झोपड्याच्या छतावर होतीच। आता आणखी पाने आणून त्याने खाली अंथरली आणि त्या अंथरून घालून त्यावर तो झोपी गेला। रात्री अचानक ओरडू लागला। त्याच्या ओरडण्याने सारेच जागे झाले। कंदिलाच्या प्रकाशात तुकाराम मानेंनी शोध घेतला। आसपास काहीच दिसेना। का ओरडतोस रे? मला काहीतरी चावतंय, तुकाराम मानेंच्या प्रश्नाला त्या पोराने उत्तर दिले। त्याचे अथरून झटकून झाले, पळसाची पाने विस्कटून झाली, पण काहीच दिसेना। ओर मात्र जीवाच्या आकांताने ओरडू लागले। त्याला प्रचंड वेदना होत असल्याचे कळत होते, पण काय झाले हे कळत नव्हते। उजाडायलाही अजून भरपूर वेळ होता, काय करावे तुकाराम मानेंना कळेना। ओराला त्रास होतोय हे खरं, पण इलाज काय? अशा मध्यरात्री काय करायचे? अनेक प्रश्न तुकाराम मानेंच्या समोर होते। त्यांनी निर्णय केला आणि पोराला पाठीवर घेतले आणि बांधावरच्या पायवाटेने ते चालू लागले। मुख्य रस्त्याला गेल्यावर जे वाहन मिळेल त्याला हात दाखवायचा आणि तुळजापूर गाठायचे असे त्यांनी ठरवले। 2 किलोमीटर पायवाट तुडवून तुकाराम माने मुख्य रस्त्यावर आले। सुदैवाने एक

जीप भेटली. त्याने ते तुळजापूरला पोहोचले. सरकारी दवाखाना गाठला. प्रकल्पात जीवाच्या आकांताने ओरडणारे पोर आता निश्चित पडले होते. त्याच्या हालचाली मंद झाल्या होत्या. डोळे बंद करून घेतले होते. बोलण्याचे त्राण नव्हते. तुकाराम मानेंनी डॉक्टरांपुढे पोर ठेवले. डॉक्टरांनी तपासणी केली. पोराचे शरीर काळे निळे पडले होते. कोणत्या तरी प्राण्याचा दंश झाला होता. उपचार सुरू करूया, पण परिस्थिती गंभीर आहे असे डॉक्टर बोलले आणि उपचाराच्या तयारीला लागले. पण तोपर्यंत ते पोरग थंड पडलं होतं. दंशातून झालेली विषबाधा संपूर्ण शरीरभर पसरली आणि उपचारांच्या आधीच त्याने प्राण सोडले. डॉक्टरही काही करू शकले नाहीत. शेवटी तो थंडगार पडलेला देह घेऊन तुकाराम माने प्रकल्पात

0: प्रश्न होता. या पोराचे आईबाप कुठे आहेत याचा शोध घेतला गेला आणि त्यांच्या स्वाधीन मृतदेह केला. त्यांनीही खूप गोंधळ घातला. प्रभूने काकांना शिव्याशाप दिले. साऱ्या कार्यकर्त्यांनी ते मूकपणे ऐकून घेतले. प्रकल्पातील मुलं यमगरवाडीला शाळेला जात असत. सहामाही परीक्षा संपली आणि तिचा निकाल लागला. प्रकल्पातील सारीच मुलं नापास झालेली. शाळेत नियमित बसणारी, प्रकल्पात अभ्यास करणारी मुलं नापास कशी झाली हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. चौकशी केल्यावर कळले, परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा त्यांना अवघड गेली होती. लिखाण करण्याचा सराव नाही, शिकवलेले सारे स्मरणात आहे, पण कागदावर उतरवण्याचे कौशल्य नाही. शेवटी प्रभूने शाळेत गेले आणि शिक्षकांना विनंती केली, आमच्या विद्यार्थ्यांची तुम्ही तोंडी परीक्षा घ्या. त्यांची निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती, स्मरण शक्ती यांच्या आधाराने मूल्यमापन करा. आपण जी लेखी परीक्षा घेतो त्या पद्धतीची त्यांना सवय व्हायला अजून वेळ लागेल. शिक्षकही तयार झाले आणि प्रकल्पातील नापास मुलं पास झाली. भटके विमुक्त विकास परिषदेला केवळ प्रकल्प चालवायचा नव्हता, तर भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून भटक्या समाजाला समाज सन्मानाने जगायला शिकवायचे होते. प्रकल्प हा त्याचीच एक पायरी होती. संघटित समाज हेच परिषदेचे लक्ष होते आणि त्यासाठी सोलापूर धाराशिव जिल्ह्यात भटके विमुक्तांचे वेगवेगळे मेळावे घेतले जात असत. त्यातही पारधी समाजाचा मेळावा म्हटले की कधी काय होईल सांगता येत नसे. आपापसातील भांडणे आणि वाद अशा मेळाव्यातून चव्हाट्यावर येत असत. परस्परांवर तलवारी उगारल्या जात असत. अशा वेळी कार्यकर्त्यांची धावपळ होई पारध्यांना शांत करणे ही अवघड बाब होती. गिरीश प्रभूने, भटकर, गडेकर, गायकवाड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक वेळा पारध्यांचा दंगा शांत केला. भटक्यांचे मरण आणि तोरण भांडणाशिवाय होत नाही. भटके विमुक्त परिषदेचे हे कार्यकर्ते आपल्या भल्यासाठी काम करत आहेत. त्यात त्यांचा काहीही वैयक्तिक स्वार्थ नाही याची जाणीव अजून पारधी समाजात निर्माण व्हायची होती. हे आमच्या पोरांना सांभाळतात, मेळावे घेतात, म्हणजे यांना कुठून तरी पैसा मिळत असणार अशी त्यांची खात्रीच होती. त्यामुळे परिषदेवर उपकार केल्यासारखा कधी कधी त्यांचा व्यवहार असे. अशा परिस्थितीत प्रकल्प आकार घेत होता. प्रकल्प चालवायचा म्हणजे अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतात. हे कार्यकर्त्यांना माहीत होते आणि सर्व आघाड्यांची उत्तरे केवळ पैशातून मिळत नसतात. त्याचबरोबर प्रकल्प समाजाचा असेल तर त्यात समाजाचा सहभागही असायला हवा ही भूमिकाही निश्चित होती. गडेकर, भटकर सोलापुरात नोकरी करणारे रविवारची सुट्टी प्रकल्पासाठी सकाळी प्रकल्पात पोहोचल्यावर आणलेल्या वस्तू धान्य मानेंच्या स्वाधीन करायच्या आणि आसपासच्या गावात संपर्काला जायचे. हा गडेकर भटकरांचा रविवारचा कार्यक्रम. यातून प्रकल्पाला लागणारे सरपण देण्यासाठी कसईचे बनसोडे तयार झाले. दर रविवारी मुलांचे केस कापण्यासाठी एकजण येऊ लागला. प्रत्येकी 3 रुपये दराने तो हजामत करू लागला. हे सारे गडेकर भटकरांचा संपर्कातून साध्य झाले होते. यमगरवाडीची गोष्ट ऐकत राहूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM प्युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत.
1: शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी

विश्रांतीनंतर पुन्हा यमघरवाडीची गोष्ट. वटकरांच्या आणि गडेकरांच्या संपर्कातून प्रकल्पासाठी काय काय मदत येत होती, हळूहळू प्रकल्प आकाराला येत होता, पण कुडाच्या झोपड्यांमध्ये दीर्घकाळ राहणे शक्य नव्हतं. आता कमीत कमी पत्र्याचे शेड तरी बांधायलाच हवे अशी परिस्थिती निर्माण झाली. संघकाम हे समाजाच्या आधाराने चालते, त्यात यमगरवाडी प्रकल्प म्हणजे एकलव्य विद्यार्थी वसतिगृह अपवाद कसे असणार. परिषदेचे कार्यकर्ते प्रकल्पाच्या खर्चाची तोंड मिळवणी करत होते, जे कमी पडेल ते संघाकडे मागत होते. अशातच आणखी हा मोठा खर्च पण पर्याय नव्हता. आज आपण कुडाच्या झोपडीत विद्यार्थ्यांना ठेवतो आहे, कधीतरी सुसज्ज असे वसतिगृह याच भूमीत आकाराला येईल असे स्वप्न उराशी बाळगून कार्यकर्ते काम करत होते आणि त्या दिशेने वाटचाल करत होते. पहिली दोन वर्षे अशी धावपळीत आणि सांधेजोड करण्यात गेली. एका बाजूला प्रकल्प विकसित होत होता आणि दुसऱ्या बाजूला भटके विमुक्तांची चळवळ असे दुहेरी काम

विरुद्ध आवाज उठवला पाहिजे अशी चळवळीची मनस्थिती तयार करण्यात कार्यकर्त्यांना यश आले होते. धाराशिव, सोलापूर, लातूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आंदोलने यशस्वी झाली होती. पोलीस यंत्रणा, प्रशासन आता भटके विमुक्त विकास परिषदेच्या कामाची दखल घेऊ लागले होते, त्यामुळे अनेक समस्यांची उत्तरे शोधणे सोपे झाले. प्रकल्प सुरू केला आणि वसतिगृहाला मान्यता मिळाली म्हणून शासन दरबारी प्रयत्न सुरू झाले. 1993 पासून प्रकल्पात वसतिगृह सुरू झाले ते समाजाच्या मदतीवर. वसतिगृहाची जी गरज असेल ती समाजाने पूर्ण केली, पण दीर्घकाळ अशी व्यवस्था सोयीची नाही. त्यासाठी निश्चित स्वरूपाची योजना आणि व्यवस्था करायला हवी म्हणून शासनाकडे वसतिगृहासाठी परवानगी मागण्यात आली. अनेक वेळा मंत्रालयाचे खेटे घालूनही काम होत नव्हते. शेवटी 1995 साली महाराष्ट्रात युतीचे शासन आले आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी साकडं घातलं आणि शेवटी एकदाची 1995 साली आश्रमशाळेला मान्यता मिळाली. कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचा थोडा भार कमी झाला. सुरुवातीपासून भटके विमुक्त समाजातील मुलांसाठी शिक्षणाची सोय करायची असा विचार कार्यकर्त्यांच्या मनात होता. दामूंनाही एकच म्हणाले होते, मुलींच्या वसतिगृहाचा इतक्यात विचार करू नका. त्याला कारणेही तशीच होती. एकतर भटक्या समाजातील श्रद्धा, जात पंचायत आणि मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन, यामुळे मुलींचे वसतिगृह चालवण्यापेक्षा त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या समस्या सोडवायला अधिक शक्ती खर्च करावी लागणार होती. याचा अर्थ प्रकल्पात मुलींचे वसतिगृह कधीच सुरू होणार नाही असे नव्हते. योग्य वेळी आणि पुरेसे प्रबोधन करून भटक्या समाजाचा बाईकडे बघण्याचा, तिच्याशी व्यवहार करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार करून मगच विषयाला हात घालावा असा विचार बहुतेक सर्व कार्यकर्त्यांच्या मनात होता. पण झाले असे की एक दिवस गिरीश प्रभूने मुन्नीला घेऊन प्रकल्पात आले. 4-5 वर्षांचे वय. प्रकल्पात आली तेव्हा ती अनाथ होती. नारायण भोसले हा तिचा बाप पारधी समाजाचा. त्याने केवळ संशयावरून आपल्या पत्नीचे, मुन्नीच्या आईचे मुंडके कापले. आई मेली, बाप तुरुंगात. मुन्नी आणि तिचा भाऊ तुळजापूर स्टँडवर भीक मागत फिरत होते. आई बापाविना पोरखी झालेली भावंडे भीक मागून जगण्याचा प्रयत्न करीत होती. प्रभूने एसटीतून तुळजापुरात उतरले आणि त्यांच्या नजरेस ही दोन लेकरं पडली. प्रभूनेंनी त्यांना जवळ बोलावले. खांद्यावरच्या शबनम मधल्या श्रीखंडाच्या 2-2 गोळ्या त्यांच्या हातावर ठेवल्या. तशी लेकरांची कळी उमलली. हळूहळू प्रभूनींनी त्यांची चौकशी केली आणि मग हृदयद्रावक प्रसंग मुन्नीने प्रभूनींना सांगितला. आपल्यासमोर आपल्या आईचे शिर आपलाच बाप कापतो आणि आपण त्या रक्तांच्या चिळकांड्या पाहत राहतो, ही करुण कहाणी मुन्नी भरल्या डोळ्यांनी सांगते. तू माझ्या बरोबर येशील? प्रभुनेंनी मुन्नीला प्रश्न विचारला. आणि माझा भाऊ? त्यालाही घेऊन जाऊ, प्रभूने बोलले आणि मुन्नीचा हात धरून ते निघाले. प्रकल्पात मुलांची व्यवस्था होती, मुन्नीला ठेवायचं कुठे प्रश्न होता. शेवटी मुलांप्रमाणे मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय झाला. तरीही प्रश्न होताच, मुलींच्या वसतिगृहाचे काम कोण पाहणार? प्रभूने सर्वत्र फिरत असत. पुण्यात त्यांना सुजाता गडभीर भेटली होती. तिला सामाजिक कामाची आवड होती आणि प्रभूनेंच्या संपर्कात ती होती. प्रभूनेंनी तिला विचारले. सुजाता तयार झाली आणि यमगरवाडीत आली. मग मुन्नीच्या पाठीमागे हळूहळू भटके विमुक्त समाजातील मुलींचा ओघ प्रकल्पाकडे लागला आणि त्यातून शबरीमाता विद्यार्थिनी वसतिगृह जन्माला आले. एक वेळ मुलांचे वसतिगृह चालवणे सोपे, पण मुलींच्या बाबतीत खूपच अवघड विषय होता. पण आता सुरुवात केली तर माघार घ्यायची नाही. ज्या अडचणी येतील त्या पार करत पुढे जायचे हा कार्यकर्त्यांचा निर्धार. शबरीमाता वसतिगृह सुरू झाले आणि वसतिगृहात लक्ष ठेवणाऱ्या सुजाताला त्या मुलींचे आईपण साजरे करावे लागले.
मुलींच्या केसांना कधी तेल लावले जात नव्हते. केसांच्या जटा झालेल्या, उवा लिखांचा प्रादुर्भाव झालेला. सुजाताने त्या मुलींना

घोळ घालण्यापासून ते केसांची वेणी फणी करण्यापर्यंत सारी कामे आनंदाने केली. कुठल्या कुठल्या पालावरून आलेल्या या मुलींना आईची कमतरता भासू दिली नाही. शिस्त आणि संस्कार हे आदेशाने किंवा दहशतीने रुजत नाही, तर त्यासाठी स्नेहपूर्ण व्यवहार आणि आत्मीय भान यांचे सेंद्रिय खत घालावे लागते. तेव्हाच शिस्त आणि संस्कारांचे पीक तरारून येते. सुजाता हे अनुभवातून शिकत होती. नव्याने दाखल झालेल्या मुली गोंधळलेल्या असत, अबोल होत. त्यांना जवळ घेत पाठीवरून हात फिरवून कौतुक करत सुजाता त्यांना आपलंसं करी. भटक्यांची पोरं म्हणजे आरोग्याचे प्रश्न खूप उग्र स्वरूपाचे. पालावर राहताना स्वच्छता म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हते. शौचाला जाताना पाणी न्यायचे असते, इथपासून ते नखं कापली पाहिजेत, आंघोळ केली पाहिजे, इथपर्यंत सारे सारे शिकवण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आलेली होती. सुरुवातीला संख्या कमी होती, तोपर्यंत तुकाराम माने सर्वांवर लक्ष ठेवत. पण जस जशी संख्या वाढू लागली, तस तस यावर विशेष लक्ष देण्याची गरजही समोर येऊ लागली. पालातून या पोरांनी असंख्य त्वचा रोग सोबत आणले होते. खरोज, नायटा, खाज, गचकर्ण अशा अनेक त्वचा रोगांची शिकार होऊन आलेली ही पोरं स्वच्छतेच्या अभावामुळे आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे व्याधीग्रस्त झाली आहेत हे कार्यकर्त्यांना कळत होते. अशातच धाराशिववरून डॉक्टर अभय शहापूरकर प्रकल्पात येऊ लागले. किल्लारी भूकंपानंतर रेठे चिंचोलीच्या पुनर्वसनात त्यांनी आघाडीवर काम केले होते. जिल्हा संघ संचालक बापूसाहेब कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार त्यांनी यमगरवाडीत आपली मानली आणि आठवड्यातील एक दिवस ते प्रकल्पात दवाखान्यात चालवू लागले. मुलांची तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य मार्गदर्शन अशा तीनही पातळ्यांवर डॉक्टर अभय शहापूरकर काम करू लागले. संघ काम हे ईश्वरी कार्य आहे असे संघाचे कार्यकर्ते नेहमी म्हणत असतात. त्यांची प्रचेती अशा छोट्या छोट्या गोष्टीतून येत होती. डॉक्टरांचे धाराशिवला रुग्ण स्वतःचे रुग्णालय आहे, तेही व्यवस्थित चालणारे. तरीही त्यातून वेळ काढून डॉक्टर यमगरवाडीला येऊ लागले, रुग्णसेवा करू लागले. केवळ उपचारच नाही तर त्या मुलांवर आपलेपणाचा वर्षाव करू लागले. हळूहळू दोन्ही वसतिगृह नेटपणे चालू लागली. वसतिगृहाला मान्यता मिळाली आणि वसतिगृह अधीक्षक म्हणून फुलाची ताटी कुंडलवार दाखल झाले. ते आधी प्रचारक म्हणून काम करत, प्रचारक थांबल्यानंतर गिरीश कुबेरांनी त्यांना इमगरवाडीची वाट दाखवली. त्याचप्रमाणे मुलामुलींची स्वयंपाक करण्यासाठी सोलापूरहून लताताई हेरूर आल्या. एक एक माणूस जोडत गेला, साखळी बनत गेली, काम विस्तारित होत गेले. याच काळात तुळजापूरचे संघ स्वयंसेवक आणि शिक्षक म्हणून काम करणारे रावसाहेब कुलकर्णी कामाशी जोडले. प्रकल्पाच्या जवळचा कार्यकर्ता मिळाल्यामुळे कामाला बळच आले. कुलकर्णी सरांनी आपल्या कुशल कार्यशैलीने आसपासच्या परिसरातून प्रकल्पाचे हितचिंतक उभे केले होते. 1996 साली तुकाराम माने उमरग्याला लग्न समारंभाला गेले होते. लग्नाच्या पंक्तीत उठल्या आणि जेवणाच्या पत्रावळी नाल्यात नेऊन टाकल्या गेल्या. त्या खरकट्या पत्रावळीवर 15-20 पोरांची झुंड तुटून पडली. हे काय आहे, कोणाची ही पोरं, तुकाराम मानेंना प्रश्न पडला. त्यांनी चौकशी केली आणि कळले की ही पोरं मसनजोगी समाजातील आहेत, शहराबाहेर यांची वस्ती आहे. या भटक्या समाजाला आपण स्वीकारले नाही. त्यांचे जगणे आणि मरणे स्मशानाशी जोडले गेले. तुकाराम माने अस्वस्थ झाले आणि स्मशानजोगींच्या वस्तीला भेट दिली, तिथली परिस्थिती समजावून घेतली आणि प्रकल्पात आल्यावर प्रभूने आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि शेवटी उमरग्याच्या नाल्यावर उष्टी पत्रावळी चिवडणारी पोरे एमगरवाडीत दाखल झाली. आधी बहुसंख्य पारध्यांची पोरं होती, आता त्यात स्मशानजोगींची भर पडली. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य

स्मशान जोग्यांचे पोरांची प्रकल्पामध्ये भर पडली आणि पुढे एका बाजूला प्रकल्प मार्गी लागत होता तर दुसऱ्या बाजूला भटके विमुक्त विकास परिषद आपले संघटन विस्तारित करत होते. गिरीश प्रभूने महाराष्ट्रभर संचार करत होते. भटके विमुक्त समाजातील विदारक अनुभव आणि त्यांची शौर्याची परंपरा, पारंपरिक ज्ञान याबाबत साप्ताहिक विवेक मधून दीर्घ लेखन करत होते. पालावरच्या भेटी या तर सातत्याने चालूच होत्या. त्याचप्रमाणे भटके विमुक्त असणारे पण शिक्षण मिळाल्यामुळे सुस्थितीत असलेले लोकही गिरीश प्रभूंच्या संपर्क यादीत होते. असेच एकदा ते भिवंडीला व्याख्यानासाठी गेले आणि तेथे BNN कॉलेजमधील प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा रावळ यांची भेट झाली. आधी कुतूहल, नंतर ओळख, नंतर उलट तपासणी अशा संवादाच्या सर्व फेऱ्या पार करून एक दिवस डॉक्टर सुवर्णा रावळ यमगरवाडीत येऊन दाखल झाल्या. संघाबद्दलचे समज, गैरसमज आणि भटक्यांचे वास्तव जीण याकडे बघण्याची त्यांना नवी दृष्टी मिळून गेली. त्याही हळूहळू परिषदेच्या कामात वळल्या. यमगरवाडी हा त्यांचा जगण्याचा विषय झाला. सुरुवातीला केवळ पारधी समाजाचे प्रश्न हाती घेऊन सुरू झालेले काम आता विविध समाज गटात पोहोचले होते. जिल्ह्या जिल्ह्यात भटके विमुक्तांचे मेळावे घेतल्यामुळे नारायण बाबर, नाथपंथी डौरी गोसावी, संजीव विभूते मसनजोगी, दगडू निंबाळकर मर्यायीवाले, दिलीप कानडे मेडंगी जोगी, संजय कांबळे, अशोक कांबळे भाट कोल्हाटी समाज, समीर भोसले, देवकाबाई शिंदे, पंडित भोसले, ज्ञानेश्वर भोसले पारधी समाज अशी कार्यकर्त्यांची फौज उभी राहिली. त्या त्या समाजातून नेतृत्व पुढे येत होते. त्याचप्रमाणे प्रभूंच्या प्रयत्नातून गौरी कानिटकर, सुजाता तांबट, अमित घाटये असे शहरी कार्यकर्तेही कामाशी जोडले जाऊ लागले होते. एकूणच कामाला बळ आले होते. विविध आंदोलने, मेळावे, मोर्चे यातून भटके विमुक्त विकास परिषद सर्वत्र पोहोचत होती आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझा यमगरवाडी प्रकल्पाचा डांगोरा पिटला जात होता. एका अर्थाने मला यमगरवाडी प्रकल्पाचा केंद्र यातूनच हा व्याप विस्तार वाढत होता. बऱ्याच वेळा विविध समस्यांवरची उत्तरे शोधणाऱ्या बैठका यमगरवाडीतच झाल्या. काही नवं करायचं आहे, मग ती संघटनात्मक रचना असू दे किंवा नवा समाज घटक जोडणे असू देत, सारे सारे पहिल्यांदा येथेच ठरले. याच भूमीत स्वप्नांच्या बिया पेरल्या आणि त्याची तयार झालेली रोपं महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावून त्यांची वाढ केली. यमगरवाडी प्रकल्पातून प्रेरणा घेऊन पुढच्या काळात शेकडो नवे विषय हाती घेतले आणि तडीस नेले गेले. एका अर्थाने मी यमगरवाडी प्रकल्प सर्वांची प्रेरणा केंद्र ठरली. अर्थात यात माझे श्रेय फक्त नावापुरते. अनेक कार्यकर्त्यांचे श्रम, मेहनत आणि त्यांनी केलेले रक्ताचे पाणी यांच्या बळावर खर तर मी विकसित झाले. भटके विमुक्त विकास परिषदेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या दादा इदातेंपासून ते साप्ताहिक विवेकच्या रमेश पतंगेपर्यंत आणि प्रकल्पातील स्वयंपाक करणाऱ्या लता हेरूरपासून गिरीश प्रभूंपर्यंत साऱ्यांच्या कष्टाचे फलित म्हणून मी विकसित झाले. ही सारी मंडळी तरी कशाला कष्ट करत होती? काय संबंध त्यांचा भटक्यांच्या समस्यांशी आणि प्रश्नांशी? संघाने हे काम हाती घेतले, संघाने काम सोपवले आणि संघाला अपेक्षित असे या मंडळींनी काम केले. ही मंडळी संघ विचार जगणारी. संघ विचार हे केवळ बौद्धिकतातून मांडण्याचे विचार नाहीत तर जगण्याचे विचार आहेत हे त्यांनी आपल्या व्यवहारातून दाखवले. कोणताही प्रकल्प हा कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो. जितके निस्वार्थी कार्यकर्ते तितका प्रकल्पाचा विकास वेगाने आणि सर्व बाजूंनी होत राहतो याची प्रचिती मी घेतली. माझा अनुभव मी सांगते तुम्हाला. यमगरवाडी प्रकल्पाच्या निमित्ताने संघाने सामाजिक भेदरेषा पुसण्याचे कार्य केले. जे असहाय्य, अकिंचन, असुरक्षित आणि अज्ञान यांच्या गर्तेत खोलवर बुडाले होते त्यांच्यासाठी हात पुढे केला. आपलेच भाऊ अशा विदारक परिस्थितीचा सामना करत असताना आपण स्वस्थ कसे बसणार हा संघाचा प्रश्न ज्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला ते यमगरवाडीच्या माळावर आले आणि मला आधुनिक तीर्थक्षेत्र केले.
नवे सामाजिक अभिसरणाचे केंद्र, आधुनिक पुण्यभूमी जिथे माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा मिळते आणि आपले स्वतःचे माणूसपण तपासून घेता येते. भटक्या समाजाच्या उत्थानासाठी जे काम सुरू झाले त्याचे केंद्र म्हणून मला महाराष्ट्रात मान्यता मिळू लागली होती. प्रभूंनींची अभिनव आंदोलने, दादा इदाते, रमेश पतंग यांनी केलेले स्वयंसेवकांचे प्रबोधन आणि भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून पालापालापर्यंत निर्माण झालेला जिवंत संपर्क यामुळे माझे नाव सर्वदूर पसरू लागले होते. व्यंकटेश मांडगुळकरांच्या बनगरवाडी शेजारी यमगरवाडी आहे असा ठाम समज करून घेतला, मात्र इथे आल्यावर त्यांचा समज चुकीचा होता हे त्यांच्या लक्षात आले. मागच्या 5-6 वर्षात प्रकल्पाने चांगलीच प्रगती केली होती. कुडाच्या झोपड्या जाऊन तिथे आता पत्र्याचा शेड आला होता. आश्रमशाळेला मंजुरी मिळाली आणि स्वयंपाकघर वसतिगृहाचे अधीक्षक अशी रचना लागून गेली. वसतिगृहाकडे लक्ष देणारे कार्यकर्ते उपलब्ध झाल्यामुळे प्रभूने गायकवाड, भटकर, गडेकर यांना समाजात सर्वत्र संचार करण्यास फुरसत मिळू लागली. महाराष्ट्रात जिथे जिथे भटका समाज आहे तिथे तिथे पोहोचले पाहिजे आणि त्या समाजाचे दुःख दैन्य जाणून घेऊन त्यांना आपल्या विचारांशी जोडत मुख्य समाजधारेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हाच या कार्यकर्त्यांचा उद्देश. बऱ्याच वेळा प्रभूने प्रकल्पात मुक्कामाला असत कोणत्या तरी समाज गटाचा नव्याने जोडलेला कार्यकर्ता त्यांच्या सोबत आलेला असे. तो या वातावरणात बुजल्यासारखा वावरे. खर तर असे जग बघण्याची त्याला आधी कधीच संधी मिळालेली नसे. कायम भटकंती आणि सामाजिक अवहेलना यांचा अनुभव घेतलेला हा कार्यकर्ता प्रभूंसोबत प्रकल्पात येई तेव्हा उंबरीच्या झाडाखाली बसून गप्पा रंगत प्रभूने त्या कार्यकर्त्याला त्याचाच समाजाचा इतिहास सांगत अगदी रामायण महाभारतापर्यंत मागे जाऊन त्या समाजाची पाळेमुळे खणून काढत प्रभूने बोलत राहत तेव्हा केवळ श्रवण भक्ती करत राहिली. प्रभूंचे बोलणे संपून हे असे त्या कार्यकर्त्याला वाटे. मी तरी त्याला कुठे अपवाद होते. आपल्याच देशातील शेकडो अनाम वीरांची शौर्यगाथा मी प्रभूंच्या तोंडून ऐकली. वीर बडप्पा रावळ, छोटू सिंग लमान, शमशेर सिंग पारधी, हतनद बाबा, हरिसिंग नाईक, धर्मसिंग वंजारी, बाबूराव शेडमारे, नाग्या कातकरी, तंट्या भिल असे कितीतरी वीर पुरुष मी प्रभूंच्या तोंडून ऐकले. या देशाच्या इतिहासात या मंडळींचे स्थान काय? त्यांनी कशासाठी संघर्ष केला? कशासाठी बलिदान दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रभूंच्या तोंडून मी ऐकली. भारत माता ही शूरवीरांना प्रसवते आणि स्वातंत्र्य, धर्मरक्षण, संस्कार यांचे वहन ती या वीर पुरुषांच्या माध्यमातून करते यांची मला पुन्हा पुन्हा खात्री पटली. एका बाजूला प्रबोधन आणि दुसऱ्या बाजूला संघटन असा दुहेरी प्रवास चालू होता. गडेकर, भटकर दर शनिवारी रविवारी प्रकल्पात आले की व्यवस्थात्मक गोष्टींची विचारपूस करत आणि मग आसपासच्या गावात निघून जात. गेल्या 5-6 वर्षात विरोधाचा सूर कमी झाला असला तरी अजूनही लोकांच्या मनात कुठेतरी संशय होताच. तो दूर करण्यासाठी सातत्याने संपर्क आणि संवाद या दोनच मार्गांचा अवलंब कार्यकर्ते करू शकत होते. वटकर यमगरवाडी गावात गेले. पेरणी तोंडावर आली होती. भुईमुगाचे बी करण्यासाठी शेंगा फोडण्याचे काम गावभर चालू होते. अशातच एका घरात वटकर शिरले, त्याला पाणी मागितले आणि त्या माणसासोबत शेंगा फोडू लागले. शेंगा फोडताना वटकर आसपासची गावं, तिथली माणसं यांची चर्चा करू लागले आणि अंदाज येऊन यमगरवाडी प्रकल्पाचा विषय काढला. यमगरवाडी प्रकल्प, तेथील मुलं, शिक्षण असं बोलता बोलता पायलीभर शेंगा फोडून झाल्या आणि वटकर उठले. ज्यांच्या घरात वटकर गेले होते त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले. ओळख नाही, पाळख नाही, तरीही हा माणूस आपलं काम करू लागला आणि कोणताही मोबदला न घेता निघाला. अशी असंख्य घरं आणि माणसं यमगरवाडी प्रकल्पाच्या आसपासच्या गावात परिचयाची करून घेण्यात आणि त्यांना प्रकल्पाची माहिती सांगण्यात वटकर गडेकरांनी वेळ घेतला.
निस्वार्थ भावनेने त्यांनी संपर्क आणि संवादांचे जाळे विणले आणि त्यातूनच भविष्यात या गावातून काही मदतीचे हातही पुढे आले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यमगरवाडी प्रकल्पाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. पारध्याच्या पोराकडे स्मशान जोग्यांच्या पोरांकडे बघण्याचा, त्यांना चोर समजून मारहाण करण्याचा प्रकार थांबला. मात्र कधी कधी प्रकल्पातील पोरांकडूनच आगळीक होई. अधीक्षकांची नजर चुकवून पोरं आसपासच्या शेतात शिरत, हरभरा, भुईमूग, तूर अशांवर डल्ला मारत मग प्रकल्पात कागाळी येई. प्रकल्पातील कार्यकर्ते, वसतिगृहाचे अधीक्षक

समजूत काढत पोरांना दम देत पुन्हा असे होणार नाही असे त्या शेतकऱ्यांना शांत करत. एकूणच काय तर आसपासच्या गावाने मला स्वीकारायला सुरुवात केली होती. आधी पारध्यांची भटक्यांची पोरं आमच्या भागात नको म्हणणारे आता प्रकल्पाकडे कुतूहलाने प्रेमाने बघू लागले. याच वाटेवर याच वळणावर आजच्या भागात इथेच थांबूया. कुठेही जाऊ नका, एकत्र राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरचे वैभव सोबत.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटूला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मंडळी, या सुंदर प्रवासामध्ये मी तुमच्या समोर मी लिहिलेली एक सुंदर कविता मांडते, जिचं नाव आहे आठवतय ना तुला. आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो. आठवतय ना तुला आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझ माझ आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, तर कधी चंद्रावरून, चांदण्यांवरून. गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत तरंगत जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचं असतो. आठवतंय ना तुला अनिलाच्या रथावर बसून सप्तरंगी स्वप्न दाखवायचं असतो. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेचवायचं असतो. आठवतंय ना तुला शब्दांनी काजळाची रेग अकायचा असतो. वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचा असतो. अलंकाराने गाली रंग चढवायचा असतो. स्वल्प विरामाने केसांची बट सावरायचा असतो. आणि आपल्याला नजर लागू नये म्हणून पूर्ण विराम देत अलगद टीट लावायचा असतो. आठवतंय ना तुला पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास सांग ना. तू आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ. आपले डोळे आणि न संपणारी आपली हळवी नजर अजूनही तशीच आहे. फरक इतकाच आहे की आपण अजूनही त्या आभाळाला आपल्या स्वभावानुसारच पाहतोय. मी इमोशनल होऊन आणि तू प्रॅक्टिकल हो. पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत सतत विचारतच असेल. आठवतंय ना तुला मंडळी, विचारांच्या गर्दीमध्ये हरवलेले आपण आणि या गर्दीमध्ये सतत ठणकावणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची जी आपली घालमेल असते ना, ती या कवितेतून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर कविता प्रस्तुत करण्यासाठी खूप आहेत, पण विरहा हा विषय मी तुमच्या समोर आज मी मुद्दा म्हणूनच घेतलाय. एक स्त्रीची तिच्या प्रियकराबद्दलची असलेली तीव्र भावना कशी असते हे मी आज तुमच्या या कार्यक्रमातून मांडणार आहे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात आरजी रूपा लीला. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मी स्वलिखित लिहिलेल्या कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. विरह आधारित दोन कविता आपण ऐकल्या आहेत. पुढे वळताना तुमच्या समोर एक सुंदर कविता सादर करते.

हाय, हॅलो, नमस्कार. मी आर जय ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण करवीर निवासणी कोल्हापूरची श्री अंबाबाई याविषयी माहिती घेणार आहोत. करवीर महाराष्ट्राचं जे श्रद्धास्थान आहे, करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तिला कोटी कोटी प्रणाम. आज आपण महाराष्ट्राच्या अशा एका पवित्र नगरीमध्ये जिथे इतिहासाच्या प्रत्येक पानावर शौर्याच्या कथा आहेत, जिथल्या मातीमध्ये मराठी संस्कृतीचा सुगंध आहे, जिथल्या खाद्य संस्कृतीला जगभरात ओळख मिळाली आहे आणि जिथल्या एका देवस्थानामध्ये लाखो भाविकांची श्रद्धा एकवटली आहे, होय, आज आपण भ्रमंती करणार आहोत कोल्हापूरच्या श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराची. महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सह्याद्रीचे कडे येतात, गड किल्ले आठवतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास आठवतो. पण याच महाराष्ट्राला देवीच्या भक्तीचीही अत्यंत समृद्ध परंपरा लाभलेली आहे. तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी आणि कोल्हापूरची अंबाबाई या देवींच्या नावांमध्येच महाराष्ट्राच्या श्रद्धेची ताकद सामावलेली आहे. कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे श्री महालक्ष्मी. आपण अनेकदा महालक्ष्मी म्हटलं की धन संपत्ती आणि ऐश्वर याचा विचार करतो, परंतु कोल्हापूरच्या अंबाबाईच्या उपासनेमध्ये यापेक्षा व्यापक अर्थ दिसून येतो. भक्त देवीकडे केवळ संपत्ती मागत नाहीत, ते आरोग्य, समाधान, कुटुंबाचे सुख, संकटावर मात करण्याचे बळ आणि आयुष्यामध्ये योग्य मार्ग मिळावा अशी प्रार्थना करतात. या देवीला प्रेमाने अंबाबाई म्हणतात. अंबा म्हणजे आई, आणि आई म्हटलं की आपल्या मनात प्रेम, माया, आधार आणि सुरक्षिततेची भावना जागी होते. माणूस कितीही मोठा झाला, कितीही यशस्वी झाला, तरी त्याला आईची तिच्या प्रेमाची गरज असते. कदाचित म्हणूनच देवीला आईच्या रूपात पाहणारी ही भक्ती परंपरा पिढ्यानपिढ्या टिकून आहे. कोल्हापूरच्या मंदिराला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर असेही म्हटले जाते. करवीर हे कोल्हापूरच्या प्राचीन नाव मानले जाते. या परिसराचा धार्मिक इतिहास म्हणजे शतकांपर्यंत पोहोचतो. मंदिराच्या वास्तुरचनेत आणि शिलालेखांमध्ये विविध कालखंडांचे संदर्भ आढळतात. चालुक्य काळाशी या मंदिराच्या प्राचीन परंपरेचा संबंध जोडला जातो. पुढील शतकांमध्येही विविध राजवटींच्या काळात मंदिराच्या बांधकामात आणि विस्तारात बदल होत गेले. पण या मंदिराचे महत्त्व केवळ त्याच्या वयामध्ये नाही. एखादी वास्तू शेकडो वर्ष उभी राहते, पण तिच्याशी जोडलेली श्रद्धा पिढ्यानपिढ्या जिवंत राहते, हेच तिचं खरं वैशिष्ट्य असते. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. महाराष्ट्राबाहेरूनही अनेक लोक इथे दर्शनासाठी येतात. कोण नवस फेडण्यासाठी येते, कोण नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येते, तर कोण आपल्या कुटुंबासोबत काही शांत क्षण घालवण्यासाठी येते. काही भाविकांच्या आयुष्यात अंबाबाईच्या दर्शनाला पिढीजात महत्व आहे. आजी आजोबा ज्या देवीचे दर्शन घेत होते, त्याच देवीचे दर्शन नातवंडांनाही घ्यावे अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे मंदिर हे केवळ पूजा करण्याची जागा राहत नाही, तर ते कुटुंबाच्या आठवणींचे, परंपरेचे आणि संस्काराचे केंद्र बनते. आजच्या या विशेष भ्रमंतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अंबाबाईच्या मंदिराचा इतिहास, करवीर क्षेत्राची पौराणिक कथा, देवीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य, मंदिराची स्थापत्यकला, किरणोत्सवाचे अद्भुत वैशिष्ट्य आणि नवरात्र उत्सवाची भक्तिमय परंपरा. कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनामध्ये अंबाबाईचे असलेले स्थान,
कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. या शहराला धार्मिक परंपरा, राजकीय इतिहास, व्यापार, कला, संगीत, कुस्ती आणि खाद्य संस्कृती याचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. पंचगंगा नदीच्या खोऱ्याशी संबंधित हा प्रदेश प्राचीन काळापासून मानवी वस्ती आणि सांस्कृतिक घडामोडींसाठी महत्त्वाचा राहिला आहे. नदी, सुपीक जमीन आणि व्यापार मार्ग यामुळे या भागाला ऐतिहासिक दृष्ट्या विशेष स्थान प्राप्त झाले. कोल्हापूरचं प्राचीन नाव करवीर असल्याचे संदर्भ धार्मिक ग्रंथ परंपरेमध्ये आढळतात. आजही अंबाबाईला करवीर निवासिनी या नावाने संबोधले जाते. या नावाचा अर्थ असा की करवीर क्षेत्रामध्ये निवास करणारी देवी. करवीर क्षेत्राविषयी धार्मिक ग्रंथामध्ये आणि स्थानिक परंपरामध्ये अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील काही कथा देवीच्या सामर्थ्याचे वर्णन करतात, तर काही कथा प्रदेशाला पवित्र मानण्यामागे धार्मिक कारण स्पष्ट करतात. या परिसराचा इतिहास समजून घेताना चालुक्य, शिलाहार आणि यादव यासारख्या राजसत्तांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. दक्खनच्या इतिहासात या राजवटींनी मंदिरे, धार्मिक संस्था आणि स्थापत्यकलेला वेगवेगळ्या काळात आश्रय दिला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामाचा विकासही अनेक कालखंडात झाल्याचे पुरावे आणि स्थापत्य वैशिष्ट्य सूचित करतात. एखाद्या मंदिराचा इतिहास सांगताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आज दिसणारी वास्तू एकाच राजाने एकाच वर्षी बांधली असल्याचे असं नाही. अनेक प्राचीन मंदिरांमध्ये मूळ गाभारा, नंतर बांधलेले मंडप, प्रवेशद्वार, सभा मंडप आणि इतर रचना वेगवेगळ्या काळात तयार झालेल्या असतात. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या बाबतीतही विविध ऐतिहासिक कालखंडांचा ठसा दिसतो.

म्हणजे श्री छत्रपती शाहू महाराजांचे नाव घेतल्याशिवाय कोल्हापूरच्या सामाजिक इतिहासाची चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. सामाजिक ज्ञान, शिक्षण आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे कोल्हापूरला महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळी ओळख मिळाली. या सर्व इतिहासाच्या मध्यभागी अंबाबाईचे मंदिर आजही महत्वाचे धार्मिक केंद्र म्हणून उभे आहे. राजवटी बदलल्या, काळ बदलला, शहराचा विस्तार झाला, आधुनिक वाहतुकीची साधने आली, पण देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा कायम राहिली. एकेकाळी दूरवरून पायी प्रवास करून येणाऱ्या भाविकांची कल्पना करा. रस्ते आजच्यासारखे नव्हते, प्रवासाला जास्त वेळ लागत होता आणि मुक्कामाची सोयही सहज उपलब्ध होत नसे. तरीही श्रद्धेच्या बळावर लोक तीर्थयात्रा करत असत. आज रेल्वे, बस आणि खाजगी वाहनांमुळे कोल्हापूरला पोहोचणं तुलनेने सोपं झालेलं आहे, परंतु यात्रेची भावना तीच आहे. देवीच्या चरणी नतमस्तक होणे आणि मनातील प्रार्थना व्यक्त करणे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा इतिहास आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतो. एखादं शहर केवळ इमारतींनी मोठं होत नाही, त्या शहराला त्याची ओळख देणाऱ्या परंपरा, लोकांची श्रद्धा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्मृती यामुळे ते महान बनतं. आणि कोल्हापूरची ओळख सांगायची झाली तर अंबाबाई मंदिराचा उल्लेख आदराने आणि अभिमानाने करावाच लागतो. कथा धार्मिक परंपरेचा एक भाग असतो, पण त्या आपल्याला देवीच्या सामर्थ्याचं, धर्माच्या संकल्पनेचं आणि चांगल्या वाईटातील संघर्षाचं प्रतीकात्मक दर्शन घडवतात. करवीर क्षेत्राच्या महात्म्याशी जोडली गेलेली एक प्रसिद्ध कथा म्हणजे कोल्हासुराची कथा. आख्यायिकेनुसार प्राचीन काळी कोल्हासूर नावाचा एक असूर या प्रदेशात राहत होता. त्याने आपल्या सामर्थ्याच्या बळावर देव, ऋषी आणि सामान्य प्रजेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या अत्याचारांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. जेव्हा अन्याय आणि अत्याचार वाढू लागले तेव्हा देवांनी आदिशक्तीची प्रार्थना केली. त्यांनी देवीला या संकटातून मुक्त करण्याची विनंती केली. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत देवीने सामर्थ्यशाली रूप धारण केले आणि कोल्हापुरात कोल्हासुराशी युद्ध केले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या युद्धामध्ये देवीने कोल्हासुराचा पराभव केला आणि प्रदेशातील जनतेला त्याच्या त्रासातून मुक्त केले, अशी धार्मिक मान्यता आहे. या कथेचा एक महत्वाचा भाग असा सांगितला जातो की पराभूत झालेल्या कोल्हासुराने देवीकडे एक वर मागितला की आपल्या नावाची आठवण या प्रदेशाशी कायम जोडली जावी, अशी त्याची इच्छा होती. देवीने त्याची विनंती मान्य केली, अशी परंपरा सांगते. त्यामुळे या नगरीला कोल्हापूर हे नाव प्राप्त झाले असं मानले जाते. ही कथा ऐकून आपल्याला एक प्रश्न पडू शकतो की या कथेतून नेमका संदेश काय मिळतो. तर भारतीय धार्मिक परंपरेमध्ये देवी ही केवळ सौंदर्याचं किंवा संपत्तीचंच प्रतीक नाही, तर ती अन्यायाविरुद्ध उभी राहणारी शक्ती आहे. जेव्हा दुर्बलांवर अन्याय होतो, जेव्हा समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, तेव्हा त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे सामर्थ्य हे देवीच्या रूपातून व्यक्त होते. कोल्हासुराची कथा ही त्या अर्थाने चांगल्या आणि वाईटातील संघर्षाचे प्रतीक म्हणून पाहता येते. आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कधी आर्थिक अडचण असते, कधी कुटुंबातील समस्या असतात, तर कधी मनामध्ये भीती आणि निराशा निर्माण होते. अशा वेळी श्रद्धा माणसाला मानसिक आधार देते. देवीच्या चरणी प्रार्थना करताना अनेक भक्त म्हणतात, आई संकट दूर कर, आम्हाला योग्य मार्ग दाखव, कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ दे. या प्रार्थनेमध्ये केवळ चमत्काराची अपेक्षा नसते, त्यामध्ये मनाला धीर देणारी एक भावना असते. करवीर क्षेत्राला धार्मिकदृष्ट्या पवित्र मानण्यामागे

या आख्यायिकेचे महत्त्व आहे. कोल्हासुराच्या पराभवानंतर देवीने त्या प्रदेशात निवास केला अशी श्रद्धा आहे. म्हणूनच तिला करवीर निवासिनी असे म्हटले जाते. या कथेशी संबंधित विविध आवृत्त्या धार्मिक ग्रंथामध्ये आणि स्थानिक परंपरामध्ये आढळून येतात. त्यामुळे प्रत्येक तपशिलाला इतिहासातील सिद्ध घटना समजण्याऐवजी या कथेकडे धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने पाहणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांमध्ये अशाच कथा सांगितल्या जातात. काही ठिकाणी देवीने राक्षसाचा वध केला, काही ठिकाणी भक्तांचं संकट दूर केलं, तर काही ठिकाणी एखाद्या पवित्र स्थळाची स्थापना झाली अशी आख्यायिका आहे. या कथांमधून लोकांनी आपल्या श्रद्धेची, नैतिक मूल्यांची आणि सामूहिक ओळखीची जपणूक केली. कोल्हापूरच्या अंबाबाईची आख्यायिका आपल्याला आठवण करून देते की सामर्थ्याचा उपयोग संरक्षणासाठी झाला पाहिजे. अहंकाराचा शेवट होतो आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हेच खऱ्या शक्तीचे लक्षण आहे. जिच्या नावातच आईची माया आहे, जिच्या आख्यायिकेत सामर्थ्य आहे आणि जिच्या दर्शनामध्येच लाखो भक्तांना मानसिक आधार मिळतो. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीची मूर्ती काळ्या दगडातील असून तिचं रूप इतर अनेक ठिकाणी दिसलेल्या महालक्ष्मीच्या प्रतिमापेक्षा वेगळं आहे. या मूर्तीला चार हात आहेत. तिच्या हातांमध्ये विविध प्रतिकात्मक वस्तू दाखवल्या जातात. त्यामध्ये महाळुंगासारखे फळ, गदा, ढाल आणि पानपात्रासारख्या वस्तूंचा उल्लेख केला जातो. या वस्तूंचा अर्थ धार्मिक आणि प्रतिकात्मक पातळीवर समजून घेतला जातो. गदा ही सामर्थ्याची, ढाल संरक्षणाची आणि देवीच्या हातातील इतर प्रतीक समृद्धी, पालन पोषण आणि दैवी सामर्थ्याची आठवण करून देतात. देवीच्या मूर्तींचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं पारंपरिक स्वरूप. भक्तांसाठी ती केवळ दगडात कोरलेली प्रतिमा नसते, ती त्यांच्या दृष्टीने जिवंत श्रद्धेचे केंद्र असते. देवीला साडी नेसवली जाते, दागिन्यांनी सजवलं जातं आणि विविध धार्मिक विधीतून तिची पूजा केली जाते. भारतीय मंदिर परंपरेमध्ये मूर्तीला विशिष्ट धार्मिक विधींनी प्रतिष्ठित केले जाते. त्यानंतर ती मूर्ती भक्तांच्या उपासनेचे केंद्र बनते. मंदिरातील पूजा, आरती, नैवेद्य आणि उत्सव या सर्वांमुळे त्या देवस्थानाशी लोकांचे भावनिक नाते निर्माण होते. अंबाबाईच्या मंदिरातही पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली गेली आहे. महालक्ष्मी देवीचे नाव घेतले की अनेकांना संपत्तीची आठवण येते, परंतु लक्ष्मीच्या उपासनेमध्ये समृद्धीचा अर्थ व्यापक आहे. पैसा असणे म्हणजे समृद्धी असे नाही. कुटुंबात प्रेम असणे, घरात आरोग्य असणे, मुलांना शिक्षण मिळणे, कामामध्ये प्रामाणिकपणा असणे आणि मनामध्ये समाधान असणे या गोष्टी ही जीवनातील समृद्धीचाच एक भाग आहे. अनेक भाविक देवीसमोर हात जोडून आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात. शेतकरी चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतो. व्यावसायिक आपल्या व्यवसायात प्रगती व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो. विद्यार्थी शिक्षणात यश मिळावे अशी प्रार्थना करतो. आई वडील आपल्या मुलांचं भविष्य चांगले व्हावे म्हणून देवीकडे आशीर्वाद मागतात. काही लोक आपल्या मनातील दुःख कोणाशी बोलू शकत नाही. अशा वेळी मंदिरामध्ये शांतपणे बसून प्रार्थना केल्याने त्यांना मन मोकळे झाल्यासारखे वाटते आणि ही श्रद्धेची खरी ताकद आहे. अंबाबाईच्या मंदिराचा धार्मिक संदर्भ शक्तिपीठांच्या परंपरेशी जोडला गेलेला आहे. भारतामध्ये शक्तिपीठांची संख्या सांगताना वेगवेगळ्या ग्रंथ परंपरांमध्ये वेगवेगळा उल्लेख आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिराला अनेक भाविक अत्यंत महत्वाच्या शक्तीपीठांपैकी एक मानतात. महाराष्ट्रातील प्रमुख शक्ती स्थानांपैकी या मंदिराला विशेष स्थान आहे. शक्तीपीठांच्या कथांचा उल्लेख देवी सतीच्या आख्यायिकेशी जोडला जातो. या परंपरेनुसार
सतीच्या देहाचे विविध भाग ज्या ठिकाणी पडले ती स्थळ पवित्र शक्तिस्थान मानले गेले. या कथांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणांविषयीची मान्यता त्याच्या धार्मिक परंपरेच्या संदर्भात समजून घ्यावी. कोल्हापूरच्या अंबाबाईचे महत्व मात्र केवळ एखाद्या यादीत तिचं स्थान काय आहे यावर अवलंबून नाही, तर शेकडो वर्षाची पूजा, स्थानिक लोकजीवनाशी असलेले नाते आणि पिढ्यानपिढ्या चालत असलेली भक्ती यामुळे हे मंदिर लाखो लोकांच्या जीवनाचा एक भाग बनले आहे. देवीच्या दर्शनासाठी जाताना आपल्या मनात कृतज्ञतेची भावना असावी, आपल्याला जे मिळाले आहे त्याबद्दल आभार मानावे, आपल्या चुका सुधारण्याचा संकल्प करावा आणि इतरांच्या आयुष्यातही आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. कारण खरी भक्ती केवळ मंदिराच्या गाभाऱ्यात संपत नाही, ती आपल्या वागण्यात, आपल्या विचारात आणि इतरांशी केलेल्या व्यवहारातही दिसते. आपण अनेकदा मंदिरात जातो, देवीचे दर्शन घेतो, आरती करतो आणि परत येतो, पण त्या मंदिराच्या भिंतींकडे, खांबांकडे, कोरीव शिल्पांकडे आणि प्रवेशद्वाराकडे नीट पाहिलं तर आपल्याला इतिहासाची अनेक पानं वाचता येतात. कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर हे प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्यकलेच्या महत्वाचा नमुना आहे. त्याच्या वास्तूंमध्ये विविध काळात झालेल्या बांधकामाचे आणि बदलांचे संकेत दिसतात. मंदिराच्या काही भागांचा संबंध चालुक्यकालीन स्थापत्य परंपरेशी जोडलेला आहे. पुढील शतकातही मंदिराच्या रचनेत भर पडली. मंदिराचे दगडी रचना, खांबावरील नक्षीकाम, प्रवेश मार्ग, सभामंडप आणि गाभाऱ्याभोवतीची मांडणी यामध्ये त्या काळातील कारागिरांचे कौशल्य दिसून येते. कल्पना करा की आजच्या काळात आपल्याकडे आधुनिक यंत्र आहेत, दगड कापण्यासाठी विविध साधने आहेत आणि बांधकामासाठी तांत्रिक सुविधा आहेत, पण शेकडो वर्षापूर्वी कारागिरांनी उपलब्ध साधनांच्या मदतीने एवढी सुंदर आणि टिकाऊ वास्तू उभारली असेल तर त्यांच्या कौशल्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. प्राचीन मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसतात, ती त्या काळातील गणित, भूमिती, बांधकाम तंत्र, शिल्पकला आणि समाज जीवनाचा अभ्यास करण्यासाठीही महत्वाची असतात. अंबाबाई मंदिराच्या परिसरात महाकाली आणि महासरस्वती यांच्याशी संबंधित उपासना स्थानांचाही उल्लेख आढळतो. देवीच्या विविध रूपांमधून शक्ती, ज्ञान आणि समृद्धी या जीवनातील महत्वाच्या संकल्पना आहेत. महालक्ष्मी म्हणजे समृद्धीचं प्रतीक, महासरस्वती म्हणजे ज्ञान आणि कलेचं प्रतीक, तर महाकाली म्हणजे सामर्थ्य आणि दृष्ट प्रवृत्ती विरुद्ध उभं राहण्याचे शक्तीचे प्रतीक म्हणून भक्तिभावाने पाहिले जाते. मंदिराच्या दगडी खांबांवरील कोरीव काम पाहताना आपण केवळ कलात्मक सौंदर्य पाहत नाही तर मागे असलेल्या कलाकारांची मेहनतही लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक मूर्ती घडवण्यासाठी, प्रत्येक नक्षी तयार करण्यासाठी आणि प्रत्येक दगड योग्य ठिकाणी बसवण्यासाठी किती वेळ आणि कौशल्य लागले असेल. आज त्या कलाकारांची नावे आपल्याला माहीत नसतील, पण त्यांनी निर्माण केलेली कला शतकानुशतक टिकून आहे. मंदिराचा इतिहास सांगताना संवर्धनाचं महत्वही लक्षात घ्यायला पाहिजे. प्राचीन वास्तूचे जतन करणे म्हणजेच आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले वारशाचे संरक्षण करणे. अशा वास्तूंच्या भिंतीवर लिहिणे, कोरे कामाला हात लावून नुकसान करणे किंवा परिसरात कचरा टाका जो आहे आपण टाकतो ते टाळलं पाहिजे. कोल्हापूरला जाणाऱ्या इतिहास प्रेमींनी देवीच्या दर्शनाबरोबरच मंदिराच्या रचनेकडेही लक्ष द्यावे. मंदिरातील विविध भाग, दगडी खांब, शिल्प आणि वास्तूचा आराखडा पाहताना हा केवळ धार्मिक अनुभव न राहता सांस्कृतिक अनुभवही पडतो. अंबाबाईच्या मंदिराविषयी आपण अजून माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराविषयी माहिती घेत होतो. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचं नाव घेतलं की अनेक भाविकांच्या मनात किरणोत्सवाची आठवण जागी होते. या उत्सवामध्ये सूर्यास्ताच्या वेळी सूर्याचे किरण मंदिरातील विशिष्ट मार्गाने देवीच्या मूर्तीपर्यंत पोहोचतात. योग्य काळात हे किरण देवीच्या मूर्तीवर पडताना पाहण्याची संधी मिळते. हे दृश्य भाविकांसाठी अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव असतो. आपण रोज सूर्य पाहतो. सकाळी उगवणारा सूर्य, दुपारचं तेज आणि संध्याकाळी मावळताना आकाशात पसरलेले रंग, हे सगळं निसर्गाचं नियमित चक्र आहे. पण एखाद्या प्राचीन मंदिराच्या रचनेतून सूर्यकिरण विशिष्ट काळात गाभाऱ्यापर्यंत पोहोचतात हे पाहिल्यावर आपल्या मनात आश्चर्य निर्माण होतात. मंदिराच्या रचनेमध्ये दिशा, प्रकाश आणि वास्तूची मांडणी यांना महत्व असते. किरणोत्सवाच्या वेळी सूर्याच्या स्थितीनुसार आणि मंदिरातील रचनेनुसार किरणांचा मार्ग बदलतो. कोल्हापूर अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाची परंपरा वर्षातून दोन कालखंडात विशेष प्रसिद्ध आहे. साधारणपणे जानेवारीच्या अखेरीस ते फेब्रुवारीच्या सुरुवातीला आणि नोव्हेंबरमध्ये या घटनेचे दर्शन घडू शकते. प्रचलित वेळापत्रकानुसार 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आणि 9 ते 11 नोव्हेंबर या तारखांचा उल्लेख केला जातो. मात्र प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव त्या दिवसातील सूर्याची स्थिती, हवामान आणि इतर परिस्थितींवरती अवलंबून असते. म्हणूनच किरणोत्सव पाहण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना त्या वर्षातील अचूक तारखा आणि वेळ मंदिर प्रशासनाकडून तपासून घ्यावे. आता प्रश्न असा पडतो की किरणोत्सव एवढा महत्वाचा का मानला जातो? तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचं धार्मिक महत्व. त्यांच्या दृष्टीने सूर्यप्रकाश देवीच्या मूर्तीला स्पर्श करताना दिसणं हा एक पवित्र अनुभव आहे. त्या क्षणी मंदिरामध्ये उपस्थित असलेले भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थापत्यकलेचे महत्व. प्राचीन वास्तू तयार करणाऱ्या कारागिरांना सूर्याच्या हालचालीचे निरीक्षण, दिशा आणि प्रकाशाचा विचार याबद्दल किती ज्ञान होते याचा विचार करायला लावणारी ही घटना आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे निसर्ग आणि मानवी निर्मिती यांचा संगम. सूर्य हा निसर्गाचा भाग आहे तर मंदिर ही मानवी कौशल्यातून निर्माण झालेली वास्तू आहे. किरणोत्सवाच्या वेळी या दोन्ही गोष्टींचा सुंदर संबंध दिसून येतो. प्राचीन वास्तूमध्ये सूर्यप्रकाशाचा विचार करून बांधकाम करण्याची परंपरा भारतातील अनेक ठिकाणी दिसून येते. त्यामुळे किरणोत्सवाकडे केवळ धार्मिक घटना म्हणूनच नव्हे तर वास्तुकलेच्या दृष्टीनेही पाहणं महत्वाचं आहे. कल्पना करा, संध्याकाळची वेळ आहे, मंदिरात भाविकांची गर्दी आहे, प्रत्येकाच्या मनात देवीच्या दर्शनाची ओढ आहे. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे झुकत आहे आणि मग सूर्याचे किरण मंदिरातील मार्गाने पुढे सरकत देवीच्या मूर्तीला प्रकाशमान करतात. त्या क्षणी अनेक भाविकांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. काही जण हात जोडतात, काही जण शांतपणे देवीकडे पाहतात, तर काही जण मनोमन प्रार्थना करतात. प्रत्येकासाठी तो क्षण अगदी वेगळा असतो. पण त्या अनुभवामध्ये श्रद्धेची एकच समान भावना असते. किरणोत्सव आपल्याला निसर्गाच्या वेळेचं आणि प्रकाशाचे महत्वाचेही स्मरण करून देतो. आधुनिक जीवनात आपण अनेकदा घड्याळ आणि मोबाईलवर अवलंबून असतो, पण सूर्याची हालचाल, ऋतूचे बदल आणि निसर्गाचे चक्र याच्याशी आपल्या पूर्वजांचं किती जवळचं नातं होतं याची जाणीव अशा प्रसंगामधून येते. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सव हा क्षण म्हणून श्रद्धा, विज्ञान, निसर्ग आणि स्थापत्यकलेचा एक अनोखा संगम मानले जाते. नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर देवीची सजावट, फुलांनी सजलेले मंदिर, आरतीचे स्वर
भक्तांची गर्दी आणि 9 दिवसाचा उत्साह उभा राहतो. महाराष्ट्रात नवरात्र हा अत्यंत महत्वाचा धार्मिक उत्सव आहे. या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये घटस्थापना केली जाते. रोज देवीसमोर दिवा लावला जातो आणि 9 दिवस धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला विशेष महत्त्व आहे. या काळात मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. देवीच्या पूजाविधी, धार्मिक कार्यक्रम आणि परंपरामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. नवरात्रीचा अर्थ केवळ 9 दिवस उत्सव साजरा करणे एवढेच नाही, तर या उत्सवामध्ये शक्तीच्या उपासनेला महत्त्व दिले जाते. स्त्री शक्तीचा सन्मान, धैर्य, संयम आणि चांगल्या विचारांचा विजय यासारख्या संकल्पनांचाही उत्सव केला जातो. देवीच्या 9 रूपांची पूजा करणाऱ्या परंपरांमध्ये प्रत्येक रूपाचा वेगळा अर्थ सांगितला जातो. कुठे देवीला शौर्याचे प्रतीक मानले जाते, कुठे मातृत्वाचे, कुठे ज्ञानाचे, तर कुठे समृद्धीचे. अंबाबाईच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या भावना विशेष लक्षवेधी असतात. अनेक महिला आपल्या घरातील सुखशांतीसाठी देवीकडे प्रार्थना करतात. काही जणी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद घेतात. काही जणी स्वतःच्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्याचे बळ मिळावे म्हणून देवीसमोर नतमस्तक होतात. देवीच्या उपासनेतून स्त्री शक्तीचा गौरव केला जातो. परंतु या श्रद्धेचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण प्रत्यक्ष जीवनातही महिलांचा सन्मान करू, मुलींना शिक्षणाची संधी देऊ, त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देऊ आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी साथ देऊ. देवीसमोर आपण स्त्री शक्तीची पूजा करतो, मग आपल्या घरातील, समाजातील आणि कामाच्या ठिकाणच्या महिलांशीही सन्मानाने वागणे आपली जबाबदारी आहे. नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्रात विविध भागांमध्ये गरबा, दांडिया आणि पारंपरिक नृत्यांचीही परंपरा आहे. या कार्यक्रमांमुळे लोक एकत्र येतात आणि समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना या उत्सव काळात शहराच्या धार्मिक जीवनाचा अनुभव घेता येतो. मंदिरातील पूजा पद्धती, देवीची सजावट आणि भाविकांची भक्ती यातून या परंपरेची खोली जाणवते. नवरात्र आपल्याला 9 दिवस देवीची पूजा करण्याबरोबरच आपल्या जीवनातील नकारात्मक विचार दूर करण्याची संधी देते. रागाऐवजी संयम, द्वेषाऐवजी प्रेम, निराशाऐवजी आशा आणि अन्यायाऐवजी ज्ञान देण्याची निवड करण्याचा संकल्प आपण करतो. अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होताना आपण एवढी प्रार्थना नक्की करूया की आई आमच्या कुटुंबात आनंद राहू दे, प्रत्येकाला आरोग्य लाभू दे, मुलांच्या शिक्षणाला दिशा मिळू दे, महिलांना सन्मान आणि सुरक्षितता मिळू दे आणि प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाच्या दुःखाची जाणीव होऊ दे. हीच नवरात्रीची खरी प्रेरणा आहे. कोल्हापूरची अंबाबाई आणि कोल्हापूरची संस्कृती याचं नातं असंच अतूट आहे. कोल्हापूर म्हटलं की अनेक गोष्टी आठवतात. अंबाबाईचे मंदिर, भवानी मंडप, राजश्री शाहू महाराजांचा वारसा, कुस्तीची परंपरा, कोल्हापुरी चप्पल, तांबडा पांढरा रसा आणि कोल्हापूरची खास मराठमोळी ओळख. या शहराच्या जीवनामध्ये धार्मिक, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा एकमेकांशी जोडलेल्या दिसतात. काही भाविक वर्षातून एकदा, म्हणजे एकदा तरी अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा संकल्प करतात. काही जण आपल्या गावातून किंवा शहरातून कुटुंबासोबत कोल्हापूरला येतात. काही कुटुंबांमध्ये मुलांना लहानपणापासूनच अंबाबाईच्या दर्शनाला नेण्याची परंपरा असते. या प्रवासामध्ये केवळ धार्मिक अनुभव मिळत नाही, तर कुटुंबातील लोक एकत्र वेळ घालवतात, प्रवासाच्या आठवणी तयार होतात
आणि मुलांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख देखील होते. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीमध्ये देवीच्या जत्रा, पालख्या, यात्रा, भजन आणि कीर्तन यांना महत्त्वाचं स्थान आहे. अशा परंपरांमुळे गावागावातील लोक एकत्र येतात, लोक कलावंतांना सादरीकरणाची संधी मिळते आणि पुढील पिढीमध्ये सांस्कृतिक वारसा पोचतो. कोल्हापूर परिसरातही धार्मिक परंपरांचा प्रभाव स्थानिक जीवनावर दिसून येतो. मंदिराच्या आसपास पूजा साहित्य, फूल, नारळ, प्रसाद आणि इतर वस्तूंची दुकाने असतात. या व्यवसायामधून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. या सगळ्यांमध्ये स्वच्छता आणि शिस्त जपणे तितकंच महत्त्वाचं आहे. देवस्थानाच्या परिसरात कचरा टाकला, वाहतुकीचे नियम पाळले नाहीत किंवा स्थानिक नागरिकांना त्रास होईल असे वर्तन केले तर पर्यटनाचा आनंद कमी होतो. म्हणूनच भाविकांनी जबाबदार पर्यटक बनणे गरजेचे आहे. कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक हस्तकलेची ओळख आहे. हाताने तयार केलेल्या चप्पलांच्या निर्मितीमध्ये कारागिरांचे कौशल्य आणि अनेक वर्षाची परंपरा सामावलेली आहे. अशा स्थानिक वस्तूची खरेदी करताना पारंपरिक कारागिरांच्या कामालाही प्रोत्साहन मिळते. कोल्हापूरमध्ये कुस्ती परंपरा महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. कुस्तीच्या तालमी, खेळाडूंची मेहनत आणि शारीरिक शिस्त यामुळे या शहरा क्रीडा क्षेत्राला एक वेगळी ओळख मिळाली आहे. मंदिराच्या दर्शनासाठी कोल्हापुरात गेला तर आसपासच्या ऐतिहासिक स्थळांनाही भेट द्या. भवानी मंडप, रंकाळा तलाव आणि न्यू पॅलेस सारखी ठिकाणं शहराच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देतात. अशा प्रकारे अंबाबाईचे मंदिर हे कोल्हापूरच्या धार्मिक जीवनाचे केंद्र आहे. शहराची संस्कृती यापेक्षाही खूप व्यापक आहे. एखाद्या शहराला भेट देताना तिथल्या मंदिराचं दर्शन घ्या, पण तिथल्या लोकांच्या जीवनही समजून घ्या. स्थानिक कला, खाद्य संस्कृती, इतिहास आणि परंपरांचा आदर करा, कारण पर्यटन म्हणजे केवळ फोटो काढणे नाही तर त्या ठिकाणाचा आत्मा समजून घेणे आहे. म्हणूनच कधी कोल्हापूरला आलात तर करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराला नक्की भेट घ्या. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिला सांगा. आईची प्रेम आणि माया तुम्हाला नक्की मिळेल. आई राजा उदो उदो. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी नवरात्रीला आपण विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आपल्या इथे आमंत्रित करतो आणि त्यांची छोटीशी मुलाखत घेतो. त्यांचा जीवन प्रवास, त्यांनी कलेची साधना कशी केली, त्या पद्धतीने आपण पुढच्या मुलांना, पुढच्या पिढीला घडवण्यासाठी ही मुलाखत नक्कीच उपयोगी ठरते. तर आज आपल्याकडे संगीताचार्य विदुषी माधवी नानल मॅडम आलेल्या आहेत. माधवीताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत. माझी बरीच वर्षांची इच्छा होती, म्हणजे तुम्हाला पाहिलं होतं अगदी लहानपणापासून कार्यक्रमांमधनं, पण एक मुलाखत घेण्याचा योग या माध्यमातून तुमचा आलेला आहे. थोडीशी नानल घराण्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते आणि नंतर आपण माधवी ताईंकडे वळूया. नानल घराणं हे आयुर्वेदाचार्य आणि संगीत परंपरा जपणारं आणि पुढे चालवणारं घराणं आहे. माधवीताई, तुम्हाला पाहताच मला पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरील तुमचे सरस्वती सदन आणि आमचे नानल गुरुजी आठवले. पुणे इथे डॉक्टर नानल यांचं पंचकर्म रसशाळा आणि आयुर्वेद उपचाराचं विद्यापीठ, तर सिंधुदुर्ग गोवा अगदी पणजीच्या कला अकादमीच्या आम्हा विद्यार्थी कलाकारांना नानल मास्तर तबला उत्तम शिकवायचे. तबला विशारद आणि अलंकार परीक्षार्थींना नानल मास्तर कलाकार म्हणून तयार करायचे. माधवीताई, तुम्ही मुंबईला शास्त्रीय संगीताची अखंड साधना करत संगीताचा अभ्यास संशोधन हे नेटका संसार करून करत आहात. हे पाहून तुमच्यातील स्त्री शक्ती पुढे कोणीही नतमस्तकच होईल. तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व छान घडवलं आहे, आमच्या पुढे तो मोठा आदर्श आहे. आर्थिक सुबत्तेबरोबर मनाची श्रीमंती ही नानल घराण्याची खासियत आहे, ती तुम्ही जपत आहात. अगदी तुमच्यातील स्त्री शक्तीला कस लावून तुमच्या सततच्या कार्यातून विचारांची उंची, ज्ञानाची खोली म्हणजेच प्रगल्भता दिसून येते, ते आता आपल्या या सहज गप्पातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कळू दे. माधवीताईंची ही झाडी अगदी तोंड ओळख आहे. त्यांनी जवळ श्रीमती गंगाबाई पलुसकर आणि डॉक्टर कमलाकर जोशी यांच्याकडनं संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची परंपरा त्या जपत आहेत आणि पुढल्या पिढीपर्यंत त्या सुपूर्द करत आहेत. माधवीताई, आता मुलाखतीला तुमची परवानगी घेऊन मी सुरू करते. आणि माधवीताई, सुरुवातीलाच म्हणाल्या मी एक देवीचं स्तवन, कारण आपण नवरात्रीनिमित्त भेटतो आहोत आणि कार्यक्रम सादर करतो आहोत, तर ते स्तवन तुम्ही म्हटलं तर आम्हाला सगळ्यांना आवडेल.
1: नक्की मलाही आवडेल, कारण एका शुभ उत्सवामध्ये ही आपली मुलाखत होती आहे, ह्याचा आनंद मला खूप मोठा आहे. आणि म्हणून मलाच आठवलं की मी एक नवरात्रीवरती कविता केलेली आहे आणि त्याचं मी वाचन करते. त्या देवीला नमस्कार करून आपण सुरू करूया. जय जयकार हे अंबे तुझा, जय जयकार हे अंबे तुझा, गुणवंत शास्त्रकार तू बसते लेखणीत, गुणवंत शास्त्रकार तू बसते लेखणीत, रसने वरुणी बोटात उतरते सहज सुंदरा. स्वागत केले तुझे घटस्थापनेस, स्वागत केले तुझे घटस्थापनेस, राहते 10 दिवस खूप खूप आनंदात, सर्व तुझी रूपे आहेत सुंदर, सर्व तुझी रूप आहेत सुंदर, नवरसांची खाण तू आहेस चतुर, हंस वाहिनी व्याघ्र शोभिनी वीणा वादिनी संगीत सिद्धी, हंस वाहिनी व्याघ्र शोभिनी वीणा वादिनी संगीत सिद्धी, जय जयकार तुझा आहे अंबिके, दंडवत तुझला प्रेम भरे.
0: शारदोत्सव आपण करतो आहोत आणि शारदेचं एक रूप तुमच्या रूपाने आम्हाला लाभलेलं आहे, त्याबद्दल तुमचे सुरुवातीलाच आभार मानते. एवढी आयुष्यभर तुम्ही संगीताची सेवा केलेली आहे, नवीन पिढी घडवलेली आहे आणि खरंच समाजाला आपण एक देणं देतो ते समाजकार्यही तुमच्या रूपाने होतं आहे. थोडं आपण भूतकाळात जरा डोकूया तुमच्या सुरुवातीला, तुमच्या गुरूंविषयी. म्हणजे आपण प्रत्येकाला आपल्या गुरूंविषयी फार प्रेम असतं, ममत्व असतं आणि आपण गुरूंविषयी केवढं बोलू तितकं कमी आहे, तर गुरूंविषयी तुम्ही कला किंवा संगीत कसं ग्रहण केलं त्याविषयी जाणून घ्यायचं.
1: माझ्या संगीताला सुरुवात झाली नाशिकमधनं, म्हणजे म्हणतो ना आपण भिक्षुकी गावेन वगैरे वगैरे, आता तसं राहिलेलं नाही नाशिक, पण अशा त्या वातावरणामध्ये मी माझा जन्म झाला आणि माझं कॉलेजपर्यंतचं शिक्षण सगळं तिथे झालं आणि संगीताचं सुरुवातीचं सगळं शिक्षण नाशिकला झालं. नाशिकला आधी पलुसकरांच्या सुनबाई होत्या, गायनाचार्य पलुसकर, गंगाबाई पलुसकर, त्यांच्याकडे सुरुवातीचं शिक्षण झालं आणि नंतर त्यांच्याच परंपरेतले डॉक्टर कमलाकर जोशी त्यांच्याकडे शिक्षण झालं. आणि मुख्य म्हणजे ती गंगाबाईंकडचं शिक्षण म्हणजे मी कधीच विसरू शकणार नाही. इतक्या शिस्तीमध्ये ते शिक्षण झालं म्हणजे त्या इतक्या ओरडायच्या, रागवायच्या, सगळं करायच्या. पण आम्हालाही त्याचं काही फार राग येत होता किंवा आमच्या घरच्यांना जरी आम्ही कंप्लेंट केली तरी सुद्धा घरातलेही कोणी मध्ये पडत नव्हते अशा त्या वातावरणामध्ये शिक्षण झालं. लईचं, स्वराचं त्याने अगदी पक्कं ज्ञान दिलं आणि तिथपासनं पुढे मग कॉलेज शिक्षण वगैरे हे सगळं झाल्यानंतर मग मी लग्न होऊन मुंबईला आले. मुंबईत माझं पुढचं सगळं शिक्षण झालं. पहिलं थोडे दिवस पद्मश्री माणिक वर्मांकडे शिकले पण नंतर त्या खूप आजारी पडायला लागल्या. मग त्यांच्या घरातल्यांनी त्यांना विरोध केला की आता नाही शिकवायचं. मग त्यांच्या मुलींनी सांगितलं की नाही माधवी तू आता दुसरीकडे बघ कुठेतरी, आईला आता ते झेपत नाहीये. मग यशवंतबुवा जोशींकडे गेले आणि त्यांनी माझी ख्यालाची जी एक बैठक असते आणि ख्यालाची शिस्त असते ती त्यांनी खूप छान करून घेतली, रटून घेतली. आणि त्यावेळेला अशी एक थोडीशी टूम होती की नवीन नवीन नवीन बंदिशींचं एक अट्रॅक्शन होतं की पारंपरिक तर आहेतच पण माझ्याकडे इतरांपेक्षा काय वेगळं आहे ह्याचं एक आकर्षण हळूहळू वाढीस लागलेलं होतं. त्यावेळेला पंडित शंकर अभ्यंकरांची ओळखही झाली. त्या ते उत्तम रचनाकार आणि ते खरं सतारवादक आहेत पण तरीही त्यांनी खूप सुंदर बंदिशी बांधल्या होत्या आणि ते एक अट्रॅक्शन नव्याने निर्माण झालं. मग त्यांच्याकडे थोडं शिक्षण झालं. मग नंतर शिक्षणाचा भाग मी हळूहळू कमी केला कारण त्याच्यामध्ये रियाज, मनन, चिंतन हा खूप मोठा भाग असतो आणि तो होणं गरजेचं होतं. मग माझा अभ्यास मी सुरू केला आणि तबलची मुख्य आधी तबल्याबरोबर रियाज आणि ते मोठ्या प्रमाणात मी सुरू केलं. मग म्हणजे शिक्षणाचा भाग तिथे मी संपवला आणि माझं मनन चिंतन सुरू केलं.
0: आता तुम्ही मुलांना कसं घडवता?
1: आता माझ्या समोर गंगाबाईंची ती शिस्त पण होती, नंतर यशवंतबुवांची एक कडक तालीम होती ती एक होती डोळ्यासमोर. पण मी शिकवायला सुरुवात करेपर्यंत जमाना बदलायला सुरुवात झालेली होती. पण मी पलुसकर परंपरा माझ्या डोळ्यासमोर ठेवली कारण मला इतर जग मला खरंच मला माहिती नव्हतं. मुंबईत येईपर्यंत इतरत्र कसं शिकवतात किंवा काय पद्धतीने गाण्याचं ट्रेनिंग दिलं जातं वगैरे ह्याचा माझ्याशी म्हणजे काही संबंधच आलेला नव्हता. त्याच्यामुळे मी तीच री ओढली पुढे आणि त्यांनी त्यांच्या ज्या एक पद्धती होत्या की एक तर शिस्त, मुळात आधी शिस्त, नंतर सविस्तर अभ्यास की उगा थातूर मातूर एवढंच काहीतरी शिकवलंय असं नाही, सविस्तर खोलात शिरून अभ्यास. काही वेळा स्टुडंट कंटाळतात, हे होतं ते होतं, बऱ्याच गोष्टी होतात पण त्यातही नाविन्य आणून शिकवणं, समजावणं हा भाग फार मोठा असतो आणि ती नजर मला मुंबईने दिली.
0: अच्छा,
1: हे मात्र मुंबईचं माझ्या बाबतीत एक मोठं योगदान आहे की तुम्ही बाजूला इकडे तिकडे बघाल तर काय नाविन्य आहे मुंबईत, तुम्हाला नवीन नवीन काय मिळतं, त्या नाविन्यतेचा उपयोग तुम्ही तुमच्यासाठी कसा करून घेता, ही गोष्ट मला मुंबईत मिळाली. आणि ही जी परंपरेतल्या ह्या ज्या दोन चार गोष्टी होत्या तर त्याचा मी त्याची सांगड घालायचा प्रयत्न केला. नंतर दुसरं म्हणजे मान सन्मान ठेवायचा सगळ्यांचा, कोणाला दुखवायचं नाही. प्रत्येक जण आपापल्या हिमतीवर पुढे काम करत असतो. शिक्षणाचा कालावधी संपला की प्रत्येक जण आपल्या हिशोबाने आपल्या विचाराने पुढे चालतो तेव्हा त्यांचा मान ठेवायचा, कोणाला दुखवायचं नाही, अपमान नाही करायचा. नंतर एक धार्मिक मनोवृत्ती, त्यासाठी काय रोज तुम्ही पूजा करा, पाठ करा अशातला भाग नाही पण ती जी एक शक्ती आहे, नैसर्गिक शक्ती, त्या शक्तीला मी मानते आणि माझा तेवढा विश्वास आहे म्हणून मी त्याला थोडं धार्मिक म्हणते. नंतर कला आणि शास्त्राचा एकत्रित अभ्यास मी शिकवायचा प्रयत्न केला. माझ्या वेळेला फक्त कलेकडे जास्त लक्ष दिलं जात होतं. म्हणजे मी माझं जेव्हा शिक्षण सुरू झालं तेव्हा शास्त्र वगैरे ह्याचा काही संबंधच नव्हता. खरं आम्ही म्हणतो तसं, आम्ही शिकवतो तसं तू गा, आम्ही म्हणतो तसं तू गा, असाच होतं, असाच भाग होता. पण मी मात्र पुढे शास्त्र सुद्धा शिकायला पाहिजे ह्याचं महत्व मला कळलं आणि मग मी दोन्हीची सांगड घालायला सुरुवात केली. कारण सांगड घातली ना कीच आपलं संगीत समृद्ध होतं. एकच बाजू पकडून ठेवली तर त्याला एक सुंदरतेचा पैलू किंवा एक परिपूर्णतेची झालर त्याला येत नाही. तेव्हा शास्त्राचा अभ्यासही मी सुरू केला आणि शास्त्र आणि कलेची सांगड घालत घालत मी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि हे पलुसकरांचं काम होतंच, त्यांनी पण हे केलेलं होतं, पाळलेलं होतं. नंतर आपलं संगीत आहे, भारतीय संगीत, ह्याला मानसन्मानाने वागवायचं, मला कोणी नावं ठेवायची नाही, हे आपलं असंच संगीत आहे तसंच. कारण फिल्म संगीताचाही जोर खूप होता त्यावेळेला आणि तिथे थोडा पाश्चात्य घाटणी होती तालाची वगैरे, पण त्यावेळच्या संगीतकारांनी रागाचा आधार घेऊनच अनेक गाण्यांना चाली लावलेल्या आहेत. पण थोडासा माहोल वेस्टर्नचा, त्याच्यावरती एक झाक होती थोडीशी. पण भारतीय संगीताचं मोठेपण आणि त्याचा वारसा जपणं हे मी स्वतःने केलं आणि मी दुसऱ्यांनाही जशी जशी संधी मिळेल तस तसं मी सांगत गेले की नाही, हे आपलं महत्वाचं काम आहे. नंतर शिकवताना चालू विषय जे असतात आपल्या आजूबाजूला, ज्या घडामोडी घडतात, खरं तर सगळ्याच गोष्टी एकमेकांशी खूप निगडीत असतात. आपण फक्त त्याच्याकडे बघत नाही, विचार करत नाही किंवा इतक्या सूक्ष्मतेने त्याच्या खोलात शिरायचा प्रयत्न करत नाही. पण ज्ञान घेताना आणि ज्ञान देताना त्याचा इतर गोष्टींशी कसा संबंध लागतो हे पण मी बघून शिकवायचा किंवा मार्गदर्शन करायचा प्रयत्न करते. तर जुनं ज्ञान आहे ते नवीन त्याला मुलामा देऊन सांगायचा प्रयत्न करतो.
0: म्हणजे आपण
1: पॉलिश करतो की जुनं संगीत आहे आणि ते इतकं छान आहे, आपण नवीन पद्धतीने असं अंमलात आणूया की मग ते समजतही, समजायला सोपं जातं. आणि त्याचे जुने पण जे असतं ना ते कुठेतरी विरून जातं. मग की जुनं जरी असं तरी नवीन पद्धतीने आपण त्याच्यावर काम करू शकतो. आणि तुलनात्मक जरा थोडासा विचार मी स्वतः पण करते आणि मी सांगते पण की तुलनात्मक बघा तुम्ही की तुमचं ज्ञानही वाढेल आणि तुमची नजर बदलेल, ह्या विषयाकडे बघायची दृष्टी बदलेल आणि धाडस निर्माण होईल. एक गोष्ट आपल्याला माहिती झाली की ती मांडायची आहे, मांडायचं म्हटलं की धाडस यायला पाहिजे आणि मांडायचं म्हटलं की अभ्यास पाहिजे. मग ह्या सगळा कसा कुठे करायचा आणि याच्यासाठी नेटाने काम करणं आणि धाडस दाखवणं, धारिष्ट्य म्हणतो तसं, तर ते पलुसकर शिकवणीतून आम्हाला मिळालं आणि ते मी आज अजूनही सांभाळते आहे आणि अजून त्याच पद्धतीने मी काम करायचा प्रयत्न करते.
0: आता तुम्ही जसं म्हणाला थोडं सखोलात जाऊया की नेमकं ग्वाल्हेर घराणं आणि पलुसकरांची परंपरा जी आहे ती नेमकी कशी आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे समजून सोप्या पद्धतीने तुम्ही थोडं समजून द्यावं. कारण पूर्वी एक होतं की 6 महिने एकच राग शिकवला जाईल किंवा वर्षभर सुद्धा पंडित भीमसेन जोशी सुद्धा त्यांनी पण सांगितलं की 2-3 वर्ष आम्ही एकच किंवा 6 लावणं हा सुद्धा तेच आहे. आणि खरंच ते म्हणजे का करून घेत असत गुरुजी आणि त्यामुळे आपल्याला कसा आपला विकास होत असेल त्याविषयी थोडं.
1: आता ग्वाल्हेर घराणं आणि पलुसकर, पलुसकरांचं आमचं ग्वाल्हेर घराणंच आहे. फक्त ती जी एक कडक शिस्त होती आणि जी मनोवृत्ती होती, जी मनोधारणा होती, ती पलुसकरांनी बदलली आणि मग पलुसकर परंपरा सुरू झाली असं आपण म्हणतो. आता त्या पद्धतीने जर आता शिकवायला गेलं किंवा त्यांनी सुद्धा जे बदल केले ते मागचं जे होतं पुराण थोडस ते त्यांनी बाजूलाच ठेवलं, कारण त्यांना परिस्थिती बदलायची होती. आपल्या देशातली संगीतकारांकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन होता आणि त्यांना एक हीन दर्जा दिला जात होता तो त्यांना बदलायचा होता. त्यांच्याकडे त्यांची लग्न कार्य सुद्धा व्हायची नाहीत कित्येक जणांची, त्यांना कोणी आपल्या बाजूला उभं करायचं नाही कोणी. इतक्या वाईट अवस्थेमध्ये कलाकारांना वागणूक दिली जात होती ती त्यांना बदलायची होती आणि ती बदलण्यासाठी स्वतःला बदलणं किंवा ती संगीत पद्धती बदलणं शिकवण्याच्या पद्धती बदलणं हे अत्यंत महत्वाचं होतं. ते केलं म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत की त्यांनी विचारच बदलला एकदम. शास्त्र तेच ठेवलंय, फक्त पद्धत बदलली शिक्षणाची. आणि लोकांमध्ये संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलायसाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. ते इतके सविस्तर प्रयत्न आहेत की त्याच्यासाठी म्हणून त्यांनी ज्ञानदानाच्या म्हणजे शिकवण्याच्या पद्धती बदलल्या आणि एक संस्थात्मक पद्धती त्यांनी सुरू केली. वर्ग सुरू केले संगीताचे आणि कडक शिस्त. जशी शाळेमध्ये शिस्त असते मुलं जातात शाळेत, सेम ती शिस्त त्यांनी त्यांच्या विद्यालयामध्ये राबवली. आणि मी शिकायला होते तिथे तोपर्यंत हे होतं, आता कमी झालं ते प्रमाण, की रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना व्हायची विद्यालयामध्ये सामूहिक. नंतर त्यांनी त्यासाठी म्हणून संगीताचं जे ज्ञान होतं ते विस्कळीत होतं, ते सगळं त्यांनी एकसंघ बांधायचं काम केलं. सिलॅबस तयार केला, परीक्षा पद्धती तयार केली, पुस्तकं छापली, आणखीन चांगल्या चांगल्या बंदिशींची निर्मिती केली. एक तर संतरचनांना त्यांनी संगीतामध्ये आणलं, संतरचनांना बंदिशीचं रूप दिलं आणि महिला वर्गाला त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड करून घेतलं की जर स्त्री शिकली तर अख्खं घर आनंदी होईल, अख्खं घर गाऊ लागेल. म्हणजे जे ज्योतिबा फुल्यांचं होतं, एक स्त्री शिकली तर अख्खं घर शहाणं होईल. तर मी नेहमी पलुस्कर आणि ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांचं नेहमी माझ्या डोक्यामध्ये एक विचार चालू असतो, फक्त त्यांचं क्षेत्र वेगळं होतं. यांनी संगीताला अशी शिस्त लावून दिली त्यांनी ज्योतिबा फुल्यांनी शालेय शिक्षणाला. आणि जे ज्योतिबा फुल्यांचं होतं

सावित्रीबाई की तो जो एक विचार होता, एक स्त्री शिकली तर अख्खं घर शहाणं होतं, ती अख्ख्या घराला शिकवते. तर तेच यांनी सूत्र अवलंबलं की एका स्त्रीला जर गाणं शिकवलं तर संगीत स्वयंपाकघरापर्यंत पोहोचेल आणि सगळे घरातले गायला लागते. आणि मग त्याला

0: उत्तर फिरून म्हणजे उत्तर भारतातून आलो. तिकडे ते त्याचं पालन पोषण सगळं झालं. जी घराणी निर्माण झाली ती सुद्धा सगळी उत्तर भारतातच झाली. आणि आपले लोक महाराष्ट्रातले तिकडे जाऊन शिकले आणि तिकडनं परत आले आणि मग ते इकडे पसरायला सुरुवात झाली. तर त्यावेळेला आपल्या इथलं आपल्या इथली महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती आणि तिकडची सामाजिक परिस्थिती याच्यात खूप तफावत होती. आणि भीती असायची मनात प्रत्येक वेळी शिकणाऱ्याच्या की मी विचारू कसं, मला समजत नाही तर मला मी विचारू कसं, मला गुरुजी सांगतील का, एखादा शब्द कळायचा नाही, मग तो जसा ऐकू याचा तसा तो शिष्य म्हणत जायचा आणि मग ते डोक्यात बसलं जातं. मग त्याशिवाय विकृत झाल्या होत्या बंदिशी. आणि मग आणखीन एक कारण असं झालं, पलुसकरांनी जे सगळी पद्धत बदलली त्याला एक असं कारण झालं होतं की हे लोक काय जातात हे आपल्या लोकांना समजायचंच नाही आणि मग त्याला हिडीस फिडीस करत बसायचं कारण काय गातो आम्हाला कळतच नाही. तो एक विचार डोक्यात ठेवल्यामुळे त्यांनी तो आपल्या बंदिशी आधी मुळात बदलायला पाहिजे, हिंदी असोत मराठी असोत कुठल्याही. तर बंदिशींना त्यांनी चांगलं स्वरूप दिलं, त्याच्यासाठी त्यांनी मराठी संतरचना किंवा हिंदी संतरचना सगळ्या संतांच्या रचनांना त्यांनी क्लासिकल रागदारीमध्ये त्याच्या स्वररचना करून त्याचं नोटेशन करून त्या पुस्तक छापली आणि त्या बंदिशी त्यांनी सगळ्यांना शिकवल्यावरती मग त्या गवयांना स्त्री गवई असो गायिका असो पुरुष असो त्यांना एक प्रतिष्ठा मिळायला लागली की ते काय गातात हे लोकांना समजायला लागलं आणि मग त्याला एक वेगळा दर्जा यायला सुरुवात झाली. इथपर्यंत त्यांनी काम केलं पलुसकरांनी आणि मग परीक्षा वगैरे हे हा एक भाग त्यांनी सुरू केला आणि तो आतापर्यंत चालू आहे.
1: नक्कीच. आणि तुम्ही तर मला अगदी माझ्या बालपणात नेलं कारण माझ्या मम्मी संगीत विशारद आहे आणि ती छोटी छोटी गांधर्व महाविद्यालयाची पुस्तकं आणि ती किती सुबक एक आणि कलरफुल असायची, गुलाबी हिरवा निळा असे रंग असायचे, त्यामुळे ती अट्रॅक्टिव्ह होती आणि अभ्यासाला सुद्धा सुबक होती आणि परीक्षांनाही ते लहानपणापासून बसण्यात त्याचा उपयोग झाला. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि माधवीताईंचा प्रवास आपण जाणून घेतोय. आज जागर शक्तीचा आणि उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी तेजस्विनी एक छोटीशी विश्रांती घेते. पुन्हा भेटूया. तुम्ही पात्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात संगीताचार्य माधवी नानल यांना आमंत्रित केलेला आहे. माधवी ताई, आता तुमच्या प्रोजेक्टकडे म्हणजे उत्सुकता आहे मला, म्हणजे तुमच्या बायोडेटामध्ये वाचलं मी संत मीराबाई, ऋतू संगीत, वर्षा ऋतू, शरद पौर्णिमा आणि असे बरेच तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत, तर त्या प्रोजेक्ट्स विषयी तुम्ही थोडी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी.
1: या प्रोजेक्ट संदर्भात काय होतं की जेव्हा काही काम सुरू करतो किंवा शिकवायची जेव्हा वेळ येते त्यावेळेला समोरच्याकडनं काही शंका उपस्थित होतात किंवा काही मुद्दे विचारले जातात आणि मग त्याच्यातून एक कल्पना सुचते की अरे ह्याच्यावर खूप काही आपल्याला काम करता येईल आणि तशी डिमांड आली समोरून की आणखीन त्याचा वेग वाढतो थोडासा. तर सुरुवातीचं माझं पहिलं प्रोजेक्ट झालं ते सरस्वतीवरती झालं. सरस्वती संगीताची देवता कशी, विद्येची देवता आहे हे सगळ्यांना माहिती आहे, किंवा अभ्यास करताना वगैरे आपण तिची पूजा करतो दसऱ्याला वगैरे, तर हे आहे. पण ती संगीताची पण देवता आहे, तर ही कशी, तर तो एक मला चेंबूरूनच तुमच्या एक महिला मंडळ आहे त्यांनी मला एका कार्यक्रमाची ऑफर दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की असं असं आहे. तर म्हणे आम्हालाही माहित नाही पण आपण आपलं ऐकून होत की ती विद्येची संगीताची देवता आहे. तर संगीताची देवता कशी, याच्यावर तुम्ही काही काम केलंय का? तर तेव्हा म्हटलं की नाही भाऊ, म्हटलं मी पण इतका विचार नाही केला पण मी काम करीन. मग म्हणे बघा तुम्ही, हा तर म्हणे नाही तुम्ही मला 2-3 दिवसात सांगा. मग जरा विचार केला आणि मग म्हटलं की नाही नाही होण्यातलं आहे, जरा शोध घ्यायला लागेल. आणि मग त्यावेळेस मी खूप शोध घेतला, त्यांना म्हटलं मी करीन कार्यक्रम. आणि मग शोध घेतला ती कशी देवता आहे, बरीच माहिती मिळाली तिचे स्तोत्रांपासून सगळं, तिचे म्हणजे तिच्या हातातलं पुस्तक वीणा ह्याची निर्मिती, वीणेची निर्मिती

0: कोणी केली, शंकरांनी केली वगैरे वगैरे, नाद नंतर नृत्य वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला आणि मग त्याचं स्क्रिप्ट तयार केलं आणि मग तेव्हापासून अशा थीम वरती काम करायला सुरुवात केली आणि मग कळलं की नाही आपण हे करू शकतो, अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत. मग ते ऋतू संगीत आलं, वसंत ऋतूवर आलं, त्या पण अशाच असं एकदा रेडिओ मधनं विचारलं होतं वनिता समाज वनिता मंडळ की असं असं हे होऊ शकेल का, म्हटलं होईल मी करीन आणि तसं ते झालं. एक मग माझ्या स्टुडंट्सना बरोबर घेऊन मी काही कार्यक्रम केले, त्याच्यानंतर लेक्चर्स डेमो देताना सुद्धा आवाज साधन आहे, व्हॉइस कल्चर आहे, नंतर व्यायाम आणि संगीत हे तर पलुस्करांनीच मांडलेला विषय होता मोठा, व्यायाम आणि संगीत, यमन अंतरंग, नंतर आश्रम भजनावली. आश्रम भजनावलीचं कसं झालं की इथे मुंबईला मणिभवन आहे
1: बर,
0: तर तिथे मी जायची, मला एक त्यावेळेला गांधीजींनी जे काम केलं होतं संगीतावरचं, त्यांचं इतर काम मोठं आहे तो भाग खूपच वेगळा आहे, पण त्यांची पलुस्करांची ओळख होती, पलुस्करांनी त्यांना खूप मदत केली आणि गांधीजींनी पण पलुस्करांना मदत केली, दोघांचं विजन वेगळं होतं पण तरीही दोघांनी एकमेकांना खूप सहकार्य केलं. ते हिस्ट्री खूप मोठी आणि वेगळी आहे. तर तेव्हा त्यांनी अनेक ज्या भजनांना चाली लावल्या होत्या पलुस्करांनी, तर त्या गांधीजींना खूप आवडायच्या आणि मग गांधींनी त्यांच्या आश्रमामध्ये साबरमती आश्रमामध्ये सकाळ संध्याकाळ जे ते प्रार्थना घ्यायचे सगळ्या अनुयायांना बोलवून, आणि ते कंपल्सरी होतं, ते प्रत्येकाने प्रार्थना केलीच पाहिजे आणि त्या प्रार्थनेमध्ये ही सगळी भजनं म्हटली जायची आणि ती मला येत होती, कारण मी ज्या पलुस्कर बाईंकडे जायचे तेव्हा त्यांनी आम्हाला शिकवलेलं होतं पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय ही सांगितली नव्हती आणि ते काय त्यावेळेला होतं कळत नाही, किंवा आता सुद्धा अनेक ठिकाणी असं होतं की शिकवतो पण त्याच्या मागे काय घडलेल्या जर काही घटना असतील तर त्या आपण सांगाव्यात असं काही त्यावेळेला नव्हतं, आजही बऱ्याचदा होतं असं, पण हे मला माहिती होतं की या पलुस्करांच्या चाली आहेत आणि ह्या तिथे आश्रमात म्हटल्या जातात. तर मणिभवनला मी जेव्हा जायला लागले तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो असं असं आहे, तर म्हटलं हो मला माहिती आहे, म्हटलं ती भजनं त्यांनी चाली लावलेल्या आहेत, मग मग इथे एकदा म्हणाल का तुम्ही म्हणे, म्हटलं म्हणेन, आणि मग तेव्हापासून मग ती शोधाशोध झाली, मग ते थोडं लेखन स्क्रिप्ट लिहिलं आणि मग तो कार्यक्रम झाला आणि तो इतका चांगला झाला कार्यक्रम की महात्मा गांधींची नात तिथे ट्रस्टी होत्या उषा गोकाणी, त्या मला म्हणाल्या की अहो एवढा सीडीचा जमाना चाललाय आपण ही रेकॉर्ड करूया, कारण डी व्ही पलुस्करांच्या रेकॉर्ड त्याच्यावरच्या निघालेल्या होत्या. मग ते एक मोठं प्रोजेक्ट झालं. त्याच्यानंतर तराणा गायन शैली, तराणा पलुस्करांचं वैशिष्ट्य होतं गाण्याचं की आपल्या गाण्यातलं आपलं जे संगीत आहे हे किती मोठं आहे आणि आपण त्याच्यावर काय वेगळ्या पद्धतीने काय काम करू शकू की एक अट्रॅक्शन सगळ्यांना निर्माण होईल, तर ती तराणा गायन शैली.
1: तर आताही हल्लीची पिढी खाला गायला
0: खुश असतात. मग त्यांनी तराण्याची एक वेगळी स्वतंत्र आपली स्वतःची म्हणून गायकी तयार केली, तर त्याच्यावर पण मग मी काम केलं. नंतर तो एक मोठा प्रोजेक्ट झाला आणि त्याच्यानंतर मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, तर त्यांचं सुद्धा इतकं योगदान आहे खरं, म्हणजे माझा आमचा आणि त्यांचा काही संबंधच नाही खरं, म्हणजे कुठल्याही कारणाने आलेला, पण त्यांचं गाणं खूप आवडायचं आणि इतक्या सहज आणि अशा सोप्या चाली वाटतात ना ते ऐकायला, पण ते बसवायला गेलं की भयंकर त्रास होतो, अवघड आहेत ते सगळं, आणि ते एक अट्रॅक्शन आलं आणि मग त्यांच्यावर एक कार्यक्रम केला आणि अशी एक वेगवेगळी व्यक्तिमत्व सुद्धा अशी जी घडत असतात आपल्या आजूबाजूला त्यांच्यावर पण काही काम झालं. असे ते प्रोजेक्ट्स एक एक तयार होत गेले आणि काहींना तर मी हे पुढच्या पिढीपर्यंत, जसं मगाशी प्रश्न विचारला की तुम्ही पुढच्या पिढीला कसं शिकवता किंवा कसं सांगता, तर मी त्यांना सुद्धा बरोबर घेऊन तेही अनेक थीमवरती हे केलं, बसवले कार्यक्रम. एक रामनवमी निमित्त सगळ्या रामाच्या बंदिशी शोधा, आणि त्याच्यावरती तुम्ही काम करा. ही बंदिश कोणी लिहिलेली आहे, कुठल्या रागातली आहे, त्या रागाची माहिती कोणी लिहिलेली आहे, त्या व्यक्ती त्या व्यक्तीची माहिती बंदिशकाराची, रचनाकाराची, हे सगळं तुम्ही गोळा करा. आणि तुम्ही बोलायचं पण आणि गायचं पण, म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळेला तयार होतील. कारण पूर्वीच्या काळी काय झालं, सगळे म्हणायचे तुम्ही आम्हाला गायला सांगा, आम्हाला बोलायला वगैरे काही जमत नाही. पण आता तसं नाहीये, आता जग बदललं. तुम्हाला जर बोलता आलं तर तुम्ही, तुम्हाला जे येतंय ते तुम्ही मांडू शकाल. तर तसेही कार्यक्रम केले, ते असंच ऋतुचक्र केलं, नंतर रामावरच्या बंदिशेंचा हे केलं. आणि विशेष म्हणजे पुढे पुढे त्यांना मी सांगत गेले की आता तुम्ही शोधा आणि मग आपण त्याच्यावर काम करू. इथपर्यंत मी सरकली आहे, पुढे पुढे कसं आणखीन जायचं ते बघू. म्हणजे बऱ्याच थीम वरती काम झालं.
1: नुकतंच तुमचा म्हणजे आता लेखिका म्हणून जो प्रवास आहे त्याविषयी उत्सुकता आहे. दोन पुस्तकं तुमची प्रकाशित झालेली आहेत आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या तुम्ही काही कवन सादर केलेली आहेत, तर त्या प्रोजेक्ट विषयी थोडस सांग.
0: ते काय आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, अमृत महोत्सवी वर्ष म्हणून असंच एकदा मन की बात ऐकत होते मी. आणि त्यावेळेला म्हणजे स्वातंत्र्य 23 साली 75 वर्ष पूर्ण झाले, त्याच्या आधी 1 वर्ष, तर तेव्हा आपल्या प्रधानमंत्री मोदींनी एक आवाहन केलं मन की बात मध्ये की आता आपण अमृत महोत्सवी वर्ष आहे, ते आपल्या सगळ्यांना खूप मोठ्या दणक्यात साजरं करायचं आहे.

0: सत्कारला पाठवा.
1: वा,
0: ते इतकं डोक्यात बसलं आणि मग क्लिक झालं की अरे आपल्याकडे मुळात पलुस्कर आहेत, पलुस्करांचे शिष्य आहेत. त्यांनी खूप एकदा राष्ट्रप्रेम त्यांच्याकडे म्हणजे होतच होतं आणि त्यांनी संगीताचा उपयोग राष्ट्रभक्तीसाठी आणि स्वातंत्र्य संग्रामासाठी उभा राहण्यासाठी म्हणून कसा उपयोग करून घेतला तर हे भराभर डोळ्यासमोर आलं. आणि मग त्यांचे आणि गांधींचे मैत्रीपूर्ण संबंध होते हे पण हे चित्र डोळ्यासमोर आलं. आणि मग त्याच्यावर काम करायला सुरुवात केली की शोधाशोध झाली. आणि मग त्या सुमारास एक असं झालं की सुचत गेलं. नाही तर तोपर्यंत मला सुचत नव्हतं किंवा माझ्या मनातही असं कधी आलं नाही की बाबा आपल्याकडे हे अंग आहे की नाही हाही कधी विचार केला नाही आणि कधीच तसं झालं नाही. पण त्यावेळेला सुचत गेलं आणि मग देशावरती भारताची जी वैभवशाली प्रतीकं आहेत म्हणजे समुद्र आहे, डोंगर आहे, पर्वत आहे, नद्या, वेशभूषा, खानपान, नंतर नैसर्गिक सुद्धा इतकी विविधता आहे, सुबत्ता आहे, तर हे वैशिष्ट्य मांडणं हे त्या बंदिशीतनं आपण करायचं. आणि ते होत गेलं, अक्षरशः होत गेलं की त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला करावा लागला असं नाही. पण काय असतं ना की आपण मनात आणलं आणि शब्द सुचले असं पण होत नाही.
1: तर
0: आणि तसं ते होत गेलं आणि त्या बंदिशी पण तयार झाल्या आणि त्याच वेळेस माझं ते पुस्तकही तयार झालं स्वातंत्र्य संग्राम संगीतकारांचा. मग ते महाराष्ट्रातले जे संगीतकार ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, एक पहिले पलुस्कर, मग पलुस्करांचे शिष्य होते नारायण मोरेश्वर खरे, त्यांनीच ही सगळी जी प्रसिद्ध भजनं जी आहेत ना की डी व्ही पलुस्करांच्या रेकॉर्ड्स निघाल्या किंवा काही, तर ते पलुस्करांचे शिष्य, तर त्यांना त्या गुरुकडून हे सगळं ज्ञान मिळालेलं होतं. तेच गांधी आश्रमात जाऊन राहिले होते. त्याच्यानंतर वंदे मातरम वरती लिहिलं एक स्वतंत्र आर्टिकल. मास्टर कृष्णरावांचं काम होतं स्वातंत्र्य संग्रामात. आणि सावरकर आणि दीनानाथ मंगेशकर असे हे सगळे मराठी लोक आणि त्यांनी संगीताच्या माध्यमातून कसं काम केलं हे मांडलंय त्या पुस्तकातही मांडलंय. आणि त्या बंदिशी झाल्या त्याही त्याच अनुषंगाने तशा होत गेल्या बंदिशी. त्यातली एक बंदिश बघायची का?
1: हो आवडेल. अरे खूप खूप छान.
0: एक आहे भारत भारत मातेला नमस्कार असं ते.

0: जय जय भारत माते संपन्न तुझी प्रतिभा, जय जय भारत माते संपन्न तुझी प्रतिभा, नमन मी करीते या भव्य भारत मंदिरात।
1: वा,
0: घट भरला नदी जलाने, सर्व प्रांतांची फुले वाहुने,
1: वा,
0: लोकगीतांचे दागिने घालुने, भाषा फुले खेळती फुगडे। शेकडो नद्या हजारो मंदिरे, आपण मोजूच शकणार नाही, हजारोने मंदिर आपल्या देशामध्ये आहेत। शेकडो नद्या हजारो मंदिरे, 64 कला, अगणित संत महात्मे, नवनवीन शोधांची जननी, नवनवीन शोधांची जननी, अन विपुल ग्रंथ संपदेची मायभूमी। शिल्प आणि भव्य वास्तू मंदिरांनी, शिल्प आणि भव्य वास्तू मंदिरांनी वाढवली शोभा भारत मातेची। अनेक भाषा, बहुविध पंथ, अगणित स्तोत्रे, वेद विद्येचे संवर्धक, होतो तुझा सन्मान या स्वतंत्र भारत मंदिरात। जय जय भारत माते संपन्न तुझी प्रतिभा, नमन मी करते या भव्य भारत मंदिरात।
1: खूप छान,
0: असं हे काम होऊन गेलं, न ठरवता होऊन गेलं।
1: नक्कीच। आणि तुम्ही आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या मान्यता प्राप्त कलाकार आहात आणि तुम्ही पुणे विद्यापीठातून बीए बीएड केलेला आहे संगीत अलंकार, म्हणजे जे आपल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची पदवी असते, तर हे सगळं म्हणजे हे सगळे प्रोजेक्ट करता करता हे सगळं संगीताचार्य म्हणजे अलंकार त्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ काढला, तर त्याविषयी थोडस म्हणजे हे सगळे प्रोजेक्ट होत गेले,
0: ते प्रोजेक्ट होत गेले।
1: हा,
0: आणि जे मी शिक्षण घेतलेलं होतं, मी बीएड केलं, लग्नाच्या आधीच मी बीएड केलं, पण मला नोकरी करायची नव्हती, कारण मला काय माझ्या घरातून प्रोत्साहन नव्हतं नोकरी करण्यासाठी, म्हणजे नोकरी वगैरे काही करायची नाही, घर सांभाळायचं आणि काय तुमचं संगीत वगैरे काय असेल ते बघायचं, त्याच्यामुळे त्या संगीत करायला कुठे अडथळा नव्हता, ते करायचं पण घर सांभाळायचं, नोकरी नाही करायची। मग नोकरी नाही करायची तर म्हटलं मग ह्याच्यात मग मी पूर्ण वेळ रमायला सुरुवात केली संगीतामध्ये, आणि तिथे काही कुठे कोणाचा नकार नव्हता किंवा अडसर काहीच नव्हता, आणि त्याच्यामुळे ते होत गेलं। आणि मग हे करत असताना मला माझ्या बीएडचा खूप उपयोग झाला, की विद्यार्थ्यांना किंवा समोरच्याला आपण जेव्हा एखादी माहिती सांगतो तेव्हा त्याचं आकलन काय आहे, त्याला काय कळतंय, त्याच्या बुद्धीचा आवाका काय आहे, हे बघून शिकवायचं असतं। मग मगाशी जसं म्हटलं की इतर गोष्टींची सांगड घालून शिकवणं, तर तसं हे होत गेलं
1: आणि संशोधन
0: कारण मुलांचं मानसशास्त्र एक विषय असतो बीएडला, तो तर किती मानसशास्त्राचा विचार करतात माहित नाही, पण त्याही वेळेला असंच होतं की मनोवृत्ती आणि त्यांची जी विचारधारा असते वेगवेगळ्या वयोगटातली, मग ते मुलंच असो आहेत असं नाही, संगीत तर कोणीही शिकतं आणि आपल्याकडे काही ते त्याला काही हे नाहीये, अडसर नाहीये, त्याच्यामुळे प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला त्याचं स्वतःचं जे शिक्षण झालेलं असतं त्या शिक्षणाला अनुसरून मला याची सांगड कशी घालता येते आणि ह्याचा मी उपयोग केला, आणि ह्याची मग मला आता ती सवयच लागलेली आहे की सांगड घालत घालत घालतच पुढे जायचं, तर तो उपयोग मला बीएडचा आत्ता होतो, त्या लेखनात सुद्धा संशोधनात सुद्धा मला त्याचा उपयोग होतो की मी कशा मार्गाने जायचंय, मला हा जो मुद्दा हवाय तर मला कुठे जाऊन
1: आणि तो कशी
0: माहिती मिळेल, हा, आणि मग तो मांडायचा कसा, ह्याच्यासाठी मला त्याचा उपयोग झाला।
1: या भागात आपण माधवीताईंचे विविध संगीतातील प्रोजेक्ट याविषयी माहिती घेतली, पटकन छोटीशी विश्रांती घेऊया, तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ।

विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा. या कार्यक्रमात आपण संगीताचार्य माधवीताई नानल यांच्याविषयी जाणून घेतो आहोत. तुम्ही बऱ्याच प्रोजेक्ट बद्दल आपण भरभरून बोललो, कारण आता जवळजवळ 30 सेकंडची रील मुलं बघतात, पण तेव्हा एवढे तासन तास मैफिली

0: होत असत आणि पहाटेपर्यंत हे सगळे संगीत महोत्सव होत असत आणि तुम्ही बऱ्याच संगीत महोत्सवांमध्ये काम केलेलं आहे त्याविषयी मला विचारायचंच आहे. पण आता थोडासा वेगळा विषय म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, आता मिळालेला आहे, पण मराठी ही आधी पण अभिजातच होती. तर त्या अनुषंगाने देखील तुम्ही काम केलेलं आहे, तर त्याविषयी थोडस मराठी भाषेसाठी तुम्ही जे काम केले त्याविषयी.
1: हा, मराठी भाषेसाठी काम म्हणजे जे आता नव्याने आलेला आहे तो भाग थोडा वेगळा आहे, पण मराठीमध्ये बंदिशी होत्या. जसा मगाशी विषय निघाला की आपल्या गवयांना गवई काय गातात हे समाजाला कळायचंच नाही, आणि मग त्यावेळेला एक टूम काढली पलुसकरांनी, आणि त्यावेळेच्या त्यांच्या समवयीन जे विद्वत जन होते, विशेषतः पुण्यातच हे घडलं, तर त्यांनी पण त्यांच्या एका विचाराला खूप प्रोत्साहन दिलं, मदत केली, आणि तो म्हणजे मराठीमधून आपल्या मातृभाषेमधून बंदिशी व्हायला पाहिजे. आणि हे आपल्याच इथे नाही, भारतभर एवढ्या भाषा जर बोलल्या जातात ते आपल्या देशाचं एक वैभव आहे, तर प्रत्येक भाषेमध्ये बंदिशी व्हायला पाहिजेत. आणि त्यावेळेला गुजरातमध्ये पण गुजरातीमधनं बंदिशी झाल्या आणि बंगालमध्ये बंगालीतूनही बंदिशी होत होत्या, कारण तिथे त्या टागोरांनी त्यांचा प्रभाव खूप होता, त्याच्यामुळे बंगाली आणि इकडे गुजरातमध्ये गांधीजी दादी, त्याच्यामुळे दोन्ही भाषांमधनं बंदिशी होत होत्या. मग मराठीच का मागे, मराठीमधूनही त्यांनी बंदिशी व्हायला पाहिजेत म्हणून प्रचार केला. त्यांच्या शिष्यांना त्यांनी हाताशी घेऊन, शिष्यांनी पण खूप काम केलं ह्याच्यामध्ये, आणि काही त्यावेळची जी कवी मंडळी होती त्या कवी मंडळींना हाताशी घेऊन त्यांनी मराठी बंदिशी करून घेतल्या, त्याचं नोटेशन करून त्या रागदारीमध्ये बसवून त्या शिकवायला सुरुवातही केली, आणि त्याचं प्रचलन बऱ्यापैकी होत होतं, एस्टॅब्लिश ते कल्पना होत होती. काहींचा होता त्याला विरोध, पण काहींनी त्यांना खूप मदत केली आणि त्याच्या मैफलीमध्ये अनेक जण मराठी बंदिशी गायला लागलेले होते. आणि क्लासेसमध्ये म्हणजे विद्यालयातून, ते विद्यालय म्हणायचे हा, क्लास नाही म्हणायचे, हे महत्वाचं आहे.
0: विद्यालयामधून
1: मराठीमधनं बंदिशी शिकवल्या जात होत्या आणि हे माहिती होतं मला. आणि मध्यंतरी म्हणजे मी तर केलेल्याच आहेत मराठी बंदिशी आणि मी गात असते कुठे कुठे, तर एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे सचिव आलेले होते आणि त्यांनी हे पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात कल्पना आली की अरे असं होतं का. पण काय झालं होतं की मध्यंतरी त्या मराठी बंदिशींचं प्रचलन हळूहळू कमी होत गेलं. त्यालाही इतिहास मोठा आहे, ती पण बरीच मोठी हिस्ट्री आहे, तर त्याच्यात नको शिरायला, पण ते प्रचलन हळूहळू कमी होत गेलं आणि नंतर बंदच पडलं मुळे मराठी. त्याच्यामुळे काय झालं की आत्ताच्या पिढीला मराठीमध्ये बंदिशी होत्या हे पण माहिती नव्हतं. तर मी एका ठिकाणी मराठी बंदिश गायला आणि ते सचिव हजर असायला एक गाठ पडली आणि मग एक त्यांच्याही डोक्यात असं आलं की अरे आपल्या भाषेला मराठीला दर्जा मिळालेला आहे अभिजातेचा, तर आपण हे काम करूया. आणि आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा जुनं जे मराठी काही काम होऊन गेलेलं आहे त्याला उजाळा देण्याचं काम करत आहेत, तर त्यातला हा प्रोजेक्ट. आणि मग त्यांना ती कल्पना आवडली आणि त्यांनी सांगितलं मला की तुम्ही काम करा, तुम्ही आधी मिळतील का, म्हटलं हो मिळतील पण शोधायला लागेल. आणि मग त्यावेळेच्या बऱ्याच जणांनी पलुसकरांना खूप मदत केली, आधी मुख्य शिष्य वर्ग, आणि आपण म्हणतो ना की जोरदार त्यांनी ती मुसंडी मारली म्हणतो तसं ते मराठी बंदिश असं ते झालं पुण्यामध्ये. आणि खूप लोकांनी केल्या पण मराठीमध्ये बंदिशी आणि शिकवल्या, त्याची पुस्तकं काढली. आता ते पुस्तकं आता नाही आहेत आता, पण आणि अक्षरशः त्यावेळची किंमत काय त्या पुस्तकाची, 8 आणे 12 आणे 1 रुपया. तर हे ही पण एक गंमत आहे की 1 रुपया त्यावेळच्या 1 रुपयाला त्यावेळेला किती केवढी किंमत होती, पण ते काम झालं, त्यांनी केलं, नेटानी केलं आणि गोव्यापर्यंत हे काम झालेलं आहे, हे महत्वाचं त्यातलं. आणि मग माझ्याही मग मी केल्या बंदिशी आणि आता ते प्रोजेक्ट आलेलं आहे हातात, तर ते काम सुरू आहे.
0: मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही बऱ्याच संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केलेली आहे. तुम्ही आता गुरुस्थानी आहात, पण तुमच्यासाठी जे गुरुस्थानी होते असे बऱ्याच मंडळींचे तुम्हाला आशीर्वाद मिळालेले आहेत, लाभलेले आहेत, तर त्या अविस्मरणीय आठवणी कुठल्या महोत्सवाच्या असतील तर त्या आम्हाला ऐकायला आवडतील.
1: मी काय होतं, महोत्सवांमध्ये जी मोठी मंडळी असतात ना त्यांना भेटतो, ते हे करतात, बोलतात वगैरे सर्व होतं, पण इतकं फार त्यांचं आकर हे होत नाही. फक्त हा छान आहे वगैरे, पुढे गाणं चालू ठेवा, तुमचा आवाज चांगला आहे, मेहनत घ्या म्हणजे यश मिळेल वगैरे असं होतं. आणि माणिकबाईंचं आता आधी महत्वाचं हे होतं. नंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जेव्हा मी कॉलेजला असताना भाग घ्यायची, ते एक वेगळंच प्रकरण होत असतंय कॉलेजमध्ये. आणि मग ते धाडस असतं एक वेगळं, आणि आपल्याला येतं काहीतरी हे समजल्यावर एक वेगळी इमेज तयार होते. त्यावेळेला मग खूप मंडळी भेटली आणि त्यांचे आशीर्वादच मोठे की नाही नाही हे तुझ्याकडे आहे, हे तू वाढव, हे बंद करू नकोस. आणि मग ते मात्र मी पुढे चालू केलं. म्हणजे आता कुमार गंधर्व आहेत, एस एम जोशी होते, नंतर आपले सनई वादक बिस्मिल्ला खान होते, नंतर गंगूबाई हनगल होत्या, अनेक अनेक लोकांच्याशी असं इंटरॅक्शन झालं आणि त्यांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी मोठे आहेत.
0: वा, किती भाग्य तुमचा हे.
1: म्हणजे एस एम जोशींना तर ते तर संगीतातले नाहीत, तरी सुद्धा ते आमच्या कॉलेजमध्ये आले होते आणि तो जे कॉलेजचा जो एक माहोल असतो त्याच्यातून ते मुद्दाम त्यांनी आठवण काढली होती की ते कोण गायल्या होत्या ना, त्यांना बोलवा.
0: खरंच सेवा वाटण्यासारखं.
1: आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये एकेरी नावाने हाक नाही मारायचे, सगळे आहो जाओ म्हणायचे, कोण गायल्या होत्या त्यांना बोलवा. तर ह्या छान असतात आठवणी, आपण विसरू शकत नाही.
0: आणि एका हृदयाच्या कप्प्यात त्या बंदिस्त असतात. आणि तुम्ही आज आमच्याबरोबर शेअर केल्यात, त्याबद्दल आभार. आता नवीन पिढीला तुम्ही म्हणजे या शास्त्रीय संगीताकडे, हल्ली सिने संगीत फारच खोखवलंय, पाश्चात्य संगीताचा खूपच प्रभाव भारतीयांवर होतोय, तर भारताचा जे खरं हा जो गाभा आहे तो शास्त्रीय संगीताचा आहे. तर तो म्हणजे आपली भारताची ओळखच मुळात शास्त्रीय संगीतामुळे आहे. म्हणजे उत्तर भारतीय असू दे, दक्षिण भारतीय असू दे, पण एक जो ठेराव आहे, जे लगाव आहे, तो आपल्या शास्त्रीय संगीतात आहे. तर नवीन पिढीने शास्त्रीय संगीताकडे वळावं, म्हणजे आपण पुण्यात फार आहे, सवाई गंधर्व आपण जी मुलं असतात ती विसरत नाही किंवा आवर्जून जातो, तशा प्रकारचं मुंबईमध्ये वातावरण थोडंसं कमी आहे. तरी पण हल्ली बऱ्याच इव्हेंट्सच्या माध्यमातून होत आहेत, आपलं हे असू दे,
1: महोत्सव
0: होतात, तर त्याविषयी मुलांना मार्गदर्शन तुम्ही थोडंफार करावं.
1: आताचे ज्या मैफली होतात ना आणि कार्यक्रम होतात ते ऑडिटोरियम मध्ये होतात. तर मी बऱ्याच जे काही होतकरू मुलं असतात किंवा मुली असतात किंवा ज्यांना गाण्यामध्येच करिअर करायचंय, तर त्यांना एक माझं सांगणं असतं की तुम्ही खुर्चीत बसून ऐकू नका. तुम्ही कलाकाराच्या, पण आता तशी सोय होत नाही, पण कलाकाराच्या समोर तुम्ही असं बघून छान गाणं ऐका आणि संपूर्ण त्याचं निरीक्षण करा. ऑडिटोरियम मध्ये होत नाही ते. आणि ह्या निरीक्षणाचा अभ्यास कमी, तो अभ्यासासाठी हे निरीक्षण फार महत्वाचं असतं. तर जेव्हा जिथे घरगुती मैफिली होतात, त्या होतात बऱ्याच ठिकाणी होत, त्याला आवर्जून जा आणि मग असे समोरासमोर बसा तुम्ही कलाकाराच्या. आणि सगळं तबलची पण जवळ असतो, पेटीवाले जवळ असतात, त्यांच्या मागे बसलेले स्टुडंट्स त्यांचे त्यांना स्वरसाथ करत असतात, ती कशी करतात, काय करतात, तो ते मुख्य गायक असतात त्यांना ती कशी खूण करतात. प्रत्यक्ष मैफलीमध्ये बोलायचं नसतं, सगळं हाताच्या खुणा आणि नजरेवर चालतं. हे काय असतं, कारण हे कोणी शिकवत नाही. आणि अशा अनेक गोष्टी असतात की त्या शिकवल्या जात नाहीत, त्या आपल्या आपणच बघून बघून बघून तयार करायच्या असतात. तुम्ही बसायचंय कसे, उठायचंय कसे, कार्यक्रम कुठे आहे, एखाद्या कलाकाराचा ऑडिटोरियम मध्ये कशा निमित्ताने कार्यक्रम आहे, एखाद्याची घरगुती मैफल आहे कशा निमित्ताने, ह्या सगळ्याचा परिणाम मैफलीवर होत असतो. आणि ते नेमकं काय होतं हे तुम्ही बारकाईने निरीक्षण करा त्याचं. आणि काय म्हणतो आपण, शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका, मध्ये उठून जाऊ नका. आणि मांडी घालून बसा, कारण तुम्हाला मैफल स्टेजवर द्यायची ती मांडी घालून बसायचे, कारण आपलं भारतीय संगीत उभ्याने आपण सादर करत नाही, आपण मांडी घालून बसून सादर करतो. तर त्याच्यासाठी तुमची बैठक तयार पाहिजे आणि ती तुम्ही दोन दोन तीन तीन तास चार तास बसत नाही तोपर्यंत बैठक तयार होणारच नाही, तुमच्या शरीराला ती सवयच नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कलाकार गात असतो तो संपूर्ण त्याची नवनिर्मिती असते ती, तो शिकलेला असतो कलाकार, तो भाग डोक्यात साठलेला असतो, पण प्रस्तुतीच्या वेळेला सगळ्या गोष्टी नव्याने प्रस्तुत होत असतात. मग तो त्याची सांगड कशी घालतो, पुढचा स्वर घ्यायच्या आधी त्याचं पार्श्वभूमी त्यांनी कशी तयार केली आहे, मग तो पुढे कसा जातो, त्याच्या पुढे कसा जातो, पार सप्तकात जाताना त्याला जेव्हा एक आवाका त्याचा जो श्वासाचा वाढवायला लागतो, मला एका दमात एक तान मारायची आहे, त्याच्यासाठी तो काय करतो, तो दम जेव्हा तो श्वास घेतो एवढी मोठी मला जर ताण मारायची आहे तर तो श्वास शेवटपर्यंत पुरला हे गुरु प्रत्येक वेळी नाही सांगू शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी निरीक्षण कराव्या लागतात आणि हे तुम्ही करा. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं मॅटर तुम्ही तयार करा. गुरु तुम्हाला दोन बंदिश शिकवेल, तीन बंदिशी शिकवेल, बाकीचं सगळं यावर भारतामध्ये आपल्या लाखोनी बंदिशी असतील, आता हजारोनी पुस्तकं आहेत, तुम्ही बघा हिंदी मधल्या बघा, आणि हिंदीत तर खूपच मटेरियल आहे, पण हजारोनी बंदिशी आहेत त्या तुम्ही बघा, त्यातलं वर्णन कसं केलंय, ती थीम कशी मांडली, शब्द योजना कशी आहे, ते लयकारीत कसं मांडलेलं आहे, तो शब्द कसा टाकलेला आहे तबल्यामध्ये, तर तो तबल्याचा बोल आणि शब्द हे बरोबर चालतात, तर हे कसं तो गायक कसं मॅनेज करतो ते, मग त्याच्यात तो व्हरायटी कशा दाखवतो, इतकं शिकायला असतं, पण ते तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष समोर बसून बघाल तेव्हा, ते युट्यूबवर ऐकून नाही होणार किंवा ऑडिटोरियम मध्ये बसून नाही, कारण इतकं अंतर असतं, तो श्वास कसा घेतोय हे बघायला ते अंतर पुरेच पडणार नाही. तुम्ही अगदी समोर बसून त्याच्याशी निरीक्षण करा. आणि मला तर असं वाटतं हल्ली काही वेळेला की जे स्टेजवरती प्रोग्राम होता तेव्हा आयोजकांनी एक करावं अशी माझी सूचना आहे की बाजूला जी मोकळी जागा असते स्टेजच्या तिथे विद्यार्थ्यांना बसायला त्यांनी मुभा द्यावी, हा एक बदल करावा. आणि एक काय म्हणतो ती मांडणीच अशी करावी की त्या कलाकाराचा संपूर्ण चेहरा आणि देहबोली त्याची व्यवस्थित दिसावी, पाहता यावी, अशा पद्धतीने ते अरेंज करावं, तरच ते सगळं शक्य होईल. ही आजची आज तुम्हाला आणि ऑनलाईन शिकवून तर हे कधीच येणार नाही. ऑनलाईन किती शिकवणार नाहीच होऊ शकत. कलाकार गुरुमुखात असेल त्या गुरुमुखातूनच घ्यावं आणि अशा निरीक्षणाने खूप ज्ञान मिळतं आणि ते घ्यायला पाहिजे. तितका तो गुरु तितके पुरे पडत नाही, कारण वेळच नाहीये आज कोणाकडे, गुरुकडेही नाहीये आणि शिष्याकडेही नाहीये. मग शिष्याची जबाबदारी खूप वाढते याच्यामध्ये. आणि एक तर एकच करायचं, यालाही हात घाल त्यालाही हात घाल असं नाही करायचं, एका वेळेला एकच गोष्ट करायची. नक्कीच.

0: Vah. Olsun de. आजवर वागेश्वरीच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या मनोकामना संकल्पना खूप उत्तमरित्या साकार झालेल्या आहेत. आम्ही श्रोतू वर्गाने त्याचा आस्वादही घेतलेला आहे. भविष्यातही तुमच्या काही मनोकामना असतील त्या श्री गणेशाने पूर्ण कराव्यात अशी मी विनंती करते. आज तुम्ही जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: मी तुमची आभारी आहे की तुम्ही मला योग्य समजलात आणि मला इथे बोलावलं. मलाही खूप आनंद झाला. त्यानिमित्ताने मलाही एक वेगळी तयारी करावी लागली थोडीशी. त्याबद्दल खरंच धन्यवाद.
0: सर प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात संगीताचार्य विदुषी माधुरी नानल माधवी नानल यांना आपण आमंत्रित केलं होतं. आमचीही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशा आशा व्यक्त करते. आम्हा दोघींतर्फे म्हणजे माधवीताईन आणि माझ्याकडून तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.

हल्के टिमटिमते पानी। हाय हॅलो नमस्कार, मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका लाडक्या सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात। मंडळी, गप्पा गोष्टी आठवणी किस्से आणि खूप साऱ्या फरमाईश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत असतो। श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात जिथे शब्द फुलांची लोभस प्रकरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग मित्रांनो, आज आपण एका अशा कवीच्या विश्वात सफर करणार आहोत ज्याच्या कविता आपल्या रोजच्या जगण्याचा आरसा दाखवून जातात। होय, आपण बोलतोय प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्याबद्दल। दासू वैद्य मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यकार, त्यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीत लेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे। एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे। दासूंची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते। विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थानी आहेत। त्यांच्या कवितांमध्ये केवळ शब्द नसतात, तर तो आजच्या समाजावर माणसाच्या बदलत्या मानसिकतेवर केलेला एक धारदार प्रहार असतो। आजचा आपला हा विशेष भाग त्यांच्याच काही गाजलेल्या रचनांवर आधारित आहे। सुरुवात करूया अशा एका कवितेने जी आजच्या सोशल मीडियाच्या आणि वाढत्या द्वेषाच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाते। ऐकूयात ही पहिली रचना। पहिली रचना आहे आणि त्याचं शीर्षक आहे घाबरलेला उजेड। शीर्षक ऐकूनच जरा एक्साइटमेंट वाढले। कुणाला द्यायचंय प्रतिउत्तर? कुणाला द्यायचंय प्रतिउत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलोय लोक घरोघर। कोणाला द्यायचं उत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलेत लोक घरोघर। किती जन्मांचा गिळलाय द्वेष जो ओकला जातोय पायऱ्या पायऱ्यांवर। कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात। कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात। घाबरलेला उजेड नेमका कसा अडकला अंधाराच्या जबड्यात। एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं। एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं। हा कुठला महासेल जिथं कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं। हा कुठला महासेल जिथे कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं। विकला जातोय चढ्या भावानं, क्या बात है। काय ताकद आहे ना या शब्दांमध्ये।

मित्रांनो, या कवितेचा विचार केला ना तर आजचा समाज किती पोखरत चाललाय हे विदारक सत्य समोर येत हो ना. कवी म्हणतात की आज प्रत्येक घरात शांतता किंवा संवाद उरलेला नाही, तर लोक एकमेकांना उलट उत्तर देण्यासाठी, वाद घालण्यासाठी आपले शब्द अधिक धारधार करत बसले. किती विदारक सत्य आहे ना. लोकांच्या मनात एकमेकांबद्दल इतका टोकाचा द्वेष भरला आहे जणू काही अनेक जन्मांचा असावा. आणि हा साठलेला द्वेष आता समाजात रस्त्यांवर म्हणजेच पायऱ्या पायऱ्यांवर उघडपणे बाहेर पडत आहे. आज माणूस स्वतःला जाती आणि धर्माच्या संकुचित भिंतींमागे म्हणजेच तळघरात लपून घेत आहे. कवीने येथे महासेलची जी उपमा दिली आहे ना, ती मनाला लागते. हो, अगदी मनाला लागते. आजच्या या वैचारिक बाजारात वाईट सडलेले आणि कुजके विचार समाज माध्यमांवर खूप महागड्या भावनांनी विकले आणि स्वीकारलेही जातात. किती कटु सत्य आहे ना हे. चला, या गंभीर विचार करायला लावणाऱ्या कवितेनंतर आपण असंच एक सुंदर वैचारिक गीत ऐकूया. भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही ऐकत रहा कवितांच्या गाभाऱ्यात, आपला आवडता सेगमेंट. आणि मी लवकरच तुमच्या भेटीला आणखीन सुंदर कविता घेऊन येते. भेटूया ब्रेकमध्ये.

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो, मी आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. दासू वैद्य यांच्या कवितांची हीच तर खरी गंमत आहे श्रोते हो. ते ऐकताना माणूस स्वतःच्या आत डोकावून पाहायला लागतो. त्यांची अशीच एक अत्यंत लोकप्रिय कविता आहे आयुष्य. तूर्तास या कविता संग्रहातील मला आवडणारी ही कविता आहे आणि मला असं वाटतं मी नक्कीच तुमच्यासमोरही मांडली पाहिजे, तुम्हाला पण ती आवडेल. आपल्या रोजच्या जगण्यातल्या खूप साध्या गोष्टींमधून ते आयुष्याचं किती मोठं तत्वज्ञान सांगतात याचं हे उत्तम उदाहरण. रोज सकाळी घरातून दूध तापवलं जातं बरोबर, पण या दुधात तापवण्याच्या प्रतिक्रियेचा संबंध जेव्हा दासू वैद्य आपल्या आयुष्याशी जोडतात तेव्हा काय जादू होते ते ऐकूया. थोडं असं वेगळंच आहे ना, आपण कल्पनाही करू शकत नाही असा विचार त्यांनी मांडलाय. थोडी एक्साइटमेंट तुमची वाढली असेल ना. चला थेट वळूया या कवितेकडे. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल बरोबर ना, विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल. या त्रैराशीच्या गोंधळात गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा. तसा मी उभा आहे या 5 फूट 6 इंचच्या बाकावर. गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा तसा मी उभा आहे 5 फूट 6 इंचच्या बाकावर. मित्रांनो किती हटके कविता आहे ना. ही कविता मानवी जीवनातील द्विधा मनस्थिती आणि नात्यातील गुंतात अत्यंत अचूकपणे मांडते. विचार करा, जीवनात जर आपण एखाद्या गोष्टीला किंवा नात्याला कमी महत्व दिली तर ते नाते नाचण्याची संपण्याची भीती असते हो ना. पण जर अति काळजीपोटी किंवा बंधनामुळे त्याला जास्त तापवले तर त्यावर साय धरते. ही साय म्हणजे नात्याची गुदमरवून टाकणारी पकड. ज्याने माणसाचा मोकळा श्वास घेणे कठीण होते आणि जीवन सतत संघर्षाच्या आणि त्रासाच्या विस्तवावरच जळत राहिले तर शेवटी हाती काय लागणार, फक्त राग म्हणजेच नैराश्य. या कमी जास्त किंवा विस्तवावर ठेवणे या तिन्ही परिस्थितींच्या त्रयराशिकात माणसाचं आयुष्य किती गुंतून पडलंय ना हे कवीने यात दाखवलंय. या जीवन गणिताचे उत्तर जेव्हा सापडत नाही तेव्हा एखादा लहान विद्यार्थी गणिताची चूक मान्य करून शिक्षकाची छडी खाण्यासाठी जसा डोळे मिटून निमूटपणे हात पुढे करतो तसाच माणूस आपल्या 5 फूट 6 इंच या स्वतःच्या शरीराच्या बाकावर हदबल होऊन, अगदी हदबल होऊन उभा राहतो. किती कमालीचं वास्तव आहे या ओळींमध्ये होणार श्रोते. खरंच मी भारावून गेले ही कविता वाचून. ही कविता आहे ना खरंच प्रत्येक वेळेला मी वाचते ना एक नवा जीवनाचा भावार्थ मला दाखवून जाते आणि अर्थात मला पण अशीच आशा आहे की तुम्हाला पण असाच एक नवा भावार्थ जाणवला असेल. खरं कसं आहे ना कवितेची ही जादूच आहे, प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळा अर्थ सांगून जाते आणि ही कविता खरंच तितकी स्ट्रॉंग आहे ना. आणि ही कविता वाचल्यानंतर ना बराच वेळही आपल्या मनात घुटमळत राहते हो ना.
तर या सुंदर कवितेनंतर आपण वळणार आहोत एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेकनंतर आणखीन अशा वेगवेगळ्या सुंदर कवितांचा नजराणा मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. दासू वैद्य लिखित. छोटंसं ब्रेक घेऊया.

हरवली की एक वेगळ्याच धाटणीची कविता आहे बघा. आतापर्यंत तुम्हाला अनुभव आला असेल की दासू वैद्यांची कविता वाचल्यानंतर थोडा वेळासाठी आपण एकदम थक्क होतो. विषयाला वेगळीच कलाटणी देणारी ही कविता आहे, अत्यंत वेगळ्याच धाटणीची आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे ही कविता वाचल्यावर तुम्हाला एक वेगळाच अर्थ उमगेल आणि एक छोटासा स्ट्रोकही. या कवितेमध्ये दासू वैद्य यांनी आजच्या विकसित माणसावर त्याच्या कथाकथित प्रगतीवर अत्यंत कडक आणि उपरोधिक शब्दात टीका केली आहे. आपण निसर्ग नष्ट करतो, संस्कृती गाढून टाकतो आणि नंतर त्याचेच गोडवे गातो या मानवी ढोंगीपणावर त्यांनी कसं बोट ठेवलंय ऐका. तिसरी कविता आहे संस्कृती हरवली की. संस्कृती हरवली की मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येतो. संस्कृती हरवली की मजा येते आणि तिला खोदकाम करून शोधता येतं. शतकानुशतक खेळता येतो संस्कृती शोधण्याचा खेळ. आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया, आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया आणि छंद म्हणून संस्कृती. आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया आणि छंद म्हणून संस्कृती. आम्हाला आवडतं पुन्हा पुन्हा आदिम व्हायला, आम्हाला आवडतं पुन्हा पुन्हा आदिम व्हायला. एक नदी निर्मळ वाहत असते, एक नदी निर्मळ वाहत असेल तर तिला आम्ही आठवतो गोठवतो. मग कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव, कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव. ओसाड रिकाम्या पत्राचे संशोधन करून शोध लावता येतो. कधी काळी वाहणाऱ्या पाण्याच्या अस्तित्वाचा, कधी काळी वाहणाऱ्या पाण्याच्या अस्तित्वाचा मानवी शेपटीवर नव्याने अभ्यास करणाऱ्यांना संधी मिळावी म्हणून, मानवी शेपटीवर नव्याने अभ्यास करणाऱ्यांना संधी मिळावी म्हणून. माणसाला पुन्हा एकदा शेपूट फुटण्यासाठी आम्हीच प्रयत्नशील आहोत, माणसाला पुन्हा एकदा शेपूट फुटण्यासाठी आम्हीच प्रयत्नशील आहोत, आम्हीच प्रयत्नशील आहोत. अगदी नी शब्द करणारी ही कविता. श्रोते हो, ही कविता आपल्याला थेट आरसा दाखवते. कवी उपरोधाने म्हणतात की माणसाला जिवंत संस्कृती जपता येत नाही. खरं अगदी, पण ती नष्ट झाली की उत्खनन करून ती शोधण्यात त्याला जास्त मजा येते. किती विदारक सत्य. ही संस्कृती शोधण्याचा खेळ आपण शतकानुशतके खेळतोय. पोट भरण्यासाठी आपण मातीत बिया पेरतो, पण आपली संस्कृती मात्र छंद म्हणून मातीत गाढून टाकतोय आपण. निसर्गाच्या नाशाचं तर किती विदारक उदाहरण कवीने दिलंय बघा. नदी जेव्हा जिवंत आणि निर्मळ वाहत असते तेव्हा आपण प्रदूषणाने तिचे पाणी आटवतो. नदी कोरडी पडल्यावर आमचा विकसित मेंदू तिथे संशोधन करतो आणि कधी काळी इथे पाणी होते याचे पुरावे शोधून फुशारकी मारतो. जिवंत गोष्टीला मारून तिच्या सांगाड्यावर अभ्यास करणे हा कसला विकास. आणि कवितेच्या शेवटी तर थेट डोक्यात प्रकाश पाडणारा आहे. डार्विनने सांगितलं की माणसाची शेपूट गळून पडली आणि तो माणूस झाला, पण आजचा माणूस ज्या क्रूरतेने आणि अविचाराने वागत आहे ते पाहत तो पुन्हा प्राण्यांच्या पातळीवर जात आहे. कवी म्हणतात की भविष्यातील संशोधकांना अभ्यास करता यावा म्हणूनच की काय, आजचा माणूस पुन्हा स्वतःला शेपूट फुटण्यासाठी म्हणजेच प्राणी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा उपरोध आपला डोळ्यात अंजन घालणार आहे.

वास्तववादी रचना आहे नाही. खरंच थक्क केलं ना तुम्हाला, अर्थात मी पण खूप थक्क झाले या एका सामाजिक आणि थक्क करणाऱ्या कवितेनंतर. वळणार आहोत आपण एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेक नंतर अशा सुंदर कवितांचा नजराणा आपण घेणार आहोत. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.

बॅक श्रोते हो मंडळी, आपण आहोत एका सुंदर सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आज आपण नासू वैद्य यांच्या कवितेंचा आस्वाद घेत आहोत. या पूर्वीच्या कवितेमध्ये आपण हतबलतेचं एक पहिलं टोक पाहिलं, आता हतबलतेचे आपण दुसरे टोक पाहूया. तर आपल्याला आपला बळी राजाकडे म्हणजे शेतकऱ्याकडे पाहावं लागेल. दासू वैद्य यांनी शेतकऱ्यांच्या अगतिकतेवर आणि निसर्गाच्या लहरीपणावर लिहिलेले अत्यंत काळजाला भिडणारी कविता आपण आता ऐकणार आहोत. सुरुवातीला येणाऱ्या आशेच्या किरणांचे रूपांतर नंतर एका भयानक शोकांतिकेत कसे होते ही सांगणारी ही कविता. वळूयात चौथ्या कवितेकडे आणि कवितेचं शीर्षक आहे मरून पडलेला पांडुरंग. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो, तसा येऊन पोहोचला पाऊस. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो, तसा घेऊन पोहोचला पाऊस. एखादं अदिन तत्वज्ञान रुजवावं तसं शेतकऱ्याने बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात, मग भुरभुर वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्यानंतर काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला. बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुभे दिवसागणित वाळून गेले. जन्मतास दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेरा मारतो, तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पांडुरंगाकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. मंडळी, काळजाला पीळ देणारी ही कविता आहे ना, हीच तर खरी खासियत आहे दासू वैद्य यांच्या कवितेची. मनात अगदी घर करता जीवनाचं विदारक सत्य आपल्याला समोर मांडतात. श्रोतो, ही कविता ऐकताना अंगावर काटा येतो ना. कवीने सुरुवातीला पावसाची तुलना एका प्रामाणिक वक्तशीर शाळकरी मुलाशी केलेली आहे, जो वेळेवर येतो. पाऊस वेळेवर आल्यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्याने मोठ्या आशेने जमिनीच्या पोटात बियाणे पेरले. जणू हजारो वर्षांचे जगण्याचे तत्वज्ञान मातीला रुजवले. पण इथे कवितेला एक भयान वळण येते. वारा सुटतो, आकाश काळ्या ढगांनी वाढते. पण जशी एखादी गतिमान एक्सप्रेस गाडी छोट्या छोट्या स्टेशनवर न थांबता वेगाने निघून जाते, तसेच ते पाण्याचे ढग न घाबरता पुढे निघून जाते. पाऊस अचानक बेपत्ता होतो. पाण्याच्या अभावामुळे जमिनीला धडका मारून वर येणारे चिमुकले पोपटी कोंब मातीत वाळून जातात. कवीने दिलेली उपमा बघा. हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये ज्या बापाचे बाळ जन्मतास दगावले होते, तो ज्या विमनस्क अवस्थेवर फेऱ्या मारतो, अगदी तशाच अगतिकतेने तो शेतकरी आपल्या करपलेल्या शेताच्या बांधावर सुन्न होऊन
ओढा आहे अगदी सुन्न हो. आणि कवितेचा शेवट तर थेट डोळ्यात पाणी आणणार आहे श्रोते. दूर कुठेतरी आषाढीसाठी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची दिंडी निघालेली आहे, पण दुसरीकडे शेतकऱ्याचा खरा हिरवा पांडुरंग, शेतकऱ्याचा खरा हिरवा पांडुरंग म्हणजेच त्याचे हिरवे पाशवी निसर्गामुळे शेतात मरून पडलेले. देवाची भक्ती आणि निसर्गाची क्रूरता, देवाची भक्ती आणि निसर्गाची क्रूरता यातील हा सनातन संघर्ष कवीने अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे श्रोते. मी अगदी निशब्द झाले ही कविता वाचून. म्हणजे मनाला चटका लावणाऱ्या या कवितेनंतर आपण वळूयात पुढच्या सेगमेंटकडे. घेऊया एक छोटासा ब्रेक, भेटूया छोट्याशा विश्रांतीने.

अशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन. आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो. तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावा धाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून. पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहिन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहील, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन, बाळा चंद्रभागेतील तुझी वाट मी पाहिन, बाळा चंद्रभागेतील तुझी वाट मी.

नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात। श्रोते हो, आज आपण कवी दासू वैद्य यांच्या 3 अप्रतिम कवितांचा प्रवास केला। शब्दांना धार लावणाऱ्या समाज, दुधाच्या साईसारखं गुदमरवणं आणि प्रगतीच्या नावाखाली पुन्हा अधीम होणारा माणूस, या सर्व कविता आपल्याला अंतर्मुख करून जातात। प्रगतीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण नक्की कुठे चाललो आहोत? समृद्ध निसर्ग आणि संस्कृती नष्ट करून केवळ कागदावर आणि संग्रहालयात इतिहास शोधण्यात कसला पराक्रम? हा मूलभूत प्रश्न दासू वैद्य यांच्या कविता आपल्याला विचारतात। जाता जाता काही महत्त्वाच्या गोष्टी मला दासू वैद्यांबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल। दासू वैद्य यांचे बालपण नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी गेले। शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले त्यांना। गणितासारख्या विषयाशी त्या काळात कधी जमले नाही त्यांचे, तर लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या। आई वडील भावाने तुला जे काही करायचं आहे ते कर अशी मुभा दिली होती, त्यामुळे चौकटीत राहून वैचारासारखे मिळवत गेलो, असे हे दासू वैद्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे। पुढे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले। ते या विद्यापीठात मराठी विभागात अध्यापन करतात। साहित्य कारकिर्द आपण त्यांची बघूया। दासू वैद्य 1987 पासून विविध वाङ्मयीन नियतकालिकात नियमित लेखन करीत आहेत। महाराष्ट्रात अनेक मान्यवर एकांकिका स्पर्धेतून त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांना वेगवेगळी पारितोषिकंही मिळालेली आहेत। दी साहित्य अकादमीची तरुण लेखकांसाठी असलेली सन्मानित वृत्ती त्यांना मिळाली आहे। अकादमीच्या राष्ट्रीय महोत्सवात त्यांनी कवितांचे वाचन केले आहे। त्यांच्या काही कवितांचे हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तेलुगू आणि उर्दू भाषात भाषांतरही झाले आहेत। अल्फा गौरव मटा सन्मान आणि महाराष्ट्राच्या शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या बालकवितांचे वाचन केले आहे। दूरचित्रवाणी मालिका आणि सावरखेड एक गाव सारख्या काही चित्रपटांमध्येही त्यांनी गीत लेखन केलेले आहे। त्यांची 3 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत। त्यांच्या तुर्तास या कविता संग्रहाचा हिंदी अनुवाद फिलहाल या नावानेही झालेला आहे। त्यांची प्रकाशित पुस्तके पाहूया। तुर्तास पॉप्युलर प्रकाशन, क कवितेचा पॉप्युलर प्रकाशन, भूर हे बालकुमार वाङ्मय आहे साकेत प्रकाशनाचं। आजूबाजूला आहे त्यांचं ललित लेख संग्रह आहे, जनशक्ती वाचक मंडळ यांचं, आणि मेळा हा ललित संग्रह आहे पॉप्युलर प्रकाशन यांचं। तर श्रोते हो, आजच्या या एपिसोडमध्ये दासू वैद्य साहित्या आधारित आपण चर्चा केली, सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकला। मला खात्री आहे तुम्ही या कवितांचे आणि साहित्य प्रवासात तुम्हाला अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं असेल। तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला श्रोते हो, मला कमेंट करून नक्की सांगा। तुमचे काही आयडियाज सजेशन्स असतील तरही सांगा। अर्थात तुमचे प्रत्येक कमेंट्स आमच्यासाठी खूप मोलाचे आहे, आमचे मनोबल वाढते आणि अजून सुंदर सुंदर गोष्टी तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही तितकेच उत्सुक आहोत। भेटूया आपण पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत राहा आणि सुंदर आयुष्य जगत राहा। तोपर्यंत मी तुमची मैत्रीण रुपाली आज रजा घेते तुमची। भेटूया, बाय बाय।

0: हाय हॅलो नमस्कार. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमचं आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओल्ड रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण पुण्यातील प्रेक्षणीय स्थळ याविषयी माहिती घेत होतो. आज आपण पुण्याच्या इतिहासाचं एक भव्य प्रवेशद्वार शनिवारवाडा याच्याविषयी माहिती घेणार आहोत. काही वास्तू आपण पाहतो, काही वास्तू आपल्याला इतिहासात दाखवतात, पण काही वास्तू अशा असतात की त्यांच्या भिंतीशी उभं राहिलं की इतिहास आपल्याला डोळ्यासमोर जिवंत होतो. अशीच एक ऐतिहासिक वस्तू म्हणजे पुण्याचा शनिवारवाडा. पुणे म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात. पुण्याची संस्कृती, पुण्याच्या पेठा, गणपती उत्सव, पर्वती, सिंहगड आणि अर्थातच शनिवारवाडा. आज शनिवारवाडा हा पुण्यातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार तो पेशव्यांच्या सत्तेचे प्रमुख केंद्र आणि पुण्याच्या इतिहासाचे सर्वात प्रतीक महत्वाचे राहिलेले आहे. आज आपण ज्या शनिवारवाड्याला पाहतो तो पूर्ण शनिवारवाडा नाही. एकेकाळी इथे भव्य राजवाडा होता, अनेक इमारती होत्या, दरबार होते, महत्वाच्या सभा होत होत्या, कारंजे होते, बागा होत्या आणि सगळ्याच्या मध्यभागी होती पेशव्यांची सत्ता. आज मात्र आपल्याला मुख्यतः त्यांची तटबंदी, भक्कम प्रवेशद्वार आणि काही अवशेषच पाहायला मिळतात. म्हणूनच शनिवारवाड्याच्या दारात उभं राहिलं की मनात एक प्रश्न नक्की निर्माण होतो, कसा असेल हा शनिवारवाडा त्याच्या वैभवाच्या काळात. आजच्या आपल्या भ्रमंतीमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. शनिवारवाड्याच्या इतिहासात आपण भेटणार आहोत पहिल्या बाजीराव पेशव्यांना, पेशव्यांच्या वाढत्या सामर्थ्याला, वाड्याच्या भव्य वास्तुरचनेला, त्याच्या दरवाजांना, पेशवाईच्या राजकारणाला आणि शेवटी त्या दुर्दैवी आगीला जिने या भव्य वास्तूचा भाग नष्ट केला. तर चला पुण्याच्या हृदयामध्ये प्रवेश करूया आणि करूया शनिवारवाड्याची ऐतिहासिक भ्रमंती. त्या काळात म्हणजेच 18व्या शतकात मराठा साम्राज्यात पेशव्यांचं राजकीय महत्व वाढत होत. बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते. त्याच्यानंतर त्यांचे पुत्र बाजीराव प्रथम. तरुण वयात पेशवे झालेल्या बाजीरावांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावली. पुण्याचे राजकीय महत्वही त्यांनी वाढवले होते आणि या वाढत्या महत्वाला अनुरूप असे एक भव्य निवासस्थान आणि प्रशासकीय केंद्र पुण्यात असावं अशी गरज निर्माण झाली आणि यातूनच जन्म झाला शनिवारवाड्याचा. पुणे जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार शनिवारवाडा पहिल्या बाजीराव पेशव्यांनी 1736 साली बांधला. मात्र विविध ऐतिहासिक संदर्भांमध्ये बांधकामाची सुरुवात आणि पूर्णत्वाच्या वर्षाबाबत वेगवेगळ्या नोंदी आढळतात. त्यामुळे रेडिओ कार्यक्रमात 18व्या शतकात बाजीराव प्रथम यांच्या काळात उभारलेला वाडा असा उल्लेख करणे अधिक सुरक्षित आहे. शनिवारवाड्याचे नाव शनिवारवाडा का? कारण त्यांच्या बांधकामाशी संबंधित शुभारंभ शनिवारच्या दिवशी झाल्याची परंपरा सांगितली जाते आणि पुढे त्या वास्तूची ओळखच झाली शनिवारवाडा. हा फक्त राहण्याचा वाडा नव्हता, तो होता पेशव्यांच्या राजकीय सत्तेचे केंद्रबिंदू. इथून अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. इथे दरबार भरत, इथे सरदार येत, प्रशासनाशी संबंधित कामे होत आणि त्यामुळे शनिवारवाडा म्हणजे केवळ वास्तू नव्हे तो पेशवाईच्या सामर्थ्याचे प्रतीक होता. कल्पना करा श्रोते हो की आपण 18व्या शतकात पुण्यात आहोत. समोर भव्य तटबंदी, मोठमोठे दरवाजे, घोड्यांची ये जा, सरदारांची वर्दळ, पालख्या, हत्ती आणि वाड्याच्या आत चाललेली राजकीय धावपळ. आजच्या शांत अवशेषांमध्ये एकेकाळी किती मोठं जीवन धावत होत याची कल्पना केली तर शनिवारवाडा आणखीन भव्य वाटतो. आपण शनिवारवाड्याच्या सर्वात प्रसिद्ध भागाकडे जाऊया, दिल्ली दरवाजा। शनिवारवाड्याला अनेक प्रवेशद्वार होते। पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार प्रमुख दरवाजांमध्ये दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, जांभूळ दरवाजा आणि खिडकी दरवाजा यांचा समावेश होता। यापैकी सर्वात भव्य आणि प्रमुख दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा। या दरवाजाची रचना केवळ सुंदर दिसण्यासाठी करण्यात आलेली नव्हती, तर सुरक्षितता हा त्यामागचा महत्वाचा विचार होता। भक्कम लाकडी दरवाजे, त्यावर लोखंडी खिळे आणि मोठी तटबंदी। हत्तीच्या हल्ल्यापासून दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी टोकदार लोखंडी खुंट्या लावण्याचे वर्णन आढळते। म्हणूनच हा दरवाजा पाहताना आपल्याला त्या काळातील युद्ध तंत्राची कल्पना येते। दरवाजातून आत गेल्यावर आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो। आज आपल्याला तिथे मोकळा परिसर आणि अवशेष दिसतात, पण एकेकाळी इथे अनेक वास्तू होत्या। गणेश महाल, रंग महाल, आरसा महाल, हस्तीदंत महाल, दिवाणखाना आणि सुंदर कारंजी। पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत माहितीत या वास्तूंचा उल्लेख आहे। म्हणजे शनिवारवाडा हा फक्त एक राजवाडा नव्हता, तर तो होता एक मोठा राजकीय आणि सांस्कृतिक विश्व। इथे वास्तुकलेत मराठी परंपरा, राजेशाही गरजा आणि त्या काळातील विविध स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो। आणि म्हणूनच शनिवारवाड्याची तटबंदी आजही आपल्याला त्या काळातील स्थापत्यकलेची झलक देते। आता आपण शनिवारवाड्याच्या सर्वात महत्वाच्या भूमिकेकडे येतोय, ते म्हणजे पेशव्यांचं मुख्यालय। पुणे जिल्हा प्रशासन स्पष्टपणे शनिवारवाड्याला पेशव्यांचे मुख्य ठिकाण म्हणून वर्णन करते। 18व्या शतकात पुण्याचे राजकीय महत्व हे प्रचंड वाढले आणि शनिवारवाडा या सत्तेच्या केंद्रस्थानी होता। इथून प्रशासन चालत होते, सरदारांची ये जा होती, महत्वाच्या चर्चा होत असत आणि दरबारही भरत असे। मराठी साम्राज्याच्या कारभारातील अनेक निर्णयांशी या जागेचा संबंध होता। आणि म्हणूनच शनिवारवाड्याच्या इतिहासाकडे पाहताना आपण फक्त वास्तू पाहत नाही, आपल्या पेशवाईच्या इतिहासाकडेही पाहावं लागतं। बाजीराव प्रथम यांच्यानंतर पेशव्यांच्या घराण्यात अनेक महत्वाच्या व्यक्ती या वाड्याशी जोडल्या गेल्या। नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, सवाई माधवराव आणि बाजीराव द्वितीय यांच्या काळातील अनेक घटना पुण्याच्या राजकीय इतिहासांशी आणि शनिवारवाड्याशी संबंधित आहे। याच काळात पुणे एक महत्वाचे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र बनत गेले। महाराष्ट्र पर्यटन विभागही 18व्या शतकात पुण्याच्या वाढत्या राजकीय महत्वाच्या आणि बाजीराव प्रथम यांच्या काळातील शहरी विकासाचा उल्लेख करतो। म्हणूनच आपण शनिवारवाड्याच्या अवशेषानुसार उभे राहिलो की मनामध्ये एक विचार येतो, या भिंतींनी किती निर्णय ऐकले असतील, किती आनंद, किती उत्सव, किती चिंता, किती राजकीय चर्चा आणि किती संघर्ष। इतिहासाच्या पुस्तकात काही गोष्टी फक्त काही ओळींमध्ये लिहिल्या जातात, पण त्या घटना ज्या जागी घडल्या त्या जागेवर उभं राहिल्यावर त्या इतिहासाला एक वेगळंच आयुष्य मिळत। डोळे बंद करा आणि कल्पना करा की समोर भव्य वाडा आहे, तटबंदीच्या आत प्रवेश केला आहे, आजूबाजूला राजवाड्याच्या इमारती, सुंदर बागा, कारंजी, दरबारासाठी मोठ्या जागा आणि वाड्यातील विविध महाल। पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीत गणेश महाल, रंग महाल, आरसा महाल, हस्तिदंत महाल आणि दिवाणखाना याचा उल्लेख आहे। यावरून शनिवारवाड्याचं वैभव किती मोठं असावं याची कल्पना करता येते। आरसा महाल हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर सजावट आणि प्रकाशाने उजळलेली जागा उभी राहते। रंग महाल म्हटलं की रंग, कलाकुसर
1: आणि राजेशाही वातावरणाची कल्पना येते. गणेश महाल म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाशी जोडलेली जागा, आणि दिवाणखाना म्हणजे महत्वाच्या सभा आणि दरबारी कामकाजाची आठवण. या वाड्यातील जीवन केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं. सण उत्सव साजरे होते, धार्मिक विधी होत होते, कलांना प्रोत्साहन मिळत होते. संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाही राजवाड्याच्या जीवनात भाग होता. म्हणून शनिवार वाडा म्हणजे राजकारण, संस्कृती, वास्तुकला, परंपरा याचा एक सुंदर संगम होता. आज त्यातील बहुतांश वैभव प्रत्यक्ष दिसत नाही, पण इतिहासाच्या नोंदी आणि उपलब्ध अवशेष आपल्याला याची कल्पना करून देतात. आणि म्हणूनच शनिवार वाड्याला भेट देताना फक्त काय उरला आहे हा प्रश्न विचारू नका, तर एकदा असा प्रश्न विचारा की इथे एकेकाळी काय होते, आणि हाच प्रश्न तुमच्या या भ्रमंतीला अधिक रंजक बनवेल. शनिवार वाड्याच्या विषयी आपण अजून माहिती घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये शनिवारवाडा याविषयी माहिती घेत होतो. प्रत्येक साम्राज्याच्या इतिहासात एक स्थान असते आणि एक दिवस तिथे उत्थान आणि एक दिवस उतारही येतो. पेशवाईच्या इतिहासातही असाच काळ आला. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात अंतर्गत राजकारण, सत्ता संघर्ष आणि बाह्य आव्हानं वाढत गेली. शेवटी 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर पेशवाईचा अस्त झाला आणि पुण्यावर ब्रिटिशांचं वैभव आले. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुणे इतिहासाच्या माहितीतही 1818 हे पेशवाईच्या समाप्तीचं वर्ष म्हणून नमूद केलेले आहे. यामुळे शनिवारवाड्याची राजकीय भूमिका बदलली आणि ज्या वास्तूमध्ये एकेकाळी पेशव्यांची सत्ता केंद्रित होती तिचे महत्व हळूहळू कमी झाले. पण शनिवारवाड्याचा इतिहास इथे संपत नाही, कारण पुणे या वास्तूने आणखीन एक मोठी घटना अनुभवली. 1828 ची ती भीषण आग. आगीने शनिवारवाड्याचा मोठ्या भागाचा नाश केला. आज जे अवशेष आपण पाहतो ते त्या भव्य वास्तूच्या उरलेल्या खुणा आहेत. पुणे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग दोन्ही 1828 मध्ये आगीचा उल्लेख करतात. आगीने राजवाड्याचा मोठा भाग नष्ट केला, पण त्याच्या तटबंदी आणि प्रवेशद्वारांनी इतिहासाची साक्ष देणं सुरू ठेवलं. आणि म्हणूनच आज शनिवारवाडा आपल्याला एक महत्वाचा धडा देतो की वास्तू नष्ट होऊ शकते, पण तिचा इतिहास नष्ट होत नाही. शनिवारवाड्याचे नाव घेतले की अनेक लोकांच्या मनात एक प्रसिद्ध ऐतिहासिक घटना लगेच येते, नारायणराव पेशव्यांची कथा. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूशी संबंधित घटना शनिवारवाड्याच्या इतिहासातील एक अत्यंत चर्चित असा प्रसंग आहे. या घटनेभोवती अनेक कथा, लोकश्रुती आणि ऐतिहासिक व्याख्या प्रचलित आहेत. विशेषतः काका मला वाचवा या कथित आकेशी जोडलेली लोककथा महाराष्ट्राच्या लोकप्रिय संस्कृतीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की लोककथा आणि दस्तऐवजीकृत इतिहास यांच्यात फरक असतो. म्हणून ही घटना सांगताना लोकप्रिय कथेनुसार किंवा लोकश्रुतीनुसार असा उल्लेख केला आहे, माहिती अधिक जबाबदारीने मला मांडता आली. शनिवारवाड्याच्या इतिहासात हा प्रसंग आजही चर्चिला जातो, कारण तो केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची कथा नव्हती. तो पेशवाईतील सत्ता संघर्ष, राजकीय तणाव आणि त्या काळातील गुंतागुंतीच्या परिस्थितीची आठवण करून देतो. आणि म्हणूनच शनिवारवाडा हा फक्त सुंदर राजवाडा नव्हता, त्याने इतिहासातील आनंदाचे क्षण पाहिले, दुःखाचे प्रसंगही पाहिले, विजय पाहिले, संघर्षही पाहिले, सत्ताही पाहिली आणि सत्तेचा अस्तही पाहिला. आज आपण शनिवारवाड्यात गेलो तर आपल्याला भव्य राजवाडा पूर्वीसारखा दिसणार नाही, पण तटबंदी उभी आहे, प्रवेशद्वार उभे आहे आणि त्या भिंती जणू आपल्याला सांगतात की आम्ही खूप काही पाहिले आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार आज शनिवारवाड्यातील तटबंदी, भक्कम दरवाजे आणि काही अवशेष इतिहासाची साक्ष देतात. तसेच पेशव्यांचा इतिहास सांगणारा प्रकाशध्वनी कार्यक्रम आयोजित केला जातो. आज शनिवारवाडा पुण्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पर्यटक येथे येतात, विद्यार्थी येतात, इतिहास प्रेमी येतात, परदेशी पर्यटक देखील येतात आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीने हा इतिहास अनुभवतो. शनिवार पाहण्याची खरी मजा त्याच्या भिंती पाहण्यात नाही, तर त्या भिंती मागचा इतिहास समजून घेण्यात आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पुण्यात गेलात, शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर उभे राहा, त्या भव्य दरवाजाकडे पहा आणि मनामध्ये एक कल्पना करा
की इथून कधी काळी पेशव्यांच्या पालख्या आत जात होत्या. सरदारांची ये जा होत असेल, दरबार भरत असतील आणि या परिसरात पुण्याच्या इतिहासाची नवीन पानं लिहिली जात असतील. आज त्या पानांपैकी अनेक पानं काळाच्या ओघात फिक्की पडली आहेत, पण शनिवार वाडा अजूनही उभा आहे. इतिहासाची आठवण म्हणून, पुण्याच्या सांस्कृतिकचे आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून आणि पेशवाईच्या काळाची साक्ष देणारा वारसा म्हणून आजच्या भ्रमंतीमध्ये आपण अनुभवला बाजीरावांचा शनिवार वाडा, पेशव्यांचं राजकीय केंद्र, दिल्ली दरवाजाची भव्यता, राजवाड्यातील महालांचे वैभव, पेशवाईचं उत्थान आणि अस्त, 1828 ची आग आणि आजही जिवंत असलेला इतिहास. भिंती उडल्या तरी इतिहास बोलत राहतो, दरवाजे बंद झाले तरी आठवणी उघड्या राहतात आणि राजवाडा जरी नष्ट झाला तरी त्याचं नाव काळाच्या पानावर कायम शनिवार वाडा हेच राहत. शनिवार वाड्याचा इतिहास तर आपण ऐकला, पेशव्यांची सत्ता समजून घेतली, त्यांचे दरवाजे पाहिले, त्यांच्या वास्तू अनुभवल्या आणि चढ उतारही पाहिले. आता आपण शनिवार वाड्याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहूया, कारण शनिवार वाडा म्हणजे फक्त मोठी तटबंदी आणि काही दरवाजेच नाही, तो एक पूर्ण राजवाडा, एक छोटस जग होत. कल्पना करा की एका विशाल वाड्याच्या आत अनेक इमारती आहेत, एका बाजूला राजकीय बैठका सुरू आहेत, दुसरीकडे धार्मिक विधी सुरू आहेत, कुठेतरी स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक सुरू आहे, कुठेतरी सेवकांची लगबग सुरू आहे. अशा प्रकारे शनिवार वाड्याच्या आत सतत हालचाल सुरू आहे. शनिवार वाड्याची तटबंदी हा त्याच्या वास्तुरचनेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. भक्कम दगडी तटबंदी, मजबूत दरवाजे आणि सुरक्षेची व्यवस्था यामुळे हा वाडा केवळ राजेशाही निवासस्थान नव्हता तर सुरक्षित प्रशासकीय केंद्रही होते. विशेष म्हणजे शनिवार वाड्याच्या तटबंदीमध्ये अनेक बुरुज होते, या बुरुजांवरून परिसरावर लक्ष ठेवता येत होते. त्या काळात आजच्यासारखी आधुनिक सुरक्षा व्यवस्था नव्हती, म्हणून वास्तूची रचनाच सुरक्षेचा एक भाग बनली. मोठे दरवाजे, दरवाजावरील लोखंडी खुंट्या, भक्कम तटबंदी आणि बुरुज, हे सगळं पाहिलं की त्या काळातील सुरक्षा विचार किती महत्वाचा होतो याची कल्पना करता येते. शनिवार वाड्याचे दरवाजे आपण आधी दिल्ली दरवाज्याबद्दल ऐकले, पण शनिवार वाड्यात आणखीन काही महत्वाचे दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, जांभूळ दरवाजा आणि खिडकी दरवाजा, प्रत्येक दरवाजाला त्याची एक ओळख आहे. यातील गणेश दरवाजा हा विशेषतः धार्मिक स्थळांकडे जाण्यासाठी वापरला जात असल्याचा संदर्भ आहे. मस्तानी दरवाजा हे नाव घेतलं की अर्थातच आपल्या मनात येतं मस्तानीचं नाव. मात्र या दरवाजाच्या नावाचा मस्तानी बरोबर नेमका संबंध काय होता याबाबत इतिहासात वेगवेगळे उल्लेख आणि लोकपरंपरा आढळतात, त्यामुळे याला निर्विवाद ऐतिहासिक तथ्य म्हणून सांगण्यापेक्षा लोकप्रिय परंपरेनुसार असा उल्लेख करणे योग्य ठरेल. इतिहास हीच तर गंमत आहे, काही गोष्टी दस्तऐवजांमधून समोर येतात तर काही गोष्टी लोकांच्या आठवणींमधून पुढे येतात. इतक्या मोठ्या वाड्यात पाण्याची व्यवस्था कशी होत असे? आपण नळ उघडला की पाणी मिळतं, पण 18व्या शतकात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. पुण्यात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विविध तलाव, विहिरी आणि पाणी पुरवठ्याच्या पद्धती वापरल्या जात. शनिवार वाड्यासारख्या मोठ्या राजवाड्यात पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी होत नसे, तर स्नान, स्वयंपाक, धार्मिक विधी, बागा, कारंजी या सगळ्यांसाठी पाण्याची आवश्यकता होती. म्हणूनच त्या काळात जलव्यवस्थापन हा स्वतःमध्ये अभ्यासाचा एक विषय होता आणि शनिवार वाड्याच्या वैभवात कारंजांचाही महत्वाचा भाग होता. हजारी कारंजे. नानासाहेब पेशव्यांच्या काळात शनिवार वाड्यातील हजारे कारंजे प्रसिद्ध असल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे. नावाप्रमाणेच त्याची रचना अनेक जलधारांचा प्रभाव निर्माण करणारी होती. शनिवार वाडा केवळ दगड आणि लाकडाचा बनलेला राजवाडा नव्हता,
तर त्याच्या परिसरात बागा आणि हिरवाई देखील होती. राजवाड्यातील जीवनात निसर्गाला देखील स्थान होते. आज आपण ऐतिहासिक वस्तू पाहताना त्यांच्या भिंतींकडे पाहतो, पण त्या काळात राजवाड्याच्या अनुभवाचा एक महत्वाचा भाग होता म्हणजे बाग, पाणी, कारंजी आणि मोकळी जागा. इतकं मोठं वैभव, इतका मोठा राजवाडा आणि इतिहासातील असंख्य घटना. पण 1828 मध्ये लागलेल्या आगीने शनिवारवाड्याच्या मोठ्या भागाचा विनाश केला. आपण जे पाहतो ते पूर्ण शनिवारवाडा नाही, आपण जे पाहतो ती त्याच्या इतिहासाची उरलेली साक्ष आहे. आणि कदाचित म्हणूनच ही वास्तू आणखीन भावते, कारण प्रत्येक बघणं भिंत आपल्याला विचारते. माझं पूर्ण रूप तुला दिसत नाही, पण माझ्या इतिहासाची कल्पना तू करू शकतो. आणि म्हणूनच कधी पुण्यात गेलात तर शनिवारवाड्याला नक्की भेट द्या. पण फक्त शनिवारवाड्याच्या भिंती आणि प्रवेशद्वार पाहू नका, तर त्याच्या मागचा इतिहास नक्की अनुभवा. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सिनेमा आणि बरच काही या विशेष कार्यक्रमात मी अजय तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सिनेमा आणि बरच काही हा विशेष पॉडकास्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत. राहुल सर नमस्कार. तुमचं आचार्य 90 FM मध्ये मनपूर्वक स्वागत. हा सिनेमा आणि बरच काही हा सगळा कन्सेप्ट डॉक्टर राहुल भांडारकर सर यांचा आहे. आम्ही जुन्या आणि नवीन चित्रपटांविषयी या सेगमेंटमध्ये बोलणारच आहोत, पण मला वाटतं सुरुवातीलाच एक छानशी बातमी काही दिवसातच आपल्या हाती आलेली आहे आणि आता सध्या चित्रपट सर्कलमध्ये ते फार त्या नावाचा किंवा त्या चित्रपटांचा खूप उल्लेख होतो आहे, वारंवार उल्लेख होतो आहे. सगळ्या माध्यमांनी फार कौतुक केलेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे जो राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जो दादासाहेब फाळके पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार म्हटला जातो, गणला जातो, तो यावर्षी अनंत नाग सरांना, पद्मश्री अनंत नाग यांना जाहीर झालेला आहे. आणि त्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत की अनंत नाग यांचं व्यक्तिमत्व कसं आहे किंवा त्यांनी 300 अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे, त्यांची सगळी चित्रपटसृष्टीची कारकीर्द राहुल सर आपल्याला सांगणार आहेत. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी त्यांना का मिळाला त्याविषयी देखील सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कारण फिल्मफेअर पुरस्कार, कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार, कर्नाटक राज्याचा जीवनगौरव पुरस्कार असा पद्मश्री अनंत नाग यांना मिळालेला आहे. आणि यावर्षी तर या सगळ्या पुरस्कारांवर मुहूर्तमय रोवली आहे ती आपल्या दादासाहेब फाळके या पुरस्काराने. तर सर, मी तुम्हाला विनंती करते की यावर्षी ही छान बातमी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे, तर त्या अनंत नाग सरांविषयी थोडीशी तुम्ही माहिती द्यावी.
1: सहकारी यांनी हा कार्यक्रम सुरुवात केला आणि हा पहिलाच भाग आपण पद्मश्री अनंत नागांवर करतो आहोत याचा खरोखर मला आनंद होतो आहे. याच्या मागची भावना मूळ आपण थोडंसं समजून घेऊया, पार्श्वभूमी समजून घेऊया. अनंत नाग जरी कन्नड चित्रपट दक्षिणात्य चित्रपटात मुख्यत्व काम करत असले तरी ते काही काळ मुंबईत होते. मुंबईत समूहाबरोबर ते जोडलेले होते आणि त्यासाठी मला वाटतं आणि अनाहत सारखा अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला मराठी सिनेमा यात त्यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. मला वाटतं या अनुषंगाने त्यांचं एक मुंबईशी असलेलं नातं, मराठी नाटकसृष्टी असो किंवा चित्रपटसृष्टी असो याच्याबरोबर असलेलं नातं, याच्याविषयी आजच्या तरुण पिढीला सिनेमाच्या विद्यार्थ्यांना असलेल्या लोकांना सर्वांना जाणून घेणं फार आवश्यक आहे. कारण ज्या दिवशी त्यांना केंद्र शासनातर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून अनेक उलटसुलट चर्चा होत्या की म्हणजे ह्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे काय आहे. कारण हिंदी माध्यमांना त्यांची ओळख म्हणजे थोड्याफार प्रमाणात मालगुडी डेजमध्ये त्यांनी केलेली जी भूमिका आहे त्याच्यामुळे एक थोडंफार प्रमाणात आज काही तरुणांना त्यांची ओळख असेल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये. अर्थातच कन्नड चित्रपटसृष्टीसाठी तर ही फार मोठी बाब आहे. कारण 35 वर्षाच्या एका कालखंडानंतर म्हणजे डॉक्टर राजकुमार हे एक आयकॉनिक व्यक्तिमत्व होतं कर्नाटक कन्नडी चित्रपटातलं. त्यांच्यानंतर म्हणजे 35 वर्षाच्या कालावधीनंतर एका कलाकाराला कन्नड चित्रपट कलाकाराला दादासाहेब फाळके हा पुरस्कार देण्यात येतो. आपल्याला आनंद वाटला पाहिजे की चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आणि त्यांचं ओव्हरऑल असलेलं कॉन्ट्रीब्युशन आणि या अशा व्यक्तीला दिलं गेलं आहे की ज्याचं मराठी चित्रपटाशी सुद्धा एक नातं आहे, तेच मला या कार्यक्रमातनं आजच्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. तर जसं मी म्हटलं की त्यांनी मराठी नाटक या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी कार्यरत आहे. त्याचबरोबर त्यांचं एक सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वही आहे, त्याच्यावर आपण नंतर येऊया. पण सर्वप्रथम त्यांचं असलेलं एक नातं मराठी नाटकांशी किंवा मराठी रंगभूमीशी आणि कालांतराने त्यांचं जे पदार्पण आहे नट म्हणून हिंदी चित्रपटात आणि नंतर कन्नडी चित्रपटात असा त्यांचा एक जवळपास प्रवास आहे. मुळात ते कर्नाटकात शिरशी या गावात जन्माला आले. त्यांचं संपूर्ण नाव आनंद नागरकट्टे. नंतर नाग हे नाव का दिलं गेलं, नाग हे शॉर्ट फॉर्म का त्यांनी वापरलं, तर त्याची सुद्धा एक गमतीदार किस्सा आहे. श्याम बेनेगल जेव्हा अंकुर या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत होते तेव्हा सूर्या हे जे मुख्य पात्र आहे त्या अंकुर सिनेमातलं, शबाना आझमी, साधू मेहर आणि अनंत नाग असं तीन जणांचं ते तीन जणांना केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट आहे. प्रिया तेंडुलकर सारख्या अभिनेत्रीने त्याच्यात एक फार छोटी भूमिका केली अनंत नाग यांच्या धर्मपत्नीची भूमिका त्या चित्रपटामध्ये. प्रिया तेंडुलकर यांचं पदार्पण हिंदी सिनेमामध्ये त्या सिनेमातनं झालेलं आहे आणि श्याम बेनेगल सारखा एक उत्कृष्ट दिग्दर्शक त्या सिनेमानी आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला दिला असा हा एक लँडमार्क सिनेमा आहे. हा त्यांचा पहिला सिनेमा अंकुश. अंकुश म्हणजे एक सीडलिंग आणि ज्याला आपण म्हणूया की कर्नाटकामध्ये दोन भाग आहेत, एक उत्तर कर्नाटक आहे जो महाराष्ट्राच्या भागांशी जोडलेला आहे आणि एक दक्षिण कर्नाटक आहे. शिरशी हे मूळ गाव त्यांचं दक्षिण कर्नाटकात येतं आणि ते तिथे एका आश्रमात म्हणजे ते चित्रापूर सारस्वत ब्राह्मण समाजात जन्माला आले आणि त्यांचे वडील जे होते ते त्या चित्रापूर सारस्वत ब्राह्मण समाजाच्या आश्रमामध्ये जे मुख्य गुरुपीठ शिष्य परंपरा तिथे चालते अजूनही, आनंदाश्रम स्वामीजी त्यावेळी होते, त्यांचे ते स्वकीय सचिव म्हणून ते तिथे कार्य पाहत होते आणि त्या आश्रमातच त्यांचं जे बालपण आहे त्या आश्रमात गेलं आणि नंतर थोड्या वेळाने थोड्या कालांतराने ते मुंबईत आले पुढच्या शिक्षणासाठी वगैरे. चौथी पास झाल्यानंतर बहुधा ते मुंबईत आले. त्यांचा धाकटा भाऊ म्हणजे शंकरनाग, म्हणजे आयकॉनिक शंकरनाग म्हणता येतं, ज्याला कराटे किंग शंकरनागही म्हटलं जातं, तो त्यांचा धाकटा भाऊ. नाग या सरनेमाचं हे काय नागरकट्टे हे त्यांचं मूळ नाव. तर श्याम बेनेगल ह्यांनी जेव्हा चित्रपट बनवायला सुरुवात केला तेव्हा ते नागरकट्टे हे नाव एका फ्रेममध्ये तेव्हा हस्तलिखित कॅलिग्राफी होऊन टायटल्स यायची आणि तो पॅरल सिनेमा असल्यामुळे तेवढंसं फारसं बजेट त्यावेळी नव्हतंच की म्हणजे हे एका फ्रेममध्ये येणारा नाव. मग त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही नाग हे नाव वापरा. नागरकट्टे हे कॅलिग्राफी आर्टिस्टला त्यावेळी येण्यासाठी थोडस जास्त मोठं होत होतं आणि ते फिट होत नव्हतं स्क्रीनवर, त्यामुळे तुम्ही नाग आणि त्यावेळी नाग हे सरनेम वापरलं आणि ते तसंच ते पुढे चालत राहिलं. इव्हन त्यांचं जसं मी सांगितलं धाकटा भाऊ कराटे किंग शंकरनाग त्यांनीही देखील नागच हे नाव वापरलं आणि दोघही भाऊ मुंबईत नंतर गिरीश कर्नाड यांच्या रंगकर्मींचा जो समूह होता त्याच्याबरोबर ते जुडलेले होते. थोडेफार आविष्कारच्या काही अंशी नाटकांशी जुडलेले होते. गिरीश कर्नाड यांच्याबरोबर ते मुख्यत्वे जुडलेले होते पृथ्वी थिएटर आणि या समूहाशी आणि ते नंतर पुढे परत बँगलोरला जेव्हा गेले तेव्हा त्यांची एक वेगळी कार्यकर्त सुरुवात झाली. पहिले 35 सिनेमे जे अनंतनाग यांनी केलेले आहेत ज्याला आपण म्हणू पॅरलल सिनेमा ज्याला आपण म्हणतो किंवा आर्ट हाऊस सिनेमा ज्याला म्हणतो हे त्या पद्धतीचे सिनेमे आहेत आणि त्या पद्धतीचा सिनेमा त्यांनी केला. अंकुरपासून त्याची सुरुवात झाली. नंतर पुढे जाता जाता कोंडुरा हा चित्रपट म्हणजे फार आजच्या काळात जर तुम्हाला श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यातला भेद पाहायचा असेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला जर आपल्या आयुष्यात आणायचा असेल तर कोणत्या गठा दंतकथा कसा त्याचा फरक करावा हा कोंडुरासारख्या सिनेमातून आपल्याला शिकायला मिळतो. स्मिता पाटील अनंतनाग यांच्यावरती चित्रित झालेला हा फार सुंदर सिनेमा आहे. अमरीश पुरी सारख्या एका दिग्गज कलाकारांचं त्याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे. गहराही सारखा एक सिनेमा पद्मिनी कोल्हापुरे डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबरोबर अनंतनाग यांनी केलेला गहराही सिनेमा याचंही एक हे सांगतो की बघा त्यांचं मराठी कुटुंब किंवा मराठी जे आपले चित्रपटसृष्टी याच्यावर एक फार जवळचं नातं आहे त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. अरुणा राजे हे सगळ्यांनाच माहिती आहे ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे आणि त्यांचे पती विकास देसाई अरुणा विकास या नावाने ते चित्रपट दिग्दर्शन करत असत त्यावेळी आणि अरुणा राजे आणि विकास देसाईंनी दिग्दर्शित केलेला गहराई हा चित्रपट एन बी कामत त्याचे निर्माते होते. एन बी कामत हे मराठी चित्रपट सुद्धा निर्माते होते. एन बी कामत यांनी तो चित्रपट बनवला कारण तो एवढा पाथ ब्रेकिंग होता की त्यामध्ये भूत प्रेत पिशाच याला ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि ते ज्या पद्धतीने स्क्रीनवर ऑन स्क्रीन येतं आणि समोरच्याला जसं मंत्रमुग्ध करतं आणि त्याच्या मागची खरी कथा की निसर्गाचा कोप काय असतो आणि तो कोणत्या प्रकारे येऊ शकतो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात, याचं मला वाटतं आज हा सिनेमा कोणीही पाहिला हवा. तर गहराई सारख्या सिनेमामध्ये अनंतनाग यांची महत्वाची भूमिका होती. पद्मिनी कोल्हापुरे यांचे भाऊ ते दाखवलेले आणि जे मुख्य नट म्हणून आहेत सुधीर दळवी यांची एक महत्वाची भूमिका त्या चित्रपटात आहे. डॉक्टर श्रीराम लागू सारख्या दिग्गज नट त्या चित्रपटात आहे. सुहास भालेकर यांनी त्या चित्रपटामध्ये फारच महत्वाची भूमिका निभावलेली. आजच्या चित्रपट रसिकांसाठी किंवा आजच्या चित्रपट दिग्दर्शन लेखन या विद्यार्थ्यांसाठी तर हा सिनेमा तुम्ही पाहिला हवा गहराई सारखा. की निसर्गाच्या कोपावरनं आधारित अंधश्रद्धा श्रद्धा भूत प्रेत पिशाच ह्याला घेऊन कसा हा सिनेमा पुढे जातो आणि आपल्याला काय त्या सिनेमात एक बोध देतो निसर्गाच्या संदर्भात, फारच सुंदर रीतीने त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. अमरीश पुरीचंही त्याच्यात एक फार महत्वाची तांत्रिकाची भूमिका होती आणि एवढा सुंदर सिनेमा आत्तापर्यंत तरी मला वाटत नाही की एवढा बोल्ड सिनेमा या विषयाला घेऊन कोणी केला असेल. त्यामुळे आत्ता जे त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक मिळालेलं आहे, मी तर म्हणतो हे फार मिळालेलं आहे, आधी मिळायला पाहिजे होतं. 35 सिनेमे त्यांनी पॅरल ह्याच्यात केलेले आहेत. जसं म्हटलं मी गहराईचं एक उदाहरण दिलं, एक उदाहरण अंकुर या सिनेमाचा दिलं जो त्यांचा पहिला सिनेमा होता. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये त्यांनी गोविंद निहलांबरोबर ही सिनेमे केलेले आहेत. एक सिनेमा मला सांगावासारखा आवर्जून वाटतो की जो या संपूर्ण एका सृष्टी पार्टी एक नावाचा सिनेमा आहे की जो महाभारताचं आधुनिकीकरण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. की शशी कपूरच्या फिल्मला कंपनीने तो चित्रपट निर्मिती केलेली, हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतले सगळे दिग्गज त्या चित्रपटात आहेत. आणि जसं मी म्हटलं आज मधुर भंडारकरांचं चांदीवर चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्याच मधुर भंडारकरांनी पेस्ट्री या गाजलेल्या चित्रपटाचं इन्स्पिरेशन ज्या चित्रपटातनं घेतलं तो म्हणजे पार्टी असेल. पार्टी आणि कलियुग सारखा सिनेमा जो शशी कपूर यांनी निर्मिती केली, तर पेस्ट्री आणि कॉर्पोरेट हे दोन सिनेमे मधुर भंडारकर यांनी सांगितलं की त्याचं इन्स्पिरेशन आहे कलियुग आणि पार्टी. पेस्ट्रीचं पार्टी आणि कलियुग या सिनेमाचं हे कॉर्पोरेट सिनेमामध्ये. तर कलियुगमध्ये अनंतनाग यांनी एक बिझनेसमॅनची भूमिका केलेली. त्यावेळी असं म्हणजे पत्रकारांमध्ये सिनेमाचे जे पत्रकार वगैरे आहेत त्यांनी असं म्हटलं की मफतलाल ग्रुपवरती तो चित्रपट आधारित आहे, पण महाभारताचं आधुनिकीकरण त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं. रेखा यांची भूमिका त्या चित्रपटात आहे, शशी कपूर आहेत, अनंत आहेतच आहेत, राज बब्बर यांची आहे. म्हणजे तो पॅरलल सिनेमा असून देखील एक मल्टी स्टारकास्ट सिनेमा होता आणि एवढ्या सुंदर रीतीने जे उद्योग घराण्यामध्ये आज आपण जे वाचतो किंवा आज आपण जे अनुभवतो हे त्या काळामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की उद्योग घरातामध्ये काय काय चाललेलं असतं उद्योग विश्वामध्ये आणि कशा प्रकारे म्हणजे ते घडामोडी घडत असतात. आणि त्याच्यामध्ये कर्ण म्हणजे कर्ण असं नाव दाखवलेलं आहे शशी कपूर यांचं, की जी कर्णावरनं इन्स्पिरेशन घेऊन ती भूमिका होती, की दोन्ही कुटुंबांच्या वादामध्ये तो कसा घुसमटला जातो आणि त्याचा अंत कसा

0: आणि जेव्हा अनंतनाग यांचं जे कॅरेक्टर आहे हे अर्जुनावरती आधारित थोडंफार आहे आणि त्याला मग नंतर लक्षात येतं की बाबा हा आपलाच भाऊ आहे आणि त्याच्या त्याच्याच ह्याच्यासाठी मृत्यूसाठी आपण कारणीभूत आहोत आणि त्याच्यावर जो परिणाम होतो नंतर, म्हणजे एवढा सुंदर सिनेमा तो आज तरी प्रत्येक अँगलनी पाहिला पाहिजे की मोशन ग्राफिक मोशन टेक कसं त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. कारण कारखान्यामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत तर विदाऊट एक फिजिकल सेटअप लावून सुद्धा फक्त त्या पर्टिक्युलर टेम्पोमध्ये तो सिनेमा शूट करून त्या एका बाजमध्ये कसं आपण कारखान्याचं वास्तव्य तिथे दाखवू शकतो हे उत्तम उदाहरण. एक उत्तम निर्माते शशी कपूर, उत्तम दिग्दर्शक मेनेगल यांच्या सर्वांच्या अनुषंगाने हा सिनेमा आहे. तर एवढ्या सुंदर सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे हिंदीमध्ये, त्यामुळे मला असं वाटतं की दादासाहेब फाळके पुरस्कार जेव्हा त्यांना जाहीर झाला आणि जेव्हा मी तो स्वीकारला तर मला वाटतं त्याच्या मागची पार्श्वभूमी सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. एवढा मोठा काळखंड त्यांचा गेलेला आहे आणि विविध एवढ्या चित्रपट सृष्टींमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आत्ता आत्तापर्यंत हिंदीमध्ये सगळ्यात मोठा जो पाथ ब्रेकिंग कन्नड टू हिंदी ट्रान्झिशन असलेला सिनेमा म्हणजे KGF, त्या सिनेमामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. म्हणजे आजच्या जनरेशनला आठवेल तर तो इन्स्पेक्टर जो KGF मध्ये होता, पण KGFच्या इन्स्पेक्टरच्या आधी सुद्धा त्यांनी फार महत्वाच्या लँडमार्क्स भूमिका केलेल्या. तर हे एक आहे. पुढच्या भागामध्ये आपण नक्की त्यांचं जे स्क्रिप्ट रायटिंग आणि निर्मात कौशल्य आहे त्यांच्या धाकट्या भावावर त्याच्यावरती आपण नक्की बोलूया.
1: तर प्रेक्षक हो, सिनेमा आणि बरंच काही या आपल्या सेगमेंटमध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय. आपण डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून अनंत नाग यांच्याविषयी जाणून घेतोय. त्यांना नुकताच जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी आपण जाणून घेतलं. पुढे ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत त्यांचं समाजकार्य आणि एक निर्मिती क्षेत्रात आणि एक लेखक म्हणून ते कसे कार्यरत होते त्यांच्याविषयी. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी

0: प्रशांत यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सिनेमा आणि बरंच काही या सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून जाणून घेतो आहोत पद्मश्री अनंत नाग यांची सिनेमासृष्टीतील कारकीर्द. ब्रेकपूर्वी अर्थातच आपण त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला याबद्दल जाणून घेतलं, त्यांचे 300 अधिक चित्रपटांमधील त्यांचं योगदान त्याविषयी आपण जाणून घेतलं. मोजक्या चित्रपटांबद्दल राहुल सर बोललेले आहेत, जसं की गहराई, अंकुर, पार्टी या चित्रपटांविषयी त्यांनी जे काम केलेलं आहे, आणि गिरीश कर्नाड सरांचा हात धरून ते मुंबईत त्यांनी पाय रोवले आणि सगळी कारकीर्द पुढे घडवली. आणि कर्नाटक म्हणजे त्या म्हणजे दक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्यांचं भरपूर असं योगदान आहे. आता सर आपल्याला सांगणार आहेत त्यांचं लेखक म्हणून जडणघडण कशी झाली, निर्मिती क्षेत्राकडे ते स्वतः कसे वळले याविषयी. कारण एक सामान्य मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातनं जन्मलेला मुलगा आणि ह्या हे सगळं शिवधनुष्य सिनेमा घडवण्याचं स्वप्न पाहतो आणि ते प्रत्यक्षात आणतो आणि आज दैदीप्यमान यश त्यांच्या वाटेला आलेलं आहे, तर त्याविषयी जाणून घेऊया डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्या.
1: मध्ये कसं होतं कमर्शियली एवढं म्हणजे इन्कम जनरेशन त्यावेळी होत नव्हतं. पॅरलल सिनेमामध्ये आजच्या काळात तर म्हणजे असं सिनेमाचं काही असं कंपार्टमेंटलायझेशन नाही आहे की हा पॅरलल आहे, आज सिनेमा सिनेमा वेब सिरीज करा किंवा ओ टी टी करा किंवा तुम्ही मेन स्ट्रीम सिनेमा वगैरे काही करा, पण तुमचा एक छाप पडतो आणि तुम्हाला त्याच्यातनं एक बऱ्यापैकी आज एक सोर्स तयार होतो असं आहे. त्या काळात 70-80 दशकात जर तुम्ही पॅरलल सिनेमा करायचे तर तेवढासा म्हणजे स्कोप तुम्हाला नव्हता इन्कमचा कमर्शियली असं आपण म्हणूया वायबल याच्यामध्ये. म्हणून ते नंतर पुन्हा बँगलोरला गेले आणि बँगलोरला गेल्यावर त्यांनी काही काळ कन्नड सिनेमा वगैरे केला. शंकर नाग त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्यांचं त्यांना एक वेगळी हे एक स्थान त्यांना तिथे प्राप्त झालं कराटे किंग. त्यांचा जो पहिलाच सिनेमा आहे तो मार्शल आर्ट्स पद्धतीवरती बेस्ड होता आणि तो गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्याला त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच पारितोषिकं प्राप्त झाली आणि त्यामुळे त्यांची एक वेगळी कारकीर्द सुरुवात झाली. मग त्यांनी आणि अनंत नाग यांनी एक चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं. वेगळ्या धाटणीचा सिनेमा हा कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये आणला कारण प्रभाव नक्कीच मराठी रंगभूमीचा होता. इकडच्या ज्याला आपण म्हणतो की मराठी सिनेमा मराठी नाटकं जी आहेत ती आशय प्रधान जास्त आहे आजही. म्हणजे जर आशय प्रधान सिनेमा पाहायचा असेल तर नजरुद्दीनच्या वाक्य आहे की तो मराठी सिनेमा नक्कीच पाहावा. तर कुठच्या पातळीवरती सिनेमा आहे ते आपल्याला लक्षात येईल. सिनेमा चित्रपटसृष्टी कुठच्या पातळीवर चालली आहे त्यामुळे त्यांचा तो प्रभाव होता. गिरीश कर्नाडांसारखे नाटकात त्यांचे गुरु होते, चित्रपटातही त्यांचे अनेक हे. मग त्यांनी चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं आणि त्याच चित्रपटामध्ये त्यांनी सहलेखक म्हणून त्यांचं कामही केलं. ऍक्सिडेंट नावाचा सिनेमा त्यांनी त्यावेळी केला आणि ऍक्सिडेंट हा जो सिनेमा आहे याची मूळ कथा जी आहे एका मराठी लेखकाने त्यांना सुचवलेली कथा होती. त्यांचं नाव त्यांनी क्रेडिट्स मध्ये दिलेलं आहे. त्या सिनेमाचा मूळ आधार असा की एका पॉलिटिकल माणसाच्या मुलाकडनं एक ऍक्सिडेंट होतो आणि त्याचा मागोवा त्याचा शोध आणि नंतर उलगड जाणारं रहस्य आणि शेवट असा आहे की ते सगळं कव्हर अप होऊन परत जाताना त्या पॉलिटिकल माणसाच्या मुलाचाच ऍक्सिडेंट एंडला होतो. कर्मा रिटर्न्स असं आपण त्याला म्हणतो त्याचं एकदम उत्तम उदाहरण या सिनेमामध्ये त्यांनी दाखवलं ऍक्सिडेंट या सिनेमामध्ये आणि त्या सिनेमाचं सहलेखन त्यांनी केलं आणि ते निर्माते म्हणून त्या सिनेमात होते. त्या चित्रपटालाही बरीच पारितोषिकं मिळाली आणि नंतर त्यांची कारकीर्द निर्माता म्हणून पण त्यांनी सुरुवात केली अशा पद्धतीच्या सिनेमात. म्हणजे तो सिनेमा आजही तुम्ही पाहिला तर त्याच्यात जे ऍक्सिडेंटचे जे व्हिज्युअल्स आहेत ते रिअलिस्टिक वाटावे म्हणून त्यांनी त्यावेळी ज्याला आपण म्हणतो की पशुखाद्य आणि जे हे असतात पशु आहार असतात त्यांचे मिश्रित करून त्यांनी एक व्हिज्युअल तयार केलेलं की जेणेकरून ते खरं वाटावं की ऍक्सिडेंट झाल्यावरती एखाद्या शरीराचं जर अवयवांचं जर तुकणी होत असतील तर ते कसे दिसतील विज्युअली, हे कठीण प्रसंग त्यांनी एकदम विज्युअली त्या सिनेमामध्ये आणला. म्हणजे एक निर्माता म्हणून पण, एक लेखक म्हणून पण, आणि एक दिग्दर्शक आपला धाकटा भाऊ जोडीला असताना हा एक अप्रतिम उदाहरण आहे की एखाद्या मोठ्या भावाचं एका छोट्या भावावर असणारा प्रेमातून हा तयार केलेला सिनेमा. मुद्दामून का सांगतो की आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी आता
0: नामशेष
1: होत आहे, आणि अशा वेळी अशी दोन भावंड की ज्यांचं कोणीही या कला क्षेत्रात नाही, ज्यांचं कोणीही चित्रपट क्षेत्रात नाही, दूरदूरपर्यंत नाही, ते एका अनोळखी गावी येतात, अनोळखी गावातनं सगळं काही ज्ञान घेतात, शिकतात, परत आपल्या गावी जातात, परत गावी जाऊन स्वतःला कुठेतरी एक पाय रोवण्याचा प्रयत्न करतात अशा इंडस्ट्रीमध्ये की जिथे त्यांचं कोणीच ओळखीचं नाही. थोड्याफार नावारूपाला आल्यावरती स्वतः असा धाडस करतात की आपण एकत्र येऊन असं काहीतरी करावं, कमर्शियली सक्सेस असं नाही पण असं काहीतरी वेगळं करावं की जेणे आपल्या चित्रपट सृष्टीला सुद्धा जगभर पोहोचवता येईल.
0: आणि तेव्हा पोषक असं वातावरण पण नव्हतं,
1: त्यांनी ते आणि आवर्जून मला वाटतं की ज्या ज्या वेळी त्यांना मराठी इंडस्ट्री बरोबर कोलॅबोरेशनची गरज होती त्या त्यावेळी त्यांनी केलेली आहे. जसं मी म्हटलं ऍक्सिडेंट हा सिनेमा देखील त्यांनी एका मराठी वृत्तपत्र वाहिनीत असलेल्या त्यांच्या एका माध्यम प्रतिनिधी मित्राच्या कथेवरनं ती कथा केली आणि त्यातलं त्यांनी त्याचं ड्यू क्रेडिट दिलं. तसंच चाफेकर बंधूंवरती आधारित जयू पटवर्धन यांनी एक चित्रपट केलेला, जयू पटवर्धन आणि त्यांचे मिस्टर हे आर्किटेक्ट होते, त्यांनी एक चित्रपट केलेला चाफेकर बंधूंवरती, आणि त्या चित्रपटाची जी पटकथा आहे ती शंकर नागे यांनी दिली, आणि तो चित्रपट रवींद्र मंकणी यांचा, रवींद्र मंकणी मुख्य अभिनेते होते, अतिशय उत्तम चित्रपट जो चाफेकर बंधूंवरती आलेला आहे तो चित्रपट आहे. सगळ्यात पहिला जो चित्रपट चाफेकर बंधूंवरती आला तो चित्रपट, आणि त्याच्या वर्णामध्ये लोकांना कळायला लागलं की म्हणजे गोंदिया आला रे हा कसं काय विषय होता त्याच्या मागे, तो इतिहास कळायला लागला. म्हणजे हे एक कोरिलेशन आहे त्यांच्या चित्रपटांमधलं. पुढे जाऊन त्यांनी अनेक अजून चित्रपट निर्मिती केले. हिंदीमध्ये पण एक चित्रपट त्यांनी केला त्यावेळी विनोद मेहरा बरोबर, पण तो फारसा चालला नाही. त्यांनी निर्मितीचा प्रयोग हिंदीमध्येही केला आपल्या भावाला घेऊन, जो एक त्यांचा कन्नड चित्रपट होता त्यालाच हिंदीमध्ये रिमेक केलं, तेवढा फारसा चालला नाही. एक हॉरर सिनेमा त्यांचा जो कन्नडमध्ये हॉरर या शृंखलेमधला लँडमार्क मानला जातो, त्या चित्रपटाचं नाव होतं नानिम्म बिडलारू, म्हणजे मी तुम्हाला सोडणार नाही असं त्या चित्रपटाचं मुख्य नाव त्याच्यात होतं कन्नडमध्ये की नानिम्म बिडलारू, आणि त्याचं हिंदीमध्ये त्यांनी डब करून तो चित्रपट रिलीज केला. अत्यंत म्हणजे व्हिज्युअली अपीलिंग सिनेमा, हॉरर या जॉनरला हॉरर स्टेटस मिळवून देणारा कन्नड चित्रपटातला तो सिनेमा, त्या सिनेमात मुख्य भूमिका आनंद नाग यांची होती. शंकर नाग फार अल्प काळ जगले, 35 वर्षाचं फक्त त्यांचं आयुष्य होतं, ते एका ऍक्सिडेंटमध्ये वारले, पण 35 वर्षामध्ये 90 चित्रपट स्वतः त्यांनी म्हणजे अभिनय केला. कराटे किंग सारखं त्यांना पदवी मिळाली. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 90 चित्रपटापैकी 11 चित्रपट आपल्या भावाबरोबर त्यांनी सहनिर्माता म्हणून केले, आणि दिग्दर्शक शंकर नाग यांचं होतं. आनंद नाग हे फार पुढे पुढच्या काळात देखील, शंकर नाग यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कुठची फारशी निर्मिती केली नाही त्याच्यानंतर, किंवा म्हणजे तसा योग आला नाही असं आपण म्हणूया, कारण एखादा लहान भाऊ गेल्यानंतरचं जे दुःख असतं ते मोठ्या भावालाच म्हणजे ठाऊक असतं की कशा पद्धतीने म्हणजे त्यांच्यावर तो प्रसंग गेला असेल, कारण अचानक ते वारले, 90 ते अचानक वारले, आणि असा भाऊ की ज्यांनी जाण्या अगोदर आज सर्व लहान प्रेक्षकात लहान आज जे माझ्या वयात आहेत किंवा माझ्या आदल्या जनरेशनचे देखील आहेत किंवा आत्ताची ही जनरेशन आहे जी OTT वगैरेवरती मालगुडी डेज नावाचा जी दूरदर्शनची मालिका होती ती अजरामर मालिका, त्याची निर्मिती देखील अनंत नाग यांनी केली, आणि त्याचं दिग्दर्शन अख्खं शंकर नाग यांनी केलं, आणि ती फार गाजली. स्वामी मालगुडी डेज या मालिका गाजल्या. आर.के. नारायण यांच्या कथेवर आधारित ती मालिका होती. लहानशा एका दक्षिण आपण जसं मी मगाशी म्हटलं उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक असे दोन भाग आहेत, नॉर्थ केंद्र साऊथ केंद्र. तिथे उत्तर कर्नाटकचा जो भाग आहे तो कारवार बेळगाव आपला जो महाराष्ट्राला लागून भाग आहे असा आहे, आणि दक्षिणातला जो भाग आहे उडपी मंगळूर असा, तर तिथे अगुंबे नावाचा एक घाट आहे, त्या घाटामध्ये वसलेल्या गावात त्यांनी तो संपूर्णपणे नॅचरली शूट करून ती मालिका लोकांपुढे आणली आणि ते कल्चर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या मालिकेतनं केला अतिशय सुंदर पद्धतीने, ज्याला आपण म्हणतो की बाल मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेली एक मोठी मालिका ही मलगुडी डेज एक लँडमार्क ठरली. आणि मलगुडी डेज ही दूरदर्शननी जरी नवंशाली प्रदर्शित केलेली असली तरी आजही त्याचे एपिसोड अनेक लोक युट्यूबवर सामाजिक माध्यमांवर आवर्जून बघतात आणि आजही ते रिलिव्हेंट वाटते. दिग्गज अभिनेते जसं मी म्हटलं की गिरीश कर्नाडांसारखा दिग्गज अभिनेता त्याच्यामध्ये होता, मास्टर मंजुनाथ ज्याची एक फार मोठी कारकीर्द पुढे गाजली, अमिताभ बच्चन सारख्या नटाबरोबर मास्टर मंजुनाथ यांनी अग्निपथमध्ये काम केलेलं आहे, छोट्या अमिताभची भूमिका अग्निपथमध्ये मास्टर मंजुनाथ यांनी केली, तर अशा मोठ्या नटांसोबत घेऊन केलेली दूरदर्शनची मालिका. आणि ते अगेन जसं मी म्हणेन की एका लिमिटेड बजेटमध्ये राहून किती आपण एखाद्या आपल्या दृष्टीने कसं त्याला सुंदर बनवू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे. कारण जेव्हा पण मला निर्माते भेटतात किंवा कथा लेखक भेटतात की आमच्याकडे चांगल्या कथा आमच्याकडे बजेट नाही आहे, आमच्याकडे चांगल्या कथा आमच्याकडे माध्यम नाही आहे, तेव्हा मला खरंतर चित्रपटसृष्टीतला विद्यार्थी किंवा चित्रपटाशी संलग्न असलेला म्हणून मला असं वाटतं की या लोकांकडे पाहावं, या लोकांकडे नक्की
0: प्रेरणा घ्यावी,
1: त्यांच्याकडे असणारी दृष्टी काय होती. एवढे चित्रपट केले, त्यांच्या भावाचा एक चित्रपट होता की जो ज्याचं अंडर वॉटर सिक्वेन्स शूटिंग होत आणि अंडर वॉटर सिक्वेन्स त्यावेळी करणं
0: चॅलेंजिंग,
1: म्हणजे मी जवळपास 30 वर्ष आधीची गोष्ट सांगतो, 35 वर्ष आधीची, की आता तर अंडर वॉटर कॅमेराज आहेत सगळ्या, आपल्याकडे इक्विपमेंट आहे सगळ्या, पण अंडर वॉटर सिक्वेन्स शूट करणं तेही अशा नटाला घेऊन ज्यांचा आपण उल्लेख केला डॉक्टर राजकुमार हे लँडमार्क अभिनेते, म्हणजे जसं हिंदीमध्ये अमिताभ बच्चन तसे डॉक्टर राजकुमार किंवा त्याही पेक्षा मोठे मी असं म्हणेन, डॉक्टर राजकुमार हे त्यावेळी 60 मध्ये होते आणि त्यांना ती महत्वाची भूमिका देऊन एका कोळी माणसाची भूमिका त्यांना त्यांनी दिली आणि आपल्या महाराष्ट्रातील एका कोळी कुटुंबावर घडलेल्या प्रसंगावर आधारित हा कन्नड सिनेमा होता. म्हणजे किती चांगलं समीकरण आहे बघा, ती घटना घडलेली त्या इकडच्या एका कोळी समाजात आणि त्या समाजाची कथा त्यांनी बरोबर तिकडे कन्नड चित्रपटामध्ये मांडली की कसं एखाद्या मोतीच्या शोधामध्ये एक माणूस जातो आणि त्याच्या त्यांना येणारे प्रसंग आठवतात आणि त्याच्यावरनं तो अंडर वॉटर सिक्वेन्स होता आणि तो अंडर वॉटर सिक्वेन्स भारताच्या बाहेर शूट केलेला एका जपानीज फोटोग्राफरला घेऊन केला, हेही फार महत्वाचं आहे. पण त्याच बजेटमध्ये म्हणजे अनंतनाग यांचं निर्मिती कौशल्य सुद्धा फार मोठं आहे, निर्माता नुसतं चेक साईन करत नाही तर निर्माता त्याची एक दृष्टी असते, त्याचं एक व्हिज्युअलायझेशन असतं आणि ते व्हिज्युअलायझेशन तो दिग्दर्शकाला देतो, दिग्दर्शक त्याच्या कथेचं व्हिज्युअलायझेशन नटाला देतो, नट तंत्रज्ञ निर्माता यांचं जर एक चांगलं टीमवर्क असेल तरच एखादा चांगला सिनेमा आपल्या पुढे येतो. ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण हे आहे की बजेट हे मंजूरच नाही आहे पण एक टीमवर्क असून केलेलं उदाहरण. हे सगळे सिनेमे आजच्या विद्यार्थ्यांनी पाहावे, आजच्या छायाचित्रकारांना ही अनेक वेळा सांगतो की छायांकन करताना किंवा छायाचित्रकारांनी करताना आपण आज आपण म्हणतो की आपल्याकडे अनेक फिल्टर्स अवेलेबल आहेत, अनेक
0: इक्विपमेंट्स
1: आहेत, आपल्याकडे लाईटच्या वेगवेगळ्या टोनिंग्स अवेलेबल आहेत, पण जेव्हा हे काही इक्विपमेंट अवेलेबल नव्हतं पद्धतीने आज व्हीएफएक्सनी सगळ्या ठिकाणी उच्चात मांडलेला आहे असं मी म्हणेन, प्रत्येक गोष्ट व्हीएफएक्स वरतीच होते, पण एक नॅचरल दृष्टी घेऊन कशा प्रकारे सिनेमा आपण मांडू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण हे सगळे

0: हे
1: हिंदी
0: सिनेमा के
1: तेलुगु
0: दोनों,
1: तमिल मराठी मलयालम
0: हिंदी
1: इंग्रजी
0: मराठी तेलुगु कन्नड, हे चार मुख्य,
1: मलयालम
0: हाँ
1: हाँ
0: मुख्य भाषा
1: तमिळ
0: तुम्ही
1: आणि
0: केले
1: मलयालम
0: सिनेमे आहेत.
1: नक्की. आता थोडक्यात एक शेवटच्या 5 मिनिटात आपण त्यांच्या समाज कार्याविषयी जाणून घ्यायचं आहे, तर थोडक्यात तुम्ही माहिती द्या.
0: त्यांच्या समाजकार्याबद्दल म्हणजे जसं मी म्हटलं ना की रामाची कथा सांगताना लक्ष्मणाचा उल्लेख आल्याशिवाय राहतच
1: राहत
0: नाही.
1: नाही हा.
0: मुळात असं आहे की जेव्हा जेव्हा मी अनंतनाग यांच्याबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा शंकरनाग यांच्याबद्दल मला
1: बोलताय हा.
0: बोलावंच लागतं, कारण
1: वा
0: अभिवाच्य भाग आहेत असं ते दोन दोघे होते,
1: दोघं वा
0: दोघं भाऊ
1: भाऊ
0: होते.
1: होते
0: दुर्दैव आहे की त्यातला एक
1: लवकर गेले.
0: ऍक्सिडेंटनी फार लवकर गेले, नाहीतर त्यांची कारकीर्द अजून मोठी झाली असती. मुळात जी आवड होती प्रचंड होती समाजाविषयी कळवळ वगैरे, आणि ते समाजवादी विचारांशी फार जोडले गेलेले होते. आणि अनेक मुलाखती दिवाळी अंकात त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे भावामुळे ते समाजकार्याकडे आले. आणि ते म्हणायचे की जेव्हा मी कर्नाटकात होतो तेव्हा आपल्याला आपल्यालाही आठवत असेल गोव्यातली तीच परंपरा आहे, आपण घरातून पहिला बाहेर पडताना पहिला पाय आपला उजवा पाय टाकतो. पण ते म्हणाले की मी जेव्हा मुंबईत आलो आणि जी काही थिएटरची चळवळ होती ती डाव्यांची किंवा जी काही आपण म्हणत असो, तर आम्हाला पहिले राईट लेग आऊट असं होतं, तर इथे लेफ्ट राईट लेफ्ट असं म्हणजे हे होतं, तर तसं काहीचं म्हणजे समीकरण होतं त्यावेळी. आणि त्यामुळे ते म्हणाले की आमचा जो कल आहे तो अशा चळवळींकडे होता की ज्याच्यात समाजावरती कुठेतरी अन्याय होत आहे, तर आपल्या नाटक माध्यमातून आपण तो अन्याय लोकांपर्यंत पोचवावा. आणि असं करत करत ते जवळ आले रामकृष्ण हेगडे, त्यावेळी जनता दल पक्षाचे मुख्य मुख्यमंत्री होते, ते त्यांच्यासाठी प्रचार वगैरे अनेक वेळा त्यांनी केला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रामकृष्ण हेगडेंनी त्यांच्या आत्मचरित्रात असं म्हटलेलं की हे दोन्ही बंधू त्यांना मी जेव्हा पण प्रचाराला बोलवलं किंवा त्यांना कुठचीही एखादी म्हणजे आर्थिक आपण म्हणूया की आर्थिक व्यवहार त्यांच्याशी जेव्हा ठेवला तेव्हा पहिले असे आहेत की ज्यांनी संपूर्ण अमाऊंट आम्हाला रिटर्न दिली की हे आमचं समाजाप्रती असलेलं समर्पण आहे कलाकार म्हणून, आम्हाला देवाने भरपूर दिलेलं आहे, आम्हाला पैशाची गरज नाही, किंवा आम्ही जे करतो ते समाजासाठी करतो. ह्याचंच उदाहरण आहे की म्हणजे या दोन्ही बंधूंनी अनेक तिथे समाजोपयोगी काम केले. असं मी म्हटलं की शंकरनाग यांच्या नावाने आजही तिथे ऑटो राजा म्हणून त्यांची फार गाजलेली भूमिका आहे, जी ऑटो ड्रायव्हर्सवरती होती. आणि त्यांनी नंतर त्या ऑटो ड्रायव्हर्सच्या ज्या मुली आणि मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची तरतूद त्यावेळी केली, त्या चित्रपटाच्या नफ्यातनं किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फंडमधनं. ज्यावेळी मेट्रो नव्हती, मुंबईतही नव्हती, बेंगलुरूमध्येही नव्हती, फक्त कलकत्त्यात होती, तर कलकत्त्याच्या पार्श्वभूमीवर बेंगलोरमध्ये मेट्रो झाली पाहिजे याच्यासाठी स्वखर्चाने त्यांनी इंजिनियर्सला बोलून एक प्लॅन आराखडा तयार करून सरकारला त्यावेळी दिलेला. म्हणजे त्यांचं सामाजिक दृष्टिकोन किती वेगळं आहे. किंवा अनेक अशा ठिकाणी आहेत, हाय हिल स्टेशनवरती जाऊन त्यांनी रोपवे इन्स्टॉल केलेला, स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी जाऊन रोपवे इन्स्टॉल केला की इथे हे निसर्ग बघण्यासाठी लोकांना कुठेतरी यावं, सरकार करू शकत नाही तर आम्ही
1: आपण.
0: मला वाटतं असं उदाहरण फार आजच्या काळात फार कमी लोक असतात समाजाचा विचार करतात. आणि बघा एखादी व्यक्ती करू शकते पण दोन्ही भाऊ त्या दृष्टीने विचार करतात. आणि त्यांचं पार्श्वभूमी अशी नाहीये की राजकारण आहे किंवा त्यांच्याकडे काय फार मोठी दौलत आहे. एका मठामध्ये जन्माला आलेले दोघही भाऊ, एक छोट्याशा मठामध्ये, मी अजूनही सांगतोय तो मठ तुम्ही जाऊन नक्की पाहिला पाहिजे, आनंदाश्रम महाराजांचा आशीर्वाद म्हणा किंवा काही म्हणा त्याच्यासाठी, की त्या मठामध्ये आलेले जन्माला आलेली दोन जण, त्यांची एक बहीण पण होती, तीन जण, त्यांच्या महाराजांचं स्वकीय सेवक याची ती मुलं, आणि ते त्यांचं कसं अपब्रिंगिंग असं हे आपल्याला म्हणजे मुळात असलेल्या लोकांचं असं असून सुद्धा त्यांचं एक कॉन्ट्रास्ट करिअरमध्ये जाणं आणि तरी पण समाजाप्रती असलेली त्यांची भावना. त्यामुळे मला वाटतं की आज जो दादासाहेब फाळके पुरस्कार अनंतनाग यांना दिला गेलेला हा योग्यच आहे. म्हणजे त्यांच्यावर कितीही टीका टिप्पणी काही असो पण त्यांची जी संपूर्ण कार्यकिर्द जर तुम्ही पाहिली तर ती योग्यच आहे. त्यांनी जे समाजासाठी पण जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे ते अतिशय सुंदर आहे. अनाहतबद्दल एकच मी वाक्य सांगतो, अमोल पालेकर सारख्या दिग्गज अभिनेत्यांनी जेव्हा राजाच्या भूमिकेसाठी निवड केली ती फक्त अनंतनाग यांची केली. आणि अनंतनाग हे हसून सांगतात की मी त्यांना सांगितलं की मी बराच काळ मराठी केलेलं नाही आहे, तर कदाचित कदाचित माझे उच्चार

0: कानडी येऊ शकतात, कदाचित असं येऊ शकत. आणि सोनाली बेंद्रे सारख्या एका प्रतित यश हिंदी सिनेमातल्या नटी समोर नितीन चंद्रकांत देसाई त्याचे कला दिग्दर्शक होते त्या चित्रपटाचे, एवढा सुंदर तो चित्रपट अनाहत, तो राजशाही थाटातला चित्रपट, अमोल पालेकर सारखी दिग्दर्शक, त्यामध्ये त्यांनी ती मुख्य भूमिका स्वीकारली आणि ती भूमिका करून म्हणजे देवदासच्या काळात रिलीज झाला त्या काळातला हा सिनेमा आहे. आणि त्या काळात हा सिनेमा आणून त्यांनी एक नवीन मापदंड दिला की तुमचं कलेवर श्रद्धा असेल, तुमची जर निष्ठा असेल, बजेट किंवा हे कोणतंही कन्स्ट्रेंट न होता सिनेमा तुमचा चांगला असला पाहिजे, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. अनाहत सारखा सिनेमा हा त्यांनी केला आणि अनाहत म्हणजे राजाची भूमिका त्यांनी केली. ही एक फार चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे असणाऱ्या लोकांना आपणच त्यांच्या कारकिर्दीबद्दल ओळखत नाही. त्यासाठी मी आचार्य एफ एम चे मगाशी धन्यवाद मानले, सगळ्या टीमचे धन्यवाद मानले की या निमित्ताने तरी आपण अशा कलाकारांना पुढे आणू.
1: यावर्षी आम्ही जसं नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे सिनेमा आणि बरंच काही, आणि त्याचा पहिला भाग खूप छान उत्तमरित्या सादर झालेला आहे आणि आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आम्हाला आशा आहे. आणि आज आपण पद्मश्री अनंत नाग यांच्याविषयी डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून खूप बहुमोल असं मार्गदर्शन किंवा माहिती मिळवली. मला वाटतं त्यांनी जे जे चित्रपटांचा उल्लेख केलेला आहे तो आजच्या पिढीने जरूर जाऊन यूट्यूबच्या माध्यमात हे चित्रपट तुम्ही पाहू शकता. आणि आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया सिनेमा आणि बरंच काहीच्या पुढच्या भागात डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

आजच्या भागामध्ये आपण ललित लेखसंग्रह सावी ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर सर यांचा हा ललित लेखसंग्रह ऐकत आहोत. आजोबांचे डोळे गाईसारखे दिसतात. मी आत गेलो पाणी प्यायला की आणखी कशाला तरी बाहेर आलो तर अभ्यास झाल्यानंतर हा खुर्चीत शांत बसलेला डोळे छताकडे आणि कसल्या तरी गूढ विचारात असल्यासारखा टी व्ही चालू होता, पण ते त्याला जाणवत नसावे कारण त्याचा आवडीचा कार्यक्रम सुरू होता आणि तरीही तो छताकडे पाहत होता. मी त्याला हाक मारली, अमू. तो एकदम भानावर आला, माझ्याकडे पाहिले आणि मग परत त्याच्या चेहऱ्यावर एक असीम शांतता. अमू, काय चाललंय एवढा विचार? वाढदिवसाबद्दल का? गणपती उत्सवाबद्दल का? राजेशबद्दल? त्याचा धाकटा भाऊ महाभाऊकर. मग त्याने समोरच्या फोटोकडे बोट दाखवले. समोर तीन फोटो होते, एक कलावती आईचा, दुसरा सिद्धरूढ महाराजांचा आणि तिसरा माझ्या बाबांचा जे आता आमच्यामध्ये नाही. आईबद्दल बेळगावला जाण्याबद्दल विचार सुरू आहे स्वारीचा. नाही हो आजोबा, आजोबा होय ते आले होते आत्ता इथे. आजोबा इथे? हो. काय? हो काय म्हणाले तुला? खेळत होते माझ्याबरोबर. मी पुढे पळत होतो आणि ते मागे धावत होते माझ्या. काय? हो पप्पा. मग पुढे काय झाले? पुढे काय होणार, तुम्ही आल्यावर ते गेले. तो उठला, हात जाऊन हात धुवून आला आणि मग शांतपणे टी व्ही बघून झोपून गेला. मला मात्र झोप आलीच नाही रात्रभर. मागेही एकदा असेच झाले होते. सकाळी उठल्याबरोबर म्हणाला, पप्पा आजोबा आले होते का? रात्री त्यांच्याशी खूप तुम्ही जोराजोरात बोलत होतात. मी ऐकत होतो सगळे. तुम्ही बोलत होतो आम्ही तर म्हणाला आठवत नाही. हे काय चालले आहे त्याचे? माझ्या बाबांना त्याने पाहिलेले नाही प्रत्यक्षात. त्याच्या जन्मापूर्वीचं किमान 2 वर्ष आधीच ते निघून गेले आहेत. त्यांचा एकमेव फोटो आहे आमच्या घरात, तोही फोटोग्राफरने काढलेला नाही तर त्यांच्या एका जुन्या फोटोवरून माझ्या एका आर्टिस्ट मित्राने तयार केलेला आहे, तोही अर्धा. पण आमूच्या एकंदरीत बोलण्यावरून असे वाटत होते की ते प्रत्यक्ष आले आहेत समोर त्याच्या आणि तो खेळतो बोलतो आहे त्यांच्याशी. कसे शक्य आहे हे? गेल्यावर कधीही माझ्या किंवा दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात आलेले नाहीत हे त्यालाच का दिसत असावे? मागे एकदा श्राद्धासाठी कावळ्याला पान ठेवतानाही तो असेच काही म्हणाला होता. आजोबा असे कसे असतील कावळ्यासारखे? आजोबांचे डोळे गाईसारखे दिसतात. मला आपण गाईला पान देऊया. शाळेत गेलो त्याच्या तर त्याच्या शिक्षिका म्हणाल्या, कधी कधी तो कसल्या तरी विचारात असल्यासारखा बसून राहतो. बऱ्याच वेळा त्याच्या लक्षातही येत नाही आपण शाळेत आहोत ते. आणि सर्व गोष्टींची मला काळजी वाटते, नेमकं काय सुरू असेल याच्या मनात, काय येत असतील बाबा याच्या समोर. माझ्याशी खेळण्याची त्यांची इच्छा बाकी राहिली असेल का लहानपणी? इच्छा राहिली कोणती तरी मागे तर खरेच का असे होत असावे की आमूचा फक्त भ्रम असेल हा? म्हणावे तर सगळ्या गोष्टी नीट कशा आठवतात त्याला, मला काही समजेल असे झाले आहे. मी आठवणीने पाहतो बाबांच्या फोटोकडे. त्यांचे डोळे मला आता गाईसारखे वाटायला लागले आहे. रोज संध्याकाळी घरी गेल्यावर माझ्या लहानग्याबरोबर खेळायचे ठरवले आहे. कोणती तरी इच्छा अपुरी राहिली असावी की मग परत खाली यावे लागते, होय ना? अर्धवट जागी असे सुनसान काळी रात्र, प्लॅटफॉर्म नंबर 1, धुवाधार कोसळणारा पाऊस आणि तो डोळ्यावर झोप, शेवटची गाडी निघून गेल्यावरची नीरव शांतता, हळूहळू रिकामा होत जाणारा प्लॅटफॉर्म, पोटाशी पाय दुमदुम झोपलेले आणि पावसाची झळ सहन करणारे आदिवासी लोक, बाकाखाली रात पिढ्यांची किरकिर, पोलिसांच्या काठीची शेवटची फेरी आणि स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये टेबलावर डोके ठेवून झोपलेला स्टेशन मास्टर. आता खाली जायला गाडी. सकाळी 4:36. त्याच्या पाठीमागच्या भिंतीवरच्या घड्याळात 2 ठोके ठण ठण. त्याच्या डोक्यातही ठोके ठण ठण ठण. 1, 2, 3 अनेक. आई वाट पाहत असेल 2 दिवसांपासून.
ताप होता अंगात, तरीही बसली असेल वाट पाहत उपाशी, एरवी कधी येतात ते वेळेवरती, आज यायचे आणि आज तर पगाराचा दिवस म्हणून बायको झोपून गेली असेल, सोनीवरचा पिक्चर बघून मुलगी अर्धवट जागी असेल, बाहुली आणायला सांगितली होती आपण पप्पांना, कदाचित त्यामुळेच वेळ झाला असेल असे म्हणून सतत दाराकडे पाहत असेल, त्याला बाहुली आठवली, मुलगी साठवली, सकाळी निघताना तिला बाहुली आणण्याचे त्याने कबूल केले होते, पगार झाला, बाहुली घेतली, मित्र भेटले, घोडघोट घेतली, कशी बशी शेवटची गाडी पकडली, डोळे उघडले तर नेहमीचे स्टेशन सोडून गाडी चार स्टेशन पुढे आलेली आणि शेवटची गाडी निघून गेलेली, त्याने हात हातला बॅगेत, बाहुली डोक्यात डोक्यात शांतपणे पडली होती, पिंगट कुरळे केस, इवलेसे लाल चुटूक ओठ आणि उघड मीठ करणारे डोळे, तो धावत आला हायवेवर, एखादा ट्रक मिळेल खाली जायला, उभा राहिला छातीला धरून कोसळणाऱ्या पावसात, जाणारे हजार ट्रक दिसत होते त्याच्या गावाच्या दिशेने, दिसत नव्हता कोणा रस्त्याचा पत्ता, दिसत नव्हता कोणालाच त्याचा हात, नव्हे तो उभा आहे हे मुळे कोणाच्याही खिसगणितीत नव्हते, त्याने जरा हात झटकून घड्याळात पाहण्याचा प्रयत्न केला, काटे पाण्यात तरंगत होते, ती नाडी बहुधा थंड पडली असावी, डोके सुन्न झाले होते त्याचे, भिजला होता तो पूर्ण अंगावरल्या कपड्यानिशी, डोळे मिटत होते आपोआप झापड आल्यासारखे, कोणीतरी ढकलल्यासारखा तो स्टेशनवर परत आला, स्टेशनवर आता फक्त रातकिड्यांचा आवाज आणि पावसाची झड, पाय पोटाशी घेऊन झोपलेले गारटलेले आदिवासी, बाकाखाली झोपलेले कुत्रे आणि त्याच्या केबिनमध्ये पेंगणारा हाडकोळा स्टेशन मास्तर, त्याने बॅग घेतली घट्ट उराला कवळ कवळ कवळून, पाय घेतले दुमडून आणि झोपून दिले बाकावर स्वतःला, बाका खालचे कुत्रे जरा हल्ले परत झोपले, तोही पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडले, तो झोपलेला बाप कोणीतरी रोडाच्या मध्यभागी नेऊन ठेवलेला आणि बाहुलीचा उजवा हात त्याच्या ओल्या केसांतून हळूवार फिरत असलेला, आता आपल्या सर्वांची वावा किंवा आई जाण्याची वय झालेली आहे, तो तसा कधीही विक्षिप्त वाटला नाही मला, जरा विचित्र वाटायचा पण त्याचे तसे कधी फारसे वाटलेच नाही मला, नव्हे तर इतर कोणालाही, मैत्रिणीच्या मुलांचा पहिल्या वाढदिवसाला गेलो होतो त्याच्याबरोबर, तिने आपले एक वर्षाचे गोंडस मूल दिले त्याच्या हातात आणि म्हणाली हा तुझा मामा बरं का, त्या बाळाचे गालगुच्छे घेत हा त्याला म्हणाला तुझ्या आईनं आम्हाला मामा बनवले, लग्नाआधी लाईन मारायचो आम्ही तुझ्या आईवर, आम्हाला हसावे की काय करावे कळेना, कविता लिहायचा तो दारू इतक्या खूप, मराठी साहित्याविषयी पोटतिडकीने बोलायचा, या वयात बियर पिणे म्हणजे कॉलेजच्या पोरांनी बाटलीने दूध पिण्यासारखे आहे असे म्हणायचा, तीन वाक्यानंतर एखादा तरी शब्द दारूबद्दल असायलाच हवा, म्हणजे समोरचा न पिणाराही जरा वेळाने बारचा रस्ता विचारायला लागतो असा अनुभव आहे, छाती टोकपणे सांगायचा, तुफान दारू प्यायचा आणि पाजायचा.

पगाराच्या पहिल्या आठवड्यात सिगारेटची पाकिटे आणि मग नंतरच्या आठवड्यात त्याच पाकिटात बिड्या आणि त्याचे सरळ सोपे गणित होते. कोणत्या टॉकीजात कोणता पिक्चर लावलाय हे तर त्याला माहिती असायचेच, पण कोणत्या पिक्चरमध्ये किती वाजून किती मिनिटांनी तो शॉट आहे याची इत्यंभूत माहिती त्याला असायची. आणि मग कोणत्या पिक्चर मध्यंतरानंतर बघायचा आणि कोणत्या मध्यंतरानंतर सोडायचा हे विचारण्यासाठी ऑफिसची पोरे त्याला धरून बसायची. फक्त तसले शॉट दाखवणारे व्हिडिओ सेंटर त्याने शोधून काढले होते आणि एक एक करून ऑफिसच्या सगळ्यांना त्याची चव दाखवून आणली होती. कोणत्याही नव्या गावात गेलो तर त्या गावातले सिनेमांचे थिएटर आणि ती जागा आपल्याला माहिती पाहिजे असे त्याचे ठाम मत होते. खानविलकरचे वडील वारले म्हणून त्याच्याकडे गेलो त्याच्यासोबत. आता खानविलकर अडकले आणि मुख्य म्हणजे त्याच्या आईकडे काय बोलायचे याचा विचार करत आम्ही आत गेलो. खानविलकर समोरच बसला होता. हा गेला त्याच्याजवळ आणि म्हणाला, त्याचं काय आहे खानविलकर, आता आपल्या सर्वांची वय झालेली आहे बाबा आणि आई जाण्याची. आज आम्ही मोठे झालो आणि ते गेले, उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार काय. करत असताना त्याने असा चेहरा केला होता की त्याही परिस्थितीमध्ये खानविलकरला हसू आवरेना कठीण झाले होते. नंतर म्हणाला, ते जाऊ दे, आता तू काही सिगारेट ओढणार नाहीस, आधी ते होते म्हणून धाकाने ओढत नव्हतास, आता ते नाहीत म्हणून दुःखाने ओढणार नाहीस काय. पण आम्ही ओढली तर चालेल ना, आमचे चेहरे पाण्यासारखे निघताना म्हणाला. त्या आईला, आमचा बाप आधीच गेला लहानपणी, ते बरे झाले, चला आता जरा निवांत बसूया. काल तो गेला कारणे अनेक, खूप कविता, खूप दारू. रात्री आंघोळीचे पाणी काढता काढता आई म्हणाली, आमू एवढी असेल का रे त्याची मोठी मुलगी. मी जरा थबकलोच, का कोण जाणे त्याचे ते वाक्य आठवून गेले. आता आपल्या सर्वांची वय झालेली आहेत, आपले बाबा किंवा आई जाण्याची. आज आम्ही मोठे झालो आहोत आणि ते गेले, उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार काय. तर मग घेऊया एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, एकत्र राहा. आचार्य 90 FM ऑन रेडिओ, आर जे वैभव.

पुन्हा ललितलेख संग्रह सावी, हा तर पावसाळी ऋतू नव्हे, काचेवर अंधुक्षी थरथर सुरू आहे, माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात, पाऊस असा वेळी, हा तर पावसाळी ऋतू नव्हे, मी धावत येतोय अंगणात, समोर निळे भोर आकाश आणि असंख्य चांदण्या, शेवटच्या गाडीतला म्हातारा मॅनेजर घेऊन स्टेशनकडून गावात जाणारा जोखमीचा टांगा, समोरच्या कंपाऊंड मधून येणारा मर्क्युरी दिव्याचा उदास पिवळट वास, अंगावर पाण्याचे कळत न कळत से थेंब पडत आहे, मी उंजळ करतो पुढे, एक थेंब घट्ट बसलाय चिकटून हाताला, चमकता मोती माती मऊ लागते आहे खाली, पायांनाही जाणवते आहे ओल, माती भिजल्याचा वास पाऊस अशा अवेळी, हा तर पावसाळी ऋतू नव्हे, डोक्यावर पडतो आहे एक एक थेंब, घरंगळत जातो आहे खोल खाली केसांतून आत मुळापर्यंत, पाणी स्तब्ध आहे, सावध ऐकत आहेत पावसाचे असे अवेळी उतरून येणे खाली, पक्ष्यांना जाग नाही, किती वाजले असावेत आता काही अंदाज लागत नाही, मी वर येतो परत, हॉलमध्ये ओळीने झोपलेत सर्व, आई मुले बायको त्यांच्याही स्वप्नांना येत असेल का ओल्या मातीचा वास, माझे अंथरूण कुठे आहे, मी बेडरूम मध्ये येतोय, थंड वाटते आहे आत, बंद आहे पंखा, मी खिडकी ओढून घेतो हळूच, सळसळतोय पडद्यांचा पदर, थरथरता आहे तावदाने, माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात पाऊस, अशा अवेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे, मलाच जाणवते की ही थरथर, मलाच जाणवते का हे भिजल्या मातीचे स्पर्श, मलाच फक्त मलाच ऐकू येतो आहे का भिजल्या मातीचा वास, जोखमीचा टांगा परत चाललाय स्टेशनच्या दिशेने, जोखमीने रेकॉर्ड घातलाय स्वतः, घोडा भिजतोय पावसात, रस्त्यावर तुफान साचले पाणी, पहाड गाडीची वेळ झालीये, घोडा बेभान झालाय, भिजल्या मातीचा वास निथळतो आहे त्याच्या कातडीवरून, माझी बॅग मी फाटकाजवळ आणून ठेवली आहे, मी छत्री घ्यायला विसरलेलो नाही, इथूनच जवळच आहे स्टेशन, जोखमीच्या टांग्याचा आवाज जवळ जवळ येतोय, भिजलेला घोडा मध्ये मध्ये झटकतो आहे मान, अंगावर पाण्याचे कळत नकळत थेंब पडत आहेत, माझ्या भिजलेल्या मातीचा वास भिजतो आहे, पाण्यातून वर धावत सुटतो आहे मी, एकाच दमात पार करतो आहे मी रेल्वेचे रूळ, पहिल्या पहाड गाडीला करतो आहे सलामी, तिच्या चाकांची थरथरत उतरत जाते आहे माझ्या आत, तिच्या पिवळशार प्रकाशात दिसतात मला असंख्य तुषार, पावसाचे लालभड आवाज मिसळून जातो आहे माझा, तिच्या स्वतःच्या लईत माती भिजलेला वास सार्वभौम, पावसात भिजत तसाच उभा असलेला जोखमीचा घोडा, मीच्या मानेतून रक्ताची ओघळ आणि माझ्या सर्वांगावर हळूहळू पसरत जाणारी पहाट जांभळी लागली, शेवटची गाडी, शेवटची गाडी निघूनही गेल्यावरही तो बराच वेळ उभा राहिला स्टेशनात, खिशातली एकमेव सिगारेट त्याने बाहेर काढली आणि माचीस नाही म्हणून परत ठेवून दिली, रेल्वे लाईनच्या कडेने पसरलेल्या झोपडपट्टीच्या बाजूने तो चालत राहिला, एकदम काहीतरी आठवावे महत्वाचे तसे त्याने परत एकदा सिगरेट काढली आणि परत ठेवून दिली खिशात, पुत्री आज भुंकली नाही, अंगाची जरा चाळवा चाळव करून परत पडून राहिली, कोणाची तरी वाट पाहून थांबून गेल्यासारखी, फाटक ओलांडून तो बाहेर आला, चालत राहिला अर्ध्या वाटेतच त्याला पावसाने गाठले, झाडीत दबा धरून बसल्याप्रमाणे एकदमच आला तो अंगावर, त्याच्या मस्तकावून झिंझिण्या उठल्या क्षणभर आणि इतक्या वेळ भिजून राहिलेले रक्ताचे ओघळ वाहू लागले गालावरून खाली, मगाशी स्टेशनकडे जाताना अडखळून पडला होता तो रेल्वे लाईनवर आणि खूप पडली होती बनी मोठी कपाळावर, आठवले त्याला आता बराच वेळ झाला होता, एवढा वेळ विसरूनही गेला होता तो, पावसाने आठवण करून दिली जखमीची, पाऊस असाच असतो, जुन्या जखमांच्या खपल्या ओरबडून काढणारा, झिंझिण्या आणणारा, त्याने आधी डावा आणि मग उजवा हात घट्ट धरला जखमेवर दाबून, मग दोन्ही हात केले बाजूला, चालत राहिला तो सरळ, आपले घर त्याच दिशेला असावे असे समजून, ही शेवटची यानंतर आता थांबायचे नाही असे म्हणून तो
सगळ्या गाड्या जाईपर्यंत थांबला होता स्टेशन. घरात जाण्यापूर्वी सिगारेट ओढावी त्याला वाटले, पण माचिस नव्हती जवळ. माचिस घरात होती आणि सिगारेट त्याच्या खिशात होती. तो बराच वेळ विचार करत थांबला. फक्त माचिस आणण्यासाठी घरात जाणे त्याला पटत नव्हते, घरात जाण्यासाठी दुसरे काही कारण त्याला आता सुचत नव्हते. तरीही तो तसाच आलावर दरवाजा बंद होता बाहेरून, मोठे कुलूप लटकत होते बाहेरच्या पुतळी कडीला. आपण चुकून दुसऱ्याच्या घरापाशी आलो नाही ना, घरच बदलले आहे या लोकांनी. आपण बाहेर असताना तो शांतपणे बसून राहिला जिन्याच्या पायरीवर. सिगारेट निदान पाहावी तरी एकदा म्हणून त्याने हात घातला खिशात, तर जाव्यांचा जोडा लागला हाताला आणि मग एकदम त्याला फ्रेश वाटायला लागले. त्याने अंगणात एक फेरी मारली, शिळ घालून पाहिली, कपाळावरची जखम परत परत दाबून पाहिली. आता ती बरी झाली आहे त्याला वाटले. त्याने भिजलेली सिगरेट जपून बाहेर काढली, तशीच हातात धरली, वर आला. गडाळ्यात तरी ठोके पडले, त्याने चमकून पाहिले. त्याला आवरायला हवी फटकन असे म्हणून तो पहिली गाडी यायच्या आतच जाऊन उभे राहायला हवे स्टेशनात, त्याने विचार केला. त्याला घर जरा अनोळखीच वाटले आज. त्याच्या गैरहजेरीत वस्तूंनी आपल्या जागा बदलल्या असाव्यात असेही वाटत राहिले त्याला. त्याने गॅस ऑन केला, माचिस सापडत नव्हते. तो तसाच बाथरूममध्ये घुसला, बाहेर आला तर कसला तरी वास पसरून राहिलेला घरभर. तो किचनमध्ये आला. आपण वेळेच आहोत, माचिस नाही म्हणून थांबून राहिलो. समोरच लायटर होता पडलेला, गॅसचा. त्याने लायटर दाबला, कसला तरी भडका उडाला. त्याला थोडे उद्धार वाटले, मोठा उजेड दिसला समोर आणि मग एकदम आला. जाग आली तेव्हा त्याच्या सर्वांगावर पांढऱ्या पट्ट्या होत्या. हॉस्पिटलमध्ये वास पसरून राहिला होता सर्व. त्याच्या आजूबाजूलाच हिरवे पडदे लागले होते. बाहेर कोणीतरी खुजबुजत होते. हल्ली उठतात रात्री अपरात्री आणि स्टेशनकडे जातात. त्या दिवशी दिवसभर आमच्या सोबत होते. चावीही आमच्याकडेच होती घराची. रात्री कधीतरी सटकले, शेजारचे गावी जाताना नेमके यांच्याकडे चावी देऊन गेले होते. त्यांचा मुलगा येईल म्हणून आपले घर समजून ते त्यांच्याच घरात शिरले आणि सिगारेट ओढायला म्हणून माचिस काडी ओढली आणि एकदम भडका उडाला. बहुतेक शेजारचे बाहेर जाताना गॅस नीट बंद करायला विसरले असणार. त्याला वाटले आपल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून स्टेशनकडे घेऊन जात आहेत. जरा पाय उचला. त्याने आजूबाजूच्यांना फटकारले. शेवटची गाडी यायच्या आत पोहोचायला हवे स्टेशनात. रेल्वेच्या अख्ख्या डब्यात बर्फ भरून ठेवला आहे आणि निजवले आहे आपल्याला एकटेच त्या थंड डब्यात, असे त्याला वाटायला लागले. त्याच्या डोळ्यासमोर झापड यायला लागली आणि हळूहळू त्याला हलके, अजून हलके वाटायला लागले. फकीर, हिरवी कपनी, पांढरी शुभ्र दाढी, स्वच्छ तकतकीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षापात्र रिकामे. रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात. पहाट व्हायला अजून वेळ असतो. पहिली गाडी यायला अजून अवधी असतो आणि स्टेशनकडच्या पुढच्या बाजूला स्मशानातून ताज्या चितेची राख अंगाला लावून तो येऊ लागतो हळूहळू त्याच्या घराच्या दिशेने. चालताना त्याच्या पायाचा आवाज होत नाही, हातातल्या चिमट्यांची किंकिन मात्र धुसर पसरत असते. त्याच्याबरोबर खांद्याला लटकलेला कंदील जळत असतो मंद. त्याच्या उजेडात त्याची सावली होत असते. मागे पुढे अनवाणीच असतात त्याचे पाय. जोळी गच्च असते भरलेली. केस बांधवलेले असतात घट्टवर. स्पष्ट दिसत असतात कपडावरचे तिहेरी शुभ्र पट्टे. तो तसा जवळ जवळ येतो. घराच्या अंगणातली झाडे सरकून स्तब्ध होतात. कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटी सोडत नाहीत, पडून राहतात तशीच. याच वळणावर याच वाटेवर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य नाईट FM, युअर ऑन रेडिओ. ललित लेखक.

विश्रांतीनंतर पुन्हा कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटे सोडत नाहीत, पडून राहतात तशीच. पहाटेपूर्वीच उमलण्यासाठी तयार असलेले कळ्यांचे घोस हळूहळू थांबवून धरतात त्यांचे श्वास. वरच्या पानातून झिरपत झिरपत आलेला पाण्याचा थेंब थांबून राहतो मध्येच, किंवा सावकाश उतरतो तळाच्या मातीत आवाज न करता. इतका वेळ शुभ्र प्रकाशणारा चंद्र लगबगीने जातो ढगांच्या आड, तो येतो एक अखंड फेरी मारतो घराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, भिक्षापात्र उंचावतो, बसतो ध्यान मुद्रेस मध्ये स्थिर, झोळीतले मोठभर तांदूळ उडवतो सभोवार, हातातला चिमटा दाबून धरतो मातीत, डोळे मिटतो घट्ट, पुटपुटतो काही अस्पष्ट, तो उठतो, आपली पायघोळ कफनी सावरत जवळ येतो त्याच्या, चिमूटभर राख लावतो कपाळाला, हातातल्या चिमट्याने स्पर्श करतो त्याच्या छातीला, मोकळे भिक्षापात्र धरतो समोर, पाहतो डोळ्यात डोळे घालून खोल, कुरवाळतो धाडी हलकेच टाकतो कसली तरी सागर अंगावर, उग्र दर्प असलेली वळतो मागे पुढे जातो जरा, परत थांबतो पाहतो वळून मग निघून जातो वेगाने, फाटक बंद केल्याचा मोठा आवाज होतो, चिमट्याचा आवाज होतो शिन शिन, कंदील लहान लहान होतो युवल्याच्या ठिपक्यासारखा. चंद्र बाहेर पडतो ढगातून हळूच, सोडतो आपला ताबा, रात्रीला आधीन करतो सूर्याकडे, सर्व काही आलवेल असल्याची ग्वाही देतात, आकाशभर होतात आणि त्याला जाग येते. त्याला सर्व आठवत असते, स्पष्ट दिसत असते, जसेच्या तसे समोर स्वच्छ उजेड असतो सर्वत्र, स्वप्नच असते ते केवळ स्वप्न, पण त्याने जेथे हातातला चिमटा लावलेला असतो छातीच्या त्या भागातून थेंब थेंब रक्त उघडत असते. कपनी, पांढरी शुभ्र दाढी, स्वच्छ तकतकीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षा पात्र रिकामे, असा एक फकीर रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात रोज अजूनही. एकटा थोडा पुढे चालत गेल्यावर त्याला जाणवलं की तो एकटाच चालला आहे भर रस्त्यावरून. रात्री आजूबाजूला कोणीच नाही, त्याला आश्चर्य वाटते. घाबरलाही तो जरा, त्याने जरा थांबून कानोसा घेतला, एक सलग काळोख समोर मागे सर्व दूर आणि आजूबाजूला कोणीही नाही. त्याला आणखी एक गोष्ट आठवली आणि तो चमकला. मघाशी ज्या गाडीने तो स्टेशनवर उतरला त्या 12 डब्याच्या गाडीमधून कोणीही उतरले नव्हते त्याच्यासोबत. ती पूर्ण गाडी रिकामी होती, म्हणजे असे की एका पूर्ण रिकाम्या गाडीतून त्याला एकट्यालाच या स्टेशनवर सोडण्यात आले होते. त्याने सगळा प्रवास एकट्याने केला होता. त्याच्या अंगाला घाम सुटला. त्या गाडीला मोटरमन तरी होता ना, की कोणाच्या तरी सांगण्यावरून गाडी एकटीच आली होती त्याला सोडायला. मध्ये एखादे स्टेशन लागले आणि गाडी थांबली हेही त्याला आठवे ना. तो तसाच उभा राहिला एकटा. त्याने कपाळावरचा घाम पुसला. घरी तर जायलाच हवे होते. त्याने पत्ता लिहिलेला कागद काढला, परत परत वाचले आपलेच नाव, पण कसे जायचे ते कळेना त्याला. निघताना त्याने काही खुणाही बांधून ठेवल्या होत्या, पण त्यातली एकही खून आता पटेना. आणि रस्त्यावर तर कोणीही नाही. तो एकटा तो तसाच चालत राहिला पुढे. इथे एक वडाचे झाड होते ना, त्याच्या उजव्या बाजूला एका मोठ्या दगडाला वळसा घालून जरा पुढे गेले की एक रस्ता क्रॉस करायचा आणि मग त्याचे घर. पण ते झाड कुठे गेले इथले, की आधीही ते नव्हतेच उभे. थांबला क्षणभर. आपण असे इकडून स्टेशनवर आलो म्हणजे आपल्या मागे स्टेशन आणि सरळ पुढे गेले की घर. त्याने विचार केला आणि तो चालत राहिला अंदाजाने. समोर पत्ता असलेला कागद त्याने नीट ठेवून दिला वरच्या खिशात. आपल्या पाठीमागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतोय असे वाटले त्याला. त्याने मागे वळून पाहिले. एक जण सपासप चालत येत होता त्याच्या मागून, हातात बॅटरी घेऊन. चला निदान कोणीतरी आहे, त्याला वाटले, याला पत्ता विचारता येईल असे म्हणून त्याने खिशातला कागद बाहेर काढला. तो माणूस पुढे आला, थांबला त्याच्याजवळ आणि कागद पुढे करून म्हणाला, मला इथे जायचे आहे, जरा सांगाल का? आणि हसला. त्याने कागद नीट हातात घेतला, पाहिला बॅटरीतल्या प्रकाशात तर ह्याचेच नाव लिहिलेले आणि पत्ताही ह्याचाच. याला आश्चर्य वाटले. काही विचारणार इतक्यात आणखी दोघे जण येऊन उभे राहिले त्याच्यासमोर. त्याच्याही हातात एक एक कागद आणि त्यांचेच नाव लिहिलेले. तो तसाच उभा राहिला, फडफडत राहिला त्याच्या हातातला कागद आणि आणखी दोन असे म्हणत सगळ्या बाजूंनी यायला लागले माणसांचे लोंढे. प्रत्येकाच्या हातात पत्ता आणि त्या
त्यावर बहुधा याचेच नाव लिहिलेले. त्याला काही समजेना, तो पाहत राहिला आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली की त्यातला प्रत्येक माणसाचा चेहरा त्याच्यासारखाच होता. तो घाबरला, पळत सुटला. मग मागे स्टेशनच्या दिशेने कसा बसा गाडी उभी होती स्टेशनात, जीवाच्या आकांताने त्यांनी गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, तर आत मघाच्याच माणसांनी डबा खचाखच भरलेला. एक गाडी, दुसरी गाडी, तिसरी गाडी जरा जरा वेळाने जायला लागली. त्याच्या समोरून प्रत्येक गाडीत मघाच्या माणसांचा जमाव आणि प्रत्येक गाडी खचाखच भरलेली. तो तसाच उभा राहिला पुढच्या गाडीची वाट पाहत आणि त्याला जाणवले आपल्याच एकटेच सोडण्यात आले आहे. आपण ज्या स्टेशनवर उभे आहोत तेही आता खचायला लागले आहे. हळूहळू खचत चाललाय त्याचा एक एक भाग, मातीचा एक एक थर वेढून टाकतो आहे आपल्याला. आपण ओढले जात आहोत खोल खोल खाली, असे वाटून त्याने गच्च मिटून घेतले डोळे आणि सलग झेलत राहिला तो चहूबाजूंनी अंगावर कोसळणाऱ्या मातीला. सावी जोगती. त्याला जाग आली तेव्हा तो एका रेल्वेच्या डब्यामध्ये होता. त्याच्या समोर दोन तीन जोगडे बसले होते, कुजबुजत होते आपापसात. त्यातला एक जण काजळ घालत होता डोळ्यात आणि थोकत होता खिडकीतून बाहेर. तोंडावर दोन बोटे उभी धरून सर्वांनी गडद हिरव्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या आणि काळ्या रंगाची जाड कांकणी घातली होती हातभर कचकड्यांची. त्यांच्या डोळ्यावर अजूनही कसली तरी ग्लानी होती. त्याने स्वतःकडे पाहिले आणि पाहतच राहिला. त्यांच्या अंगावर साडी होती आणि हात कांकणे तो कापायला लागला थरथर. त्याने परत एकदा समोरच्या जोगत्यांकडे पाहिले आणि मग स्वतःकडे. त्याचा खरा चेहरा त्याला नीट आठवेना, तो त्या जोगत्यांसारखा झाला असावा असे वाटून त्याने परत दोन्ही हातांनी गच्च झाकून घेतलेला चेहरा, तर हात झाले पिवळे धमक. त्याने रुमाल काढण्यासाठी हात नेला खिशाकडे, तर हळदीचा दाट डाग पडला साडीवर. त्याला रडू यायला लागले. समोरच्या झोपट्यांचे त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हते. त्याने उठायचा प्रयत्न केला तर कोणीतरी दाबून बसवले त्याला खाली. त्याने पाय हलवण्याचा प्रयत्न केला तर छनछन आवाज आला पायातल्या पैंजणाचा. त्याने पाय वर केला तर बोटामध्ये घातलेली नक्षीची जोडवी स्पष्ट दिसली त्याला. आपण इथे कसे आलो, केव्हा आलो, काहीच कळेना त्याला. ते समोर बसलेले लोक कोण असावेत आणि आपल्याला असे कुठे नेले जात आहे हेही कळेना त्याला. दरम्यान कोणत्या तरी स्टेशनात गाडी थांबली. त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अनोळखी वाटले त्याला स्टेशन. आणखी दोन तीन जोगते चढले डब्यात. त्यांनी चढल्या चढल्या हातातल्या पिशव्या उघडायला सुरुवात केली आणि तसल्याच हिरव्या गर्द साड्या काढून त्याच्या समोरच बदलायला सुरुवात केली. त्याने डोळे मिटून घेतले गच्च आणि तो पडून राहिला तसाच बराच वेळ. गाडीने हॉर्न वाजवत त्याने आवाजाने जरा डोळे किलकिले करून पाहिले. गाडी आता बोगद्यातून जात होती, बाहेर पिकान काढत होता आणि आत आकाश पिवळा उजळ झोपट्यांनी आता कडे केले होते. मोठ्या मोठ्या आवाजात कसली तरी गाणी म्हणत होते ते. त्याने परत उठण्याचा प्रयत्न केला. आता त्याला छान उठायला येत होते. तो उभा राहिला. हातवर करून त्याने आळस झटकला, साडी नीट केली, पिशवीतून काळजाची डबी काढली, आरसा काढला, दोन्ही पायात आरसा घट्ट धरून त्याने छानसे काजळ घातले डोळ्यात. डबी आणि आरसा नीट ठेवून दिला पिशवीत आणि हळूहळू सामील झाला झोपट्यांच्या गर्दीत. आणि हळूहळू सामील झाला झोपट्यांच्या गर्दीत. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. ललित लेखसंग्रह सावी, ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर सर यांचा. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, RJ वैभव सोबत.

घेणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. ललित लेखसंग्रह सावी, ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर लिखित. आपण मागील भागात ऐकलं, आजच्या भागातही सावी हा ललित लेखसंग्रह आपण ऐकणार आहोत आर जे वैभव सोबत, आचार्य 90 FM रेडिओ आर जे वैभव. तू येतोस आणि सर्व काही मनाप्रमाणे घडत जाते, एक एक गोष्टी अगदी ठरल्याप्रमाणे होते. घडत चालला आहे आपल्या माझ्या, मोर पंख फिरावे हळूवार तसे अनुभवते आहे दिवस तुझ्या बरोबर. अगदी सावलीप्रमाणे असतोस माझ्या आत आणि बाहेर. तू इतरांसाठी काय आहेस, कोण आहेस माहित नाही, पण माझ्यासाठी शब्दात बांधणे शक्य नाही. तरी माझ्यासाठी तू म्हणजे माझ्यासाठीची मीच परत. तू येतोस तेव्हा फक्त तुझा असतो ऋतू, देहभान विसरून जाते आणि दुसरे कुठलेही जग मला आठवत नाही जराही. आठवते ते फक्त तुझे असणे, जेव्हा आठवतात ते क्षण एका वेगळ्याच

तुझी किमया रंगू लागली आहे, आता मी स्वतः माझी पायवाट चालू लागली आहे। मी आता माझ्याबद्दल विचार करते कधी कधी, आठवत बसते पाठीमागचे दिवस। तू हाक मारायचास आणि मी ना ऐकल्यासारखे करत जायचे, काही ना काही कारण काढून तू बोलायला पाहायचास माझ्याशी आणि मी दुर्लक्ष करत राहायचे। आणि एक सांगू, तेव्हाही अगदी तेव्हाही सतत वाटत राहायचे मला की तू यावेस जवळ, बोलावेस माझ्याशी, हाक मारावीस मला। नव्हे मी वाट पाहत राहायची तुझ्या येण्याची। काही कारणाने तुला जर उशीर झाला यायला तर चैन पडायची नाही मला। तू यायचाच धावत पळ नेहमीप्रमाणे विश करायचा, पण मी प्रतिसाद द्यायचीच नाही कधी। आता माझी मला गंमत वाटू लागली आहे, आता बदलले आहे सगळे, तू बदलून टाकले आहेस मला अंतर्बाह्य। आता मी मारते पहिली आग, आता मी राहते थांबून तुझ्यासाठी, आता मी बोलते आहे सतत तुझ्याशी। माझे तुझ्यामध्ये रूपांतर होते आहे हळूहळू असे वाटते आहे। आता आरशात पाहतानाही मला आधी तुझा चेहरा दिसतो। एक सांगू तुला, मी आता माझी अधिक काळजी घ्यायला लागले आहे। स्वतः सजताना तुला सजवण्याचे सुख घ्यायला लागले आहे, स्वतःला जपताना तुला जपण्याचे सुख घ्यायला लागले आहे। तुझ्याच पत्रांचे संदर्भ घेऊन लिहिले, कारण सर्व काही असते लिहायचे पण क्रमवार लावत जावे, एक एक दुवा आणि आपल्याही नकळत विजत जावा एक एक आपल्या मागे, तसे होते तुला लिहिताना। मला जर लिहायचे असेल तर त्यासारखी दुसरी सोपी गोष्ट नाही असे तू म्हणतोस ते खरेच, पण मनातल्या मनात लिहायचे असेल तर प्रत्यक्ष कागद घेऊन बसते समोर आणि मग तसाच राहतो का? पेन मधून उतरत नाही शाईचा पेन, निरक्षर झाल्यासारखे वाटते रे मला। मग मी परत काढते सगळी तुझी सगळी पत्रे, तुझ्या कविता, आणि मग वाचत राहते त्यातलेच काही तुला लिहित राहते। गंमत आहे ही कवी, आधी तू मला लिहायचे आणि मग तेच परत माझे म्हणून मी तुला सांगत राहायचे, आवडते ते मला। कधीतरी वाटते अशी पाणीच्या पाणी लिहिली जावी तुझ्यासाठी एक सलग, पण ते तसे फक्त वाटते इतकेच। या भेटीत तू माझ्याशी नव्या घराबद्दल बोललास आणि ते न पाहताही मी तिकडे जाऊन पोहोचले सुद्धा। सगळे दिसायला लागले समोर, सगळे सामानही घेतले मी लावायला, तुझी पुस्तके, तुझ्या कॅसेट, तुझी मेडल्स, कोठून कोठून जमा केलेल्या तुझ्या वस्तू, पेंटिंग, तुझे लिहिण्याचे टेबल मात्र मी किचन समोर मांडून ठेवले। दोन कारणे आहेत त्याची, तू लिहित असलेल्या मला दिसला पाहिजेस हे एक, आणि मी तुझ्यासाठी आत काहीतरी करत असताना तू मला पाहते आहेस हे मला पाहता आलं पाहिजे हे दुसरे। तू फुलझाडे लाव, मी निगराणी करीन त्यांची, असे तू एकदा म्हणाला होतास, आठवतं? आता सगळ्यांचीच निगराणी तुला करायची आहे, पाहिलेस? हे असे होते, तू काही सांगतोस आणि मी मग अलगद उतरत जाते त्याच्या, तू जवळ नाहीस असे म्हणाले तर मी हे सांगत जाते आहे ते कोणाला, तू जवळच आहेस असे म्हणावे तर मी हे का लिहिते आहे समजत नाही। थांबते कारण पुढचे काहीच दिसत नाही, शेवटी तुझ्याच दोन ओळी घेते आहे थांबताना। हे
पत्र लिहिताना माझ्यासमोर कोणीही नाही, आजूबाजूला खूपसा पाऊस मात्र साचलाय. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ आर.

विश्रांतीनंतर पुन्हा ललित लेख संग्रह सतीश सोळंकुरकर लिखित सावी. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज. पाहिलं मी लिहायला घेतले आणि लोकांच्या मनात पहिला प्रश्न आला की हे सारे कोणाला लिहितो. आता ते अंदाज बांधत आहे आज बांधता येत ते माझ्या लिखाणाच्या दिशेचा मी कोणासाठी लिहितो आहे कोण आहे नेमके माझ्या मनात ज्याच्यासाठी मी इतका स्पष्ट बोलत जातो खरेच कोणी आहे तसे की मी लिहितो आहे माझे मलाच. देवळाच्या पायऱ्या चढून जावे वर उतरत जातो गाभाऱ्याची तोच तो समयचा प्रकाश हळूहळू वाढायला लागतो किंवा असे की डोळ्यांनाच सवय होते अंधाराची आणि मग त्या तसल्या अंधारात आणि उल्याच्या प्रकाशातही आपापल्याला दिसू लागते सगळे काही स्पष्ट. साऱ्या शरीरभर भरून राहतो गाभाऱ्याचा गंध आणि मूर्तीचे अस्तित्व घेऊनच परत तो आपण देवळात कोणीतरी एखादी व्यक्ती आहे जी आजवर मला कधीच दिसली नाही कदाचित आणि मी ऐकू शकलो नव्हतो तिला किंवा कदाचित असेही की आजूबाजूच्या या इतक्या कोलाहलात तिचा आवाज पोहोचलाच नसेल माझ्यापर्यंत किंवा असेही की मी टाळले असेल तिचा आवाज ऐकणे आजवर समजून त्यासाठीच असेल का मी लिहित असता त्यालाच दाखवत असेल का एक एक कोपरा माझ्या आतला आतून आणि बाहेरूनही. पण हे सारे आत्ताच का होते आहे आजवर ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती साधी कधी तो आवाज आज इतक्या ताकदीने का येत असावा माझ्याजवळ का भाग पाडत असावा मला लिहायला खरेच माझे काय चालले आहे आज तरी मी स्पष्ट आहे का माझ्याशी आज तरी मी उतरतो आहे का कागदावर जसा आहे तसा मी का अट्टहास करतो आहे सगळे सगळे लिहिण्यात कोण भाग पाडते आहे मला लिहायला खरेच काहीही समजत नाही. दिवे बंद आहेत सगळे आणि मी अंध सगळ्या घरभर पसरली आहेत पत्रे मी लिहायला घेतलेली लिहिलेली आणि कधीही न पाठवलेली ती पाठवायला हवी होती आता पाठवली तर आत्ता नको फार उशीर झालाय आता तर सुरुवात आहे नव्हे हीच तर खरी वेळ आहे. पण कोणाला पाठवायची ही एवढी सगळी पत्रे आणि पत्ता तरी कुठे आहे माझ्याजवळ. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज असे मी माझ्या एका कवितेत लिहिले होते. तुझे नेमके कोणाचे पत्र मिळाले होते मला तेव्हा मी नेमका कोणाचा पत्ता शोधतो आहे मला काहीच माहित नाही. तुला लिहिण्याचे दिवस तुला वाचण्याचे दिवस हे पावसा पाण्याचे दिवस तुला लिहिण्याचे दिवस तुला वाचण्याचे दिवस
आणि नाचावे तसे आभाळ भरून आलेले. नदी काठी कोणीतरी वाट बघत राहिलेले. रानातून घराकडे लगबग चाललेली. वासरांसाठी एक गाय मागेच राहिलेली. पोत्यांची खोळ घेऊन दाराकडे धावणारी मुले. वर्षा पानाचा ते मलगत झेलणारी फुले. उरणारी संध्याकाळ दिवे लागण झालेली. कांकणाच्या आवाजात भाकर खरपूस झालेली. हलणाऱ्या आठवणी मनात तसा विडीचा धूर. पावसाची सतार तशी आत कुरूर. कागदाच्या नावा घेऊन पाण्यातून धावण्याचे दिवस. पावसा पावसा पाण्याचे दिवस. तुला लिहिण्याचे दिवस. पाऊस आणि खिडकीत उभे राहशील. झाड येईल आते काही शोधत राहशील. घर बंद करून बाहेर निघावेसे वाटेल. मोकळे केस सोडून जरा भिजावेसे वाटेल. उठशील तशी जोरात आणि अचानक जातील दिवे. कोसळणाऱ्या पावसात घर दिसेल नवे. वाटेल असाच आता सतत कोसळत राहावा पाऊस. होऊ नये उजेड व्हावा अंधाराचा उरूस. फुले माळा विकेसात तसा माळून घेशील अंधार. भिरभिरत राहशील घरभर वाजत राहील. लपेटून घ्यावा पदर तसे काही आठवत राहशील. परत नव्याने कोणाची वाट पाहत राहशील. हे सगळे तसे वाट पाहण्याचे दिवस. पाऊस पाहण्याचे दिवस. तुला लिहिण्याचे दिवस. तुला वाचण्याचे दिवस. कोसळणाऱ्या पावसाची उघडून वही बसशील. एक एक पान वाचताना हरवून स्वतःला बसशील. बाहेरचा पाऊस मग हळूवार उतरेला. मोर येतील आपसुकच. हात घेतील हातात. लाख लाख पिसाऱ्यांनी कवळून तुला घेतील. मोराच्या तालावर पाय तुझे पडतील. मध्येच चमकेल वीज आणि चांदण्यांची होईल घर. मोराच्या नादात पाऊस येईल घरभर. जुनाच तुझा ताल तरी तुला वाटेल नवा. जुनाच तुझा ताल तरी तुला वाटेल नवा. तळहात करशील पुढे. सरींचा अलगत उतरेल थवा. घरटे बांधेल पाऊस आणि तुला आत घेईल. ओल्याशा हातांनी काही मागत राहील. त्याच्या तशा मागण्याचे दिवस. त्याच्या तशा रांगण्याचे दिवस. त्याच्यासाठी तुझ्या तशा वागण्याचे दिवस. तर असे हे पाऊस पाण्याचे दिवस. तुला लिहिण्याचे दिवस. तुला वाचण्याचे दिवस. हवी हवीशी वाटणारी मग वाजू लागेल धून. अंगणातल्या झाडाचेही मग जाईल मौन सुटून. त्याच्या येण्याचा संकेत म्हणून पाऊस होईल घनघोर. त्याच्यासाठी नव्याने लयीत नाचतील मोर. वीज उठेल संपून आणि वाट दाखवेल त्याला. आदमीने उभ्या झाडातून गंध आणील वारा. तो येणार म्हणून अवेळी फुलतील ही फुले. भिजलेल्या घरट्यातून पाखरांचे झुलतील झुले. भिजलेल्या अंगाचा तो थेट येईल घरात. कमरेवर हात ठेवून एकटा राहील पाहात. हळूहळू म्हणताना बरसत जाईल पाऊस. जीव घेण्या लईत कोसळत राहील पाऊस. कित्येकदा कोसळशील तू ही आणि पुन्हा सावरत जाशील. कधी त्याला तर कधी स्वतःला आवरत जाशील. हे तसे एकमेकांना सावरण्याचे दिवस. तू त्याला त्याने तुला आवरण्याचे दिवस. एकमेकींना एकमेकात वावरण्याचे दिवस. तर हे तसे पाऊस पाण्याचे दिवस. तुला लिहिण्याचे दिवस. तुला फक्त तुला लिहिण्याचे दिवस. मोर म्हातारा झाला म्हणून खूप दिवसांनी म्हटले तरी कितीतरी महिन्यांनी काल भेटलो आपण. मी तुला भेटण्याच्या नादात सुसाट आणि तुझे नेमके तातडीचे ऑफिसचे काम चालले. मी बोलावले तू आलीस. जरा थांब हे टेबल आवरते आणि आत्ता येते म्हणून परत वर गेलीस. मी थांबून राहिलो नेहमीच्या ठिकाणी. नेहमीचा पाऊस पडायला झालेला आणि वाराही जोराचा. मी वाट पाहतो. मोगऱ्याचा वास येतोय. गजऱ्याचा घमघमट पुढ्यात घेऊन बसलेली एक बाई दिसते आहे. मी सवयीने पुढे जातो. फुले हा तर तुझा वीक पॉइंट. फुले आणावीस तर तूच. असे म्हणत म्हणत आधाशीपणाने वरचे हिरवे कंस पान उघडून सगळे गजरे ओंजळीत घेऊन मनसोक्त सांगणारी म्हणजेच मनसोक्त होणारी आणि मग मी ते स्वतः तुझ्या केसात माळावे म्हणून हट्ट करणारी तू मला माहित आहे. मी गजरे घेतोय तुझ्यासाठी आणि थांबतोय तसाच. मला आठवतोय तुझा आजचा चेहरा. तुला पाहिल्यापासून सतत वाटत राहिले होते की तुझ्यामध्ये काहीतरी बदल झाला आणि तो नेमका लक्षात येत नव्हता.
करायची पोळी आहे माझ्या हातात, तुला ती द्यावी न द्यावी मी बॅगेत ठेवतोय, तुझा चेहरा आठवतोय, आठवतोय तुझे लांब सडक काळे भोरकेस, आणि आठवतोय जेव्हा दोन वेण्या पाठीवर सोडून घर विरत राहायचीस तू, छानसा आंबाडा बांधलेला आणि त्यावर गच्च मोगऱ्याची वेणी, या रूपात तुला पाहणं हा आनंद सोहळा असायचा माझा सर्वांचा. याच वाटेवर याच वळणावर घेऊ एक छोटीशी विषय.

0: ललित लेख संग्रह सतीश सोळंकरकर लिखित सावली। तुझ्याशी बोलताना मग वाटायचे की तुझा वास येतोय मोगऱ्यासारखा, आणि मग जेव्हा जेव्हा दिसायचा मोगरा समोर तेव्हा तेव्हा तुझी आठवण यायची, येत राहायची, तुझा गंध येत राहायचा, आणि वाटायचे तूच आहेस आजूबाजूला, येशील आता इतक्यातच, तुझी वाट पाहणे, पण मग जर मोगरा असेल सोबत तर ते वाट पाहणे कंटाळवाने वाटायचे नाही, कारण मोगऱ्याचे एक एक फुल सांगत राहायचे तुझ्याबद्दल, आणि सतत वाटत राहायचे की तू आहेस इथे आजूबाजूला कुठेतरी, केस का कापलेस तू, नाही आवडले तुला, पण इतके कमी करायचे, चांगली नाही दिसत मी, चांगली पण गरज होती का इतके चांगले लांब सडक केस, अरे जरा वय कमी वाटतं इतकं, काय वय कमी वाटावं म्हणून तू केस होय, पण मला तुला गरज काय त्याची, आणि कशी दिसतेस ते पाहिलंस का, होय असू दे, होईल सवय हळूहळू, आणि तुला काय फरक पडतो, तू आज भेटशील आणि मग परत 6 महिन्यांनी, अच्छा म्हणजे मी तुला भेटणार नाही म्हणून तू काहीही केलंस तरी चालेल, मी काहीही केलेलं नाही, तुला माहित आहे ना की केस कापणं म्हणजे माझ्या गळ्यावर सुरी, असं मी तुला एकदा म्हटलं होतं, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हाची गोष्ट वेगळी, आणि आता ते जाऊ दे, दुसरं काही बोलणार, वय लपावं म्हणून केस कमी केले ओके, पण वय लपावं असं वाटायला का लागलंय तुला, म्हातारे दिसू नये असं का वाटायला लागलंय तुला, आणि समजा म्हातारे झालो दिसलो म्हणून जोवर माझ्यात काही फरक नाही तोवर हे सगळं करण्याची गरज का आहे तुला, माझ्यातच काही पडलाय का फरक, मोर म्हातारा झालं म्हणून त्याने पिसारा कापू नये, फुले आहेत बॅगेत, असू देत, द्यावीत तुला, द्यावीत नको, मला धाडस होत नाही बॅग उघडायची, पाऊस बघ किती छान पडतोय, नाही होय मी नवीन छत्री घेतली आहे लाल रंगाची, मला पावसाळी सँडल्स घ्यायचे आहेत रे, 2-3 दुकानं पाहिली पसंतच नाही पडत, ड्रेस घ्यायला हवेत 1-2, आजकाल फारच होते शॉपिंग, मजा येते बघ, तू घेतलीस का नवीन छत्री, फुले बॅगेतच आहे, त्यांना बाहेर काढण्याची मला भीती वाटते, कोणीतरी खेळ खेळत आहे, तुझ्या पत्रातून फोनवरच्या बोलण्यातून माझ्याबद्दलची काळजी सतत जाणवत आहे, चल मी तुला काळजी तरी देऊ, संदेश म्हणाला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितले आहे, काल ग्रेस आली म्हणजे त्यांनी फोन केला, मी कुठेतरी बाहेर, घरी परतल्यावर त्यांना फोन केला तर ते म्हणाले देवा आहात कुठे, तुमची काळजी वाटते आम्हाला, अनिल कुसुरकर जो गल्फमध्ये असतो सतत असतो माझ्या बरोबर मुंबईत असताना, आणि गल्फमध्ये परत गेल्यावर रात्री अपरात्री सतत फोनवरून बोलत राहतो माझ्याशी, मी एकदा म्हणालो इतके फोन करतोस आणि गप्पा मारतोस, फोनचे बिल भरावे लागत नाही का रे, तर म्हणाला मी तिथल्या सुलतानाचा जावई आहे, 2 दिवसापूर्वी त्याचा परत फोन आला, पहिले वाक्य कसा आहेस तू, काळजी वाटते, कोल्हापूरहून धाकट्या बहिणीचे पत्र आले आहे, तिने आईला लिहिले आहे की मला नानाची काळजी वाटते, सर्वजण माझी काळजी का करतायत, काळजी करण्यासारखे काही घडले आहे का माझ्या, की घडणार आहे काही काय, आणि त्याची चाहूल लागली आहे सर्वांना, आधीच काय घडणार आहे, अशी सर्वांनाच एकदम माझी काळजी लागायचा हा ऋतू अचानक कसा सुरू झालाय, मी बरं आहे पण मी बरा नाही असे तू म्हणतो म्हणजे काय, मी खरेच बरा नाही का, की मी नाहीच, माझा टेलिफोन नंबर अस्तित्वात नाही असेही तुला ऑपरेटरने सांगितले ना, माझ्या अस्तित्वाबद्दल तर त्याला काही सांगायचे नव्हते ना, त्याला काही समजले आहे का की माझ्या टेलिफोनला धोका आहे, कोणीतरी खेळ खेळत आहे मला समजत नाही, मला खेळवले जात आहे, मी बरा दिसतो पण तुला तसा दिसत नाही, म्हणजे मी बरा नाही, आता हा खेळ थांबायला हवा,
1: घर रंगवून घेतले आहे, नवीन कपडे घेऊन काही फरक पडेल का कपड्यांशिवाय? पेन हातात धरवत नाही, थरथर सुटते हाताला आणि शब्द उमटतच नाहीत. मग काहीतरी लिहिले जाते पण ते मला वाचता येत नाही, काहीतरी वेगळ्या भाषेतून लिहिले आहे. समोरच्या माणसाचे बोलणे मला ऐकू येते, समजते असे वाटते, मी तसे समजून त्याच्याशी बोलतो आणि पुढच्या क्षणाला तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत नाही. माझी भाषा समजत नसावी का त्याला? मी तुझ्याशी जेव्हा बोलतो तेव्हा तुला समजते नसा? मला इतर सर्वजण बोलतानाही तुझ्याशीच बोलल्यासारखे वाटते. माझी पत्रे मला वेळेवर कोणाला विचारू? माझे तुझ्यामध्ये रूपांतर होते आहे. तू येतोस आणि मग मनाप्रमाणे घडत जातात एक एक गोष्टी. चांदण्यांचे अख्खे आकाश बांधून आणलेले असतेस तू पाठीवरून. मी उंजळ पुढे करते फक्त आणि मग एक एक चांदणी हळूवार उतरत जाते माझ्या तळहातावर आणि दुसऱ्या मनावरून फिरत राहते एक हळवेसे मोरपीस. तू अंगणात येतोस, झरू लागतात पावसांचे झंकार आत अंतर्मनात. तू येतोस, झाडांच्या कानात गुंजतोस तुझी एखादी कविता आणि मग झाडा झाडावर उतरत जाते नव्या वसंताची बहार. तू येतोस आणि मग सगळेच येतात हवे तेव्हा चांदणे घेता येते घरात. हवा तसा समुद्र आणता येतो खुशी, हव्या त्या झाडावर हवे ते पक्षी आणता येतात गाणारे. तू येतोस तेव्हा दिवे जात नाही, फिरत राहतात पंखे, फोन मधून झंकारत राहतात कोकिळेचे आलाप. तू येतोस तेव्हा आपसुकच येतात जुन्या कवितांच्या ओळी ओठावर. रात्रभर जळत राहतो नंदादेव, फोटोला घातलेले हार कसे आत्ताच घातल्यासारखे ताजे राहतात. केसात माळलेली वेणी रात्रभर करत राहते सुगंध पेरणी. तू येतोस तेव्हा सुगीचा हंगाम सुरू झालेला असतो. तू येतोस तेव्हा गायी घराकडे परतलेली असते. तू येतोस येतोस तेव्हा फक्त तुझा ऋतू असतो. एखाद्या करणी केलेल्या माणसासारखे सगळे वागत असतात तुझ्या आधी. भागून टाकतोस सगळ्यांना, तुला ओघत असते ती कला. तू येतोस तेव्हा तू आलेला आहेस हे कोणाला वेगळे सांगावे लागत नाही, सगळे आपसुकच घडत जाते तेव्हा. तू येतोस तेव्हा तुझे येणे हीच एकमेव एक गोष्ट असते. तुझे येणे ही जितकी अशक्यप्राय गोष्ट असते ना तितकेच तुझे जाणे किंबहुना येतानाच तुझ्या परतण्याचे संकेत सोबत घेऊन आलेला असतो. तू जातोस आणि मग सगळ्या वस्तूंवर एक उदासाची पाऊसावली पसरत जाते. माझ्यासाठी तुझे जाणे आणि मग परतून येणे या दोघांमध्ये शिळा घेऊन राहावे लागते मला तुझ्या येण्याने परत शापमुक्त होईपर्यंत. म्हणजे असे की रामाच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार आणि राम तिथून निघताच परत तिचे शिळेमध्ये रूपांतर. मग परत रामाच्या येण्याची वाट आणि मग परत तिचा उद्धार. तू यावेस आणि मग परत जाऊच नये आणि घेऊन जावे इथल्या सगळ्या वस्तूंना असे वाटते. म्हणजे त्यासोबत मीही गोळा केली जाईल तुझ्यासोबत. तू जातोस हे मान्य, तुझे जाणे आवश्यक आहे. ही मान्य तरीही तुझे जाणे मात्र अमान्य काहीतरी गळून जाते आहे. तुझा फोन आला सकाळी तेव्हा मी आत होतो, तुझा आवाज ऐकता आला नाही हे असे मला वाटते पहिल्यांदा झाले. काल तुझ्याशी बोलतानाही फोन परत परत पटकत होत गेला, सलग असे बोलताच आले नाही आपल्याला, हेही तसे पहिल्यांदाच झाले. मग मी ऑफिसमधून फोन केला, तू म्हणालीस मी बिझी आहे. मग मी परत फोन केला थोड्या वेळाने, तू परत बिझी. मग दिवसभर मी थोड्या थोड्या वेळाने फोन करत राहिलो आणि तू परत परत बिझी असल्याचे समजत गेले, हेही तसे पहिल्यांदा झाले. मला अजूनही तुझे सगळे खरे वाटते, यात दोष तुझा नाही. तू म्हणतेस मला आठवण येते, मी ते खरे मानतो. तू म्हणतेस मी तुझ्या फोनसाठी थांबून असते, मी ते खरे मानतो. तू म्हणतेस सतत तुझा आवाज ऐकू असं वाटतो मला, मी तेही खरे मानतो. हे सगळे तुझे तुझ्या स्टाईलचे वागणे आहे, मात्र मला आजही खरे मानता येत नाही आणि विश्वासही बसत नाही माझा यावर. तुझ्या सवडीनुसार मी तुला आवडायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुझ्या आठवात राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला दिसत राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला फोन करत राहायचे आणि तुझ्या सवडीनुसार तू माझ्याशी बोलत राहायचे, हे माझे प्रार्थना. वेळात वेळ काढून तुला फोन करायचा, कसलीही पर्वा न करता तू आवाज देताच तुझ्या दिशेने धावायचे. तासन तास तू सांगशील त्या ठिकाणी वाट पाहत राहायचे. तुला वेळ झाला यायला तर समजूत काढायची. गाडी उशिरा मिळाली असेल, रिक्षावाला यायला तयार नसेल, निघतानाच कोणाचा तरी फोन आला असेल, मुलाचा एक सॉक सापडला नसेल आणि आयत्या वेळेला तो शोधावा लागला असेल, आयत्या वेळी गॅसचे सिलेंडर संपले असेल आणि दुसरे लावता लावता वेळ गेला असेल, इस्त्री करायला घेतली असेल, साहेबांच्या कपड्यांना वीज गेली असेल नेमकी आणि पारा चढला असेल साहेबांचा तो बाहेर निघताना, किंवा दरवाजा ओढून घेतला असेल तो आणि चावी आतच राहून लॉक झाला असेल दरवाजा बाहेर. हे नाही तर ते नाही तर हे मी समजत राहायचे, समजावत राहायचे. हे माझे तुझे प्रार्थन, हे माझ्याकडून चालत राहत सतत, कारण याचा संबंध थेट माझ्या असण्याशी येतो. हेच लागते परत परत बोटाला, एकदा लागले की दुःखे खूप, मग त्यावरच बसते परत ठोकर आणि कळ जाते मेंदू, मग परत परत बसत राहते ठोकर आणि वेदना जाणवत नाहीत काही, ठिपकत राहते रक्त पण दुखत नाही आत, बोट आंधळे होते आणि जखमही. हेच लागणे हेच होते मग त्या बोटाचे प्रार्थन आणि रक्त वाहूनही न दुखावणाऱ्या जखमांचे व्रण उठत राहतात शरीरभर. जणू काही आपण ठेच लागल्यासाठीच जन्माला आलो आहोत, इथपर्यंत विचार करायला तयार होतो आपण. आणि एकदा का हा विचार मनाला वाटला की मग पुढचे सगळे सोपे असते. ठेचा लागत जातात, जखमा होत जातात, ठिपकत राहते रक्त आणि हळूहळू आपणही ठिपकत राहतो आपल्या. माझे तसे झाले आहे, काहीतरी बोलून जाते आहे आपल्यातून हे जाणवते. ठिबकणारा तांबडा ओघळ स्पष्ट दिसतो डोळ्यांना, आपण दुखत नाही काही काही.

याच वळणावर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकूरकर लिखित ललित लेखसंग्रह सावी. पुढील भागातही आपण सावी ललित लेखसंग्रह ऐकणार आहोत. घेऊया.

पुढील प्रकरणामध्ये. कुठेही जाऊ नका. एकत्र हा आचार्य नाईट एफ एम वरून रेडिओ आरजी.

संगीतांच्या सुंदर गाभाऱ्यात जेथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर येता ना, चला तर मग. श्रोत्या हो, आजचा एपिसोड हा खरंच खास एपिसोड आहे, कारण की आजच्या एपिसोडमध्ये मी शांता शेळके लिखित सुंदर कवितांचा नजराणा तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्याचे रसग्रहणही करणार आहे. तर बघूयात आपल्या पहिल्या कवितेकडे, जी लिहिलेली आहे आपला शांता शेळके यांनी. कुठले पुस्तक कुठला लेखक, कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकीत. कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकीत. हात एक अदृश्य उलटतो, हात एक अदृश्य उलटतो, पाना मागून पाने अविरत. गतसालाचे स्मरून जगता, गतसालाचे स्मरून जगता, दाटून येतो मनामध्ये भय. पान हे नवे यात तरी का, पान हे नवे यात तरी का, असेल काही प्रसन्न आशय, असेल काही प्रसन्न आशय. अखंड गरजे समोर सागर, अखंड गरजे समोर सागर, कणा कणाचे खसते वाळू. अखंड गरजे समोर सागर, कणा कणाचे खजते वाळू, तरी लाटही नवीन उठता, तरी लाटही नवीन उठता, सजे किनारा तीच कुरवाळू. तरी लाटही नवीन उठता, सजे किनारा तीच कुरवाळू. स्वतः स्वतःला देत दिलासा, स्वतः स्वतःला देत दिलासा, पुसते डोळे हसते हसता. उभी इथे मी पसरून बाहू, उभे इथे मी पसरून बाहू, नवीन वर्षा तुझा स्वागता, नवीन वर्षा तुझा स्वागता. क्या बात है. हे सुंदर आणि अर्थपूर्ण काव्य शांता शेळके यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लिहिलेलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भूतकाळातील आठवणी, भविष्यांची अनामिक भीती आणि तरीही मनात असलेली एक नवीन आशेची किरण, या दोन्ही भावनांचे अतिशय तरल आणि जिवंत वर्णन यांनी या कवितेत केलेले आहे. या कवितेचा सोपा आपण भावार्थ ऐकूया. पहिला कडू असा आहे, कुठले पुस्तक कुठला लेखक. आपले आयुष्य एका महापुस्तकासारखे आहे, ज्याचा लेखक कोण आहे आणि त्यात आपली लिपी म्हणजे भविष्य लिहिलेली आहेत हे आपल्याला कुठे ठाऊक नाही. एक अदृश्य हात या आयुष्याची पाने अविरतपणे उलटत चाललेला आहे. दुसरा कडू आहे असं की, गतसालाचे स्मरण जगता. गेलेल्या वर्षातील काही कडू गोड आठवणी, दुःख आठवले की मनात थोडी भीती दाटून येते, हो ना. मनात विचार येतो की या नवीन वर्षाच्या रूपात जे नवीन पान समोर आले आहे, त्यात तरी काहीतरी चांगलं, आनंदी आणि प्रसन्न लिहिलेले असेल का. आणि तिसरं कडू असं आहे की, अखंड गरजे समोर सागर. त्या असं म्हणतात की समोर अथांग सागर गरजत आहे आणि त्यांच्या लाटांमुळे किनाऱ्यावरील वाळू कणाकणाने खचत चाललेली आहे. म्हणजेच आपले आयुष्य आणि वेळ हळूहळू कमी होत चालले आहे, तरीही जेव्हा एखादी नवीन लाट उसळते तेव्हा तो किनारा तिचे स्वागत करण्यासाठी, तिला कुरवाळण्यासाठी पुन्हा सज्ज होतो. किती सुंदर आहे ना. आणि चौथा कडू असा आहे की, स्वतः स्वतःला देत दिलासा. शांता शेळके इथे म्हणतात, शेवटी कवयित्री किती जुन्या दुःखांना किती सुंदर प्रकारे मांडते बघा ना. स्वतःचे डोळे पुसत पुसत, हसत हसत आणि स्वतःलाच धीर देत, मी आज दोन्ही हात पसरवून या येणाऱ्या नवीन वर्षाचे मनापासून स्वागत करायला उभी आहे.

किती धैर्य दाखवून ही कवी किती धैर्य दाखवून ही कवयित्री आपलं आयुष्य आणि आयुष्यातले सुख दुःख स्वीकारून येणाऱ्या वर्षाला आलिंगन घालण्यासाठी सज्ज आहे. आयुष्यात आलेले कडू गोड कितीही अनुभव आले तरी कवयित्रीने स्वतःचे प्रयत्न कधी मागे ठेवलेले नाही. ती सज्ज आहे नवीन स्वप्नांनी आणि धैर्याने येणाऱ्या आयुष्यातील स्वप्नांना सैर करण्यासाठी आणि सर्व कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी. या सुंदर कवितेनंतर आपण वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेकनंतर असाच एक सुंदर कवितांचा नजराणा आपण अनुभवणार आहोत शांता शेळके यांच्या कवितांच्या आधारित. भेटूया छोट्याशा ब्रेकनंतर.

वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली घेऊन आलेली आहे एक स्पेशल सेगमेंट ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आजचा एपिसोड हा शांता शेळके यांच्या कवितांच्या आधारित आहे. मंडळी, कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक सुंदर कविता ऐकले. आता पुढची जी कविता आहे ती खरंच वेगळ्या धाटणीची आहे. या कवितेबद्दल सांगण्यापूर्वी मी ती तुम्हाला तुमच्या समोर वाचून दाखवते आणि मी ती वेगळ्या धाटणीची का आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. आहा ते सुंदर दिन हरपले, आहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे गोड जयानी जीवाला लाविले. दृष्टी होती मुग्ध निरागस, दृष्टी होती मुग्ध निरागस, अंतर होते प्रेमळ लालस. चराचरातून सौंदर्याचे किरण तदा फांकले. सशिला होती अपूर्व सुषमा आणि लाभला गहन निलिमा. सुखाश्न सुखाश्न गमले प्रभात रवीचे कर तेव्हा कोवळे. सुखोष्ण गमले प्रभात रवीचे तर तेव्हा कोवळे. त्या पुढे असं म्हणतात, तृण पर्णातून रान फुलातून, तृण पर्णातून रान फुलातून, जललहरीतून वा ताऱ्यातून, स्नेहलतेचे अद्भुत लेणे, स्नेहलतेचे अद्भुत, स्नेहलतेचे अद्भुत लेणे सहजतता लाभले. मृदुल उमलता कली कचुंबित, मृदुल उमलता कली कचुंबत, पुष्पदलांना उरी कवटाळीत, पुष्पदलांना उरी कवटाळीत. संध्येचे मधुरंग बदलते, संध्येचे मधुरंग बदलते, हर्ष भरे निरखिले. औणी गमली अद्भुत अभिवन, अवनी गमली अद्भुत अभिनव, जिथे सुख विन दुजान संभव. घरिवा दारी उत्सल्याचे माळ नित्य बहरले, आता नुरले ते संमोहन. विषण गमते अवघे जीवन, विषण गमते अवघे जीवन. बाल्य संपता आज जगाचे, बाल्य संपता आज जगाचे रूप स्वर, बाल्य संपता आज जगाचे रूप सर्व बदलले, रूप सर्व बदलले. आहा ते सुंदर दिन हरपले, आहा ते सुंदर दिन हरपले. एक वेगळीच जादू आणि एक वेगळीच मनाला ओढ लावणारी अशी ही शांता शेळकेची लेखणी आहे. ही कविता मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर बद्दल म्हणजेच बालपणाबद्दल असून, बालपण संपल्यानंतर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो याचे अत्यंत हळवे वर्णन करते. या कवितेचे आपण सुंदर रसग्रहण करूया. चला, या कवितेमध्ये मध्यवर्ती कल्पना बालपणाच्या गोड आठवणी आणि ते संपल्यांची खंत आहे. बालपणात संपूर्ण जग कसे निरागस सुंदर आणि आनंदी वाटत असते आणि मोठेपणी ती जादू कशी नाहीशी होते याचे सुंदर चित्रण कवयित्रीने यात केले आहे. लहानपणी मनात कोणताही कपट कारस्थान नसतो, त्यामुळे अवघ्या सृष्टीत फक्त प्रेम आणि सौंदर्य दिसते. बालपण सरले की ती संमोहनाची जादूची नजर हरून जाते आणि जीवन विषिण्ण म्हणजेच उदासीन वाटू लागते. हा या कवितेचा मुख्य गाभा आहे. आता याचे काव्य सौंदर्य ऐकूया. निसर्गाचे मानवीकरण व सुंदर प्रतीके. लहान मुलांच्या नजरेतून निसर्ग किती अद्भुत वाटतो हे सांगताना कवयित्रीने निसर्गातील विविध घटकांचा वापर केला आहे. शशी म्हणजे चंद्र, नभ म्हणजे आकाश. लहानपणी चंद्राचे सौंदर्य अपूर्व आणि आकाशाचा निळा रंग अथांग वाटायचा. सकाळचे ऊन म्हणजे प्रभातरवी. ते ऊन टोचणारे नसून
सुखोष्ण म्हणजे सुख देणारे आणि कोवळे वाटायचे निसर्गातील चैतन्य. गवताची पाती म्हणजे तृणपर्ण, रान फुले, पाण्याचे तरंग आणि रात्रीचे तारे या सर्वांमध्ये एकच स्नेहलतेचे अद्भुत लेणे म्हणजेच प्रेमाचा दागिना दिसायचा. आता भावनांचा याच्यात प्रवास कसा आहे बघा. कवितेची सुरुवात अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणाने होते, जिथे सुखाशिवाय दुसरे काही शक्यच वाटत नाही आणि घराघरात वात्सल्यतेचे मळे बहरले होते. मात्र कवितेचा शेवट अत्यंत कारुण्यमय आणि गंभीर होतो. विषण्ण गमते अवघे जीवन बाल्य संपता, आज जगाचे रूप सर्व बदलले. ह्याची भाषिक उद्दिष्टे आपण जाणून घेऊया. शब्दकळा आणि भाषाशैली. शांताबाईंनी या कवितेत काही प्रमाणात तत्सम आणि संस्कृत प्रचुर शब्दांचा, उदाहरणार्थ मुग्ध, लालस, सुषमा, नीलिमा, सुखोष्ण, अवनी, संमोहन, विषण्ण अतिशय सुयोग्य वापर केला आहे. यामुळे कवितेला एक उच्च साहित्यिक दर्जा प्राप्त झाला आहे. नादमाधुर्य आणि गेयता ही पण एक सुंदर खासियत आहे या कवितेची, ती जाणून घेऊया. कवितेतील शब्दाची रचना अशी आहे की वाचताना एक विशिष्ट नाद म्हणजेच रिदम जाणवतो. चुंबित, कवटाळीत, अद्भुत, अभिनव यांसारख्या यमक आणि अनुप्रासात्मक शब्दांमुळे कवितेला उत्तम गेयता लाभली आहे. करुण आणि शांतरस यामधील खरंच मनाला भावणार आहे तो पाहूया. कवितेत सुरुवातीला शांतरस आणि निसर्गाचे सौंदर्य पाहताना अद्भुत रस जाणवतो, परंतु बालपण हरपल्याची खंत व्यक्त करताना कवितेच्या शेवटी करुण रस प्रकर्षाने जाणवतो आणि वाचकही भूतकाळात हरवून जातो. क्या बात आहे, हीच तर खरी खासियत आहे. शांता शेळके यांच्या कविता, यांच्या ओळी खरंच मनाला कुरवाळणाऱ्या आहेत आणि आपण खरंच त्या विश्वामध्ये रममाण कधी होतो हे आपल्याला खरंच जाणवत नाही. या सुंदर नोटवर आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अशाच वेगळ्याच कलाटणीची आपण कविता ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहण करणार आहोत. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर.

वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या फेवरेट सेगमेंट मध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, खूप साऱ्या आठवणी, किस्से, गप्पा, गोष्टी, फरमाईश मी घेऊन येत असते या आपल्या एपिसोडमध्ये, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायलाही मिळते. आजचा विशेष भाग आपण घेऊन आलेलो आहोत शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित. या भागामध्ये आपण शांता शेळके लिखित सुंदर कवितांचा नजराणा ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहण करणार आहोत. कार्यक्रमाच्या दोन टप्प्यावर आपण खूप सुंदर आणि वेगवेगळ्या कलाटणीच्या कविता आपण ऐकलेल्या आहे. आत्ता मी तुमच्या समोर दोन कविता ज्या मांडणार आहेत त्या छोट्याशा आहेत पण खूप मोठा भावार्थ सांगणार आहेत. चला तर वळूया पुढच्या कवितेकडे. कवितेचं शीर्षक आहे ओळख. छोटीशी कविता आहे. शेवटी अटळ असते, शेवटी अटळ असते गाठी सुटत जाणे, शेवटी अटळ असते गाठी तुटत जाणे, संबंध तुटत जाणे. शेवटी अटळ असते रंग विटत जाणे, शेवटी अटळ असते रंग विटत जाणे, क्षितिज मिटत जाणे, क्षितिज मिटत जाणे. ही एक छोटीशी कविता. या छोट्याशा कवितेमध्ये किती मोठा भावार्थ मांडलाय ना. शेवट हा कसा असतो याचं एक विदारक सत्य शांता शेळके यांनी मांडलेलं आहे. या कवितेत मानवी जीवनाचे अंतिम सत्य आणि नात्या संबंधातील विरह अतिशय मार्मिकपणे मांडला आहे. आयुष्यातील बंध सुटणे, रंग विटणे आणि क्षितिज मिटणे ही सर्व प्रक्रिया निसर्गाप्रमाणेच अटळ असते. हेही कविता शांत आणि गंभीरपणे स्वीकारते. कवयित्रीने यात कोणत्याही प्रकारचा आक्रोश न दाखवता जीवनाचे अस्तित्व वास्तव अत्यंत कमी शब्दात आणि प्रभावीपणे स्पष्ट केले. हो ना, वळूयात अशाच एका सुंदर कवितेकडे, एक वेगळाच भावार्थ सांगणारी. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना, अथांग निळाई प्राण एकवटून बघताना, अथांग निळाई प्राण एकवटून बघताना की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना, की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना. वा, किती सुंदर सुंदर कवितांचा भावार्थ आहे हा. यात आक्रोशाचा अभाव आहे. नाती तुटताना किंवा आयुष्य संपताना सहसा मनात दुःख आणि आक्रोश येतो, पण या कवितेत एक कमालीचा शांत संयमपणा आहे. कवयित्रीने यात मृत्यू आणि विहराचा शोक न करता त्याला अटळ नियम म्हणून स्वीकारले आहे आणि अल्प शब्दात मोठे तत्वज्ञान मांडले आहेत. अवघ्या काही ओळींमध्ये त्यांनी मानवी आयुष्याचा प्रवास, नात्यांच्या गाठी सुटण्यापासून ते जीवनाचे क्षितिज मिटण्यापर्यंत अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. निसर्गाशी साधलेले साधर्म्य किती सुंदर मांडले आहेत बघा. रंग विटणे आणि क्षितिज मिटणे या निसर्गातील प्रतिमा वापरून त्यांनी माणसाचे म्हातारपण आणि जीवनाचा शेवट हा सुद्धा निसर्गा इतका सहज आणि अटळ नियम आहे हे स्पष्ट केले आहे. एकंदरीत तुमचे हे विश्लेषण या कवितेच्या शांत रसाचा आणि तिमिर कल्पनेचा अतिशय सुंदर वेध घेतो. खरंच ही कविता वाचल्यानंतर ना मी थोडी स्थिरावले, म्हणजे वेगळा विचार माझ्या डोक्यात येतच नाही.
थोडक्या शब्दामध्ये जीवनाचा किती मोठा भावार्थ मांडणारी ही कविता आहे. आणि खरंच शांता शेळकेंच्या शब्दांची ही जादू आहे. थोड्याशा शब्दामध्ये मोठा भावार्थ सांगणं हे खरंच किती कठीण आहे. या सुंदर नोटवर वळूया आपण एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेक नंतर आपण एक सुंदर माहिती ऐकणार आहोत शांता शेळकेबद्दल. लवकरच भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.

वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आजचा एपिसोड हा शांता शेळके यांच्या कवितांच्या आधारावर आहे. मंडळी, कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये आपण त्यांच्या वेगवेगळ्या कविता ऐकल्या आहे आणि त्याचं रसग्रहण सुद्धा ऐकलं आहे. आता आपण शांता शेळके यांच्या जीवनाबद्दल एक छोटासा प्रवास करूया. शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यात इंदापूर गावी झाला व शिक्षण पुण्यात हुजूर पागा शाळा व सप विद्यालय येथे झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये 5 वर्ष उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हॉस्लॉप महाविद्यालयात तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा स्तंभ, लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्या होत्या. शांताबाईंनी डॉक्टर वसंत अवसरे या टोपण नावाने गीत लेखनही केलेले आहे. 6 जून 2002 रोजी म्हणजेच 1989 वर्षी शांता शेळके यांचे दुःखद निधन झाले. शांता शेळके यांनी खूप सारी पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्यातील थोडी पुस्तकं मी तुम्हाला दाखवते. अंगत पंगत मेहता प्रकाशन यांचे, अनोळख मेहता पब्लिकेशन यांचे, अलौकिक उत्कर्ष प्रकाशन यांचे, आतला आनंद हे ललित साहित्य आहे त्याही सुरेश एजन्सी यांचे, आंधळी हे अनुवाद लेखन आहे मेहता प्रकाशन यांचे, आंधळ्याचे डोळे हे देखील मेहता प्रकाशन यांचे आहे, इतस्ततः उत्कर्ष प्रकाशन यांचे, इतार्थ मेहता प्रकाशन. त्यांची प्रसिद्ध गीते आपण ऐकूयात. अजब सोहळा, अपर्णा तप करीते काननी, अशीच अवचित भेटून जा, असता समीप दोघे हे असे नेही नसे नमी, अहो जाई कईच्या फुला, आई बघाना कसा हा. शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार आपण ऐकूयात. गदिमा गीत लेखन पुरस्कार 1996 साली त्यांना मिळाला. सूरसिंगार पुरस्कार मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश या गीतासाठी त्यांना मिळाला होता. केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार त्यांना भुजंग या चित्रपटासाठी मिळालेला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार 2001 साली त्यांना साहित्यातील योगदानाबद्दल मिळालेला होता. शांताबाईंच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही आहेत. मंचरच्या कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार 2015 साली हा पुरस्कार लेखक गोविंद गणेश अत्रे यांना मिळाला. कवयित्री प्रज्ञा दया पवार यांना माननीय दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या कवयित्री शांता शेळके पुरस्कार दिला गेला 2008 साली. सुधीर मोघे यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे 2007 साली. मुंबई मराठी ग्रंथ साहित्याच्या दादर विभागातर्फे दिला जाणारा शांताबाई शेळके साहित्य पुरस्कार हा पुरस्कार 2014 साली पाणीपतकार विश्वास पाटील यांना मिळाला होता. मुंबई मराठी ग्रंथ साहित्याचे दादर विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला गेला होता 2013 साली. कवयित्री डॉक्टर
प्रभा गणोरकर यांनाही हा शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता 2013 साली. 1996 या वर्षी आळंदी येथे झालेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शांता शेळके राहिला होता आणि त्यांना गौरवण्यात आलेले होते. शांता शेळके यांच्यावर आधारित काही पुस्तके आहेत, आठवणीतील शांताबाई, शिल्पा सरपोतदार या संपादक होत्या ह्या पुस्तकाच्या, शांताबाई, अनिल बळेल यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, शांताबाईंची स्मृतिचित्रे, यशवंत किल्लेदार हे संपादक आहेत या पुस्तकाचे, शब्दव्रती शांताबाई, नीला उपांदे लिखित एक सुंदर पुस्तक आहे. आपल्या सहज सोप्या आणि सुसंस्कृत शब्दांनी मराठी माणसाच्या मनाला समृद्ध करणारा शांता शेळके या मराठी साहित्यातील एक अजरामर नाव आहे. यांनी भावपूर्ण कवितांपासून ते अवीट गोडीच्या चित्रपट गीतांपर्यंत सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा अमीट ठसा उठवला आहे. तर मंडळी, हा सुंदर एपिसोड शांता शेळके आधारित होता. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? आजच्या एपिसोडमधील प्रस्तुत कविता, त्याचे रसग्रहण कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचे प्रत्येक अभिप्राय आम्हाला खरंच खूप आमचा उत्साह वाढवणारे आहेत आणि आम्हाला नेहमीच शुभेच्छा देणारे असतात. त्याबद्दल मनपूर्वक आभार तुमचे. बळूयात सांगतेकडे. असेच सुंदर एपिसोड आम्ही पुढे घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली इथेच थांबते. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आजच्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्या पुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत दिंडा. दिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही दिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ते अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रान. तसंच हृदयाचा आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे.
यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर

पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात, पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात, पिवळा गालिचा अंथरलाय असं आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं, पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत, पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचा कमान आणि ही रानफुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते, तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पिठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रानभेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात. मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत, या रानफुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं आणि या रानफुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊ या. नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रानफुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना, अनुभवताना आनंद द्यायचा आहे आणि मग तो घ्यायचा आहे, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरूनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरूनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरूनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरूनी आले. मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरूनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरूनी आले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट मातीतुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट मातीतुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. सभोती पहा रुक्ष ओसाड राने नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरवनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची, कवितेतुनी माझी या भाव येती तसा प्राण होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता
खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लव ढगात, पावसा पावसा लव ढगात, साग फुलांची कशिदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरुन न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे वाट पाहणे अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा,
असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा। कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता। याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी। पुढची कविता आहे गदिमा यांची। माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार। तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात। पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप, पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप। अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलित। धारा वर्षता करून, धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी, आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी, आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी। प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर, आकर्षक आणि मनमोहक वाटते, याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधून नक्की आला असेल। पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं। जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो, कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो। त्यामुळे प्रत्येक सरीसोबत, प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात, सुचतात आणि करण्याची इच्छा होते, कारण हा ऋतूच असा आहे। मंडळी, आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो। सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो, त्याच्यानंतरही बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला। आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते। मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या। भेटूया पुन्हा नवीन भागात विविध या सेगमेंटमध्ये। तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत। नमस्कार।

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सोच या सेगमेंटमध्ये आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि सोचचा विषयही आपल्या दैनंदिन जीवनातला आणि सध्या गाजत असलेला विषय आहे, तर त्याबद्दल मी सांगणारच आहे. तर आज आपल्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया. तपस्या नेवे आपल्या सोबत आहेत. मॅम नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं. तपस्या नेवे मॅडम या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव 9 वर्षांहून अधिक आहे आणि सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र या इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. अनेक वाचन संस्कृती विषयक उपक्रम त्या राबवत असतात आणि मराठी आठव दिवस तसंच मराठी भाषा दिवस या निमित्तानं ते मुलांनाही घडवत आहेत आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा समाज घडवण्याचं मुख्य जो वाचनाचा भाग आहे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं काम त्या पाहतात. आणि अर्थातच दिवाळी अंकांचं संपादन करणं किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचं संपादन करणं या माध्यमातून त्या आपल्या भेटीला येत असतात आणि त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील त्या काही सादर करतात लेख वगैरे. आणि अर्थातच वर्तमानपत्रात देखील त्यांचे काही सदर तुम्ही नक्कीच आपल्या वाचली असतील, कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये सध्या त्या वळणवाटा हे सदर लिहित आहेत आणि अश्लेषा दिवाळी अंकासाठी त्या कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. आपल्यासोबत आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत आपल्यासोबत आहे आणि असं आम्ही असं दोघं मिळून मॅडमची मुलाखत घेणार आहे. तर सोचचा विषय यावेळी असा आहे, मराठी भाषा काल, आज आणि उद्या, हा आपण विचार करणारा असा विषय निवडलेला आहे. तुकोबा अभंगातून बोलले, काल तुकोबा अभंगातून बोलले, आज स्टँडअप कॉमेडीमधून ते बोलतायत आणि उद्या AIच्या माध्यमातून तुकोबांच्या गाथा आपल्याला भेटीला येतील. तर अशी मराठी कालप्रवाहाच्या माध्यमातून बदलते आहे आणि बदलत्या मराठीचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल हे आज मॅडमकडनं थोडासा धांडोळा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर या विषयावर आम्ही सोचच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. तर मॅडम सुरुवात करूया, तुमची परवानगी असेल तर. तर अर्थातच पहिला म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून ते आता पु ल देशपांडे पर्यंत आपण म्हणूया मराठी अशी प्रवाही आहे. तर काय मराठीचा प्रवास कसा कसा झाला त्याविषयी थोडस तुम्ही मार्गदर्शन करा.
1: खर तर मी काही मार्गदर्शन वगैरे मोठी नाहीये, मी पण अगदी नवीन असं पण होतकरू लेखक असं म्हटलं तरी चालेल, कारण मराठी भाषा हीच मुळात 2200 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि म्हणून तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा 2024 मध्ये मिळाला. खर तर ती अभिजात होतीच, फक्त एक आपण म्हणतो ना की त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे झालं केंद्र शासनाकडनं जे काही योजना असतात त्या योजनांमध्ये या भाषेचा समावेश झाला.
0: अच्छा.
1: आणि मराठी अभिजात आहे कारण 2200 वर्षांहून मी म्हटलं तसं ती जुनी आहे. प्रत्येक टप्प्यावरती बदलत गेलेली आहे, कारण आपण म्हणतो की भाषा प्रवाही असते. प्रवाही म्हणजे काय असतं की पाण्याचा प्रवाह असतो, तो प्रवाह वाहत जाताना सोबत जे जे काही येईल ते घेऊन सोबत जाऊन पुढे वाहत जातो. तशी आपली मराठी भाषा आहे ही अगदी त्या 2200 वर्ष जुनी जी भाषा तुम्ही बघितली तेव्हापासून ती टप्प्याटप्प्याने ती बदलत गेलेली आहे आणि आज आपण जे मराठी बोलतो तिथपर्यंत ती येऊन पोहोचलेली आहे. मग याच्यावरती मुख्य करून जे काही बदल झाले ते तिच्या काय म्हणतात की भाषेच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते बदल होत गेले, बोली भाषेत सुद्धा ते बदल होत गेले. कारण त्याच्यामध्ये पूर्वी जर फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव असेल तर कालांतराने त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव आपल्याला आता दिसून येतो.
0: अच्छा.
1: की आता जर आता ह्या कॉलेजच्या आता हा कॉलेजचा विद्यार्थी आपल्याबरोबर बसलाय आता ते जे मराठी बोलतात त्याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या एका वाक्यामध्ये हिंदी शब्द पण असेल, मराठी शब्द पण असेल आणि इंग्रजी शब्द पण असेल. आज मला लेट झाला
0: बरोबर
1: असं ते सहज बोलून जातात किंवा आपणही बोलतो, कारण हे आता आपलं सवयीचं झालेलं आहे ही भाषा बोलणं, ही आजची आपली मराठी भाषा झालेली आहे. पण साहित्यिकांच्या दृष्टीने पण विचार केला जसं तुम्ही म्हणालात की संत ज्ञानेश्वर, तर सगळ्यात पहिले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्यावेळेस मराठीमध्ये आणली म्हणजे भगवद्गीता जी मराठीमध्ये आणली त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये, तर तीच मुळात की सामान्य लोकांना ते समजली पाहिजे, कारण संस्कृत प्रचुर भाषा ही सामान्य लोकांना समजण्यासारखी नव्हती. त्या जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते मराठीमध्ये आलं. आणि मग तिथून ती मराठी भाषा जी आहे ती प्रवाही आणखीन होत गेली की सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलं. मग तुकाबांच्या अभंगाने तर ती प्रत्येकाच्या ओठी आली. कारण तुकारामांचे अभंग जे आहेत ते मुखोद्गत होते प्रत्येक. आणि म्हणून आज एवढे 800 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपल्याला संत वाङ्मय प्रत्येकाच्या ओठावर असतात. ते अभंग इतके गाजले त्याच्या,
0: किंवा आपण म्हणतो ना तुकोबांच्या गाथा बुडणार नाही तर त्या तरल्या, तर त्या अशा
1: माध्यमातून
0: तरल्या.
1: कारण प्रत्येकाच्या ओठी ते अभंग, एका व्यक्तीला जर एक अभंग पाठ असेल तर असे अनेक लाखो लोकांचा समुदाय होता जो त्यांना आत्ताच्या भाषेमध्ये फॉलो करणार होता. तर त्याच्यामुळे ते साहित्य तेवढं प्रवाही राहिलं. आणि मग पुढे कालांतराने मग कुसुमाग्रज आहे किंवा पु ल देशपांडे आहेत की यांनी ती भाषा समृद्ध केली आणखी. आणि आत्ताच्या काळामध्ये आत्ताचं साहित्य जर तुम्ही बघाल, म्हणजे जे आत्ता आपण म्हणू की आत्ताच्या पिढीतले जे आहेत की प्रणव सखदेव असेल किंवा
0: नीरजा
1: किंवा ही जी पिढी आहे, तर ह्यांची भाषा आणखी वेगळी आहे आणि यांचं लेखन आणखी वेगळं आहे. तर अशा पद्धतीने ती भाषा, समाज जसा बदलत जातो तशी ती भाषा बदलत जाते. आता आपली जेनझी आणि जेन अल्फाचा काळ चालू आहे, त्याच्यामुळे आपली भाषा आता तशी आहे. पण याचा अर्थ ती जी पूर्वीची भाषा होती तीही तेवढीच चांगली होती, तीही तेवढीच वैचारिक होती. आणि आपल्याकडे जो एक आपण म्हणतो ना की आपल्याला जी एक गती आहे ना आपल्या जगण्याला, विशेषतः मुंबईमध्ये, की ती गती आपोआप त्या भाषेमध्ये पण आलेली आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर अजूनही ती भाषा जी मराठी भाषा जी आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते. पण मुंबई पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर ही जी गती आहे ती त्या भाषेमध्ये पण आलेली आहे.
0: आणि परप्रांतीय लोकांचा
1: आल्यामुळे तो आणखी एक
0: वेगळा विषय होईल.
1: हा जो प्रवाह आहे तो हा अशा पद्धतीने बदलत गेलाय.
0: आणि मला एक विचारायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी वेगळी होती, म्हणजे जसं ज्ञानेश्वरांच्या काळात संत वगैरे होते तेव्हा वेगळी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वेगळी झाली. आणि तेव्हाचं जर आपण साहित्य वाचायला गेलं तर आपल्याला समजून किंवा उमगत नाही लगेच, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? किंवा
1: आता तेव्हाचा जेव्हा तो जो शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्याच्यामध्ये फारसी आणि अरबी भाषेचा खूप प्रभाव होता त्या सगळ्या एकूणच साहित्यावरती. त्याच्यामुळे त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला परिचित शब्द नाहीयेत म्हणून ते आपल्याला कठीण वाचते. पण मग काही कोशांचा आधार घेऊन किंवा आता तर आपल्याला खूप सहज शक्य आहे गुगल ट्रान्सलेट हा जो प्रकार आहे ते टूल वापरून आपण ते नक्कीच हे करू शकतो. अर्थात त्यातल्या काही शब्दांची आपल्याला उकल होत नाही किंवा ते समजून घेणं की हे योग्य आहे की नाही हे मात्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पण त्याचा वापर आपण निश्चित करू शकतो ते समजून घेण्यासाठी. आणि जसं त्या काळात त्यांनी राज्य व्यवहार कोश एक शिवाजी महाराजांनी तयार केला. कारण का तर बोली भाषेमध्ये आपण जे काही शब्द वापरतो तर त्यामध्ये बरेचसे शब्द असे असतात की ते इतर भाषेतून आलेले असतात. आपले मुळातले मराठीचे शब्द जे आहेत ते आपण हळूहळू वापरत नाही. आणि तसंच त्या काळातही होत होतं की फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव होता म्हणून मग मराठी भाषेतले पर्यायी शब्द त्यांनी त्या कोशामध्ये मांडले की जेणेकरून ते शब्द आपल्या वापरामध्ये येतील आणि तो ती मराठी भाषा जी आहे ती तशी वापरली जाईल आणि त्याचा वापर वाढेल. कारण शेवटी एखादी वस्तू आपली वापरून संपते पण भाषा ही जेवढी वापरतो तेवढी ती जास्त वाढत जाते, बनत जाते, त्याचा वापर जास्त वाढतो.
0: असं कोशांचं तुम्ही बोललात त्यावरून मला आठवलं की विश्वकोश आणि मध्ये विजया वाड यांनी विश्वकोशासाठी भरीव असं कामगिरी केलेली आहे, तर ते विश्वकोश नेमकं काय आहेत आणि त्यातनं आपल्याला काय माहिती मिळते त्याविषयी थोडस?
1: मराठी विश्वकोश जे आहे तर त्याच्यामध्ये अतिज्ञ या बाराखडीमध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतील, संज्ञा असतील, काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील तर त्याचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एखादा शब्द घेतला आपण तर तो शब्द समजा कुठून आला आहे किंवा त्या शब्दाचा इतिहास काय असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ काय आहे वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. किंवा व्यक्ती असतील की एखादं लेखक, आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या आजोबांचं घेऊयात की विंदा करंदीकर. आता विंदा करंदीकर हे त्याच्यामध्ये कोण होते, त्यांचं एकूण काय काय साहित्य आहे किंवा त्यांची वैशिष्ट्य काय होती, त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्य काय होती, हे सगळं त्या शब्दकोशामध्ये आपल्याला, विश्वकोशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण तो विश्वकोश आहे. शब्दकोश आणि विश्वकोश यात हाच फरक असतो. विश्वकोशामध्ये विस्तृत माहिती असते आणि शब्दकोशामध्ये फक्त त्या शब्दाचा अर्थ असतो.
0: म्हणजे डिक्शनरी.
1: एक्झॅक्टली. तर हा जो आहे विश्वकोश जो आहे तो अशा पद्धतीने तो तयार केला जातो. त्याच्यासाठी खूप माणसं काम करत असतात. त्यांचं एक मोठं संपादक मंडळ असतं आणि ते प्रत्येक जण या प्रत्येक विषयामध्ये तो सखोल अभ्यास त्यांचा असतो.
0: म्हणजे एका व्यक्तीचं हे काम
1: नाही. त्याच्यासाठी खूप जणांची टीम कामाला असते. म्हणजे संपादक मंडळ असतं, त्यांच्या खाली काम करणारे आणखी वेगळे असतात, त्यांच्या खाली आणखी काम करणार, जवळपास 100 लोकांची टीम या सगळ्या कामासाठी लागते. तेव्हा तो एक कोश तयार होतो. कारण शेवटी त्यात जी माहिती देणार आहोत ती सत्य असली पाहिजे. ती कुठेही कुठून तरी अंदाज आपण बांधलाय आणि दिली असं होऊ शकत नाही. कारण त्याचा आधार आपल्यासारखी मंडळी, अभ्यास करणारी जी मंडळी असतात ती घेत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणती चुकीची माहिती जायला नको हे त्यांना खूप बघावं लागतं. त्याच्यामुळे ती तेवढीच मेहनत आहे ते विश्वकोश तयार करण्यात.
0: आणि इतिहासकार किंवा पुरातत्व विभागाचे जे अधिकारी असतात त्यांना सुद्धा आपलं थोडं मराठीचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा मराठीचा उपयोग होत असेल
1: निश्चितच. कारण कोणत्याही विषयामध्ये, विशेषतः महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुम्ही खात्यामध्ये काम करत असाल तर त्या त्या विषयातल्या त्या त्या संज्ञा आहेत ज्या तिथे वापरल्या जातात, ज्या कदाचित आपल्या सर्वसामान्यांना कळणार नाही. पण तिथे येणारे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांना त्या माहिती असल्याच पाहिजेत आणि त्यांना त्या कळल्याच पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांना अशा गोष्टींचा आधार हा घ्यावा लागतो.
0: अच्छा.
1: मग त्यांना ह्या विश्वकोशाचा उपयोग होतो किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्याकडे आहेत त्याचा उपयोग त्यांना निश्चित होऊ शकतो. कारण कोश वाङ्मयामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. म्हणजे आपल्याकडे सरिता कोश आहे, नद्यांचा कोश, खाद्य संस्कृती कोश किंवा भारतीय संस्कृती कोश.
0: अच्छा.
1: असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्यामध्ये आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भातल्या सगळ्या संज्ञा, सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत.
0: अच्छा. खूप मोठा विषय आहे तरी पण आपण थोडक्यात सगळ्या विषयांना ऍटलीस्ट टच करायचा प्रयत्न करू, स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. सोच या विषयामध्ये आज आपण मराठी काल आज उद्या हा विषय घेतलेला आहे आणि आज आपल्या सोबत ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखिका, संपादक तपस्या नेवे आलेले आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनरी.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सोच या सेगमेंट मध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर प्रकाश टाकतो आहे. आपल्या सोबत आहेत आपल्या पाहुण्या ग्रंथपाल निवेदक अभिनेत्री लेखक आणि संपादिका तपस्या नेवे मॅडम. मॅडम आता आपला विद्यार्थी आहे आचार्य मराठी महाविद्यालयातील वेदांत, तो आपल्याला थोडे प्रश्न विचार. वेदांत प्लीज.
1: जसं की आपण बघत आहोत की मराठी शाळा आजकाल तरी दिसतच नाहीये. आता मी ऍक्च्युली मी पण मराठी शाळेमधूनच होतो, बट जी माझी आधी नंतरची पिढी आहे ती सगळी इंग्लिश मिडियम मधून आहेत. का तर त्यांचे घरचे असे बोलत, मी त्यांना विचारलं ऍक्च्युली, तर ते बोलतात की आमच्या घरच्यांनी टाकलं कारण की नंतर त्यांच्या फ्युचरसाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी स्कूलमुळे त्यांना जॉब वेकन्सी वगैरे काय भेटत नाहीये, तर ते विचार करताना त्यांनी हे केले. बट माझा असा थॉट्स आहे की खूप आपण आधीची जनरेशन होती तर त्यांनी पण मराठी स्कूलमधून शिकलेत आणि ती लोक आत्ता पण खूप म्हणजे चांगल्या स्तरावर आहेत ती लोक. पण आजकालचे जे पॅरेंट्स आहेत तर ती लोक फ्युचरचा विचार करणं ती योग्य गोष्ट आहे, बट हा पण विचार केला पाहिजे की आपली मराठी भाषा तिथूनच हरवते.
2: बट बरोबर अगदी बरोबर, तुझ्या डोक्यात हा विचार आहे हाच मुळात तुला हे वाटतंय की तू मराठी मीडियम मध्ये शिकलायस, मराठी माध्यमातून शिकलायस, आणि आता तू जर बघितलंस ऑब्झर्व केलंस तर तू स्वतः बोलताना कमी खूप इंग्लिश शब्द वापरले. बरोबर, याचा अर्थ तुला इंग्रजी येणार नाही, तुला इंग्रजी कठीण जाणार असं कुठेही होत नाही. तू मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा आहेस पण तरी सुद्धा आज तू खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतोस जर इंग्रजी बोलण्याची वेळ आली तर. आणि मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅडच मी म्हणेन की ते वाढलं ते याच गोष्टीसाठी की पुढे त्यांना करिअरमध्ये प्रॉब्लेम व्हायला नको, त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, या सगळ्यासाठी खर तर त्याचं अवडंबर माजवलं गेलं. आणि पालकांनी पण मग भीतीमुळे की नाही बाबा माझा मुलगा मागे पडेल असं म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालायला सुरुवात.
0: बरोबर.
2: आणि एकीकडे थोडस नाही म्हटलं तरी मराठी शाळांमध्ये सोयी सुविधा ज्या आहेत त्या थोड्याफार कमी असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडे जास्त वाढला आणि मग त्यांनी आणखीन आणखीन फी आकारून त्यांनी आणखीन आणखीन चांगलं कॉर्पोरेट तिकडे आणायला सुरुवात केली
0: आणि
2: त्याच्यामुळे मग ते हळूहळू पालकांसाठी स्टेटस सिम्बॉल झालं की माझा मुलगा मराठी शाळेत शिकतोय म्हणजे तो डाऊन मार्केट होईल, इंग्रजी शाळेत शिकतोय म्हणजे तो खूप चांगलं होईल असं पण कुठेतरी पालकांच्या मनामध्ये व्हायला लागलं आणि म्हणून इंग्रजी शाळांमध्ये मुलांना ते पाठवायला लागलं. पण मला तरी वाटतं की मराठी म्हणजे मातृभाषेतनं जे शिक्षण आपल्याला मिळतं तेवढं उत्तम आपण कुठेही तयार होत नाही. कारण मी बघते की आज ग्रंथपाल म्हणून जेव्हा माझ्या ग्रंथालयामध्ये मुलं येतात तर जितक्या मोकळेपणाने आणि ठामपणे मराठी माध्यमाची मुलं बोलू शकतात तेवढी इंग्रजी माध्यमातली मुलं बोलू शकत नाही, ती व्यक्त होऊ शकत नाही, त्यांना कळत नाही असा अर्थ नसतो पण ती व्यक्त होऊ शकत नाही कारण त्यांना कळत नाही की मी

0: कुठल्या भाषेतनं व्यक्त होईल. त्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही, त्यांना मराठी शब्द सापडत नाही आणि त्यांना हिंदी मध्ये मध्ये त्यांचं येतं, त्याच्यामुळे ते ना व्यक्त होऊ शकत. मग तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील, तुम्ही तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर मग त्या इंग्रजी माध्यमाचा उपयोग काय? तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं शिकल्यानंतर
1: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता,
0: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता.
1: बरोबर.
0: कारण आपल्याला जर आपली भाषा पूर्णपणे माहिती असेल ना तर इतर भाषा शिकणं आपल्याला सोपं जातं.
2: कारण की मराठी अवघड पण आहे. असं
0: मराठी अवघड आहे पण म्हटलं तर अवघड आहे. याचं कारण काय माहितीये का? कुठेतरी आपण ते समजून घेत नाही. त्या शब्दांचे अर्थ त्या शब्दांमध्येच दडलेले असतात. फक्त आपल्याला ते वाटताना की अरे बापरे किती कठीण आहे हे असं आपल्याला वाटतं. पण जर तुम्ही त्याची मजा घेऊन जर ते केलं, कुठलीही गोष्ट जर तुम्ही मजा घेऊन ती शिकलात ना, त्यातला आनंद घेतलात ना, तर ती तुम्हाला खूप सोपी वाटायला.
1: आणि आपण हिंदी पण काय लहानपणापासून शिकलेलो नसतो. आपण जेव्हा मोबाईल मध्ये हिंदी ऐकतो किंवा आपल्या
0: सिनेमा बघतो
2: नाटक, घरच्यांचं जे इन्व्हॉल्वमेंट असेल त्याच्यावर डिपेंड करतो. आता जर घरात मराठी बोलतात तर ती लोक ऑब्व्हियस आहे की मराठीच बोलणार.
0: आता प्रॉब्लेम काय झाला तुला गंमत सांगू? आमच्या वेळेस आमची आजी असेल किंवा आमची आई असेल तर ती आम्हाला मम्मम भरवायची, म्हणजे काय तर घास
1: भरवायची,
0: किंवा ती आम्हाला दूध द्यायची, आम्हाला आकाशातला चंद्र दाखवायची. आत्ताची आई मून दाखवते, मिल्क देते.
1: हा
0: फरक झालाय, हा फरक झालेला आहे. कारण ती बोलताना सुद्धा घरामध्ये डॅडी म्हणायला लावतात, मम्मा म्हणायला लावतात, आई आणि बाबा नाही म्हणायला लावत. इथूनच तुम्ही मुलांना मराठी पासून लांब करता. ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण मुलांना मराठी पासून त्यांच्या जन्मापासूनच लांब करतोय. पण मराठी आपण आपल्या आईला तुमच्या घरावर नाही वाढत. आपली आई असते ना, तिला आपण प्रेमाने सांभाळतो. आपण मोठे झाल्यानंतर पण आपल्या आईवर आपलं तेवढंच प्रेम असतं. पण इथे तो तुम्ही आईला आधी जन्म तो मूल जन्माला आला की त्याला पहिले इंग्रजीचा भडीमार सुरू करतात, त्याला राईन्स दाखवतात, त्याला बडबडगीत नाही दाखवत. आपल्या काळी बडबडगीत होती, आपण ती ऐकत मोठे झालो, त्याच्यामुळे आपल्याला लय कळत होती. पण ह्या मुलांना ते मिळतच नाही, त्याच्यामुळे ती आवड त्यांच्या मनात निर्माण. हा विचार मला असं वाटतं पालकांनी काय इतर सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकाने करायला हवा की मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे.
2: जर त्यांनी मला असं वाटतं की ते लोकांनी असं चुकीचं नाहीये की त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये घातलं
0: पाहिजे,
2: बट त्यांनी घरातूनच सुरुवात केली, म्हणजे घरातून ती लोक मराठी भाषेत बोलले तरी पण काय हरकत नाहीये. जर तुम्ही लोक स्कूलमध्ये इंग्लिश मध्ये बोलताय, जर घरी येऊन मराठी बोलताय तर बॅलन्स होतो.
0: त्यांना पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत मराठीतली. आता काय होतं, इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्या मुलांना मराठी वाचताच येत नाही. पण हेच जर तुम्ही त्यांना घरामध्ये मग मराठी तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला, पण त्यांना मराठी वाचायला द्या, घरी पुस्तकं द्या वाचायला,
2: मराठी सिनेमा.
0: हा, या माध्यमातून तुम्ही त्यांना मराठीची गोडी लावू शकता, मग ती मुलं मराठी पण बोलतील.
1: आणि मुलं आता एवढी इंडिपेंडेंट झालेली आहेत की स्वतः जाऊन नाटक, चित्रपट किंवा हातात मोबाईल आहे. तुम्हाला जर एवढंच मराठी शिकायचंय तर तुम्ही मोबाईलवरही शिकू शकता. आणि आता ते आता लावणी तमाशाची जागा रील्स आणि ह्यांनी घेतलेली आहे, इंस्टाग्राम सगळ्या अकाउंट युट्यूबने घेतलेली आहे. तर त्या माध्यमांचा कसं, म्हणजे माध्यमांमधला मराठी कसं झालेला आहे?
0: आता पूर्वी कसं होतं की लावणी असेल किंवा तमाशा असेल किंवा नाटक असेल तर ह्या सगळ्यांमध्ये ना एक ती भाषा होती. नाटक तर आताही अजून चांगल्या पद्धतीने चालू आहे. लावणी आणि तमाशा कुठेतरी कमी झालेला आहे. याचं कारण असं की नंतरच्या काळामध्ये शृंगारिक लावणी हा जो प्रकार आहे हा खूप जास्त हाईप झाला आणि चित्रपटांमधनं मराठी लावण्या दिसायला लागल्या. पूर्वीच्या ज्या चित्रपटातल्या लावण्या होत्या त्या काय म्हणतात ना की तमाशाला जवळपास जाणाऱ्या होत्या, पण हल्ली हल्ली तो सगळ्या बॉलिवूडकडे म्युझिककडे तो प्रकार चाललेला आहे लावण्यांचा जो आहे, त्याच्यामुळे ते कुठेतरी हरवत चाललंय. पण अर्थात हे जे लावणी कलाकार आहेत किंवा हे जे तमाशा कलाकार आहेत यांना या युट्यूब किंवा ह्या सगळ्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग करता येईल की या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि तसं कुठेतरी होतानाही दिसतं आपल्याला की एखादा कुठला तरी गावातला खेडेगावातला कलाकार आपली कला त्या माध्यमातून सादर करतो आणि मग त्याला जगभरातली लोक बघतात, बघू शकतात. तर हा एक वेगळा दृष्टिकोन आहे ह्या सगळ्याकडे बघण्याचा. आणि भाषेचं म्हणाल तर भाषा तर नक्कीच बदललेली आहे, कारण पूर्वी जितकं चांगलं मराठी, शुद्ध मराठी आपण म्हणतो ऐकायला मिळायचं, किंवा एक थोडस अलंकारिक भाषा असायची, किंवा ते वर्णन जी केली जायची ती चांगल्या पद्धतीने केली जायची, पण आता कुठेतरी ते हरवत चाललेलं आहे. याचं कारण आता आपल्या जगण्यामधला जो थेटपणा आहे, जो सगळ्या गोष्टींमध्ये थेटपणा आलेला आहे, तो त्या भाषेतही दिसायला लागला.
1: आपण आता नाही का बऱ्याच समारंभांना जातो, तिथे पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतो, तेव्हा मानपत्र वाचन, मानपत्र पूर्वी किती छान असायची
0: हो.
1: मानपत्र पण हल्ली त्या लेवलची किंवा त्या उच्च दर्जाची
0: फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप सुंदररित्या मानपत्राचं लेखन झालेलं आहे. आणि म्हणून तर आपण आजही ती लेखक मंडळी जी आहे, जी 60-70 वर्षापूर्वीची लेखक मंडळी आहेत, त्यांचं साहित्य आजही पुन्हा पुन्हा आपण त्यांचेच नाव आपल्या तोंडावर येत. आता हल्ली हल्लीच्या लेखकांचं नाव पटकन कोणाला माहिती नाही किंवा तोंडावर येत नाही, म्हणजे अगदी ही जनरेशन सुद्धा आहे, तर यांनाही पु ल देशपांडे म्हटलं की यांना पु ल देशपांडे माहिती आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे इतके ते कालातीत आहेत की त्यांची नावं आजही आपल्याला माहिती आहेत, कारण ते तसं लिखाण तशी भाषा ती होती.
1: नक्कीच. आणि आता मगाशी जो आपला मुद्दा होता ग्रामीण भाषा आणि मुंबईची म्हणजे शहरातली भाषा, तर ती म्हणजे आपण म्हणतो की दर कोसा म्हणजे 10 मैल गेलं की आपली भाषा बदलते, तर तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर विविधता आहे, वऱ्हाडी आहे, मग कोकणी आहे, मालवणी
0: आहे, खानदेशी
1: आहे,
0: बऱ्याच बोली आहेत आपल्याकडे, म्हणजे 52 बोली भाषांपेक्षा पण जास्त आहेत आता बोली भाषा आपल्याकडे.
1: मग त्या टिकण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: कसं आहे ना की आता प्रत्येकाने स्थलांतरित आपण झालो ना कुठे, कारण बहुतेकदा कामानिमित्त म्हणा, नोकरीनिमित्त म्हणा, आपलं मूळ गाव सोडून आपण दुसरीकडे तिकडे स्थायिक होतो, आपण तिकडची भाषा शिकतो किंवा तशी या पद्धतीने बोलायला लागतो, पण कुठेतरी आपली जी बोलीभाषा असते ती कुठेतरी आपण घरामध्ये तरी बोललं पाहिजे. आणि असं बऱ्याच घरांमध्ये करतात की मालवणी असेल किंवा इराणी असेल, की ती लोक घरात एकमेकांशी बोलताना त्यांच्याच भाषेत मध्ये बोलतात, पण बाहेर गेल्यानंतर आपण प्रमाण भाषाची वापरतो, जी पुणे मुंबईची भाषा आपण म्हणतो, की त्या प्रमाण भाषेमध्ये पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि हे कुठेतरी आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे, तर त्या बोली भाषा ज्या आहेत त्या जिवंत राहतील आणि त्या राहणार. याचं कारण तुम्ही गावामध्ये गेलात, आज तुम्ही तिकडे त्या भागात गेलात, तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये ते बोलताना दिसतात. नॉर्मल मराठी जरी बोलले तरी कुठेतरी तो एक जो टोन असतो ना त्या भाषेचा, तो एक ती एक लय असते, तो एक नाद जो असतो त्यांच्या बोलण्यामध्ये येतो, आपसुक येतो, तो मुद्दामून आणावा लागत नाही. त्याच्यामुळे बोली भाषा ह्या निश्चितच राहणार आहेत.
1: आणि आता विचारायचं म्हणजे की जुन्या वाहिन्यांचा आपण घेतला, तर वाहिन्यांवर बऱ्याच मालिकांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं कोल्हापूरच्या म्हणजे त्या सातारा कोल्हापूरचं ते सगळं ते नागपुरी ती भाषा असते, तर त्या अनुषंगाने जे वाहिन्या सुद्धा हे माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे तू वेब सिरीज पाहत असशील तर वेब सिरीज मध्ये सुद्धा मराठी वेगवेगळे वेब सिरीज
0: आले, त्या भाषा वापरल्या जातात. याचं कारण असं आहे की त्या भाषांमधनं एक वेगळी मजा आहे, म्हणजे प्रत्येक भाषेची एक वेगळी गंमत आहे. आणि मालिकांमध्ये वगैरे जर ते कॅरेक्टर तसं दाखवलेलं असेल, ते त्या गावातलं असेल, तर निश्चितच त्यांनी ती भाषा बोलली पाहिजे. आज मी जर वऱ्हाडी दाखवलेली आहे आणि जर मी पुण्या मुंबईकडची भाषा बोलते तर ते कॅरेक्टर उभं राहणार, त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरसाठी पण ते आवश्यक आहे की त्याने त्या भाषेत बोललं पाहिजे. आणि म्हणून मग ते लेखकांनाही तसं लिहावं लागतं, तसे शब्द तुम्ही वापरले पाहिजेत, याच्यासाठी त्या लेखकाचाही निश्चित अभ्यास त्याला करावा
1: लागतो.
0: फक्त मला असं वाटतं की जी प्रमाण भाषा बोलली जाते किंवा बऱ्याचदा आजकाल मालिकांमध्ये सुद्धा बोलताना पण खूप चुकीचं
1: बोलतात,
0: चुकीचं बोललं जात, मी हे नाही करण्याच्या ऐवजी मी हे केलं नाही पाहिजे वगैरे असं काही उलटा सुलटा खूप बोलतात, म्हणजे जे सरळ आहे ते बोलत नाहीत, असं खूप वेगळं मराठी बोललं जातं असं मला वाटतं. ती आणि तो मधला जो फरक असतो, कारण आता आपल्या बऱ्याचदा काय होतं आपण हिंदी इतकं अडॅप्ट केलेलं आहे की आपण ती व्यक्तीच्या ऐवजी आपण तो व्यक्ती, तर तसं नाहीये, ती व्यक्ती असते. आपल्या मराठीमध्ये ती
1: व्यक्ती आहे.
0: आपण ते हिंदीमध्ये जो असतो ना, वो इंसान,
1: तो
0: होतो, तो आपण घेतलेला. किंवा बनवणं हा जो प्रकार आहे, आपण सरळ सगळ्याला बनवतो, लोकांना पण बनवतो, पण बनवणं हा जो प्रकार आहे, तर प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे वेगळं क्रियापद आहे. आपण सगळंच बनवतो, मी जेवण पण बनवतो, मी हे पण बनवतो, असं नसतं. आपण प्रत्येकाला वेगळं क्रियापद आपल्याकडे आहे. मी जेवण तयार करतोय किंवा
1: स्वयंपाक करतोय,
0: हा स्वयंपाक करतोय, माझी मदत, तुझी मदत, मला मदत, तुझी मदत, असा हा फरक जो ना, हा आपण विसरत चाललोय कुठेतरी हिंदीच्या अडॅप्टेशन
1: मध्ये. आणि दिवाळी अंकांमध्ये सुद्धा तुम्ही विविध लेखकांकडनं त्या त्या प्रकारचं साहित्य मागवत असाल.
0: हो, दिवाळी अंकांमध्ये पण आता प्रत्येक दिवाळी अंकाचं वेगळं वैशिष्ट्य असतं, की वेगवेगळे जॉनर असतात, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. की बाबा कथेमध्ये पण रहस्य कथा आहे, किंवा कौटुंबिक कथा आहे, प्रेमकथा आहे, किंवा एखादी अशी जेम्स बॉन्ड टाईप एखादी कथा आहे, अशा वेगवेगळ्या कथा असतात. मग तसं बोली भाषा पण कदाचित कधी कधी वेगळ्या येतात त्याच्यामध्ये. कोणीतरी अहिराणी वापरलेली असते, कोणी आणखी ग्रामीण भाषा वापरलेली असते, तर असंही असतं. तर हे प्रत्येक अंकावरती डिपेंड असतं की त्यांचा विषय काय आहे आणि त्यांना कुठल्या पद्धतीने तो अंक तयार करायचा.
2: जसं की आपण आत्ता रील्स वगैरे आपण बघतोय सगळ्या, तर त्याच्यामध्ये जे मराठी भाषाचे जे आत्ता हे करतायत ते लोक कंटेंट क्रिएटर आहेत, तर त्यांचं पण खूप जास्त, म्हणजे असं नाही की ते लोक मराठी बोलतात त्यामुळे बाकीचे जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ते लोक बघत नाहीत, तर त्यांचं पण खूप व्हायरल होतं, पूर्ण भारतभर प्रसिद्ध होतं पूर्ण. तर त्यावर तुमचं काय विचार आहे?
0: नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे की जे कंटेंट क्रिएटर जे आहेत, जे मराठी भाषेचा वापर करतात. आता उदाहरण द्यायचं झालं ना, तर खलबत्ता नावाचं एक इंस्टाग्राम हँडल आहे, फेसबुकला पण आलं तर त्यांचं आहे, आणि ते खूप छान, म्हणजे जे शब्द जे विस्मरणात गेलेले
1: आहेत,
0: तर त्या शब्दांचा अर्थ ते उलगडून सांगतात, किंवा आपण कशा पद्धतीने ते शब्द चुकीचा वापरतो हेही ते उलगडून सांगतात. आणि आता हे बघणारे लोक फक्त मराठीच नाही आहेत ना, मराठी लोक सुद्धा ते बघतात, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त कधी कधी आपण कंटेंट क्रिएट करताना भाषा जी आहे, मराठी भाषा जी आहे, त्याच्यामध्ये हिंदी, इंग्रजी याची सुद्धा मिसळ केली जाते कधी कधी त्या रीलमध्ये. तर मग अशा वेळेस ते कदाचित तो रीच वाढवण्यासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी ते वापर केला जातो. पण मला असं वाटतं हे जेवढं टाळता आलं तर बरं होईल. म्हणजे जर तुम्ही मराठी भाषेवरती जर करत असाल किंवा मराठी विषयासंदर्भात जर करत असाल, तर निश्चित ते टाळलं पाहिजे.
2: खूप जण असे की ते मराठी भाषा एक मीम म्हणून वापरतात. खूप आहेत तशा.
0: हो, म्हणजे मी काल का परवाच एक बघितलं की ती मुलगी एका कुठल्या तरी ठिकाणी गेली होती आणि तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अशी दिली होती, आणि तिने ज्या पद्धतीने ते केलेलं होतं, तर तिला मराठी भाषा चांगली आहे हे सांगायचं होतं, पण तिने ज्या पद्धतीने ते क्रिएट केलं होतं ना, त्याच्यामुळे मराठी भाषेचा अपमान ती करत होती. आणि याच्यावरती लोकांच्या खाली कमेंट पण होत्या की तुम्ही करता तर मग ते कुठल्या पद्धतीने, तुम्हाला मराठी भाषेला हिणवायचं आहे का त्याला खरोखर चांगलं म्हणायचं. तर हाही विचार आपण केला पाहिजे करताना, कंटेंट क्रिएट करताना आपण आपण कुठल्या उद्देशाने हे करतोय, आपण आपल्या भाषेला चांगलं म्हणतोय का आपल्या भाषेला वाईट म्हणतोय, याचाही विचार आपण तो कंटेंट क्रिएट करताना केला पाहिजे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याकडून आपण आज मराठी भाषेविषयी जाणून घेतोय आणि मराठी भाषेचं संवर्धन होणं किती गरजेचं आहे याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्या सोच या सेगमेंटमध्ये एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सोच या सेगमेंट मध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर मार्गदर्शन करतायत आपल्याला तपस्या नेवे मॅडम, ज्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. परत वेदांतलाच मी सांगेन की मॅडमना काही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करतोय या सेगमेंट मध्ये, काय विचारशील मॅडम?
1: आपण जे AI युज करतो, ChatGPT वगैरे जे म्हणा वगैरे, तर त्याच्यात आपण इंग्रजीमध्ये फॉन्ट यूज करतो, फॉन्ट टाकायचं तर त्याच्यामध्ये आपण मराठी एक तिथे पण विचारतोय, आपण तिथे पण यूज झाले पाहिजे मला असं वाटतं.
2: तर होतात
0: तू मराठी प्रश्न
2: आणि जेमिनी AI ला तू जर त्याला मराठीत प्रश्न विचारला तर तो तुला मराठीमध्ये उत्तर देतो. फक्त काय म्हणतात ना की ती जी भाषा जी आहे त्याची ती टेक्निकल वाटते थोडीशी. म्हणजे जसं तू आता मला विचारशील किंवा मॅडमला विचारशील आणि त्याच्या पद्धतीने उत्तर देतील तसं उत्तर तुला मिळणार नाही, पण तो देतो मराठीमध्येच, तो उत्तर देतो, चांगलं उत्तर देतो. कधी कधी खूप चांगले रेफरन्सेस शोधून त्याचं उत्तर असतं तयार केलेलं त्याने. पण पुन्हा एकदा त्याला तो एक काय म्हणतो ह्युमन टच आपण म्हणतो तो त्याच्यामध्ये नाही ChatGPT आणि जेमिनी AI मध्ये. पण त्याचा वापर मात्र आपण चांगला करू शकतो जर आपल्याला करायचा असेल तर.
0: आणखी काय?
1: तर आत्ताच्या जगात आपली जी यंग जनरेशन आहे तर ती जॅपनीज, कोरियन, कारण की आता ते ट्रेंडिंगला आहे. आपण आता दोन म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरचं हे आहे की जगभरातील जेवढे पण आहेत ते आपण फॉलो करतो, तर त्याच्यामध्ये मराठीला आपल्याला पुढे न्यायचं आहे किंवा आपल्याला कशी ती कूल बनता येईल त्याच्यावर मला एक सजेशन आहे.
2: आता ह्या जनरेशनचा हे कूल हा जो काय प्रकार आहे हा काय आहे मला माहिती नाही.

0: बट मराठीला जसं तुम्हाला काय म्हणतात ना की नवीन रूपात तुम्हाला थोडक्यात हे करायचं असेल तर जसं आता फोक आख्यान हा जो प्रकार की आपले जे सकाळी लोक प्रकार आहेत ते त्यांनी फ्युजन स्वरूपात आणलेले आहेत आणि हे यंग जनरेशनसाठी विशेषतः आहे किंवा रॅप तुम्ही तयार करता आजकाल यंग जनरेशन मराठीमध्ये पण बरेचसे रॅप आलेले आहेत तर ही कदाचित तुमची कुल म्हणण्याची पद्धत असेल पण मराठी ही काय म्हणतात ना की कुल ही कधी होईल माहिती का जेव्हा तिचं जे सौंदर्य आहे ना ते तसंच राखलं जाईल ते कारण इतर भाषांचं कोरियन असेल किंवा हे असेल ते मला माहिती नाही ते यंग जनरेशनला सोबत घेण्यासाठी जात असतील पण मूळ मराठीचं सौंदर्य जे आहे ना ते तिच्या मूळ स्वरूपामध्ये आहे ते स्वरूप न हलवता तुम्ही या सगळ्या प्रकारात तिला टाकू शकता म्हणजे तुम्ही रील तयार करा तुम्ही वेगवेगळे कंटेंट तयार करा आणि ते तुमच्या पद्धतीने करा पण तिच्या मुळाला धक्का न लावता करा तर ती नक्कीच कूल आहे कारण मुळात तुम्ही आधी ती समजून घेतली तिच्याशी भाषेची जर तुम्ही बोललात तिच्याशी जर तुम्ही संवाद साधलात तर तुम्हाला कळेल की तिच्यातले काय गमती जमती आहे म्हणजे एकच शब्द तुम्ही घ्यायचा की आता वाट हा शब्द आहे तर वाट हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो तू सांग बरं तू सांग
1: खूप सगळे जसं की वाट बघतोय जसं की वाट लावणे असे खूप सारे गोष्टी
0: बरोबर मग वाट म्हणजे रस्ता पण आहे वाट म्हणजे वाट पण आहे म्हणजे एखादी गोष्ट वाट वाट पण आहे म्हणजे तू बघ ना एका शब्दामध्ये किती शब्द अर्थ दडलेले आहेत मग असे हे जे शब्द आहेत या शब्दांची गंमत आपण जर त्याची घेतली त्याची मजा जर घेतली आणि ती आपण इतरांना पण दिली तुझ्या माध्यमात कूल माध्यमात की आपण असे वेगवेगळे शब्द शोधून त्याचे जर असे गमती जमती लोकांना घ्यायला शिकवले तर निश्चित ही मराठी आणखी आणखी लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यातल्या ज्या गमती जमती आहेत त्या आपण अशा कूल पद्धतीने लोकांसमोर आणू शकतो आणि ही तुमची पिढी करू शकते कारण तुम्हाला हे असं आवडेल इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं करायला असे आणखीन किती शब्द आपण शोधूया तर अशा पद्धतीने मला असं वाटतं होऊ शकतं की ती कूल ऑलरेडी ती आहे फक्त ती आता आपल्याला पोहोचवायची लोकांकडे
2: आपल्याकडे म्हणी वाकप्रचार
0: म्हणी आणि वाकप्रचार किती आहेत आपल्याकडे म्हणजे ते आता खरं तर आपल्याकडे इथे वापरत नाही फार गावाकडे अजूनही
1: वापरत
0: पण ते सुद्धा किती गमतीशीर आहे ती पण कूल आहे ना ते तू आण लोकांसमोर लोक नाही एन्जॉय करणार तर बघ तू
2: आपण मग अशी बोललो ते घरामध्ये मराठीची सुरुवात झाली पाहिजे त्याविषयी कारण आई वडील आजी आजोबा हे जर घरात मराठी बोलतील तर मराठी मुलं पण आपसुकच बोलू शकतील आता विषय आहे तो मुद्द्याचा की कंपन्यांमध्ये किंवा आपल्या आता ऑफिसेसमध्ये कॉर्पोरेट ऑफिस म्हणा किंवा सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा मराठी फार अभावाने बोलली जाते तर त्याविषयी काय आपण करू शकतो त्याविषयी
0: आता कॉर्पोरेट मध्ये पण इंग्रजी बोलली जाते फक्त तिथे एक फरक आहे की जे टेक्निकल डिपार्टमेंट हँडल करतात किंवा जे त्या लेवलला काम करतात त्यांना इंग्रजीला पर्याय नाही याचं कारण त्यांचं कम्युनिकेशन जे परदेशातल्या लोकांशी असतं की ज्यांना इंग्रजी मध्येच कम्युनिकेट करावं लागतं पण तिथे आता आणखीन एक गरज अशी निर्माण झालेली आहे कॉर्पोरेटमध्ये की जे कॉल सेंटरमध्ये काम करणारे लोक आहेत किंवा ज्यांचा संबंध हा लोकांशी येतो सामान्य लोकांशी येतो तिथे त्यांना मराठी मात्र बोलावं लागतं कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही आपली राज्यभाषा आहे त्याच्यामुळे मराठी ही खरं तर प्रत्येकाला आली पाहिजे तो कोणीही असो कुठल्याही भाषेतला असो तो मराठी जरी असलं तरी त्यांना मराठी आली पाहिजे कारण ही इथली राज्यभाषा आहे आणि इथलं जे काही कामकाज आहे हे सगळं मराठी भाषेत चाललं पाहिजे आणि तसा आपला कायदा पण आहे त्याच्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये जर तुम्ही गेला तर सरकारी कार्यालयांमध्ये मॅक्झिमम काम तुमचं हे मराठीमध्येच
2: चालतं
0: फार कमी ठिकाणी जिथे केंद्रीय मंत्रालयाशी कनेक्टेड गोष्टी असतील तर त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतात पण महाराष्ट्र शासनाचं जे काही आहे ते सगळं मराठीमधनं कारभार चालतो तर त्यासाठी थोडस मला असं वाटतं की त्यातले जे काही शब्द आहेत मराठी शासनाच्या व्यवहारातले जे शब्द आहेत तर ते शब्द सामान्य लोकांना सुद्धा माहिती होण्यासाठी असाही काहीतरी एखादा कोश असला पाहिजे की जे लोकांना समजेल की ह्याच्यात काय म्हटलेलं आहे.
2: पण
0: लोकांना कठीण त्यामुळे वाटतं कारण त्यातल्या शब्दांचा उकल त्यांना कधी कधी होत नाही, त्याचे अर्थ त्यांना समजत नाही. पण ते जर त्यांना माहिती असलं किंवा ते जर तुम्ही जर असा एखादा कोर्स जर उपलब्ध केला किंवा गव्हर्नमेंटच्या साईटवरती जर असे त्या शब्दांचे अर्थ दिलेले असले तर लोकांना ते शोधणं सोपं जाईल, ते माहिती करून घेणं सोपं जाईल.
2: आणि तुम्ही तर अभिनय क्षेत्रातले आहात त्यामुळे मला वाटतं मराठी साता समुद्रामुळे आपल्या बऱ्याचशा कलाकारांनी नेलेली आहे नाटकांच्या माध्यमातून.
0: नाटक आहे, सिनेमा आहे, खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या परदेशांमध्ये आहे. आणि विशेषतः परदेशांमधले सुद्धा मराठी लोक जी आहेत ना त्यांनी तिथे मराठी खूप चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवली. कारण एका ठिकाणी मराठी म्हणजे ती मुलं भले तिथे इंग्रजी माध्यमात किंवा त्यांच्या तिथल्या भाषेत शिकत असतील पण तिथे ते शनिवार रविवारी मुलांचे मराठीचे क्लासेस घेत, त्यांना मराठी शिकवलं जात. तर मला असं वाटतं ह्या लोकांमुळे परदेशांमध्ये मराठी जिवंत आहे, टिकून आहे. म्हणजे म्हणून ती आता ग्लोबल झाली आहे ना, ती त्या पद्धतीनेच झालेली आहे. एकतर ही सगळी माध्यम आपल्याकडे आहे मराठी भाषा पोहोचवण्यासाठी आणि तिथल्या तिथल्या लोकांचं पण खूप योगदान आहे परदेशातल्या, की ते तिथे काही कार्यक्रम आयोजित करतात, एकत्र येऊन सण समारंभ आपले उत्सव जे असतात संस्कृती जी आहे ती त्यांनी तिकडे जतन करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे आपली मराठी संस्कृती किंवा मराठी भाषा जी आहे ही कधी लोप
2: पावणार नाही खरं. आणि जिथे इथे मराठी माणूस गेलाय तो आपला मराठी आपल्या सोबतच घेऊन गेलाय.
0: म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मॉरिशस मध्ये मागच्या वर्षी संमेलन झालं आपलं साहित्य
2: संमेलन
0: तिकडे झालं, तर तिथे त्यांच्याकडे एम ए मराठीचा सब्जेक्ट आहे तिथे त्यांना.
2: वा,
0: ते मराठी मधून एम ए करू
2: शकतात.
0: विद्यापीठ तिथे आहे किंवा त्यांच्या विद्यापीठामध्ये आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्या ओरिजिनल कॉपीज त्यांच्याकडे तिथे आहे.
2: संमेलनांचा विषय म्हणजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे. पूर्वी ज्या प्रकारे ज्या दर्जेदार संमेलनांसाठी आपण अगदी आसुसलेलो असायचो, जसं आपण दरवर्षी दिवाळी अंकांसाठी आसुसलेलो असतो तेव्हा संमेलन कधी होणार यासाठी आपण आसुसलेलो असायचो, तर आता तो दर्जा म्हणा किंवा त्या प्रकारचं संमेलन होत नाहीये, तर त्यामागे काय कारण असू शकेल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो?
0: त्यामागे कारण तर बरीच आहे तशी, पण काय ना की थोडस लोकांचं पण
2: अभिरुचीच्या
0: पद्धतीने लोक पूर्वी संमेलनाला जायची तर लोकांची पण अभिरुची तेवढी नाहीये की त्यांनी तिथे जावं आणि तिथे जाऊन आपण ऐकावं. कारण आता मला 2 दिवस सुट्टी घेऊन कसं जाणार, 3 दिवस सुट्टी घेऊन मी कसं जाणार, हा विचार लोकांचा एक तर खूप असतो. त्याच्यामुळे लोकांचा संपर्क फार कमी झालेला आहे संमेलनांची. जाणारे जे आहेत ते साहित्य किंवा साहित्य आपल्यासारखे जे आहेत तेच जातात. आणि त्यातून पण कसं असतं की एकाच वेळेस ना बऱ्याच ठिकाणी तिथे कार्यक्रम सुरू असतात वेगवेगळ्या मंडपामध्ये, त्याच्यामुळे जो काही येणारा तिथे क्राऊड असतो ना तो सगळा विभागला
2: याच्यासाठी,
0: कारण त्याच्या आवडीचं जे आहे ते तो ऐकायला जातो. तर 3 ठिकाणी 3 गोष्टी चाललेल्या असतात. आणि कवी संमेलन असेल किंवा कवी कथा असेल तर तिथे पण खूप अहोरात्र तिथे सतत ते चालू असतं ना, त्याच्यामुळे लोक एवढं आता बघत नाहीत. आपण जर म्हणतोय एकीकडे की आता लोकांचा टाइम स्पॅन हा 30 सेकंदावरती आलेला, तर इतक्या सलग
2: बरं
0: तिथे ते नाही ऐकू शकत,
2: परिसंवाद वगैरे काहीच नाही,
0: लोकांची तेवढी मानसिकता
2: राहिली नाही.
0: त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या थोड्याशा त्या फॉर्मॅटमध्ये पण आपण काही छोटे छोटे बदल केले तर निश्चितच लोकांना अट्रॅक्ट करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठे सार्वजनिक ग्रंथालय असतील किंवा त्यातले ग्रंथपाल असतील, त्यातले कर्मचारी असतील किंवा महाविद्यालयातले विद्यार्थी असतील, ह्यांना कुठेही कनेक्ट केलं जातं आणि ते कनेक्ट न केल्यामुळे त्यांना तिथे जाण्यामध्ये तो इंटरेस्ट पण निर्माण झाला पाहिजे, त्यांना तिथे काहीतरी वाटलं पण पाहिजे जायला, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. कारण महाविद्यालयाची मुलं आता ह्यांच्यासारखी जी मुलं आहेत तर या आता हा मास मीडियाचा विद्यार्थी आहे, तर मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच तर ते मास मीडिया शिकतात.
2: बरोबर,
0: मग त्यांना अशा पद्धतीने प्रॅक्टिकल नॉलेज आपण का नाही घेऊ शकतो, साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये या मुलांना का नाही सहभागी घेतलं करू
2: शकत.
0: जर त्यांना सहभागी करून घेतलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल, इतर विद्यार्थी उत्सुकतेने येतील काय आपण जाऊन बघूया. किंवा ग्रंथालयांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर निश्चितच ग्रंथालयांशी कनेक्टेड लोक जे आहेत ते आपसूक किंवा कुठल्याही परिसंवादामध्ये आजवर कुठल्याही ग्रंथपालाला घेतलेली मला
2: दिसलं
0: जे तुमचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवतात पण ग्रंथपालांना तुम्ही साहित्य संमेलनामध्ये स्थानच
2: देत नाही. फक्त ग्रंथ दिंडी आणि प्रदर्शनामध्ये.
0: एक्झॅक्टली. पण ग्रंथपालाचं तेवढं काम नाहीये.
2: नाही,
0: ग्रंथपालाचं काम त्याच्या पलीकडचं आहे. मग तेवढं त्याला रेकॉग्नायझेशन मिळत नाही.
2: बरं.
0: मग त्याच्यामुळे त्यांचाही ओढा नसतो जाण्याचा. खरं तर अनुदानातनं सुद्धा ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांना संस्था पाठवू शकतात. पण ही सगळी अनास्था असल्यामुळे ना साहित्य संमेलनाला ती लोकही जात नाही किंवा गेले तरी पदाधिकारी जातात.
2: बरं.
0: असं बऱ्याचदा चित्र आपल्याला दिसत.
2: नक्कीच. एक थोडक्या स्वरूपात आपण या सगळ्या मराठीचा थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलात. मॅडम, आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: प्रेक्षक हो, सोच या सेगमेंटमध्ये आज आपण मराठी काल आज उद्या या विषयावर थोडासा मार्गदर्शन घेतलं. आज आपल्या सोबत होत्या आपल्या पाहुण्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे मॅडम, आणि माझ्यासोबत होते आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत. तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि पुढच्या सेगमेंटमध्ये नवीन विषयासह भेटूया सोच या सेगमेंटमध्ये. तोवर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: सारे गामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।
1: नमस्कार। मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे। मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगा।

नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळे असी आला. आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदी आळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. इवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरू समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाओ असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेले. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेळू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजला आहे. यात अहंकार कुठेही नाही. ह्या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुआ देवी वरे विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे.
संत कबीर म्हणाले आहेत, जीनी जीनी जीनी बिनी चदरिया काहे से बुनी बुनी, सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला।

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण आर जी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा सुंदर मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर येत आहे ना, चला तर मग. मित्रांनो, मराठी साहित्याप्रती आस्था ठेवणारे अशा काही विशेष व्यक्ती आहेत, ज्या सुंदर रचनांमार्फत त्यांची कला आणि साहित्याचा प्रवास करत असतात. असंच एक सुंदर उदाहरण मी आज या एपिसोडच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आपण आज जाणणार आहोत कवी शब्द सचिन यांच्याबद्दल. सचिन हे सध्या DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. 2006 पासून त्यांना कवितेची हळूहळू ओढ निर्माण झाली आणि बघता बघता त्यांचं साहित्य खूप प्रभावी बनत गेलं. त्यांची सहज सुंदर रचना आणि मनात अलवार घर करणारे त्या संवेदनशील रचना खरंच माणसाला मंत्रमुग्ध करून टाकतात. जीवनाचा खरा साधर्म सांगणारी त्यांची कलाकृती खरंच मनात घर करून जाते. आजचा हा विशेष एपिसोड शब्द सचिन यांच्या कवितांवर आधारित आहे. तर वळूयात एक सुंदर कविता शब्द सचिन लिखित. फार निरागस आहे

रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चुलक आहे. रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चुलकीते. देवाच्या पायावर नाही नाही कुठला गंध तरी. देवाच्या पायावर नाही नाही कुठला गंध तरी. मनासारखे जगू पाहते राना मधली फूल किती. माहित असते चाळीशीच्या वळणावर धोका असतो. माहित आहे चाळीशीच्या वळणावर धोका असतो. तरी नेमके या वळणावर अडखळते पाऊल किती. दोघांमध्ये असते अंतर किती हजारो मैलांचे. दोघांमध्ये असते अंतर किती हजारो मैलांचे. दोघांनाही तरी जोडतो नात्यामधला पूल किती. काही म्हणजे काही न इतका साधा असूनही. काही म्हणजे काही नसते इतका साधा असूनही. एक चेहरा वाटतो असतो फार फार अनुकूल किती. एक चेहरा वाटत असतो फार फार फार फार अनुकूल किती. शब्द सचिन यांची हीच तर एक सुंदर खासियत आहे. सरळ भाषेमध्ये एक साध मनातला भाव मांडणारी ही कविता. कुठलीच अलंकाराची आभूषणे न चढवता मनातला जाणीवा आणि संवेद पानावर आणायच्या कशा हे खरंच तुझ्याकडून शिकलं पाहिजे. श्रोते हो, आता एक छोटीशी विश्रांती घेऊया. ऐकूयात एक सुंदर गाणं आणि सुंदर गाण्यानंतर आपण कवी सचिन यांच्याबद्दल खूप काही जाणून घेणार आहोत. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जे रुपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंट मध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण सचिन सुतार म्हणजे शब्द सचिन यांच्या सुंदर कलाकृती ऐकत आहोत. तसं बघायला गेलं तर साध्या सरळ शब्दामध्ये हलक्या फुलक्या मनातल्या संवेदना पानांवर मांडण्याची जी कला शब्द सचिनची आहे ना, ती खरंच अद्भुत आहे. त्यांचे काही सुट्टे शेर मधला मी घेते तुमच्या समोर. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जगण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जडण्यासाठी पुष्कळ असते. जरी भुरळ पडली डोळ्यांना, जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. एकच व्यक्ती मनासारखी, एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. जगण्यासाठी पुष्कळ असते. किती निरागस आणि सहज शब्दातून जीवनाचा साधर्म सांगणारी ही कविता खरंच मनात घर करते ना. असेच काही सुट्टे शेर आणखीन त्यांचे मी वाचून दाखवते. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. इतकी कविता या देहाच्या आत उतरली आहे. इतकी कविता या देहावर आत उतरली आहे. आत उतरली आहे, क्या बात है. म्हणजे कविता इतकी गहिरी त्यांच्या श्वासात आणि खच प्रत्येक स्पंदनात भिनलेली आहे ना. सुंदर सुंदर कवितेबद्दल एक सुंदर भाव मांडणाऱ्या ओळी होत्या. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत राहिले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत राहिले. घेतले होतेस तू समजून इतके की मला. घेतले होतेस तू समजून इतके की मला. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. संसार वाटत राहिले. किती सुंदर ओळी आहेत ना या. अगदी सहज सहज मनाचा भाव मांडणारी ही कविता. मनातला अलगूज समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण सांगतो आणि विचारांची उधळण करतो, हितगुज करतो, तेव्हा समजून येणारी व्यक्ती आपल्या सोबत असणं खरंच अत्यंत गरजेची आहे. आणि ती जेव्हा समजून घेते आणि तेव्हा निर्माण होणारा जो विश्वास असतो आणि जे नातं असतं, त्याबद्दल ह्या सांगणारा होय. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. क्या बात है. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की आहा. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की कशी तुझी मी मुद्दल फेडू. कसे भरू मी व्याज सखे. कशी तुझी मी मुद्दल फेडू. कसे भरू मी व्याज सखे. क्या बात है, क्या बात है. एक आगळी वेगळी आणि एक वेगळ्या प्रकारे मांडणी केली. खरं तर तरुण वर्गाला खरंच भावणारी ही कविता आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते. मला खूप आवडली.
तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे, तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे, तुला भेटला नंतर मजला इतके कर्ज मिळाले की कसे तुझे मी मुद्दल फेडू कसे भरू मी व्याज सखे, कसे भरू मी व्याज सखे। शब्द सचिन यांच्या सुंदर ओळी मी आज तुम्हाला वाचून दाखवते। इथे जाऊया एक छोटीशी विश्रांती, विश्रांतीनंतर आणखीन खूप साऱ्या सुंदर सुंदर रचना शब्द सचिन यांच्या आपण ऐकणार आहोत। भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर।

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेतोय. खर तर पुढची रचना ही अतिशय मनात अलवार घर करणारी आहे. जास्त वेळ न घेता मी वळते त्यांच्या सुंदर कवितेकडे. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. क्या बात है. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. क्या बात है. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. ही जखम आतली माझ्या. ही जखम आतली माझ्या मी इतकी जपली आहे. ही जखम आतली माझ्या मी इतकी जपली आहे. मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्याला नाही. मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्यावर नाही. हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर. हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर. नुसतीच आठवण येते कुठलाच शहारा नाही. नुसती आठवण येते कुठलाच शहारा नाही. कुठलाच शहारा नाही. दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो. दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो. पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धाका नाही. पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धागा नाही. घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा. घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा. मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही. मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही. या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे. या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे. या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही. या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही. कसलाच पुरावा नाही. कवी सचिन सुतार लिखित ही सुंदर रचना आपण ऐकलेली आहे. जीवनाचा साधर्म सांगणारी ही एक सुंदर गजल. गजलेची खरी एक खासियत आहे की प्रत्येक दोन ओळीमध्ये ही वेगवेगळी कविता असते. एक स्वतंत्र त्यातलं जग असतं. या प्रत्येक दोन दोन ओळीमध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या सप्तरंगी छटा शब्द सचिन मांडताना आपल्याला दिसतात. जिथे संवेदना आहे, प्रेम आहे, विचार आहेत, तत्वज्ञान आहे, आयुष्याचा भावार्थ आहे आणि खूप सारं प्रेम आहे. या सुंदर गजलेनंतर वळूयात एक छोट्याशा ब्रेक साठी. ब्रेक नंतर आणखीन कवितांचा आपण आस्वाद घेणारच आहोत. वळूयात एक छोट्याशा ब्रेक साठी.

छोट्याच्या विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आरजी रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंट मध्ये जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर कवितांचा नजराण्याचा आस्वाद घेतोय. कवी सचिन यांची एक सुंदर आणि हलकी फुलकी कविता आता मी तुम्हाला वाचून दाखवते. ही कविता वाचताना एक वेगळाच नाद आणि तरंग उठणार आहे, तिची मजा आता लुटूया आपण. तू गंध तू वारा तू चंद्र तू तारा, तू गंध तू वारा तू चंद्र तू तारा, तू मोगरा तू जाई तू फुलांचा पसारा. तू ताण तू बेभान तू जुने पिंपळपान, तू भान तू बेभान तू जुने पिंपळपान, तू गळा तू भाव तूच सुरे लताण. तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू स्वप्न तू निद्रा तू झोपे मधली राणी. क्या बात है. पुन्हा एकदा हे वाक्य घेते. तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू स्वप्न तू निद्रा तू झोपे मधली राणी, तू मोहक तू मधाळ तू

शर्करेची गोडी, आहा तू मोहक तू मधाळ तू शर्करेची गोडी, तू नदी तू लाट तू तरंगणारी डोही, तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंता, तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंत, तू जीवन तू सौख्य तू आरंभ तू अंत, तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंत, तू जीवन तू सौख्य तू आरंभ तू अंत, तू आरंभ तू अंत। क्या बात है, एका व्यक्ति प्रति असलेली भावना आणि तिझ्या प्रति वाहिलेली ही शब्दांची उदाहरण किती समृद्ध करणारी आहे ना। खरंच खूप सुंदर कविता शब्द सचिन यांची, आणखीन एक मी सुंदर रचना त्यांची तुमच्या समोर मांडून दाखवते। विठ्ठला प्रति वाहिलेल्या ह्या सुंदर ओळी आहेत, आस लागली या देहाला, आस लागली या देहाला पायांमध्ये गती सारखी, नीर तरळले डोळ्यांमध्ये डोळ्यांदेखत निघे पालखी, काना मधले मीन बोलके, काना मधले मीन बोलके किती भाग्य हे आम्हाला भले, मिटला होता दोन पापण्या, मिटला होता दोन पापण्या ओठांवरती मौन सांडले, सुवर्ण मोती गळ्यात होते, सुवर्ण मोती गळ्यात होते चंदन होते भाळावरती, डोळ्यांमधले स्वप्न रंजले पाय थिरकले टाळावरती, कंठ दाटला कडा झिरपल्या टिळा पाहुणे काळा काळा, चेहऱ्यावरती आसुसले पण गळ्यात हासला तुळशी माळा, किती झुंपला फुगड्या बेड्या, किती झुंपला फुगड्या वेड्या, किती झुंपला फुगड्या वेड्या किती टाळ अन गाजा वाजा, देह झाहला फुलासारखा, देह झाहला फुलासारखा उभा पाहुणी विठ्ठल माझा, उभा पाहुणी विठ्ठल माझा, उभा पाहुणी विठ्ठल माझा। कवी सचिन सुतार लिखित विठ्ठलाप्रती वाहिलेल्या या सुंदर ओळी खरंच किती सुंदर आणि निरागस आहेत ना। एपिसोडच्या या टप्प्यावर आपण घेऊया एक सुंदर विश्रांती, विश्रांतीनंतर आपण आणखीन सुंदर रचना ऐकणार आहोत। भेटूया एक छोट्याशा विश्रांती।

वेलकम बॅक. छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आरजी रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज शब्द सचिन लिखित सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकलेला आहे आणि कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आपण ऐकणार आहोत शब्द सचिन लिखित एक सुंदर कविता. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवे तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हव्या तर तळ हातावर उघळत राहू प्राण जरा. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवा तर तळ हातावर उघळत राहू प्राण जरा. किती लांबसर वाटा आणिक किती लांबवर गाव तुझे, किती लांबसर वाटा आणिक किती लांबसर गाव तुझे. सांग कसे मी जोडून पाहू, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, नावा मागे नाव तुझे. असा हा सुंदर कवितांचा गाभारा आज शब्द सचिन यांच्या सुंदर रचनांनी भरलेला होता. खरंच वेळ कशी निघून गेली कळलंच नाही. या एका एका रचनेनी मला खरंच वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात घर केलं असेल. किती हळव्या आणि साध्या सरळ भाषेतल्या अलंकाराची वर्ख न चढवता शब्द सचिन खूप सुंदर आपल्यासमोर जाणीवांची उधळण करत असतात या कवितांच्या माध्यमातून. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या कवितांसह शब्द फुलांची पखरण घेऊन फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. तर श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत रहा, जगत रहा सुंदर आयुष्यात.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊन का ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत डेंडा. डेंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही डेंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा, त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि डेंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रानभाजी. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगुळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी.

ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडस लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडी विषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे. यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करवतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात. ही बघताना अतिशय सुंदर दिसतात. पिवळा गालिचा अंथरलाय असा आपल्याला भास होतो. तसंच तेरडा. आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रान फुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर